नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही. श्रोते हो, आज रविवार भारतीय सौर दिनांक 17 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 7 जून 2026. सकाळचे 5:56 झालेली आहेत. आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगलध्वनीनं.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 6 वाजता सकाळचे. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोते हो आम्ही बोलत आहोत. सकाळचे 6:05 झालेली आहेत. भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगलप्रभात आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत मी सुलभा सौमित्र सुप्रभात आणि आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आत्ता आपण ऐकत होतात. सकाळचे 6:30 वाजलेले आहे.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती आपल्याजवळच असते, ती मिळवता आली पाहिजे, ती घेता आली पाहिजे आणि ती आपोआप मिळत राहते, फक्त आपल्याला ती कळली पाहिजे. आपण प्रार्थना करत असतो श्रोते हो, पण मला वाटतं की म्हणजे सकाळी उठल्यावर आपण प्रार्थना करतो, देवाला दिवा लावतो, पण प्रार्थना म्हणजे ती नाही की जी आपण हात जोडून गुडघ्यावर बसून देवाकडे आपण काहीतरी मागण्यासाठी केलेली असते. मला वाटतं प्रार्थना तीच असते जी सकारात्मक विचार करून आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी चांगली इच्छा करणं, ही खरी प्रार्थना. जेव्हा कुटुंबाच्या पोषणासाठी अत्यंत चांगल्या मनानं आपण स्वयंपाक करतो, तो चांगला स्वयंपाक म्हणजे ती प्रार्थना. जेव्हा आपण लोकांना निरोप देताना, आपल्या मित्रमैत्रिणींना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना निरोप देताना त्यांच्या चांगल्या प्रवासासाठी जेव्हा शुभेच्छा देतो, म्हणजे हॅपी जर्नी वगैरे असं, तर ती असते प्रार्थना. जेव्हा आपण आपली संबंध

असते ना, जेव्हा कुटुंबाच्या पोषणासाठी अत्यंत चांगल्या मनानं आपण स्वयंपाक करतो, तो चांगला स्वयंपाक म्हणजे ती प्रार्थना. जेव्हा आपण लोकांना निरोप देताना, आपल्या मित्रमैत्रिणींना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना निरोप देताना त्यांच्या चांगल्या प्रवासासाठी जेव्हा शुभेच्छा देतो, म्हणजे हॅपी जर्नी वगैरे असं, तर ती असते प्रार्थना. जेव्हा आपण आपली आपली संबंध

हीच तर जगण्याची सकारात्मक अमर्याद अनुभूती. निखळ नाती मैत्री हीच तर खरी प्रार्थना. जपूया एकमेकांना, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त. आपण ट्यून केलेली आहे प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आजच्या या पहिल्या सभेत आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा आमच्या अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम असे आहेत. सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात भात शेतीतील मत्स्य संवर्धन याविषयी माहिती. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम. पावसाळ्यातील ऋतुचर्या

0: शिरोमणी यांचं दृष्टिदान या विषयावर कीर्तन, रात्री 8:15 लोकसंगीत, रात्री 9:15 वाजता स्पॉटलाईट, रात्री 9:30 वाजता रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि रात्री 10 वाजता अखिल भारतीय संगीताच्या रविवासरी या कार्यक्रमामध्ये विद्वान MSN मूर्ती यांचं व्हायोलिन वादन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये सकाळी 10:30 वाजता गणेश मोहन यांचं सदारवादन राग बैरागी आणि भैरव, दुपारी 2:30 वाजता अनुपमा देवराजन यांचं कर्नाटक शैलीतलं गायन राग अभोगी वाचस्पती आणि राग मालिका, संध्याकाळी 5:02 आणि TS नंदकुमार यांचं कर्नाटक शैलीतलं मृदंगम वादन राग कल्याणी आणि धनाशाल मिश्रचापू. हे होते आमच्या अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं होतं. कुलाबा इथं कमाल तापमान 36, सांताक्रूज इथं 30, किमान तापमान कुलाबा इथं 35, सांताक्रूज इथं 29 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. काही भागांमध्ये वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कमाल तापमान 34 तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल. मच्छीमार बांधवांसाठी खास असा इशारा नाही, परंतु वारे ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वाहतील. ठाणे रायगड पालघर इथेही आकाश ढगाळलेलं राहील आणि पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हे होतं हवामान वृत्त. आपण ट्यून केलेली आहे प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIRI ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. कृषीवाणी कार्यक्रम.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भात शेतीच्या खाचरात भात पिकाबरोबर मासे पाळणे म्हणजे एकाच क्षेत्रात एकाच कालावधीत दोन उत्पादनं मिळतात, म्हणजे ही पद्धत आर्थिकदृष्ट्या नक्कीच फायद्याची आहे. कमी खर्चात अतिशय पौष्टिक आणि प्रथिनयुक्त खाद्याची निर्मिती या पद्धतीने करता येते. शिवाय भात पीक आणि मासे एकमेकांना पूरक आहेत. भात खाचरात साचून राहणाऱ्या पाण्यामध्ये भात पीक आणि मासे दोघेही चांगले वाढतात, जगू शकतात. जास्त काळ पाण्याखाली असणारी ही भात खाचरं मासे संवर्धनासाठी उपयुक्त ठरतात. 120 ते 140 दिवस मत्स्य संवर्धनासाठी भात पिकाच्या पक्वतेचा कालावधी पुरेसा होतो. किंबहुना भात कापणीनंतर एखाद्या दुसऱ्या डबक्यात हे मासे जमा करून पाळावेत. राहिलेल्या क्षेत्राची मशागत करून 2-2.5 महिन्यांनी उन्हाळी भाताची लागवड केल्यास पुन्हा पाणी सर्व खाचरभर उपलब्ध झाल्याने हे मासे जवळजवळ 10 ते 11 महिने वाढवता येतात, म्हणजे माशांचं उत्पादन चांगलंच वाढतं. भात खाचरातले किडे, गोगलगाय, अळ्या, शेवाळ इत्यादी भात पिकाला अपायकारक असणाऱ्या बाबी मासे खाऊन फडशा पाडतात, त्यामुळे भाताचं 1.5 पटीने उत्पादन वाढतं. भात खाचरात मत्स्यपालन करताना पहिल्यांदा उपयुक्त अशी भात खाचरं तयार करावी लागतात. भात खाचराच्या 4 बाजूने 2x2x2 फूट लांबी रुंदी खोलीची चर काढावी. त्यातील निघणारी माती सभोवारच्या मूळच्या बांधावर चांगली दाबून घ्यावी. बांध बंदिस्ती करून घ्यावी, म्हणजे पाण्याची पातळी कायम राखण्यास मदत होईल. बांधाची बांधणी पक्की करावी, म्हणजे पावसाळ्यात फूट तूट होणार नाही, पाणी वाहून जाणार नाही. पावसाळ्यात पाणी आत घेण्यासाठी आणि जादाचे पाणी बाहेर सोडण्यासाठी सिमेंट पाईपचा वापर करावा आणि त्यांच्या तोंडाला भक्कम अशी जाळी बसवावी, म्हणजे मासे बाहेर जाणार नाहीत किंवा जादा पाण्याच्या दाबाने बांधाची फूट तूट होणार नाही. भात पिकाच्या कापणीच्या दरम्यान साठवलेलं पाणी कमी झाल्यानंतर सभोवार काढलेल्या चरातील पाण्यात मासे आश्रय घेतील. दुसरे उन्हाळी पीक घेईपर्यंत या चरातल्या पाण्यावर माशांचे संगोपन करता येऊ शकते. चर खोदल्यामुळे भात पिकाखालच्या क्षेत्रात घट येते, त्यामुळे भाताचे उत्पादन जरी घटले तरी ही घट माशांच्या उत्पादनातून भरून निघते. तोटा न होता दुहेरी उत्पादन मिळते. सभोवतालच्या चरामुळे मधल्या थोड्या उंच भागावर भाताचे पीक चांगलेच येते. भात खाचरात भात पीक आणि मत्स्यपालन करायचे म्हटले की जास्त काळजी घ्यावी लागते. त्यासाठी सभोवार चर काढल्यानंतर त्याच मातीचा बांध बंदिस्ती करण्यासाठी वापर करून बांध पक्के करून घ्यावेत. त्यानंतर योग्य ती खतं घालून भात खाचर भातरोप लावण्यासाठी तयार करावं. उशिरा तयार होणाऱ्या आणि उंच वाढणाऱ्या भाताच्या जातीचा वापर करावा. भातरोपांची लागण करावी. भात रोपाची लागवड पूर्ण झाल्यावर 4 ते 5 दिवसांनंतर या भात खाचरातल्या पाण्यात सायप्रिन्स, चिलापिया यांची 50 ते

0: 100 मिलीमीटर आकाराची बोटुकली एकरी 2000 नग सोडावीत. त्याचप्रमाणे यासोबत जिताडा मरळ यांची 400 बोटकलीही सोडावीत. माशांच्या चांगल्या वाढीसाठी माशांच्या वजनाच्या 2% रोज पूरक खाद्य खाचरात सोडावे. भात पीक काढल्यानंतर माशाची वाढ झालेली असते त्यावेळी मासे पकडावेत. अगर चारी बाजूच्या चरात 2 महिने संवर्धन करून उन्हाळी भात पिकाचे नियोजन करून हेच मासे पुन्हा उन्हाळी भात काढेपर्यंत वाढवावेत. साधारणतः अशा माशांना 10 ते 11 महिने वाढण्यासाठी मिळाल्याने भरपूर खाद्य आणि भरपूर पाणी भरपूर क्षेत्र मिळाल्याने मासे किलोच्या आसपास वजनाचे होतात. मत्स्य संवर्धन काळात रासायनिक खतांचा वापर, भातावरील कीड रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रासायनिक कीटकनाशके रोगनाशके वापरण्याचं टाळावं. तणनाशकाचा वापर टाळावा. भात खाचरातल्या पाण्यात भातपीक आणि मत्स्यपालन केल्यास एकाच क्षेत्रात एकाच वेळी 140 दिवसात भाताचे आणि माशाचे असे दुहेरी उत्पादन घेता येते. भाताच्या वाढीसाठी खतं आणि औषधं यांच्यावर नियंत्रण असल्याने सेंद्रिय पद्धतीने भाताचे उत्पादन आपोआप मिळते आणि खर्चात बचत होते.
1: भात शेतीतील मत्स्य संवर्धन याविषयीची माहिती आता आपण ऐकत होतात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉ विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण याविषयी माहिती ऐकली. पावसाळा ऋतू म्हटलं की भटकंती, छोटी सहल या गोष्टी तर येणारच. या सहलीचा आनंद घेण्यासाठी, बदलत्या ऋतूला सामोरं जाण्यासाठी स्वतःची प्रतिकार क्षमता उत्तम असायला हवी. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यात प्रतिकार क्षमता कशी वाढवावी याविषयी माहिती ऐकूया. खरं तर उन्हाळ्यातील प्रचंड उन्हानंतर जेव्हा पावसाची सर येते तेव्हा मातीच्या विशिष्ट सुगंधाने मन प्रसन्न होतं. हा ऋतू बदल खरं तर हवाहवासा वाटत असतो, पण प्रत्येक व्यक्तीला हा बदल सहन होतोच असं नाही. सर्दी, खोकला, पोट बिघडणं, भूक मंदावणं अशा अनेक लक्षणांनी अनेक जण त्रस्त होताना दिसून येतात. अशा वेळी औषधं घेऊन लक्षणं कमी केली जातात, पण परत ती लक्षणं उद्भवू नयेत यासाठी प्रतिकार क्षमता वाढली पाहिजे ही जाणीव मात्र नसते, त्यामुळे वारंवार ही लक्षणं उद्भवतात. ऋतुबदल झाला की पुन्हा एकदा ही लक्षणं तोंडवर काढतात. याला प्रतिबंध होण्यासाठी प्रतिकार क्षमतेवर भर देणं आवश्यक आहे. दररोज सकाळी तुळशीची 4-5 पानं, गवती चहाच्या 4-5 काड्या, धने, जिरे, दालचिनी हे घटक पाण्यात उकळून ते पाणी रोज सकाळी नित्यनेमाने गरम स्वरूपात घ्यावं. त्यामुळे वारंवार होणाऱ्या सर्दीला आळा बसतो. तसंच गरम दूध हळद घेतल्यास घशाचं आरोग्य देखील उत्तम राहतं. आल्याचं रस आणि मध यांचं चाटण सकाळ संध्याकाळ घेतल्यास सर्दीच्या बाबतीत प्रतिकार क्षमता सुधारायला मदत होते. अनेक जणांना पोटाच्या तक्रारी देखील उद्भवतात. अचानक पोट बिघडणं, पोट दुखणं अशी लक्षणं दिसतात. फक्त औषधं घेऊन लक्षणं कमी करण्याऐवजी आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी थोडी काळजी घेणं आवश्यक असतं. आपल्या स्वयंपाकघरातच अनेक औषधं असतात जी आपल्या लक्षात येत नाहीत. जिरं, ओवा, आलं, मिरे, हिंग, बडीशेप यांचा स्वयंपाकामध्ये सढळ हाताने वापर करावा. हे सगळे मसाल्याचे पदार्थ पाचक म्हणून काम करणारे असतात. दररोज जेवण झाल्यानंतर भाजलेली बडीशेप आणि ओवा चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. पोट जड होणं, गॅसेस होणं या गोष्टींनाही आळा बसतो. रात्री झोपण्याच्या आधी ज्येष्ठमध आणि तूप हे चाटण घेतल्यास आतड्यांची कार्यक्षमता सुधारते, मलबद्धतेचा त्रास कमी होतो. शिवाय शौचास आग होत असेल तर ह्या चाटणाचा चांगला उपयोग होतो. जेवताना कोमट पाणी पिण्याची सवय पचनक्रिया सुधारायला मदत करते. आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणखीन एक उपाय म्हणजे व्यायाम. नियमितपणे चालणं, योगासन करणं, प्राणायाम करणं या गोष्टींनी स्नायूंची ताकद तर वाढतेच, पण त्याचबरोबर

0: हृदय, फुफ्फुसं ही देखील कार्यक्षम होतात. नियमित पायी चालण्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. शुगर, बीपी यांचा त्रास असेल तर जरूर चालायलाच पाहिजे, ज्यामुळे प्रतिकार क्षमता उत्तम राहायला मदत होते. सूर्यनमस्कार, अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यानधारणा यांचा समावेश दिनचर्येत जरूर करावा. लहान मुलांमध्ये देखील प्रतिकार क्षमता कमी असल्याची आजकाल दिसून येते. ती वाढवण्यासाठी सर्वांगीण व्यायाम होईल असा खेळ शिकवला पाहिजे. विशेषतः पावसाळ्यात मैदानी खेळ शक्य होत नाहीत अशावेळी मुलांना सूर्यनमस्काराची सवय लावायला हवी. गर्भवती स्त्रियांना पावसाळ्यामध्ये नियमित चालणं शक्य होत नाही अशावेळी घरामध्येच सोपे व्यायाम तज्ज्ञांच्या सहाय्याने जरूर करावेत. अशा प्रकारे फक्त औषधांवरती अवलंबून न राहता नित्यनेमाने विशिष्ट गोष्टींची सवय स्वतःला लावून घ्यावी आणि आरोग्य जपावं. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा तिसरा भाग.
1: सूर्यफुलाचं नावच तर त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई, मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात, कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. सजीवांच्या पेशी विभाजनातही जैविक तालबद्धता आढळते. प्रत्येक सजीवात पेशी विभाजनाचा कालावधी हा ठरलेला असतो. पोफळी सुपारीच्या बागांमधून हल्ली व्हॅनिला आयसेन्स देणाऱ्या ऑर्किडच्या वेलींची लागवड केली जाते. यातल्या फुलात परागकण तयार व्हायची वेळ 5:30 ते 6:30 एवढीच असते. व्हॅनिला आयसेन्सचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यात कृत्रिम परागण घडवून आणावं लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांना भल्या 5:30 ते 6:30 या कालावधीतच एका कुलातील परागकण दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर टाकावे लागतात. त्यानंतर फलन घडून येतं आणि चांगल्या दर्जाच्या फळातून इसेन्स मिळू शकतो. जैविक तालबद्धतेचा उपयोग व्यावहारिक कृषी उद्योगासाठी हल्ली फार मोठ्या प्रमाणात होतो. प्राण्यांमध्येही अशी भल्या पहाटे सर्वांना जाग करण्याची तालबद्धता आढळते. हनुमान लंगूर ही वानरं जंगलात उंच झाडावर राहतात. भल्या पहाटे मॉर्निंग कॉल ठोकून सर्व जंगल जाग करतात. हरिण, सांबर, चितळ यांच्याशी हनुमान लंगूरची चांगली मैत्री असते. उंच झाडावर बसून टेहळणी करताना एखादा चित्ता किंवा वाघ दिसला की सावधानतेचा इशारा देण्यासाठी ते मोठी आरोळी ठोकतात. त्यामुळे सगळेच प्राणी सजग राहतात आणि स्वसंरक्षणार्थ उपाययोजना करू शकतात. सरडे हे शीतरक्तीय असतात. त्याच्या शरीराचं तापमान पर्यावरणाच्या तापमानानुसार बदलतं, त्यामुळे रात्रीच्या थंड हवेत सरड्याच्या शरीराचं तापमानही घटतं. सरडे दिनचर असतात, त्यामुळे दिवसा कार्यक्षम राहण्यासाठी त्यांना शरीराचं तापमान वाढवावं लागतं. त्यासाठी सरडे दिवसा थोडे उशिरा म्हणजे 10:11 सुमाराला भक्ष्य शोधायला बाहेर पडतात. त्यावेळी मिळालेल्या सूर्यप्रकाशात सूर्यस्नान करतात आणि आपल्या शरीराचं तापमान वाढवतात. काही खारी दिनचर असतात तर उडणाऱ्या खारी या निशाचर असतात. दिवसाचे 12 ते 14 तास झाडावर बेचक्यात बांधलेल्या घरट्यात विश्रांती घेतात, तर रात्रीचे 10 तास खाद्याच्या शोधार्थ या झाडावर त्या झाडावर अलगदपणे झेप घेतात. वटवाघळ निशाचरच असतात. शाकाहारी तसंच मांसाहारी असतात. झाडावर जुन्या इमारतीत राहणाऱ्या वटवाघळांना रात्रीच्या अंधाराचा अंदाज घेता येतो. पण काही वटवाघळं गुहेत खोलवर राहतात, त्यांना अंधाराचा अंदाज येत नाही. म्हणून हे वटवाघळं इतर निशाचर प्राण्यांच्या हालचालींवरून रात्रीचा अंदाज बांधतात. घुबडं, खारी, बाहेर राहणारी वटवाघळं यांच्या गुहेबाहेर होणाऱ्या हालचालीवरून रात्रीची जाणीव त्यांना होते. चांद्रीय तालबद्धता. समुद्र किनाऱ्यावर आढळणाऱ्या सागरी खेकड्यांना भरती ओहोटीच्या वेळानुसार खाद्य मिळवण्यासाठी बिळातून बाहेर यावं लागतं. चंद्राच्या भ्रमणानुसार भरती ओहोटीही होते, त्यामुळे अशा प्रकारच्या तालबद्धतेला चांद्रीय तालबद्धता असं म्हणतात. सागरी खेकडे समुद्र किनाऱ्यावर बिळात राहतात. भरतीच्या वेळी बिळातच राहतात आणि ओहोटीच्या वेळी खाद्य शोधायला बाहेर पडतात. एकाच वेळी मग हजारोंच्या संख्येने खेकडे बाहेर पडलेले आढळतात. दिवसरात्रीची तालबद्धता ही सूर्याच्या साक्षीने अखंड चालू असते. सूर्योदयापासून किंवा पहाटेपासूनच सुरू असलेले पक्ष्यांचे विविध प्रकारचे आवाज, कधी मधुर कूजन तर कधी कलकलाट, पावसाळ्यात बेडकाचं ओरडणं, भुंग्यांचा गुंजारव हे सूर्यास्तानंतर क्षणार्धात बंद होतं. याचा विलक्षण अनुभव जंगलात घेता येतो. मधूनच एखादी टिटवी कर्कश ओरडत जाते, तसंच रातकिड्यांची टिरटिर सुरू होते. एरवी मात्र नीरव शांतता आणि संपूर्ण काळोख या शहरी मनाला माहीत नसलेल्या नैसर्गिक तालबद्धतेचा अनोखा अनुभव कोस्टल कर्नाटकाच्या जंगलात तसंच काझीरंगाच्या अभयारण्यात घेता आला.
0: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा तिसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: थोड्याच वेळात संस्कृत समाचार दिल्लीहून.
3: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचक दिव्यानंद झा. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ह्यः आर्थिक परामर्श परिषदः सदस्यैः समं आकारितस्य उपवेशनस्य अध्यक्षताम् अकरोत्। उपवेशने प्रधानमंत्री परिषद सदस्याश्च वैश्विका निश्चितता काले भारतस्य भूयोपि आर्थिक वृद्धिं कर्तुं विभिन्नेषु परामर्शोपायेषु चर्चितवन्तौ। जीवनस्तरं व्यापारं च सुगमीकर्तुम् अपि सविस्तरं विचारणा जाता। सदस्यैः भारते विश्वे च पश्चिमैशिया संघर्षेण उत्पन्न प्रभावानाम् अपि आकलनं प्रस्तुतम्। विदेशमंत्री डॉ सुब्रह्मण्यम जयशंकरः उक्तवान् यत् भारतं नेपालं च सुदीर्घ मुक्त सीमायां सुरक्षा व्यवस्थां प्रवर्तयितुं दृढतया सहयोगं कुरुतः। अपि च उभौ देशौ संकटकाले अपि सर्वदैव परस्परं साहाय्यं कुरुतः। नवदिल्ल्यां नेपालस्य विदेशमन्त्रिणा शिशिर खनालेन सह उपवेशने डॉ जयशंकरः अवदत् यत् उभयोः देशयोः सम्बन्धः जीवित जनसम्बन्धस्य सीमापार सम्पर्कस्य पारस्परिक सांस्कृतिक धार्मिक परम्पराणां च सुदृढाधारे विनिर्मितः अस्ति। केन्द्रीयः गृहमन्त्री अमितशाहः अन्ताराष्ट्रिय सीमासु वित्तीय व्यवहारस्य भवन निर्माणस्य सम्पत्तिक्रय विक्रयणस्य च विषये विशेष समवधानतायै आहूतवान्। एषः निर्देशः बीएसएफ इति सीमा सुरक्षाबलस्य त्रिपुरा सीमा मुख्यालये गृहमन्त्रिणः अध्यक्षतायाम् आकारिते पूर्वोत्तर राज्य सीमा क्षेत्र विषयके सम्मेलने प्रदत्तः। गृहमंत्री विगत पंचवर्षाणां भूमिलेखानां परीक्षणाय अपि निर्दिष्टवान्। सीबीएसई इति केन्द्रीय माध्यमिक शिक्षा परिषद अंक सत्यापनार्थं पुनर्मूल्यांकनार्थं च आवेदन समर्पणाय अंतिमां तिथिं जून मासस्य सप्तम दिनांक पर्यन्तं अग्रे सारितवती। परिषदा उक्तं यत् विद्यार्थिनः अद्य मध्यरात्रिं यावत् स्वावेदनानि अर्पयितुम् अर्हन्ति। इतः पूर्वम् आवेदन समर्पणाय अन्तिमा तिथिः अस्य मासस्य षष्ठः दिनांकः एव आसीत्। प्रियाः श्रोतारः, संस्कृत जगता सम्बद्धैः विभिन्नैः क्रियाकलापैः संवलितस्य संस्कृत साप्ताहिकीति विशिष्ट कार्यक्रमस्य प्रसारणम् आकाशवाण्याः एफएम गोल्ड प्रवाहिकातः अद्य मध्याह्ने सार्धैकवादनतः भविष्यति। भवन्तः सर्वे यथाकालं श्रोतुं प्रभवन्ति। भारतीयर्तु विज्ञान विभागेन अनुमितं यत् अद्य तटीय कर्णाटक माहे

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत कुंकू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: हिंदी आणि मराठीत ज्या दिग्दर्शकाचं नाव आपण अभिमानाने घेऊ शकतो ते आहे व्ही शांताराम. त्यांनी त्यांच्या राजकमल बॅनरखाली अनेक कलात्मक सामाजिक भान असलेले तसेच भव्य दिव्य असे नृत्य गायनाला वाहिलेले जनक जनक, अमर भूपाळी, दहेज असे अनेक आर्थिकदृष्ट्या ब्लॉकबस्टर म्हणता येईल असे चित्रपट दिले. आत्ता मी ज्यांच्यावर बोलणार आहे तो असाच सामाजिक जाणीवेतून नाह आपटे यांनी लिहिलेल्या न पटलेली गोष्ट या कादंबरीवरती आधारित आहे. चित्रपट आहे कुंकू. समाजात मान्य नसलेल्या आणि कुटुंबियांच्या मनात पक्क्या असलेल्या बाबींवर सिनेमा काढलं त्यातून लोकांनी तो स्वीकारणं हे अवघड असतं. सुधारणावादी काळ होता हे मानलं तरी एखादी गोष्ट पुस्तकात वाचून आवडणं वेगळं आणि पडद्यावर बघणं अगदी भिन्न गोष्टी आहेत. इथे दुनिया ना माने हा हिंदी आणि कुंकू ह्या मराठी दोन्ही चित्रपट नुसतेच लोकांनी स्वीकारले नाहीत तर चक्क डोक्यावरती घेतले. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची किंवा भारतीय सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रूप आगळे आजही लोकांना आवडतं. व्ही शांताराम यांच्या हातात कथा गेली की त्याचं सोनं करत असत. मग ते ऐतिहासिक, पौराणिक वा सामाजिक असो त्याच्या गरजेनुसार पात्र निश्चिते ते करत असते. कुंकूमधील नीरा ही त्या काळची माधुरी दीक्षितच झाली होते. तिच्या वयस्क पतीची भूमिका केशवराव दाते यांनी केली होती. या कथेत पत्नीने न स्वीकारलेल्या पतीच्या मनाची उलघाल, लंबकाच्या घड्याळ्याच्या ठोक्यांचा आवाज त्यांच्या हृदयाच्या ठोक्याशी आणि त्यांच्या अपराधीपणाशी दाखवला गेला आहे तो आपल्याही मनाचा ठाव घेतो. दुसरी गोष्ट नीरा निष्ठेने करते ते म्हणजे त्या घराचं गृहिणीपद ती निघूतीने सांभाळत असते. घरातल्या छोट्या वासंतीशी ती मैत्री करते. त्या दोघींचं गाणं निसर्गाचं विभ्रम दाखवण्याच्या बहाणे त्या घरात गेलेला काळ कल्पकतेने दाखवला आहे. तोच प्रकार रस्त्यावर गाणाऱ्या मुलाच्या तोंडचं गाणं मन शुद्ध तुझं तिच्या विचारांना निश्चयाचं बळ देतो. दरम्यान काकासाहेबांचा शिकायला शहरात असलेला मुलगा घरी आलेला असतो तो चांगलाच उदाहरण असतो. तसं तो नात्याने नेहराचा मुलगा लागत असतो तो तिच्याशी लगट करू पाहतो तेव्हा ती त्याला छडेने चांगलाच प्रसाद देते. तिचं हे तेजस्वी रूप बघून

0: काकासाहेब भारावून जातात, त्यांना आपली चूक चांगलीच समजते. अशा मुलीचं जीवन आपल्यामुळे काळवंडलं म्हणून ते तिला कुंकू पुसायला भाग पाडतात आणि तिला आपली लेख म्हणून जवळ घेतात. ते म्हणते, धर्माला आणि समाजाला हे पटणार कसं? त्यावर ते म्हणतात, त्यांना माझ्यासारखा म्हातारा नवरा पटला तर त्यांची पर्वा कशाला करतेस तू? तू आपलं जीवन माझ्यानंतर विवाह करून आनंदात घालव. त्याच काळात त्यांच्याकडे तातासाहेबांची विदेशी गेलेली मुलगी आलेली असते, जे काम शकुंतला परांजपे यांनी केलंय. ती नीराच्या बाजूने ठामपणे उभी राहते. तिला आपल्या वडिलांचं हे लग्न अगदी अनुचित आणि नीरेवरती अन्याय करणारं वाटतं. शांता आपटेचा अभिनय, तिचे फणी करंड्यासमोर उकडवं बसून कुंकू लावणं आजही स्मृतीत ठळक झालेलं चित्र आहे. अखेर ती आपण मुक्त झाल्याचा आनंद स्पष्टपणे व्यक्त करते.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला कुंकू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आता थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
5: डॉक्टर आनंद नाडकर्णी मानसोपचार तज्ञाबरोबरच लेखक म्हणून नावाजलेले. त्यांच्या संपूर्ण साहित्यावर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांनी टाकलेला प्रकाशझोत
6: व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला, त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची धडपड, त्यांचा संघर्ष, हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे. आणि डॉक्टरचं, म्हणजे एका चिकित्सकाचा जो उपचार दाता आहे, त्याचा अनुभवानी समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसत.
5: जरूर ऐका आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात सोमवारी 8 जून रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
7: श्रोते हो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले.

0: म्हणा, पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हां, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती. त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
1: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
0: तर श्रोते हो, जरूर ऐका. 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व

0: आणि ऐकत रहा आकाशवाणी। ऐकूया प्रादेशिक बातम्या।
1: आकाशवाणी पुणे, मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल। पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। सुधारित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडला जाणार। आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता। आता सविस्तर बातम्या। नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे। साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता। यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तामिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला आहे। राज्यात पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात अंदाजे 1,05,000 एकरावरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीनं मदत करण्यात येईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। भरणे यांनी काल पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील नुकसानाबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि लवकरात लवकर मदतीचं आश्वासन दिलं। नाफेड आणि एनसीसीएफमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करावेत तसंच उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश काल नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले। महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचं संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी नियोजित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमाच्या वर्तमान प्रारूपाला स्थगिती देऊन सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं केली। नागरिक आणि देवस्थानांना या सुधारित प्रारूपावर 15 सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या हरकती नोंदवता येतील। त्यानंतर आगामी डिसेंबर महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात अंतिम कायदा मंजुरीसाठी आणला जाईल असं सांगताना ते म्हणाले,
2: देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं, ज्या कुळांनी गेलेल्या त्या कुळांनी द्याव्यात अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता आणि 1 महिना काल 5 जूनपर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते। मला गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या सर्व देवस्थानांनी यामध्ये भाग घेतला, त्यांनी आपापले आक्षेप सरकारकडे पाठवले। आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून जो प्रारूप आणि जाहीर केलेला आहे ते सध्या स्थगित करतो आहे आणि राज्यामध्ये आमचे एसीएस महसूल श्री विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली 2 विभागीय आयुक्त, 2 कलेक्टर, 3 उपसचिव आणि 15 देवस्थानचे प्रतिनिधी यांची एक समिती तयार करून हा जो कायदा आता आला आहे, हे जे आक्षेप आले आहे, या सर्व आक्षेपाची सुनावणी घेऊन नवीन कायदा आम्ही या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे।
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन जागतिक अस्थिरतेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला अधिक चालना देण्यासाठीच्या विविध उपाययोजना आणि कल्पनांवर चर्चा केली तसंच जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी आवश्यक विविध सुधारणांवरही चर्चा करण्यात आली। पश्चिम आशियातील संघर्षाचा भारत आणि जगावर होणाऱ्या परिणामांबाबतही सदस्यांनी आपलं विश्लेषण सादर केलं। तरुण पिढीमध्ये बदलत्या जागतिक परिस्थितीत नेतृत्व, नवप्रवर्तक, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते अशा भूमिका बजावण्याची प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठं उद्योग आणि नवोद्योजकांना साथ प्रोत्साहन देतील अशा संस्थांमध्ये अधिक भागीदारी होण्याची गरज आहे.

0: प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं. पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये शक्ती समिट 2026 कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लष्कराच्या दक्षिण कमांडचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्यासह फोरमचे सदस्य, नवउद्योजक, उद्योजक, गुंतवणूकदार आदी व्यावसायिक उपस्थित होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी हजारो शिवभक्त उपस्थित होते. राजसदरेवर महाराजांच्या उत्सवमूर्तीस विधिवत अभिषेक केल्यानंतर सिंहासनारूढ शिवपुतळ्यावर सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. इतर जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत कारवाई पूर्ण झाली असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हे नामकरण करून घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत दिलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आजचा दिवस, आज स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा, त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल.
0: राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेड्या तालुक्यातील गुरनोली गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी धान खरेदीचे थकीत चुकारे, शेतीसाठी सिंचन सुविधा, धान आणि मक्याला वाढीव हमीभाव, गोदाम उभारणी, हत्तींच्या उपद्रवामुळे होणारं नुकसान, शेतीपंपांसाठी अपुरा वीज पुरवठा, नदीवरील बंधारा, तलावांचं पुनरुज्जीवन यासारख्या प्रश्नांकडे मुख्य सचिवांचं लक्ष वेधलं. कोल्हापूर जिल्ह्यात क्यूआर कोडद्वारे अनुदानित खत वितरणास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. राज्यातील केवळ कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे. योजनेच्या पहिल्याच दिवशी 5 जूनला कोल्हापूर जिल्ह्यात 1,319 खत बुकिंगसाठी क्यूआर कोड निर्माण करण्यात आले. काल प्रत्यक्ष खत वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतासाठी रांगेत उभं राहण्याची गरज राहणार नाही. कोल्हापूर बेळगाव रेल्वे मार्गाचं ड्रोन सर्वेक्षण सुरू झालं आहे. मुंबई बंगळुरू महामार्गाला लागूनच हा समांतर पर्यायी रेल्वे मार्ग तयार करण्याची तयारी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे. बेळगाव कोल्हापूर रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित होती. अहिल्यानगर इथले निजामकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास संशोधक, हेरिटेज वॉक या उपक्रमाचे प्रेरणास्थान तथा स्नेहालयच्या 90.4 FM रेडिओ नगरचे माजी संचालक भूषण देशमुख यांचं काल निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. अहिल्यानगरच्या इतिहासाचा खडानखडा अभ्यास असलेले भूषण देशमुख यांनी नगरच्या समृद्ध इतिहासाची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी अनेक वर्ष हेरिटेज वॉक हा उपक्रम सातत्यानं राबवला. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून हजारो नागरिक, विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींना नगरच्या वैभवशाली इतिहासाचं दर्शन घडलं. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करून तिसऱ्यांदा चषक जिंकला आहे. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्वमोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडलं जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख्ख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: रस्त्यात तुमचा शी अव सगळे आजारी पडतील.
1: हो चुकलं रे गड्या.
0: अव स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
1: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:22 झालेत.
5: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
4: अभिजात मराठी आपली मराठी.
5: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Aku lagi.
0: Abijat Marathi.
1: Aku lagi.
2: श्रोते हो नमस्कार, मी वासंती काळे, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आतापर्यंत कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आतापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीमध्ये प्रकाशित झाले. याबाबत आपल्याला डॉक्टर सरोजकुमार मिठारी यांनी प्रस्तावना केली होती आणि 1 ते 5 खंडांची माहिती दिलेली होती. या खंडांपैकी 11वा आणि 12वा अशा 2 खंडांची ओळख आपण आजच्या भागात करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी डॉक्टर सुस्मिता खुटाळे, संपादकीय सहाय्यक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आलेल्या आहेत. मॅडम, या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत.
3: नमस्कार.
2: मॅडम, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली सुरू झालेला मराठी विश्वकोशाच्या खंड 11 आणि 12 यांची माहिती आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी खंड 11 याचं स्वरूप काय आहे आणि त्याच्या प्रकाशनाबाबत आपण आम्हाला काय सांगाल?
3: आपल्याला माहिती आहे की मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असून त्यामध्ये विविध विषयातील वैविध्यपूर्ण नोंदींचा वर्णानुक्रमे समावेश आहे. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 11 बंदा ते ब्युएनस एअरीज असा असून या खंडाचं प्रथम प्रकाशन 1982 साली झालं आहे. त्यामध्ये एकूण 1105 नोंदींचा समावेश आहे. हा खंड 1112 पृष्ठांचा आहे. तसंच या खंडाच्या शेवटी 60 रंगीत चित्रपत्र सुद्धा दिली आहेत. या खंडात ब या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. या खंडातील बंदा ही पहिली नोंद सुमारे 750 शब्दांची असून ती धर्म या विषयातील आहे. बंदा हे शिखांचे 10वे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग यांच्यानंतर शिखांचे राजकीय आणि धार्मिक नेतृत्व करणारे व्यक्ती, त्यांच्याविषयीची ही चरित्रात्मक नोंद आहे. तर ब्युएनस एअरीज ही या खंडातील शेवटची नोंद सुमारे 500 शब्दांची असून ती भूगोल या विषयातील आहे. ब्युएनस एअरीज हे अर्जेंटिना देशाची राजधानी, प्रमुख बंदर आणि महत्वाचं आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या शहराची स्थळविषयक नोंद असून या नोंदीचं लेखन मोदन्या शहाणे आणि नास गाडे यांनी केलं आहे.
2: मॅडम, तुम्ही आता 11व्या खंडाचं सांगितलं की ज्याच्यात ब पासून नोंदी आहेत. आता 12वा खंड देखील आपला प्रकाशित झाला आहे, तर त्या 12व्या खंडाचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा.
3: आज आपण माहिती घेत असलेला दुसरा खंड हा मराठी विश्वकोशाचा 12वा खंड आहे. भंगूर तारा ते

0: महाराष्ट्र राज्य आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1985 साली झालं आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य या 12व्या खंडात 1667 नोंदी आहेत आणि हा खंड सुमारे 1586 पृष्ठांचा आहे. या खंडात भ आणि म या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. भंगूर तारा ही या खंडातली पहिली नोंद आहे. ही नोंद प्राणीविज्ञान या विषयातली आहे. एकायनो डर्माटा संघाच्या वर्गातील सामान्यतः भंगूर तारा म्हणजेच ब्रिस्टल स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्यांविषयीची ही नोंद आहे. तर याच खंडातली शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य या शीर्षकाची अत्यंत अतिदीर्घ पण तितकीच माहितीपूर्ण आणि महत्वाची नोंद आहे. या नोंदीविषयी आपण पुढे अजून माहिती घेऊच.
1: हा, महाराष्ट्र राज्य म्हटल्यानंतर खरोखर त्याची व्याप्ती आणि खूपच मोठी माहिती असणं साहजिक आहे. आता या दोन्ही खंडांमध्ये म्हणजे 11व्या आणि 12व्या याच्यामध्ये कोणकोणत्या विषयांच्या आणि कोणत्या प्रकारच्या नोंदींचा समावेश आहे, म्हणजे मगाशी तुम्ही ब चं सांगितलं आणि नंतर भ आणि म चं सांगितलं, भ ते म,
0: हो,
1: तर कोणकोणत्या येतील एकंदरीतच?
0: साधारणपणे मराठी विश्वकोशात अंतर्भूत असलेल्या मानवी विद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही शाखातील विविध विषयांच्या नोंदी या खंडात आहेत. त्यामध्ये मानवी विद्या विभागातील धर्म, तत्वज्ञान, कायदा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानवशास्त्र, इतिहास, भूगोल, भाषाशास्त्र, लिपी प्रकार इत्यादी अनेक विषयांचा यामध्ये समावेश आहे. आणि अजून थोडंसं खोलात जाऊन विशेष सांगायचं तर इंग्रजी आणि युरोपीय भाषा, रशियन, आशियाई भाषा आणि साहित्य विषयातील महत्वपूर्ण लेखक, ग्रंथ, नवनवीन साहित्य प्रकार, साहित्य प्रवाह याविषयीच्या नोंदी सुद्धा आपल्याला या खंडात वाचायला मिळतील. आणि थोडंसं भारतीय भाषा आणि साहित्य या विषयाबद्दल आपण बोलायला गेलो तर संस्कृत, मराठी, बंगाली, तेलुगू, कन्नड, असमिया, सिंधी, गुजराती भाषा आणि साहित्य विषयांच्या नोंदींचा सुद्धा या दोन्ही खंडांमध्ये समावेश आहे. आणि विज्ञान आणि तंत्रविद्या विभागातील भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीविज्ञान, मानवी वैद्यक, स्थापत्य अभियांत्रिकी, उद्योग आणि व्यापार विषयातील नोंदींचा सुद्धा या खंडामध्ये समावेश आहे.
1: त्याच मोठी व्याप्ती आहे.
0: हो, त्याचबरोबर या खंडात संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषासमूह, साहित्य प्रकार, ग्रंथ, पुरस्कार आणि संस्थानविषयक अशा विविध प्रकारच्या नोंदींचा समावेश या खंडांमध्ये आहे.
1: मॅडम, तुम्ही आता म्हणालात की विविध ह्या नोंदी झालेल्या आहेत आणि केल्या जातात, तर काही महत्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी असतात, मग त्याविषयी काही विशेष माहिती आम्हाला सांगू शकाल का?
0: हो, नक्कीच. मराठी साहित्यातील महानुभाव पंथ आणि साहित्य, बाभ बोरकर, कवी बी, बालकवी, बेडेकर मालतीबाई, बेडेकर विश्राम या लेखकांच्या स्वतंत्र नोंदी या खंडामध्ये आहेतच, पण त्याचबरोबर 12व्या खंडातील मराठी साहित्य ही अतिदीर्घ नोंद म्हणजेच ज्याला विश्वकोशाच्या परिभाषेत आपण व्याप्तिलेख असं म्हणतो, या व्याप्तिलेखात मराठी साहित्याच्या प्रारंभापासून ते 1980 पर्यंतच्या काळाचा आढावा घेतलेला आहे. यामध्ये प्राचीन मराठी साहित्य या भागात प्रारंभ ते इसवी सन 1818 पर्यंत मराठी साहित्याचा इतिहास नोंदवला आहे. आणि याच नोंदीच्या दुसऱ्या भागात म्हणजे अर्वाचीन मराठी साहित्याचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर मला आवर्जून सांगायला आवडेल, आजकाल जे तरुण विविध स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करतात त्यांना हे खंड अतिशय उपयुक्त आहेत, कारण ते विश्वासार्ह आणि संदर्भयुक्त माहितीचा स्रोत आहेत. मराठी विश्वकोशाच्या 12व्या खंडातील शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य ही अत्यंत विचारपूर्वक आणि कौशल्याने लिहिलेली आणि संपादित केलेली ही अतिदीर्घ नोंद आहे. एका राज्याची माहिती देत असताना त्याचा प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतचा इतिहास, भौगोलिक प्रादेशिक रचना, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याची राजकीय वाटचाल आणि स्थितीचा आढावा सुद्धा घेतला आहे.
1: आपल्या श्रोत्यांनी नक्की आपल्या साईटला भेट देऊन ती माहिती आणि विश्वकोशाचा 12वा खंड म्हणजे ज्याच्यातली महाराष्ट्र राज्य ही शेवटची नोंद पण दीर्घ आहे तिथे नक्की भेट देऊन माहिती घ्यावी, नाही का? त्यांना ती उपयुक्त असणार आहे.
0: हो, अगदीच बरोबर. आणि अजून एक नोंद या विद्यार्थ्यांसाठी मला सांगायला खरं तर आवडेल, एक अशीच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण नोंद म्हणजे विश्वकोशाच्या 12व्या खंडातील भारत या शीर्षकाची सर्व विषय अंतर्भूत असलेली अतिशय दीर्घ नोंद आहे. या नोंदीत भारत हे देशनाम,

0: राजकीय विभाग, त्याचे भूवैज्ञानिक इतिहास, भूवर्णन, भौगोलिक प्रदेश, मृदा, नैसर्गिक साधन संपत्ती, जलवायुमान, वनश्री, प्राणीजात, इतिहास, मानववंश, राजकीय स्थिती, देशाची स्वातंत्र्योत्तर शासन यंत्रणा, कायदे मंडळ, विधी आणि न्याय व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, आर्थिक स्थिती, अन्नधान्य उत्पादन, भारत देशातील लोक आणि समाज जीवन, धर्म आणि शिक्षण, देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कार्य आणि प्रगतीचा अतिशय विस्ताराने या नोंदीमध्ये आढावा घेतलेला आहे. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा भाग जर आपण म्हणालो तर भारत चीन संघर्ष, भारत पाकिस्तान संघर्ष, भारत संरक्षण अधिनियम, भारतीय अन्न निगम, भारतीय औद्योगिक विकास बँक, वित्त नियम, कृषी संशोधन संस्था, टपाल आणि तार विभाग, या आणि अशा भारत देशातील विविध ऐतिहासिक, औद्योगिक, संशोधन, संरक्षण, आर्थिक आणि सर्व प्रकारच्या नोंदींचा समावेश असल्यामुळे हा 12वा खंड विद्यार्थी आणि अभ्यासकांच्या दृष्टीनं खरंच महत्वाचा आहे.
1: मॅडम, आता ही माहिती म्हणून झालं तर थोडं मनोरंजनात्मक किंवा असं काही वाचनीय असं छान असं पण आहे का त्यामध्ये?
0: हो, नक्कीच. विश्वकोश खंडाच्या निर्मितीच्या कामाचा पाया म्हणजे विश्वकोश खंडाची नोंद यादी आहे. त्यामध्ये कोणते विषय, त्या विषयातील कोणत्या महत्वाचे घटक असावे, ते कुणाकडनं लिहून घ्यावे याबद्दल प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी खूप बारकाईनं आणि अभ्यासपूर्ण आखणी केल्याचं हे सर्व खंड आज आपण वाचत असताना आपल्या लक्षात येतं.
1: म्हणजे आकाळी केली आहे.
0: हो, आणि अगदी लहानात लहान वाटणारा विषय सुद्धा मानवी जीवनातील आणि संस्कृतीतला महत्वाचा घटक विषय असल्यामुळे तो विश्वकोशाच्या खंडातील नोंद विषय झालेला आहे. तर काही नोंदी आपण यापैकी बघूया. खेळ आणि मनोरंजन या विषयातील बाहुली ही श्रीपू गोखले यांनी लिहिलेली एक नोंद मला महत्वाची वाटतं. खरं तर बघायला गेलं तर हा खूप छोटा विषय आहे, पण छोट्या मानवी प्रतिकृतीच्या रूपातील बालकांचे खेळणे, पण तरीही त्याची उत्पत्ती, निर्मिती, जगभरातील विविध संस्कृती, समूहातलं तिचं स्वरूप आणि अतिशय सुंदर चित्रांसह माहिती या नोंदीत दिलेली आहे, ती आपण जरूर वाचावी. त्याचबरोबर बुद्धिबळ खेळाची नोंद ही अशीच, त्याच्या उत्पत्ती, इतिहास, वाटचाल आणि पद्धत, त्याचं स्वरूप, त्यातल्या वेगवेगळ्या खेळी यांची माहिती देणारी ही नोंद आहे. खरं तर गणित हा आपल्या सगळ्यांचा नावडता विषय, पण तरीही खंड 11 मध्ये बीजगणित आणि बीजगणित अमूर्त या शीर्षकाच्या नोंदी सुद्धा आपण जरूर वाचाव्या. त्याचबरोबर बेकरी तंत्र ही सुद्धा अशीच एक माहितीपूर्ण आणि जवळजवळ 13 पृष्ठांची दीर्घ नोंद या खंडात आहे. म्हणजे इतिहास पूर्व काळापासून तयार झालेला पाव हा एक खाद्यपदार्थ या बेकरी तंत्रातील एक आद्य आणि जगभर लोकप्रिय असलेला पदार्थ आहे. तर या बेकरी तंत्राच्या इतिहासापासून त्यातील घटक पदार्थ, त्याची प्रक्रिया, देशोदेशीचे त्यातील बदल आणि याविषयीची विस्तृत माहिती या नोंदीत चित्रांसह दिलेली आहे. त्यामुळे ही सुद्धा एक खूप रंजक आणि माहितीपूर्ण नोंद आहे असं मी सुचवेन. अशा अनेक कुतूहलपूर्ण आणि रंजक नोंदी या दोन्ही खंडांमध्ये आपल्याला वाचायला मिळतील आणि अशा वैविध्यपूर्ण विषयांमुळे, लेखनातील विश्वासार्ह अभ्यासपूर्ण माहितीमुळे मराठी विश्वकोशाचे सगळेच खंड खरं तर वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेतच. इंटरनेट आणि विविध माध्यमातील माहिती स्त्रोत जरी असले आज उपलब्ध, तरी सुद्धा मराठी विश्वकोशाचं महत्व यामुळे टिकून आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. आणि या सर्व खंड किंवा या सर्व खंडातील नोंदी आपल्याला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या marathiviswakosh.org या संकेतस्थळावर आपल्याला सर्व खंड उपलब्ध आहेत, आपण जरूर वाचावेत.
1: डॉक्टर सुस्मिता खुटाळे मॅडम, आज आपण आमच्याकडे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती मराठी विश्वकोश खंड 11 आणि 12 विषयी सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. aaplimarathi210@gmail.com, आपली मराठी 210@gmail.com या ईमेलवर. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: Aquí.
1: Aquí.
2: Maraki.
0: Aquí ya. Maraki.
1: Aquí.
3: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:40 झालेली आहेत. आता कार्यक्रम भावधारा.

एकमेकांच्या डोळ्यात स्वप्नाचं इंद्रधनुष्य निरखता निरखता त्यांच्या प्रेमानं मस्त अंगडाई घेतलीय. विरहात होरपळलेल्या क्षणांची आता तिथं उजळणी होतीये. आपापली बाजू मांडण्याच्या प्रयत्नात आहेत दोघं, पण आरोप प्रत्यारोप करता करता ते सुनहरे क्षण मातीमोल होतील या भीतीनं तो धास्तावलाय. तिच्या बटांशी चाळा करत तो आता आपली विरहाच्या काळातली अवस्था पोटतिडकीनं सांगण्याचा प्रयत्न करतोय. तिचे रेशमी केस कुरवाळता कुरवाळता त्याच्या ओठातून आपसुकच एक गीत उमटतं, हृदयाच्या स्पंदनांच्या तालावर तिच्यासाठी गायलेलं. कवी ग्रेस यांचं गझलच्या मीटरमधलं गाणं भावगीत झालंय. श्रीधर फडके आपल्या मिठास आवाजात त्याच्या मनातलं वादळ तंतो

श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार प्रभात मॉर्निंग न्यूज सहक्षेपित करत आहोत आणि 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून.

चर्चा. भारताचं यूपीआय आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वेच्या स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरु असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्रच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं विविध कल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी पंतप्रधानांनी सल्लागार मंडळातील सदस्यांसोबत चर्चा केली. तसंच जीवनमान अधिक सुकर आणि व्यवसाय सुलभतेसाठी कोणत्या सुधारणा करता येऊ शकतील यावरही बैठकीत चर्चा झाली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर मागे 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये घरगुती एलपीजीची किंमत आजपासून 913 रुपयांवरून वाढून 942 रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेनं आशिया प्रशांत क्षेत्रातील विमान वाहतुकीच्या वाढीमध्ये भारत एक महत्वाची भूमिका बजावत असल्याचं म्हटलं आहे. या क्षेत्रात विमान प्रवाशांची संख्या 2044 पर्यंत 4 अब्जांच्या वर पोहोचण्याचा अंदाज आहे. आयएटीएचे आशिया पॅसिफिक क्षेत्र प्रादेशिक उपाध्यक्ष शिल्डन ही यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षात या क्षेत्रातील विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासात भारताचं योगदान महत्वपूर्ण राहिलं आहे. भारत हा जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक असल्याचं त्यांनी नमूद केलं. आयएटीए 370 हून अधिक विमान कंपन्यांचं प्रतिनिधित्व करते आणि या कंपन्यांचा जागतिक विमान वाहतुकीत सुमारे 85% वाटा आहे. आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागात होणारे आर्थिक व्यवहार, इमारतींचं बांधकाम तसंच मालमत्तांच्या खरेदी विक्रीवर काटेकोरपणे लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी ईशान्येकडील सीमावर्ती भागाच्या सुरक्षिततेसंदर्भात त्रिपुरातील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत हे निर्देश दिले. सीमा भागात गेल्या 5 वर्षातील जमिनींच्या नोंदी तपासाव्या असे निर्देशही शहा यांनी दिले. 2026 पुनर्परीक्षेच्याही प्रश्नपत्रिका फुटल्याच्या किंवा त्या अगोदरच उपलब्ध झाल्याचे काही समाज माध्यमं आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून केले जात असलेले दावे एनटीएनं म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं फेटाळले आहेत. अशा बातम्या पसरवणं हे संघटितपणे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं कृत्य असून परीक्षेविषयी वाटत असलेल्या चिंतेमुळे विद्यार्थी आणि पालक त्याला बळी पडत असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे, त्याचबरोबर परीक्षा कुठल्याही गैरप्रकारांच्या विना पार पडाव्यात यासाठी चोखपणे काळजी घेण्यात येत आहे असंही एनटीएनं नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांची काल नवी दिल्लीत भेट झाल्यानंतर 2015 मधील भूकंपानंतरच्या पुनर्बांधणी कार्यक्रमांतर्गत 72 आरोग्य सुविधा आणि 12 सांस्कृतिक वारसा प्रकल्प भारतानं नेपाळला सुपूर्द केले. सीमापार वैयक्तिक रोख हस्तांतरण सुलभ करण्यासाठी भारताची यूपीआय प्रणाली आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली यांच्यातील परस्पर जोडणीचा दोन्ही नेत्यांनी शुभारंभ केला. तसंच नेपाळसाठी व्हॉईस फर्स्ट भाषा अनुवाद मंचाकरता राष्ट्रीय डिजिटल पायाभूत सुविधा संयुक्तपणे विकसित करण्यासाठी डिजिटल इंडिया भाषिणी आणि काठमांडू विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची त्यांनी देवाणघेवाण केली. इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री सुगियोनो परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 8व्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.

0: गाझामध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात दोन महिलांसह किमान सात पॅलेस्टिनियन नागरिक ठार झाले अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान तणावपूर्ण स्थितीत असलेल्या युद्धविराम कराराच्या रक्षणाबाबत हमास आणि इतर गटांसोबत चर्चा करण्यासाठी कायरोमध्ये मध्यस्थांनी पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं झालेला युद्धविराम इस्रायलचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरला असून या भागातील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर आता इस्रायलचं नियंत्रण आलं आहे. रशियाच्या वार्षिक आर्थिक परिषदेचा समारोप होत असतानाच युक्रेननं सेंट पीटर्सबर्ग शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरावर अभूतपूर्व हल्ला केल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं. लेनिनग्राड प्रांतात 140 अधिक ड्रोन्स पाडण्यात आल्याची माहिती गव्हर्नर अलेक्झांडर ड्रोझडेन्को यांनी दिली. तसंच 4 वर्षांपूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच शहराच्या गव्हर्नरनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. महिलांची सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन यांना मोठी चालना देण्याच्या उद्देशानं तेलंगण महिला सुरक्षितता विभागानं स्त्री राईड हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत केवळ महिला चालकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅब्स, रिक्षा आणि इलेक्ट्रिक बाईकची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक सी व्ही आनंद यांच्या हस्ते या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे महिला प्रवाशांना ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या लोकप्रिय ऍप्सद्वारे केवळ महिला चालकांनी चालवलेल्या गाड्यांची सेवा बुक करणं शक्य होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात न्यू चंदीगड इथं आज दुसऱ्या दिवशी भारत आपल्या पहिल्या डावात 3 बाद 368 धावांवरून खेळायला सुरुवात करेल. केएल राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांमुळे भारताची स्थिती भक्कम झाली. साई सुदर्शननं 81 धावांचं योगदान दिलं. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून श्रेयस अय्यरची कप्तानपदी निवड करण्यात आली आहे. तिलक वर्मा संघाचा उपकप्तान असेल. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आलं असून गेल्या काही काळातील खालावलेल्या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कप्तानपदासोबतच संघातील स्थानही गमवावं लागलं आहे. बुद्धिबळात ग्रँडमास्टर 20 वर्षीय आर प्रज्ञानानंद यानं ओस्लो इथं जर्मनीच्या विन्सेंट केमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरण्याचा इतिहास रचला. एकंदर 18 गुणांसह त्यानं विजेतेपद मिळवलं. 2013 ही स्पर्धा सुरू झाल्यापासून भारताचे दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद आणि विद्यमान जागतिक विजेता डी गुकेश यांनाही हे अजिंक्यपद आजवर साध्य करता आलेलं नाही. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत तिसऱ्यांदा चषक जिंकला. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. दरम्यान मुलींच्या संघानं दक्षिण कोरियाला 3-0 असं हरवून कांस्यपदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील एका पोस्टद्वारे भारताच्या दोन्ही संघांचं अभिनंदन करून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं यूपीआय आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया निलेश सावरकर यांना.

आकांक्षा नगरकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच आजचा भावधारा कार्यक्रम संपला. सकाळचे 9 वाजलेले आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया राणीच्या पुतळ्याच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयात तुम्ही कधी गेला आहात का? गेला असाल तर संग्रहालयाच्या ईस्ट लॉनवर हारीनं मांडून ठेवलेल्या ब्रिटिशांचे 7-8 पुतळे तुम्ही नक्कीच पाहिले असतील. गेली 50 अधिक वर्ष उघड्यावर असलेल्या या साऱ्याच पुतळ्यांची रया आता साफ गेलेली आहे. तरीही मूळच्या अत्यंत देखण्या आणि शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या या शिल्पांचं देखणेपण सध्याच्या त्यांच्या दयनीय अवस्थेतही नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. या पुतळ्यांपैकी एक पुतळा आहे तो इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिचा. हा पुतळा मुळात घडवला गेला होता तो याच बागेत बसवण्यासाठी, पण तो बसवला गेला मात्र फोर्टमध्ये. बरीच वर्ष तो तिथेच होता, पण 1965 साली तो पुन्हा याच बागेत आणून बसवला गेला. त्याची ही कहाणी.
2: तर ह्या कहाणीची सुरुवात होते 1857-58 मध्ये. उत्तर भारतात झालेल्या सैन्याच्या उठावाचे पडसाद आता मुंबईतही उमटले होते, पण ते थोड्याच दिवसात दाबून टाकण्यात ब्रिटिशांना यश आलं. या उठावाचा बंदोबस्त केल्यानंतर इंग्लंडच्या राणीने ब्रिटिश भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातून आपल्या हातात घेतला. या घटनेच्या स्मृती प्रित्यर्थ दिनांक 15 डिसेंबर 1858 रोजी मुंबईच्या टाउन हॉलमध्ये नाना शंकर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेत म्युझियम आणि गार्डन स्थापनेचा ठराव मंजूर करण्यात आला. दिनांक 19 नोव्हेंबर 1862 रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांची पत्नी लेडी कॅथरीन यांच्या हस्ते बागेचं उद्घाटन पार पडलं. बागेला राणीचं नाव देण्यात आलं, व्हिक्टोरिया गार्डन, अर्थात राणीची बाग. त्यावेळच्या प्रथेनुसार उद्घाटनाच्या दिवशी मुंबईकर नागरिकांनी राणीच्या बागेसाठी रोख रक्कमा किंवा बागेसाठी उपयोगी अथवा शोभेच्या वस्तू देण्याचं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांनी राणीच्या नावानं सुरू झालेल्या बागेसाठी राणीचा संगमरवरी पुतळा त्यांच्यातर्फे भेट देण्याचं मान्य केलं. हा पुतळा घडवण्यासाठी इंग्लंड मधले त्यावेळेचे ख्यातनाम शिल्पकार मॅथ्यू नोबल यांना पाचारण करण्यात आलं होतं. सुरुवातीला केवळ पुतळा घडवायचा होता, नंतर त्याच्यासाठी संगमरवरी मखरही घडवण्यात आलं. पुतळा आणि मखरासाठी आलेला सर्व खर्च खंडेराव गायकवाड महाराजांनी दिला होता.
1: पुतळ्याची कल्पना आणि कल्पनाचित्र म्हणजे स्केच खुद्द राणीनं मंजूर केलेलं होत. या पुतळ्यात इंग्लंडच्या पार्लमेंट मधल्या हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये संपूर्ण दरबारी वेशात सगळी राजचिन्ह परिधान करून बसलेली राणी व्हिक्टोरिया या पुतळ्यात कोरलेली होती. जणू काही राणी साक्षात समोर बसली आहे आणि आत्ता उठून उभी राहील असा भास पुतळा बघून होतो. तिची बसण्याची ढब, हात लावून सरळ करता येतील असं वाटायला लावणाऱ्या तिनं परिधान केलेल्या राजवस्त्राला पडलेल्या चुण्या केवळ लाजवाब. राणीच्या माथ्यावर रत्नजडित मुकुट, उजव्या हातात राजदंड तर डाव्या हातात ग्लोब म्हणजे पृथ्वीचा गोल होता. पृथ्वीचा हा गोल म्हणजे ब्रिटिशांच्या तत्कालीन पृथ्वीव्यापी साम्राज्याचं प्रतीक होतं. राणीच्या बसण्यातला रुबाब आणि

0: आत्मविश्वास या 8 फूट 6 इंचाच्या पुतळ्यात शिल्पकार मॅथ्यू नोबेल यांनी पुरेपूर उतरवला होता. राणी ज्या सिंहासनावर आरूढ झालेली होती ते सिंहासन जमिनीपासून 8 फूट वर असलेल्या शोभिवंत चौथऱ्यावर होत. जमिनीवरून पाहणाऱ्याचं डोकं आपोआप राणीच्या पायापाशी यावं अशी ती योजना होती. राणीचं हे देखणं शिल्प चौथऱ्यापासून वर सुमारे 45 फूट उंच सुरेख नाजूक जाळीदार संगमरवरी मखरात बसवलेलं होतं. या मखरावर देखील राजचिन्ह कोरलेली होती. मखराच्या मध्यभागी इंग्लंडचं राजचिन्ह म्हणजेच रॉयल आर्म्स असून त्याला लागूनच वरच्या बाजूला स्टार ऑफ इंडिया कोरलेला होता. ब्रिटनचं प्रतीक म्हणून गुलाब पुष्प तर भारताचं प्रतीक म्हणून कमळ कोरलेलं होतं. मखराच्या मागच्या 4 बाजूंवर इंग्रजी आणि 3 भारतीय भाषांमध्ये पुतळ्याची माहिती देणारा मजकूर कोरण्यात आला होता. पायाकडे अष्टकोनी असलेलं हे भव्य तरीही जणू काही फुलांचंच असावं असं भासणारं संगमरवरी मखर वर निमुळत होत गेलेलं होतं. मखरात बसलेली ती राणी म्हणजे देव्हाऱ्यात बसलेली कोणी देवताच असावी असा भास तो पुतळा पाहताना होत असे. हा पुतळा घडवण्यासाठी इटलीच्या करारा मार्बलचा वापर करण्यात आला होता तर मखर कोरलं होतं इटलीच्याच सिसिलियन मार्बलमधून. दोन्ही मार्बलच्या अंगभूत रंगछटांचा पुतळा आणि मखर घडवण्यात कलात्मक उपयोग करण्यात आला होता. पाहणाऱ्याच्या डोळ्याचं पारण फेडणारं ते शिल्प पाहताच खंडेराव महाराजांचा विचार बदलला. त्यांनी तो पुतळा राणीच्या बागेऐवजी फोर्टमध्ये मोक्याच्या जागेवर बसवण्याचा आग्रह धरला. त्यांनी तसा आग्रह धरला त्यामागेही एक कारण होतं. ते कारण होतं भारतापासून दूर असलेल्या अमेरिकेत.
1: तर सन 1861 मध्ये अमेरिकेत नागरी युद्ध सुरू झालं होतं. परिणामी अमेरिकेतून इंग्लंडला होणारी कापसाची निर्यात पूर्णपणे थांबली होती. इंग्लंड मधल्या गिरण्या कापसाला भुकेलेल्या होत्या. त्यामुळे भारतातल्या कापसाची मागणी झपाट्यानं वाढायला लागली होती. देशभरातला कापूस मुंबईतल्या बंदरातून इंग्लंडला पाठवण्याचा व्यापार अत्यंत तेजीत आला होता. सट्टा बाजार तेजीत आला होता. अडत्यांच्या असंख्य कंपन्या निघाल्या होत्या. त्याच वेळी मुंबईत वेगानं कापड गिरण्या उभ्या राहू लागल्या होत्या. तो काळ मुंबईच्या परमोच्च उत्कर्षाचा काळ होता. मुंबईत लक्ष्मी अक्षरशः पाणी भरू लागली होती. जिथे भरभराट असते तिथे आख्यायिकाही जन्म घेतातच. मुंबई त्या काळी म्हटलं जात असे की कापसाला एवढी मागणी होती की लोकांनी घरातल्या गाद्या उशा फाडून त्यातला कापूस देखील विकला होता. मुंबईचा व्यापार उदीप बहराला आला होता. फोर्ट मध्ये गर्दी वाढू लागली होती. ती किल्ल्यात मावेनाशी झाली होती. आणि अशाच वेळी मुंबईत गव्हर्नर म्हणून आले सर हेनरी बार्टर फ्रियर.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो राणीच्या पुतळ्याच्या गोष्टीचा पहिला भाग. लेखक नितीन साळुंखे. वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापकी. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात.

0: अरे वा, खूप दिवसांनी.
1: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
0: अहो तेच 60 रुपये.
1: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
0: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
1: आणि दुसरी?
0: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
1: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
0: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

नशीबवान या चित्रपटातलं हे गाणं होतं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. आता प्रसारित करीत आहोत सामुदायिक गाण्याचा पाठ.

0: या नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

झपाटलेला टू या चित्रपटासाठी अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गुरु ठाकूर यांचं गीत होतं, संगीत अवधूत गुप्ते यांचं होतं. साने गुरुजी या चित्रपटासाठी ऐकूया कविता कृष्णमूर्ती, शान आणि संजीव अभ्यंकर यांनी गायलेलं गीत.

0: चित्रपट संगीत गीतबहार कार्यक्रमात आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: नंदेश उमप आणि सहकलाकारांच्या आवाजात अण्णासाहेब पाटील द ग्रेट माथाडी या चित्रपटातील मधुकर आरकडे लिखित पोवाडा आपण ऐकत होता. संगीत अशोक वांगणकर यांचं होतं. या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म या कार्यक्रमात ऐकूया गणेश मोहन यांचं सतारवादन. ऐकूया गणेश मोहन यांनी सतारीवर वाजवलेला राग बैरागी आणि राग भैरवी. विलंबित रचना रूपक तालात निबद्ध आहेत. तबला साथ भूषण परचुरे यांची. ऐकूया गणेश मोहन यांचं सतारवादन राग बैरागी आणि भैरवी.

0: गणेश मोहन यांनी सतारीवर वाजवलेला राग भैरवी आणि त्या अगोदर राग बैरागी आपण ऐकत होतात. तबला साथ भूषण परचुरे यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

यांचं संगीत सुधीर फडके आणि पसंती कळवत आहेत. मुक्काम पोस्ट येळगूड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून अतुल गौतमी धम्मदीना अरुण काळे एडी कांबळे, तसंच मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून तुषार कुरणे प्रसिक कांबळे एकता कांबळे मेघना कुरणे उत्कर्षा कांबळे आणि अरुण येळगुळकर.

0: आपली आवड कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत आहात.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

सुधीर फडके, वसंतराव देशपांडे आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकत होता. चित्रपट झाला महार पंढरीनाथ. गीत ग. दि. माडगूळकर यांचं होतं, संगीत सुधीर फडके यांचं, आणि प्रेषक होते गडी कारखाना इथून दिनकर साळवे, गंगा साळवे, सचिन, संजय आणि प्राजक्ता साळवे. आपली आवड कार्यक्रमात त्यानंतर एक नाट्यपद ऐकूया. उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे नाट्यपद आहे, आरती प्रभू यांचं.

संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं आणि हे नाट्यपद ऐकायचं होतं जीवनज्योती रेडिओ श्रोता संघ मुकाम पोस्ट वसारी जिल्हा वाशिम इथल्या एकनाथ काळे आशाबाई काळे ज्ञानेश्वर काळे शिमांशू पाटील मगर रवींद्र पवार आणि श्री गायकवाड या श्रोत्यांना. आपली आवड कार्यक्रमात आता ऐकूया. पंगरा शिंदे तहसील वसमत जिल्हा हिंगोली इथून रामचंद्र धोंडीबा इंगोले सुनील जबडे शिंदे पाटील चांदू बलखंडे मास्टर विलास शिंदे पाटील आणि अशोकनगर वसमत इथून दीपाली राजू ठोके पार्वती सखाराम ठोके रोहित सोनू आणि मोनू तसंच सिद्धांत टिकू रमाबाई सुरेंद्र मयुरी सुरभी मंजुषा आणि गौतम इंगोले या श्रोत्यांच्या पसंतीचं गीत. गीत आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं.

0: कर्कमात छोटे ऐकूया. माटेश्वर रेडिओ श्रोता संघ नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे सोनाजी सीताराम शुभम बालाजी सुवर्णा वेणुताई आणि वैष्णवी तसंच नौकिकर मारुतराव भुसारे या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत. हे गवळण आहे संत एकनाथ महाराज रचित वैशाली सामंत यांच्या आवाजात.
1: हे कृष्णा

बरेच श्रोते, आपली आवड कार्यक्रम या गीताबरोबरच इथे समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, अर्थात मंगळवारी सकाळी 11:05. नमस्कार.

0: आपली आवड कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 11:40 झालेले आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम भावधारा.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच, 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.

कुणाल इंगळे यांनी गायलेलं हे गीत होतं, सुरेश भट यांचं. कार्यक्रमात यानंतर महादेवी स्वामी यांनी गायलेलं मधु जामकर यांचं गीत ऐकूया.

0: भावधारा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका.

दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची आहे.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

0: श्रोते हो, पु ल देशपांडे यांचं एक वाक्य आहे, पैसा पोटासाठी आणि कला जगण्यासाठी असते. आणि हे खरंच आहे. नृत्य, नाट्य, गायन यापासून ते अगदी निगुतीनं स्वयंपाक करणं, घर टापटीप ठेवणं, एखादा मुद्दा सहज समजावून सांगणं, ही सुद्धा एक कलाच आहे असं म्हणायला हवं. आपला स्वतःचा स्वतःसाठीचा वेळ घालवत असताना ही कला आपल्याला साथ देते आणि आनंद, समाधान याचा अनुभव आपण घेतो. यासाठीच प्रत्येक माणसाच्या अंगी काहीतरी कला ही हवीच. काही जण या कलेला आपल्या जीवनाचं ध्येय बनवतात आणि मग यातूनच नवनवीन संकल्पना निर्माण होतात. त्या कलेचा त्या कलाकाराला ध्यासच लागतो असं म्हणा ना. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये कला, जिद्द आणि साहस याचा सुरेख असा संगम असणाऱ्या गुरुशिष्य आपल्या भेटीला येणार आहेत. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात त्या निपुण आहेत आणि त्यांचा या क्षेत्रातला एक परमोच्च असा यशाचा अद्भुत प्रवास त्या आज आपल्याला सांगणार आहेत. मंडळी, एव्हरेस्ट शिखर हे जगातलं सर्वात उंच शिखर आहे. हे शिखर सर करणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. पण या गुरु आणि त्यांच्या शिष्यांनी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करून आपल्या कलेचा झेंडा या हिमाच्छादित पर्वतरांगांच्या कुशीत उमटवला आहे. या आगळ्या वेगळ्या कामगिरीमागील प्रेरणा, एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा त्यांचा प्रवास, प्रतिकूल वातावरणात नृत्य सादर करण्याचा अनुभव आणि या यशामागील त्यांची मेहनत याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत भरतनाट्यम नृत्यांगना संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया. नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहेत भरतनाट्यम कलाकार संयोगिता पाटील आणि त्यांची शिष्या मिताली महाराज. एक खूप वेगळा असा विक्रम करून या आलेले आहेत आणि त्याबद्दलचीच बातचीत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी करणार आहोत. तर सर्वप्रथम संयोगिता आणि मिताली, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती भरतनाट्यम, खर तर खूप वेगळा असा हा विक्रम आहे. मुळात विचारायचं असं आहे संयोगिता तुला की ही संकल्पना सुचली कशी?
1: हा, ऍक्च्युली ही संकल्पना मी एकदा

0: तेव्हा घरात मी माझे मामा आणि मम्मी बोलत बसलो होतो. जस्ट गिनीज रेकॉर्ड झालं होतं आमचं त्यावेळेला दुसरं,
1: बरोबर.
0: आणि असं बसलो होतो आम्ही. आणि त्यावेळेला मला मामा म्हणाले की आता सयू तू एव्हरेस्टवर डान्स कर. मग मी म्हटलं हो मामा चालेल, म्हटलं एव्हरेस्टवर करते मी, वरून हेलिकॉप्टरने उतरते तिथं डान्स करते पुन्हा बसते आणि येते, मी काय ट्रेक करणार नाही असं मी त्यांना चेष्टेत म्हणाले. आणि तो विषय तिथंच आमचा थांबला होता. पण नंतर काही वर्ष मग माझ्या डोक्यात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तो चालू असायचा, किंवा मम्मीची मग नंतर तिची मात्र स्ट्रॉंग विश बनली ती की आता हिनं केलं पाहिजे तिथं म्हणून. त्यामुळे ती त्याचा उगम तेव्हा तिथे झाला होता त्या चर्चेमध्ये की आपण असं काहीतरी करू शकतो म्हणून. मग थोडस आम्ही सेटल होण्याकडे लक्ष दिलं मधल्या काही पिरियडमध्ये. मग आता थोडं सगळं ओके झाल्यानंतर मग आता विचार केला हा आता काय काय राहिलंय आपलं करायचं ते करू आता.
1: म्हणजे खरं तर संकल्पना अशी चर्चेत मग सुचली असं म्हणूया.
0: हो,
1: पण मुळात मला असं म्हणायचंय की एखाद्या ठिकाणी स्टेजवर जाऊन डान्स करणं, एखाद्या कार्यक्रमात डान्स करणं आणि एव्हरेस्टवर डान्स करणं म्हणजे खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे मुळात आपल्याला कसं माहितीये की एव्हरेस्ट म्हटलं की ट्रेकिंग किंवा एक ऍडव्हेंचर म्हणूनच लोक त्याच्याकडे बघतात. आणि तुमचं डान्स करणं मुळात ही संकल्पना मनात रुजायला किती वेळ गेला आणि त्याच्यासाठी तयारी कुठल्या पद्धतीनं सुरुवात केली?
0: तर खरं आहे जमीन आसमानचा फरक आहे खरंच, कारण इथे प्लेन सरफेस असतो आणि तिकडे दगडांवरती डान्स करावा लागतो. म्हणजे खूपच वेगळा अनुभव आहे दोन्हीचा, वेगळा वेगळा आहे. तर आम्ही तयारी अशी काय केली होती, तर मी सगळ्यात पहिल्यांदा अन्नपूर्णा बेस कॅम्पला एकटी गेले होते. ते 10वं शिखर आहे, त्याच्या बेस कॅम्पवर मी जाऊन पहिल्यांदा डान्स केला गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये. आणि मग तिथं जाऊन हा तिथे एकटीनच केला होता, समिट ऍडव्हेंचर सोबत गेले होते. आणि मग आमचा ग्रुप खूप छान होता त्यामुळे त्यांच्यासोबत मला आनंद मिळाला. आणि मग तो विक्रम म्हणजे मी पहिला कुणालाच बोलले नव्हते कारण मला आयडियाच नव्हती की तिथं जाऊन काय असणार आहे. त्यामुळे मी मनात ठेवून फक्त ड्रेस सोबत घेऊन गेले होते आणि एकदम मिनिमम दागिने. तिथं गेल्यानंतर मग अगदी पोहोचता पोहोचता मी आमच्या ग्रुप मेंबर्सना सांगितलं की मला असं असं करायची इच्छा आहे. मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी मोटिवेट केलं आणि मग मी तिथे डान्स केला. आणि तो अनुभव माझ्याबरोबर होता, तिथं मी 6 मिनिटाची देवीस्तुती केली होती, तो अनुभव होता माझ्याकडे. मग मी परत आले, परत आल्यानंतर मग सगळ्या माझ्या मोठ्या मुलींची एक मीटिंग घेतली आणि म्हटलं मी आता अशी जाऊन आली आहे, आता आपल्याला एव्हरेस्ट बेसला जायचं आहे तर कोणाकोणाला पॉसिबल आहे ते बघा आणि मग आपण ठरवू, प्लॅन करू. मग तसं आम्ही मीटिंगमध्ये ठरवलं. मग जे जे तयार झाले तसं मग आम्ही चौघींनी तयारी सुरू केली. अधेमध्ये ट्रेकला जाणं होत होतं मितालीचं आणि मला ट्रेकला जायला मध्ये कुठे पॉसिबल नाही झालं किल्ला वगैरे असं चढायला. पण मी रेग्युलरली रोज वॉक करत होते.
1: ओके, म्हणजे त्याच्यासाठी तयारी
0: त्या दृष्टीने की रोज वॉक करत होते मी.
1: ताईनं ही संकल्पना मांडली मिताली तुमच्या सगळ्यांच्या समोर, सुरुवातीला काय वाटलं?
2: तेव्हाच खरं तर मी माइंडमध्ये ठरवलं होतं की मला करायचंच आहे म्हणून. आणि त्याच दिवशी मी बाबांना सांगितलं की बाबा असं असं ताईनं आमची एक मीटिंग घेतली आणि की एव्हरेस्ट बेस कॅम्पवरती डान्स तिथं जाऊन ट्रेक करायचा आणि डान्स करायचा आहे. तर बाबांचा पण विचार सुरू होता तसाच की ठीक आहे हिला करायचं आहे तर आपण तिला सपोर्ट करूया म्हणून. आई तशी तयार झाली नव्हती सुरुवातीला कारण एक काळजी असते बरोबर की म्हणजे कसं करणार तू काय वगैरे. पण नंतर पण ती पण कालांतरानं तयार झाली आणि मागच्या वर्षी जानेवारीमध्ये ताईनं सांगितलं होतं. त्याचनंतर मी लगेचच रनिंगला सुरुवात केली होती आणि सगळ्यात फर्स्ट टप्पा म्हणजे जे डीवायपी रन असतं रगेडियन जे ऑर्गनाईज करतं, तर त्यामध्ये मला डान्स करण्याची संधी मिळाली होती. आणि तो डान्स केल्यानंतर मी 10 किलोमीटर त्याच कॉस्ट्युममध्ये पळाले सुद्धा होते. तर तशी ती सुरुवात केली होती मी आणि त्यानंतर रनिंग कंटिन्यू होतं आणि नंतर समिट ऍडव्हेंचर्स थ्रू आमचे शॉर्ट असे ट्रेक्स व्हायचे एक एक महिन्यानंतर किंवा एक एक आठवड्यानंतर, ज्योतिबा म्हणा किंवा असे जवळपासचे जे ट्रेक्स आहेत तिथं. मग ती तयारी सुरू होती माझी. मी खरं तर ह्या ट्रेकिंग किंवा या स्पोर्ट्स बॅकग्राऊंड मध्ये नाहीये पण ते जे माझ्या माइंड मध्ये होतं की तिथं जाऊन आपल्याला डान्स करायचा आहे त्यामुळे ते एक मोटिवेशन मिळालं मला करण्यासाठी.
1: बरोबर.
2: आणि मग ती तशी तयारी सुरू झाली आमची. नंतर ऑक्टोबर मध्ये आम्ही ट्रेकला गेलो.
1: एकूण किती जणी होतात तुम्ही?
0: आम्ही टोटल ग्रुप आमचा 17 जणांचा होता आणि त्यामध्ये आम्ही चौघी जणी होतो ज्या डान्स करणाऱ्या होतो. मी, मिताली, दिव्या आणि प्रांजल.
1: ओके,
0: आम्ही चौघी डान्ससाठी गेलो.
1: मुळात ट्रेकिंग म्हणा किंवा हे गिर्यारोहण वगैरे हा विषय वेगळा आहे.
0: हो,
1: ही आता म्हटली तसं हा स्पोर्ट्स मधला आणि भरतनाट्यम ही पूर्ण कला आहे.

0: चढताना काही त्रास नव्हता होत, पण उतरताना ना माझ्या गुडघ्याच्या मागे दुखायचं आणि मला चालता येत नव्हतं शेवटी शेवटी. म्हणजे मी सगळ्यात शेवटी ट्रेक पूर्ण करणारी होते पूर्ण ग्रुपमध्ये. एकदम लास्टला मी पोहोचले होते कारण मला पायाला अतिशय वेदना होत त्या गुडघ्याच्या मागे. मग मला विनोद सर काय म्हणाले, हे तुला तू डान्स करू शकतीस कितीही वेळ, पण चालण्याची सवय नाहीये तुला म्हणून हा त्रास झाला. हे मी फिक्स माझ्या डोक्यात, म्हणजे माझा तो विचार चालू होता की आपल्याला चालण्याची सवय नाहीये, म्हणून मग मी वर्षभर पुढे एका क्लासला चालत जात होते.
1: बर.
0: हा म्हणजे मी ते पाळलं कारण मला इतर वेळेला वेळच मिळायचा नाही की मी वेगळी काही तयारी करू शकेन. पण नाही, मी डेडिकेशन चालत होते, म्हणजे माझं तेच, माझी तयारी ऍक्च्युली तीच होती आणि मानसिक तयारी.
1: बरोबर.
0: मला असं वाटतं की आपली विल पॉवर आणि मानसिक ताकद जर असेल ना तर आपण काहीही करू शकतो.
1: कारण
0: मी त्याच्यावर जास्त फोकस केलं.
1: बरोबर.
0: आणि थोडस मी स्पिरिच्युअल ऐकणं किंवा मेडिटेशन किंवा माझा थोडासा तिकडे कल आहे, त्यामुळे तिकडचा तो भाग आणि इकडे वॉकिंग असं मी दोन्ही करून मग ते तयारी केली मनाची.
1: मिताली तुम्ही काय केलं त्या तुझ्या बाकीच्या मैत्रिणी आणि तू अशा सगळ्यांच्या ना तू सांग.
2: खर तर प्रांजल आहे ती पुण्याची आहे, त्यामुळे तिकडनं तिला इकडं येऊन किंवा ट्रेकिंगला जाणं तसं पॉसिबल नव्हतं. ताई आणि त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं की जायचं म्हणून, पण काही कारणास्तव त्यांना जमलं नाही. पण त्या म्हणजे वॉकिंग वगैरे त्यांचं चालू होतं आणि दिव्याचे पण क्लासेस असतात, त्यामुळे तिचं आणि माझं पण असं काही कॉर्डिनेशन नव्हतं, त्यामुळे मग ती स्वतःची तयारी वॉकिंग वगैरे करायची, रनिंगला पण जात होती मला वाटतं, आणि मी माझी वेगळी तयारी, म्हणजे आमची एकत्रित अशी कुठलीच तयारी
1: झाली नाही,
0: म्हणजे अगदी डान्स
1: ठरवलं होतं आपल्याला हे पूर्ण करायचं.
0: आम्ही विचारत होतो एकमेकींना आधी मध्ये, पण एकत्र येऊन काही झाली नाही. अगदी डान्स सुद्धा आमचा ना बसायचा होता. आम्ही एक दिवस शेवटी ना जायच्या आदल्या महिन्यात ना ग आदल्या महिन्यात आम्ही असं ठरवलं, नाही नाही आता तर बसवायलाच लागेल, जायचंय आपल्याला.
2: मग आम्ही ऑनलाईन
0: एक शुभ मुहूर्त बघितला आम्ही. दिवाळीचा पाडवा आहे ना, त्या दिवशी आम्ही ऑनलाईन भेटलो कारण चौघी चौघीकडे चार ठिकाणी आम्ही. मग आम्ही त्या दिवशी ऑनलाईन सुरुवात केली, पहिलं एक चरण बसवलं आम्ही डान्स मधलं आणि मग म्हटलं आता भेटल्यावर बसू, आणि भेट काय आमची नंतर झाली नाही.
2: शेवटी आम्ही
0: एअरपोर्टवर सुरुवात केली आम्ही पुढची कोरिओग्राफी करायला, आणि मग प्रत्येक ठिकाणी आम्ही जेव्हा डिनरला रात्री डायनिंगला बसायचो तेव्हा मग आम्ही हळूहळू, म्हणजे आम्ही डान्स सुद्धा असा बसवलाय.
1: ओके.
0: आणि मग तिथंच आम्ही प्रॅक्टिस करायचो त्या डायनिंग मध्ये वगैरे असं केलंय सगळं. दिवसभर ट्रेक करायचा आणि मग रात्री डायनिंग मध्ये आम्ही थोडीफार प्रॅक्टिस करायचो.
1: ही संकल्पना सुचलेली होती, म्हणजे ठरलं एव्हरेस्टवर करायचं. मग यामागचा उद्देश मेन म्हणजे विक्रम करायचा असा होता का आम्हाला जाऊन तिथे करायचं?
0: हा दोन्ही होता ऍक्च्युली. म्हणजे आम्हाला एकतर तिथे जाऊन करायचं होतं कारण ती एक मम्मीची पण इच्छा होती माझ्या आणि मला पूर्ण करायची होती. आणि मग म्हटलं याच्यासोबतच जर रेकॉर्ड होणारच असेल तर का नाही करायचं, म्हणजे त्याच्यासाठी परत वेगळं जाण्याची गरज नाही ना, एकाच वेळेला दोन्ही होत आहे.
1: बरं.
0: मग दोन्ही होतं आणि मला माउंटन्स खूप आवडतात त्यामुळे मला ते अट्रॅक्ट करतं खूप, त्यामुळे मग तिथं जाऊन एक छान असा परफॉर्मन्स द्यायचा. आणि आमच्या डोक्यात जी निघताना कल्पना होती त्यापेक्षा खूप वेगळं सगळं तिकडे निघालं, पण सगळं आम्ही एन्जॉय केलं.
1: एकंदरीत आराखडा कशा पद्धतीनं केला?
0: मग आम्ही विनोद सर आहेत ना तर ते घेऊन जाणार होते आम्हाला, तर मग त्यांनी आम्हाला सगळा आराखडा आधी दिला होता, म्हणजे डे टू डे प्लॅनिंग आम्हाला दिलं होतं, टाइम टू टाइम दिलं होतं, म्हणजे आयटनरी. तर मग आम्ही किती तारखेला निघणार, त्यानंतर पोहोचणार, मग तिथे गेल्यानंतर आम्ही कुठे राहणार, त्यानंतर मग कधी आम्ही ट्रेकला सुरुवात करणार, मग टायमिंग काय असणार आहे, मग किती वाजेपर्यंत ट्रेक करणार आहे, मग आमचा हॉल्ट कुठं कुठं असणार आहे, हे सगळं त्यांनी आम्हाला लेखी दिलं होतं आधी आणि त्यानुसारच सगळं झालं.
1: ठराविक काही दिवस ठरवून दिलेले होते, म्हणजे हवामानाच्या दृष्टीने विचारते.
0: हा, असे दोन तीन टप्पे असतात या दरम्यानचे, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यानचे. त्यातला आम्हाला ऑक्टोबर चालणार होता, सुटेबल होता, म्हणून मग आम्हीच त्या बॅच मध्ये आमचं एनरोल केलं.
1: आणि तुम्ही शारीरिक आणि मानसिक तयारीचं तर तुम्ही सांगितलंच आहे, ही सगळ्या गोष्टी, म्हणजे ही तुमची शारीरिक तयारी असेल, तुमची कोरिओग्राफी असेल किंवा तो जो आराखडा आहे त्या पद्धतीनं सगळं तुमच्याकडे रेडी आहे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण प्रत्यक्ष जायचा दिवस उजाडला त्यानंतर कशा पद्धतीनं तुमचा प्रवास होता?
0: ओके.
1: दोघींनी पण सांगा.
0: आम्ही खूप उत्साही होतो कारण जायचं होतं म्हणून, आणि त्यात आणि चौघी एकत्र जाणार होतो. मी आधी एकटी गेली आहे किंवा मी एकटी फिरत असते, पण मुलींना

0: सोबत माझा एवढ्या लांबचा प्रवास पहिला होता, त्यामुळे मी स्वतः खूप खुश होते की मला मुलींसोबत इतके दिवस एकत्र राहता येणार आहे आणि आम्ही असं काहीतरी वेगळं एकत्र करणार आहे.
1: एक्साइटमेंट तर होतीच मनामध्ये. आणि शेवटी तो दिवस आला, आम्ही एक बस कॅब सारखं बुक केलं होतं मुंबईला जाण्यासाठी. आणि मग आम्ही पहाटेचा तो प्रवास होता, मग आम्ही मुंबईला पोहोचलो. तिथं एअरपोर्ट वरती पण आम्ही डान्स बसवला होता.
2: बरोबर.
1: आणि तिथनं मग आमची फ्लाईट होती काठमांडू पर्यंत. तिथपर्यंत ठीक होतं सगळं की हा आपण प्रवास करतोय नॉर्मल वगैरे. पण जेव्हा आम्ही ऍक्च्युली ट्रेकला सुरुवात केली तेव्हा कळालं की अरे बापरे, आपल्याला केवढं चढायचं आहे अजून, परत केवढी थंडी आहे वरती गेल्यावरती. आणि जसं आपण वरती जाऊ तसं थंडी वाढत होती. इव्हन आपलं ऑक्सिजन पण कमी होत होता जसं वरती जाऊ तसं. त्यामुळे
0: पाऊस पडला,
1: त्यात आणि आमचे 5 दिवस पावसात होते पूर्ण. पॉन्चो घालून, रेनकोट घालून, ते बूट्स घालून, परत आमच्या पाठीवरती 5 किलो तरी वजन होतं. ते करत आम्ही तो ट्रेक केला
0: होतो. आणि मध्ये एकदा डान्स पण केला.
1: टँगोचे मोनॅस्ट्री म्हणून आहे जे साधारण 14,000 फूट इतक्या उंचीवरती आहे, तिथं आम्ही तो डान्स पूर्ण पावसात केला होता.
0: कारण असं वाटलं की आता करता येणार नाही, पण म्हटलं नाही नाही आम्ही ठरवून आलो आता करायचा. ती आयडिया ऍक्च्युली सरांनीच दिली होती की इथं आपण तुम्ही जर केलात तर इथे कुंभू व्हॅली मध्ये या जागेला खूप पवित्र मानलं जातं आणि इथं तुम्ही केलात तर आशीर्वाद मिळेल, अशा अर्थानं सरांनीच आम्हाला ते सांगितलेलं.
2: तुम्ही ठराविक ठिकाण डान्ससाठीचं असं तुम्ही ते निवडलं होतं का तुम्हाला सरांच्या मार्गदर्शनाखाली ते निवडता आलं?
0: हा, ते सरांनीच. आता आमचं कसं होतं, एव्हरेस्ट बेस कॅम्पला करायचं, आमचं नॉलेज किती ना, आमचं काही खूप नॉलेज नाही. आम्हाला एवढंच माहित होतं आम्हाला तिथं डान्स करायचं एव्हरेस्ट बेस कॅम्पला. पण बाकीचं जे आहे ते सरांनी सांगितलं. सर म्हणाले या कुंभू व्हॅली मध्ये हे पवित्र जागा आहे ही एक, त्यामुळे इथं तुम्ही परफॉर्म केलेलं खूप चांगलं होईल म्हणून. मग आम्ही तिथं पहिला केला. नंतर आम्ही काला पठारला केला, काला पठारच्या अलीकडं थोडस. काला पठार ऍक्च्युली एव्हरेस्ट बेस पेक्षा थोडस 18,000 फूट वरती, पण आम्ही तिथपर्यंत नाही गेलो, आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत गेलो. कारण बाप रे बाप, प्रचंड थंडी होती आणि अंधार पडायला लागला होता. अंधार पडायला लागला की बाहेर नाही थांबू देत, म्हणून मग आम्ही अर्ध्यापर्यंत गेलो. मग तिथे एक स्तुती छोटीशी सादर केली आणि मग नंतर शेवटच्या दुसऱ्या दिवशी बेस कॅम्पला गेलो.
2: साधारण किती उंचीवरती हा परफॉर्मन्स झाला?
1: 17,000 फूट इतक्या उंचीवरती होता हा परफॉर्मन्स. -10 डिग्री टेम्परेचर होतं. आणि खर तर देवी काय म्हणतात शक्ती असेल, त्या दिवशी नेमकं ऊन पडलं होतं.
0: हो, आणि बरोबर परफॉर्मन्सच्या टाइमला ऊन होतं.
2: वा
1: हो, त्यामुळे काय म्हणतात एक देवाची साथ सुद्धा आमच्या सोबत होती, त्यामुळे हा परफॉर्मन्स खरं तर होऊ शकला.
2: बरोबर. तुम्हाला अडचणी काय जाणवल्या होत्या इथनं निघताना? म्हणजे हे असू शकेल आणि प्रत्यक्षात अडचणी काय आल्या?
0: ऍक्च्युली निघताना असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की म्हणजे, आणि माझा पण एक अनुभव होता की थंडी खूप असणार आहे, ऑक्सिजन लेवल कमी होणार आहे हळूहळू पुढे जाईल, तसं दमायला होणार आहे, म्हणजे हे सगळं माहिती
2: कॉमन
0: वाटलं आम्हाला ते. आणि मात्र तिथं गेल्यानंतर, डिंगोचीला गेल्यानंतर स्नोफॉल सुरू झाला.
2: बर,
0: असं झालं आम्हाला. कारण सरांनी सगळ्यात पहिला सांगितलेलं की यावेळेला वातावरण चांगलं आहे, ऊन असणार आहे, म्हणजे असंच सांगितलेलं सरांनी सुरुवातीला. आणि पावसाचा वगैरे काही विषयच नव्हता, तर एकतर पाऊस सुरू झालेला होता.
2: बरोबर.
0: आणि प्लस डिंगबोचेला गेल्यानंतर स्नोफॉल, पहिला स्नोफॉल आमचा आयुष्यात.
1: तो आमचा अक्लिमटायझेशन वॉक होता डिंगबोचे पासून. डिंगबोचेला जिथं आम्ही स्टे केला होता तिथनं वरती एक अशी टेकडी होती, तर त्या टेकडीवरती वरती जाऊन परत खाली यायचं होतं. तो त्या वाटेमध्ये स्नोफॉल, आणि म्हणजे पाय स्लिप होत होते आणि हातावर असे पूर्ण गारठलेले हात.
2: बरोबर.
0: हा, म्हणजे असे पूर्ण आणि फुगत होते हात गारठून.
1: हो. मग शेवटी मग सर म्हणले की आपण अर्ध्या वाटेपर्यंत जाऊया आणि परत खाली येऊया, कारण ती वरती स्नोफॉल मध्ये जाण्यामध्ये काहीच हे नव्हतं, रिस्क घ्यायचीच नव्हती आम्हाला. मग तो आमचा अक्लिमटायझेशन वॉक होता, म्हणजे त्या दिवशी आम्ही तिथं 2 दिवस राहिलो होतो, जेणेकरून आम्ही त्या ऑक्सिजनच्या लेवल्सना वगैरे
2: मॅच
1: होण्यासाठी.
2: बरोबर. पण ते साधारण किती उंच होतं?
1: 2 तास तरी आम्ही वॉक केलं होतं एवढं.
2: म्हणजे माझ्या अंदाज मला असा विचारायचा की तेवढं जायचं परत खाली यायचं आणि परत.
0: आणि असं बघता बघता सगळीकडे स्नो झाला, म्हणजे बघता बघता सगळा रस्ता बर्फाचा झाला होता.
1: आणि आम्हाला सर म्हणले होते की ह्या वर्षी मी किती वर्षांनी,
0: 1987 ला सर म्हटलेले की जास्त बर्फ मी बघितला
1: होता, तो आम्ही
0: दरवर्षी जातात. आणि तो त्यानंतर आत्ता बघितला होता त्यांनी
2: इतक्या वर्षानंतर.
0: नंतर तो आत्ताच झाला होता, आमचीच परीक्षा होती.
2: मग मी आत्ता तेच विचारलं होते की त्या क्षणाला असं वाटलं का की होतंय का नाही आपल्या.

0: डेफिनेटली वाटलं होतं आम्हाला की म्हणजे बहुतेक आपल्याला डान्स करता येणार नाही असं पण आमच्या मनामध्ये होतं.
1: आम्ही चर्चा पण केली की नाही करता आलं तरी इट्स ओके, आपण छान एन्जॉय ट्रेक एन्जॉय करू आणि परत जाऊ. आमचं इथपर्यंत बोलणं झालं.
2: चल, वातावरणाशी मॅच करताना काही अडचणी आल्या का? म्हणजे इथे असतात आपण तिथं बर्फ खूप आहे म्हणू शकतो. म्हणजे बर्फ खूप आहे, वातावरण म्हणजे काय म्हणतात तसं तापमान खाली असतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण अशा चर्चा करताना म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात तिथं जाऊन त्याचा अनुभव घेणं वेगळं.
1: हो ना, प्रत्यक्षात एकदमच वेगळं, कारण तिथे वॉशरूमचं जे पाणी होतं ते सुद्धा बर्फ झालं होतं. त्याच्यानंतर तिकडे पाण्यात नुसतं टच करणं म्हणजे पण खूप जास्त थंडीवालं होतं.
0: खरं तर आंघोळ करायचीच नसते ट्रेक मध्ये पूर्ण.
2: बर,
1: त्यामुळे आम्ही कुणी आंघोळ नव्हतं एवढे दिवस.
2: कारण म्हणतेस तसं पाणीच अव्हेलेबल नसेल.
0: आणि इवन जरी असलं पाणी तरी तिथं अलाउडच नाहीये म्हणे करायला. बॉडीचं टेम्परेचर खूप लो झालं ना की मग आपण नाही मॅच करू शकतो.
1: आणि तिथलं पाणी इतकं जास्त थंड की म्हटलं ना जसं की बर्फच झाला होता शेवटच्या दिवशी तर पाणी. मग आम्हाला ना डायनिंग मध्ये छान वाटायचं की तिथे आम्हाला थोडं उबदार मिळायचं. तिथे एक हिटर लावलेला असायचा तो जुन्या पद्धतीचा कोळसावाला, तर तो तिथं आम्हाला तेवढं बरं वाटायचं.
2: साधारण हे किती दिवसाचं हा तुमचा पूर्ण प्रवास होता?
1: आम्ही 14 दिवसांचा केला.
2: तिथल्या म्हणजे तुम्ही एव्हरेस्टच्या त्या वातावरणात असताना म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही तिथं पोहोचल्यापासून परत रिटर्न येईपर्यंत तुमचा डान्स होईपर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये खाण्यापिण्याच्यावर तुम्ही काही मुद्दाम रिस्ट्रिक्शन्स घालून घ्या किंवा तसं काही विशिष्ट असतं का की त्या वातावरणात काही विशिष्टच पदार्थ खावेत?
0: ऍक्च्युअली तिथं मिळतं फार कमीच, बेसिकच गोष्टी अशा मिळतात म्हणजे दाळ भात असू देत किंवा बेसिक मग नूडल्स वगैरे
1: पिझ्झा बेस वाले सगळे म्हणजे ब्रेड बेस वाले सगळे
0: असे मिळतात. म्हणजे जिथं कुक करून किंवा तिथं ट्रॅव्हल करून जे काय कुक करू शकतील असे पदार्थ मिळतात. मग आम्ही खरं तर स्पायसी काय फार खातच नव्हतं, बेसली दाल भात किंवा जर असं फारच बदल.
1: दाल भात रेकमेंड करतात पण आम्हाला रोज रोज दाल भात जात नव्हतं
0: कारण
2: साहजिक
0: चवच नसते, मीठ वगैरे फार कमी असतं त्याच्यामध्ये. मग आम्ही मग आलू पराठा मागवू किंवा असं आलू पराठा आपल्यासारखा नाही तिथं त्यांचं ते बेस.
2: मला असं वाटतं ते करून तुमच्या हातात येईपर्यंत गोठत असेल.
1: हा म्हणजे गार तर व्हायचं खाऊन होईपर्यंत. पण ना एक होतं की शेवटी शेवटी आमची खाण्याची इच्छा पण गेली होती, म्हणजे गेलीच होती सगळ्यांची.
0: आम्हाला ब्रेकफास्ट पण जात नव्हता. होय, ब्रेकफास्ट पण जात नव्हता आम्हाला. असं कसं बसत तिघांमध्ये एकच काय तर ब्रेड घेतला.
1: शेवटी शेवटी सगळेच असं करायला लागले पूर्ण ग्रुपच की दोघात तिघात एक डिश घेऊया.
2: रेग्युलर ट्रेक करणं आणि तुम्ही ज्या पद्धतीनं ट्रेकसाठी चाललेला होतात म्हणजे भरतनाट्यम करायचं होतं त्यामुळे तुम्ही पूर्ण भरतनाट्यम ची ड्रेपरी करून तिथं डान्स करणार होतात. तर ते जी सगळी साधन सामुग्री हे ते सगळं घेऊन जाणं, ते काय काय घेऊन गेला होतात?
0: आम्ही तर ड्रेस शेवटचा आमचा जो स्टॉप होता तिथनं आम्ही ड्रेस घातलेलाच अंगावरती, मेकअप सगळं ऑर्नामेंट सगळं घातलेलं. फक्त
2: घालून तुम्ही थोडक्यात
1: शेवटचा टप्पा आम्ही तसा केला. आधीचा
2: केवढा होता? साधारण
0: 7-8 किलोमीटर तरी असेल.
1: पण ना
0: जायला फार वेळ
1: नाही, पण ना तो असं वाटतो छोटा, काउंट वाईज छोटा वाटतो पण खूप अवघड असतो, म्हणजे टफ असतो.
0: पूर्ण स्नो मध्ये वॉक करायचं असतो
1: आणि स्पीड एकदम स्लो असतं. स्पीड आपलं कमी झालेलं असतं,
2: ऑक्सिजन लेवल कमी असतं
1: त्यामुळे.
2: आणि त्याच्यासाठी काही तुम्हाला सपोर्ट घ्यावा लागला ऑक्सिजन?
1: नाही, लकीली काही नाही घ्यायला लागलं. म्हणजे पूर्ण ग्रुपच आमचा स्ट्रॉंग होता. म्हणजे कोणाला काही
2: बाकी की कोणाला तुम्हाला त्रास झाला का? काही
0: थोडा त्रास झाला मला, म्हणजे शेवटी सर्दी झाली होती मला, त्यामुळे श्वास घ्यायला ताप पण आला होता मला. हा तर श्वास घ्यायला पण थोडा त्रास होत होता मला, पण तरी काय म्हणतात एक विल पॉवर ठेवले होती मी मनामध्ये की नाही करायचंच आहे म्हणून आपल्याला.
1: पण ना त्याच्या आधी सुरुवातीचे जे दोन ठिकाणी डान्स केले, नाही एका ठिकाणी थँगोचा किंवा त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा कसं असायचं सामान जे आमचं असायचं ना ते याकवरनं घेऊन जायचे इतर सामान आमची सॅक सोडली तर. मग आम्ही ना ते ड्रेस जेव्हा कॅरी केले ना कारण ना वजन वाढलं ना पाठीवरचं.
2: ड्रेपरी म्हणजे नुसतं वेशभूषा नाही, बरोबर तुमचे दागिने आहेत.
1: हा म्हणजे ते छोटं छोटं सामान आम्हाला वाटलं की काय एवढं वजन असणार आहे,
0: पण नाही ते ट्रेक करताना जाणवलं.
1: म्हणजे असं हे म्हणजे हे भरून यायचं.
2: आणि मला असं वाटतं ट्रेक करतानाची आपली जी पोझिशन असते त्यामध्ये आपलं पाठीवरचा जो ओझ असतं ते आपल्या पूर्ण अंगावर येतं. हा तेच,
1: त्यामुळे ना तेव्हा फक्त आम्हाला थोडं असं वजन जाणवलं की बापरे.

0: आपण काहीतरी घेऊन चाललो.
1: हा, ऍक्च्युअल पोचलात तुम्ही जिथं तुम्हाला डान्स करायचा आहे तिथं पोचलात. वेशभूषा तुमची कशा पद्धतीनं होती आणि म्हणजे त्या वातावरणाला सूट म्हणून काही वेगळं केलं होतं का काय होत?
0: आम्ही थर्मल घातलं होतं आतमध्ये आणि सॉक्स घातले होते, म्हणजे एक्स्ट्रा सॉक्स घातले होते आणि बाकी काय जे नेहमीचं होतं हँड ग्लोव्स वगैरे ते होते. पण ना शेवटचा टप्पा एक तर आमचा लवकर पूर्ण होत नव्हता, असा एव्हरेस्ट बेस कॅम्प दिसत होता आम्हाला. आम्ही इथं होतो पण इथून तिथं जायला आम्हाला इतके तास लागले होते.
1: काय सांगते,
0: हो खूप तास लागले. आणि मग तिथं पोहोचल्यावर एकदम भारी वाटलं आपण पोहोचलो. आणि मला ना शेवटच्या टप्प्यात ना खूप दमायला झालं, म्हणजे ऍक्च्युली मी कधी थकत नाही. मी जेव्हा ठरवते काहीतरी ना मी ते केल्याशिवाय थांबत नाही, हा माझा स्वभाव आहे. पण ना मी यावेळेला खरंच थकले होते. आणि शेवटच्या ठिकाणी जिथं आम्ही थांबलो होतो, एकदम लास्ट आमचा हॉल्ट होता तो, तिथं मला असं झालं की मला बास आता मला पुढे नाही जायचं असं माझ्या मनात येऊन गेलं. आणि सिरियसली येऊन गेलं होतं ते माझ्या मनात. आणि मी स्वतःलाच सांगायला लागले, अगं काय बोलायला लागली असं, एकच टप्पा राहिला आता एकच. पण नाही, तिथं गेल्यानंतर ना ही सिच्युएशन आली होती आणि मग कसं बसं मनाला तयार केलं आणि मग तो शेवटचा टप्पा केला.
1: अनुभव होता
2: मला पण सेम तसंच झालं होतं. मी जसं सांगितलं तुम्हाला की मला सर्दी झाली होती, त्यामुळे मला पण थोडंसं खचल्यासारखं झालं होतं की मिताली म्हणजे तू इतक्या वर आली आहेस आणि तुला तुझी बॉडी साथ देत नाहीये, काय हे म्हणून.
0: आम्हाला पण काळजी वाटत होती खूप की आता ही पुढचं कसं कम्प्लीट करणार म्हणून,
1: कारण वातावरण पूर्णच वेगळं.
0: हो ना, हो ना.
1: आणि आपल्याला सवयच नसते,
2: गेलेच नव्हते कधीच गेले नव्हते, त्यामुळे मला काहीच अनुभव नाही. आणि ते झाल्यावरती मला आईबाबांची खूप आठवण येत होती तेव्हा, कारण प्रत्येक आजारी असल्यावरती आई बाबा आठवतात आपल्याला. तसं मला झालं होतं. मग मी बाबांना फोन केला, बाबा असं असं झालंय म्हणून. बाबा म्हणले काय नाही मिताली काळजी करू नको, झालं नाही डान्स, जाऊ दे तू खरं सुखरूप घरी ये. पण नाही, मला डान्स करायचाच होता.
0: ते मात्र तिचं ठाम होतं, म्हणजे तिला त्रास झाला तरी तिचं एक मत फिक्स होतं, नाही मला डान्स करायचं.
1: आता हे जे तू बोललीस, ताईच्या दृष्टीनं तुम्हाला शिष्या म्हणून विचारते की हा सपोर्ट गुरु म्हणून इकडनं तुम्हाला कसा होता?
2: खूप चांगला होता. म्हणजे खर तर ताई सगळ्याच मोटिवेशन आहे, कुठली पण गोष्ट असू देत, फक्त हे ट्रेकिंग नाही पण इतर आयुष्यामध्ये सुद्धा ताई आम्हाला खूप चांगला मार्ग देते. नुसतं डान्स पुरता नाही पण एक काय म्हणतात, खरंच गुरु म्हणून ताई खूपच सपोर्टिव्ह आहे. आणि मला खरंच खूप ब्लेस्ड वाटतं की मी ताईची शिष्य आहे.
0: माझ्या मुली पण गुणी आहे, त्यामुळे ते दोन्हीकडनं
1: नाही. अर्थात गुरु शिष्य आपण म्हणतो तसं की जसं चांगला गुरु मिळणं आवश्यक आहे तसं गुरुलाही चांगल्या शिष्या मिळणं.
0: आणि मी पण त्यासाठी ब्लेस्ड
1: आहे. हा, त्याशिवाय एवढे मोठ्या गोष्टी साध्य होत नाहीत हेही तितकंच महत्वाचं आहे. ऍक्च्युअल परफॉर्मन्स जो तुम्ही केलात, म्हणजे शूज वगैरे काही नाही, बाकी काही गोष्टी नव्हत्या, म्हणजे माझ्या अंदाजानं डोक्याला सुद्धा.
0: आणि आम्हाला सगळ्यात पहिली सूचना सांगितलेली डोकं मोकळं नाही ठेवायचं. आणि
1: साधारण टेम्परेचर किती होतं तिथं?
2: -10
0: होतं.
1: बापरे.
0: ग्लोव्ज पण नंतर काढले
2: होते,
1: दिसायला पाहिजे म्हणून. आणि साधारण परफॉर्मन्स किती वेळाचा होता?
2: 6 ते 7 मिनिटाचा आमचा परफॉर्मन्स,
0: म्हणजे माझा सोलो होता तो 6 मिनिटाचा होता आणि एक होता तो 6.5 ते 7 मिनिटाचा,
1: म्हणजे दोन्ही मिळून आपण म्हणून 12-13 मिनिटं त्या वातावरणात तिथे.
0: बरोबर.
1: ऍक्च्युअल परफॉर्मन्स करणं आणि तिथे परफॉर्मन्स करणं यातला फरक काय जाणवला?
0: खूप फरक आहे. एकतर सरफेस आपल्याकडं, आपल्याला प्लेन सरफेस असतो ना इथे, त्यामुळे काय प्रश्नच येत नाही, किती पाय मारा कसेही करा. पण आणि जागा भरपूर असते. ओके, तर तिथं ना आम्हाला जागा शोधावी लागली जाऊन आधी, कारण आणि कसं झालेलं, स्नोफॉल झाल्यामुळे बर्फच होता ना आणि बर्फात करूच शकत नव्हतो आम्हाला. तर असं शेवटी शेवटी सगळे बोलले की अगो तिथं बर्फ असणार आहे, कसं करणार आहे तुम्ही? म्हणजे असं पर्यंत गेलं होतं की बहुतेक नाहीच होणार आहे, म्हणजे तिथंपर्यंत जाऊन सुद्धा, कारण आम्हाला जागा पण तशी मिळत नव्हती. पण शेवटी आम्ही असं वर बघितलं आणि थोडंसं अजून वरती तिथे काहीतरी होतं, मग तिथे
2: तिथं स्नो नव्हता पण खडक होते. एवढीशी जागा होती अगदी, म्हणजे चौगी आणि माऊ एवढीच जागा होती ती. पण एकच चॅलेंज मला सांगायचंय तुम्हाला, आम्ही जेव्हा डान्स करणार होतो तर तेव्हा स्पीकर घेऊन गेलो होतो बरोबर. आणि ते काय होतं, थंडीमध्ये आपली बॅटरी लो होते, लवकर लो होते. आणि आदल्या दिवशी चार्ज केला होता तो, आणि तरी पण थंडीमुळे काय माहिती तो चालूच झाला नाही. पण तिथं ना आम्हाला
1: गारठला,
0: हा तोही गारठला आणि आवाज येत नव्हता, कारण हवा होती ना.
2: आणि मोबाईल मध्ये नुसता आवाज शक्यच नव्हता, किंवा रेकॉर्ड पण करायचं होतं आम्हाला, कसं करायचं तो एक असा एवढा चॅलेंज होता आम्हाला. पण तिथं ना

0: ते लोकल असे शेर्पा असतात जे त्यांचे घोडे किंवा असं घेऊन घेऊन येतात. तर त्याच्या एकाकडे ना स्पीकर होता आणि तो असं गाणी ते नेपाळी गाणी लावत वगैरे असं जातो ना, तसं तो घेऊन जात होता. आणि आम्ही डान्स करणार वगैरे म्हणून तो आमच्या इथं आलेला बघूया काय.
1: जमा झाले
0: फॉरेनर्स वगैरे पण असे काय काय तर वेगळं दिसतंय म्हणून मग तो आम्हाला म्हणला की मेरा लो स्पीकर असं.
2: म्हणजे कोण कुठून आपल्यासाठी मदतीला
1: खरंच ना. आणि त्यांचा तो स्पीकर होता म्हणून आम्ही तिथे डान्स करू शकलो, नाहीतर मग परत अवघडच झालं.
2: तेच मी आता विचारणार होते की हे बघायला प्रेक्षक वगैरे होते का.
1: आमच्या ट्रेक मधले एक थोडे जण होते, 4-5 जण होते आणि बाकी ते बाहेरचे होते, फॉरेनर्स असे होते आणि शेर्पा होते.
2: साधारण तिथल्या स्थानिक लोकांची किंवा इतर बाकी काही या गोष्टीसाठी तुम्हाला सहाय्य मदत कशी झाली, कारण हे काय सहज केलं आणि झालं असं होणारी गोष्ट नाहीये.
1: आम्हाला तिथे एबीसी ऍडव्हेंचर्स म्हणून, जसं आपल्या इकडे समिट ऍडव्हेंचर्स आहे ना, त्यांचंच त्यांच्याशी कोलॅब आहे की एबीसी ऍडव्हेंचर्स सोबत. त्याचे जे ईश्वर सर, राजेंद्र सर आणि स्वाभिमान हे खूप जास्त हेल्प केली आम्हाला त्यांनी. म्हणजे खरंच आमच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली, परत त्यांचं पूर्ण लक्ष असायचं आमच्याकडे. शेवटी डान्स जेव्हा आम्ही केला ते तिघही तिथं होते आणि त्या तिघांनीच आमचे व्हिडिओ वगैरे केले आणि खूप सपोर्ट केला आम्हाला.
2: आणि तिथल्या ज्या ठिकाणी तुम्ही डान्स केला ते मला वाटतं नेपाळ मधलं होतं, मग तिथला काही तुम्हाला सपोर्टची गरज लागली का.
1: त्यांनीच तिघांनी तो बघितला. तिथले लोकल लोक फार चांगले आहेत, म्हणजे खरंच खूप चांगले आहेत. त्यांचा स्वभाव, त्यांचं हेल्पिंग नेचर आणि खूप सरळ आणि साधे लोक आहेत नेपाळमधले. म्हणजे जो आम्ही अनुभव घेतला, मी तर गेल्या वेळेला पण घेतला होता, आत्ता पण घेतला, माझं फिलिंग हेच आहे, खूप सरळ साधे लोक आहेत, कष्टाळू आहेत फार, चांगले लोक आहेत.
2: पूर्ण डान्स झाला शेवट, ओके डन. त्यावेळेची भावना
1: छान वाटत होतं, थंडी तर वाजतच नव्हती.
0: म्हणजे डान्स करताना थंडी वाजत नव्हती आम्हाला, डान्स करताना थंडी वाजत नव्हती, कारण काय माहिती ते होऊन गेलं डान्स.
1: ऍक्च्युली तिथे एक मिनिट विदाऊट काही राहणं पण जास्त अवघड होतं.
2: बरोबर, पण तुम्ही 13 मिनिटं तशा होतात
1: आणि आधीचे 4-5 मिनिटं
2: बरोबर
1: वगैरे घालायला.
0: आणि त्यानंतर खरं आम्हाला मग पाय गारठले होते आमचे.
1: सगळेजण म्हटले हा शूज घाला, शूज घाला पहिल्यांदा.
2: सॉक्स जरी म्हटले आपण तरी शेवटी ते कापडच, म्हणजे त्याला पाय डान्स करताना गोठणं वगैरे नाही जाणवलं
1: आम्हाला. डान्स करताना नाही जाणवलं, खरंच नाही जाणवलं. म्हणजे आम्ही नंतर विचार केला ना या गोष्टीचा, ते सगळं दैवीच असतं. पण असं ग्रेटफुल वाटलं की आपल्याला नेचरने इतकं छान सपोर्ट केला, कारण ऊन आलं नसतं तर आम्हाला पॉसिबल नव्हता डान्स करणं. पण बरोबर तेवढ्या वेळेपर्यंत ऊन आलं होतं, त्यामुळे आम्हाला कदाचित त्या एक रिझन असू शकतं आम्हाला कमी थंडी वाजली.
2: मला असं वाटतं निसर्गाचं रूप सुद्धा त्यावेळेला खूप देखणं वाटलं असेल.
1: किती सुंदर,
2: एकतर बर्फ, त्याच्यात तुम्ही म्हणताय सूर्याची किरण आणि त्याच्यात तुम्ही सुंदर एवढं नृत्य करताय.
1: सुंदर वाटत होतं तिथे, म्हणजे आजूबाजूला बघताना पण आमच्या समोर पण पर्वतच होता, मागे पण पर्वत होता, इकडे तिकडे सगळीकडे पर्वतच होता. आणि तिथे ना विदाऊट गॉगल पण थांबता येत नाही, पण आम्ही ते पण विदाऊट गॉगल परफॉर्म केलेलं
0: होतं,
1: त्यामुळे आम्हाला डोळ्यांनी बघता आलं तिथलं सौंदर्य.
2: किती सुंदर, म्हणजे प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला आहात, पण मी आज हे इमॅजिन करते आहे. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. आणि आज या कार्यक्रमामध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण बातचीत करतोय. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक गीत.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये श्रोते हो आपलं पुन्हा एकदा स्वागत. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण संवाद साधतोय. तर आता या गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. तर तुमचं नृत्य तिथं सादर झालं आणि मग तुम्ही परतीच्या प्रवासाला निघालात, तर तो खाली उतरताना म्हणजे त्या बेस कॅम्पवरनं खाली उतरताना तो तुमचा प्रवास कसा होता?
1: उतरताना हा ड्रेपरी सहित आलो आम्ही हॉल.
0: तुम्हाला काही उतरताना त्रास जाणवला? कारण तुम्ही तसं नाही म्हटलं तरी 13-14 मिनिटं तशा वातावरणात होतात, तर काही
1: असा वेगळा त्रास काही नाही झाला. म्हणजे साधं डोकं पण नाही दुखलं.
0: बरं.
1: आणि मग आलो आम्ही शेवटच्या हॉल्ट पर्यंत आणि आम्हाला ना त्याच दिवशी निघायचं होतं.
0: बरं.
1: पुढच्या प्रवासासाठी. आणि ना आलो आम्ही, चेंज वगैरे केलं आणि खाल्लं आणि आम्ही निघालो. आणि तो दिवस खूप मोठा होता. संपतच नव्हता दिवस तो. आम्ही सकाळ अंधार पडला तरी आम्ही अजून चालतोय. मला असं आठवतंय, तसं मला वाटतं 7-7:30 नंतर आम्ही पोहोचलो होतो. तोपर्यंत आम्ही चालतच होतो. आणि तो मधला पॅच असा होता ना की जिथं फक्त बर्फ होता, बाकी काहीच नाही. म्हणजे बसू पण शकत नाही कुठं, थांबू शकत नाही कुठं, खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, असा तो पॅच होता.
0: साधारण किती वेळाचा?
1: खूप तासांचा होता. ती घोडा घेतला तिनं, त्यामुळे ती आधी आली घोड्यावरनं आणि आम्ही तिघी चालत आलो. त्यामुळे ते आम्हाला यायला फारच जास्त वेळ झाला. म्हणजे अख्खा दिवस आमचा चालण्यात गेला. पण ना दृश्य

0: छान होतं. म्हणजे ना असं ते आपण फ्रोझन वगैरे मूवीज मध्ये कसं बघतो आणि तिथे रात्रीचा लाईट झाल्यावर चांदण्याच्या प्रकाशात कसा बर्फ दिसतो तसा दिसत होता. म्हणजे दिसायला इतकं सुंदर पण चालायला अजिबात नाही. खूप दमलो होतो आम्ही त्या दिवशी. म्हणजे एवढ्या सगळ्या ट्रेक मध्ये सगळ्यात जास्त कुठे दमलो असू, एकतर एव्हरेस्टचा लास्ट तो पॅच आणि हा वाला पॅच, आणि हा संपतच नव्हता. शेवटी मला रडायला आलं, आता बास. म्हणजे मी कधी रडले नाही या ट्रेक मध्ये. मला त्या दिवशी खरंच रडायला आलं की बास आता बास संपव ट्रेक हा.
1: एकतर कसं होतं, आपल्याला पहिलं एक दडपण असतं आपला, हे जो काही आपण ठरवलंय, जे उद्दिष्ट ठरवलंय ते साध्य होण्यासाठी, त्यामुळे त्या प्रती जी आपली वाटचाल असते त्या वाटचालीसाठी आपल्याला एक काहीतरी उमेद असते की नाही आपल्याला तिथं जायचंय, हे करायचंय. आणि जेव्हा हे कम्प्लीट होतं तेव्हा थोडस ते रिलॅक्सेशन असतं ना, ते आपल्याला येतं आणि मग त्या दृष्टीनं आता हे संपतच नाही.
0: करेक्ट, तसं झालं असेल. कारण हे फिलिंग आमच्यासोबत जे अजून होते ना त्यांना सेम एवढं नाही आलं
1: जाणार.
0: आणि मी म्हणते आम्हालाच का, मला दिव्याला प्रांजलला.
1: जनरली इव्हन मी तुला असं म्हणते की तू एरवी सुद्धा एखादा कार्यक्रम जेव्हा परफॉर्म करत असेल तेव्हा तो झाल्यानंतर हा आता झालाय, आता मी घरी गेल्यावर रिलॅक्स. पण हे जे घरी येणं होतं किंवा हे रिटर्न येणं एवढं सोपं नव्हतं, त्यामुळे त्यावेळेला आपल्याला ते जे रिलॅक्सेशन हवं असतं ते तुम्हाला त्या क्षणाला नाही मिळालं असं झालं.
0: खरंय, कारण आमच्यासोबतच्या ज्या डॉक्टर मॅडम होत्या ना त्यांनी छान एन्जॉय केला तो ट्रेक. उलट त्यांना तोच जास्त आवडला पॅर. ही लवकर आली, ही हेलिकॉप्टर आली मिताली खाली,
2: तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता माझ्या. हो, हेलिकॉप्टर म्हणजे जेव्हा आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला आणि खाली आलो त्यानंतर आम्ही बरेच लोक, म्हणजे माझ्यासोबत आणखीन 7-8 लोक होते.
0: 5-6 लोक सोडले तर सगळेच
2: आम्ही हेलिकॉप्टरने खाली आलो होतो लुकला पर्यंत. आणि म्हणजे तो पूर्ण व्हॅली बघून, हेलिकॉप्टर मधनं ती पूर्ण कुंभू व्हॅली प्लस आणखीन बाकी पण टँगोचे मोनास्ट्री आम्हाला वर्ण दिसले होते. आणि ते वातावरण आमचं खूपच छान होतं त्यावेळेस. आणि मग तो हेलिकॉप्टरचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप छान, म्हणजे फर्स्ट टाइम मी हेलिकॉप्टर मध्ये बसले होते आणि खूप छान वाटलं मला. आणि खरं तर ऍक्च्युली ह्या मी जसं सांगितलं तसं की त्याच दिवशी त्या खाली परत उतरल्या, पण आमचं हेलिकॉप्टर त्याच दिवशी होतं पण आम्हाला काय माहिती अवेलेबलच झालं नाही ड्यू टू स्नोफॉल आणि हे, त्यामुळे तो एक दिवस एक रात्र आमच्यासाठी खूप टफ गेली होती.
0: कारण जे कोणी हेलिकॉप्टरने जाणार होते त्या सगळ्यांना तिथंच थांबावं लागलं आणि तिथलं रात्रीचं टेम्परेचर 19 वगैरे असायचं, -19.
2: अरे बापरे, आता परत तिथं एक रात्र काढायची आहे असं झालं.
0: सगळ्यांना तिथं थोडस चॅलेंजिंग होतं. मी मात्र येताना मजा केली, म्हणजे आम्ही तिघी ट्रेक करतच आलो खालीपर्यंत, पण आम्ही खूप दंगा केला. म्हणजे जाताना जे आम्ही असे जात होतो ते येताना एकदम फुल एनर्जीनं खाली उतरलो.
1: खूप छान, खूप छान. तुला मिताली विचारते, संयोगिता एकदा जाऊन आलेली होती एव्हरेस्टला, तुम्ही ट्रेकला म्हणून गेलात ते डायरेक्ट एव्हरेस्टला
2: गेले,
1: तो अनुभव तुमच्या चौघींसाठीच्या दृष्टीनं पण सांग की कसा होता.
2: खूपच छान होता अनुभव. खरं तर मी तुम्हाला जसं सांगितलं तसं मी ट्रेक्स वगैरे हे आत्ता आत्ता करायला, ते पण प्रॅक्टिस साठी म्हणून करायला लागले. अगोदर ह्याच्या मी कधीच असं ट्रेक केलेलं मला आठवत नाहीये. तर मला खूपच म्हणजे असं छान वाटलं की आम्ही सुरुवातीला गेलो तर डायरेक्ट एव्हरेस्टलाच गेलो.
1: तिघी पण
0: हो ना, आणि तिघी पण कधीच आयुष्यात ट्रेक नाही केला आणि डायरेक्ट एव्हरेस्ट बेसला ट्रेक केलाय. म्हणजे मी म्हणत पण होते काय भारी आहे बाबा तुमचं डायरेक्ट एव्हरेस्ट बेस कॅम्प, आधी मध्ये कुठं काय नाही.
1: बरोबर,
2: पण आता थांबावं असं वाटत नाहीये की आता आणखीन कुठले ट्रेक्स करावेसे वाटत आहेत.
1: खरं ट्रेक साठी तर तुमचे ज्या काही संस्था होत्या त्यांचं सहकार्य लाभलंच, अजून कुणाचं सहकार्य तुमच्या या सगळ्या संकल्पासाठी तुम्हाला लाभलं?
0: घरच्यांचं,
2: होय, आई बाबांचं
1: आणि बाकी
0: शुभेच्छुक, म्हणजे जे किंवा माझ्या आमच्या मुली वगैरे त्यांनी, म्हणजे कसं असतं माहितीये शुभेच्छांमध्ये खूप ताकद असते, शुभेच्छा आणि आशीर्वादामध्ये. आणि ते खूप मिळाले आम्हाला आणि त्या सगळ्याची व्हॅल्यू अशी आपण बोलून नाही होऊ शकत पण ती मनात आहे आमच्या.
1: बरोबर.
0: अजून एकांचा मुद्दा म्हणून उल्लेख करावासा वाटतो, आमच्या ग्रुपमध्ये डॉक्टर अमोल काका होते, ते ऍक्च्युली आपले कोल्हापूरचे. खूप आम्ही लकी होतो ऍक्च्युली की कोल्हापूरचे खूप सारे मोठे डॉक्टर्स आमच्या सोबत होते. म्हणजे डॉक्टर्स जास्त होते आणि ते सगळे सोबत होते, म्हणजे प्रदीप सर पण होते आणि एक अनिता, डॉक्टर अनिता काकू पण होत्या. आणि अमोल काकांनी आमची सगळ्यांचीच खूप काळजी घेतली, म्हणजे हेल्थ वाईज.

0: म्हणजे त्यांनी खूप अशी प्रेमानं मनापासून काळजीपूर्वक काहीही न बोलता फक्त ते काळजीनं आम्हाला व्यवस्थित विचारपूस करायचे, म्हणजे काही लागले तर बघायचं
1: द्यायचे.
2: हा, कारण आवश्यकता होती या गोष्टींची. कारण तुम्ही म्हणालात तसं की वातावरण वेगळं होतं एकदम तिकडे जाणं आणि त्या पुढे जाऊन या तुमची तब्येत चांगली
0: राहणं
2: हे तितकंच महत्वाचं होतं.
0: जसं की आता हिला थोडा मितालीला त्रास झाला किंवा प्रांजलला पण डोकं दुखत होतं, माझं पण एकदा डोकं दुखलेलं, परत दिव्याला वॉमिटिंग आणि लूज मोशन झालं. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी तिथं ताकद कमी करतात.
2: बरोबर.
0: आणि त्यावेळेला अमोल काका असतील आणि मग म्हणजे बाकीचे पण सगळे डॉक्टर्स किंवा पूर्ण टीम म्हणजे सगळे चांगले.
1: एक सांगायचं राहिलं, अभय काकांनी ना त्यांच्याकडे असा बॉक्स होता आणि म्हणजे त्यांच्या
0: मिसेसनी
1: दिला होता तो बॉक्स, त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोळ्या होत्या, म्हणजे होमिओपॅथिक त्या गोळ्या होत्या,
0: त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या,
1: म्हणजे लूज मोशनच्या गोळ्या होत्या,
0: आणि त्याचे बॉक्स घेऊन फिरायचे. कुणाला काय पाहिजे, हे घे, तुला हे पाहिजे, तुला हे घे, तुला हे पाहिजे, तुला हे घे.
1: आणि आम्ही तिघी जणी एकदा एका रात्री रूम मध्ये होतं, म्हणजे मी, दिव्या आणि प्रांजल. आणि त्या दिवशी मला काहीतरी होत होतं, म्हणजे लूज मोशन झालेले मला वाटतंय, आणि ते मी असं जस्ट बोलले होते की मला तसं त्रास होतोय म्हणून. आणि आले रात्री नॉक केला आमच्या ह्याच्यावरती आणि तो बॉक्स घेऊन आमच्या समोर आले की काय पाहिजे मिताली, घे. हा, हे होतंय, हे नसतंय, होत तरी पण घे.
2: ह्या ग्रुपचा सुद्धा तुम्हाला किती सपोर्ट होता,
1: किती फॅमिली सारखं, म्हणजे असं नाही की कोण अनोळखी आहे, फॅमिली सारखं.
2: किंवा त्यांनाही हे असं वाटलं असेल ना की किती छान या सगळ्या जणी जाऊन तिथे डान्स करणार आहेत, ह्याचा त्यांनाही तेवढंच
0: आनंद होता. बरोबर. तो वेळ त्यांच्यासोबत पण खूप छान गेला आमचा. हा,
2: कम्प्लीट झालं तुमचं जेव्हा रेकॉर्ड तिथला डान्स वगैरे, पहिला संपर्क घरच्यांशी केला तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि तो कधी झाला, तिथे डायरेक्टली तुम्हाला करता आला का संपर्क?
0: डिफिकल्ट होतं ऍक्च्युली पूर्ण ट्रेक मध्ये. आम्ही जसं जसं पुढे पुढे जाऊ ना तसं तसं चार्जिंग बंद, म्हणजे त्याच्यासाठी वेगळे चार्जेस, गरम पाण्यासाठी वेगळे चार्जेस,
1: वायफायचे
0: वेगळे चार्जेस असे चालू होत होतं. त्यामुळे आमचा संपर्क आल्यावर खाली बराच वेळानंतर झाला.
1: नाही, माझा झाला होता,
0: झाला.
1: मी अभय काका म्हणून आमच्या सोबत होते, तर त्यांच्या फोनवरून ते पे करून चार्ज करायचे किंवा वायफाय घ्यायचे, तर त्यांच्या फोनवरनं मी बाबांना सगळ्यात सुरुवातीला फोन केला होता की बाबा आमचा डान्स झाला आहे म्हणून. आणि मग बाबा म्हणले की अरे वा, खूप छान, म्हणून खूप प्राऊड फील होते. मग त्याच वेळेस मग मी आईशी बोलले होते, माईचं तर असं, म्हणजे मला आठवत आहे की डोळ्यातनं पाणी आल्यासारखं मला वाटत होतं.
2: साहजिक आहे, कारण
1: मग लवकर सुखरूप घरी ये असं म्हणली होती आई मला.
0: बरोबर. मी पण बरोबर कॉल केला होता एव्हरेस्ट बेस वरून परत आल्यानंतर लंच आम्ही चेंज करताना, डॉक्टर शैलेंद्र नवरे काका आहेत ना, त्यांच्या फोनवरनं मी फोन केला होता माझ्या मावशीला. बरोबर. तेव्हा आमचा पहिला कॉन्टॅक्ट झाला.
2: बरोबर. एकंदरीत या विक्रमाची नोंद कुठे कुठे झाली?
0: याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली. गिनीजसाठी आम्ही प्रयत्न करणार होतो पण त्यांचे रूल्स ना खूप जास्त कडक आहेत आणि तिथं आल्यावरती ते जेवढं इझी होतं तेवढं नंतर फॉलोअपसाठी ते एवढं हे नाही आहे.
2: यापूर्वी असं काही नोंद झालेली आहे?
0: नाही, हा पहिलाच होता, सेटर आहोत.
2: खूप मस्त, खरंच खूप वेगळा असं म्हणूयात की अनुभव होता. ऐकून मला डोळ्यासमोर दृश्य उभं राहतंय, तुम्ही तर ते सगळं अनुभवलं आहे. मग अशी बोलता बोलता तुझ्या सुरुवात तू जेव्हा केलीस तेव्हा तू सांगितलंस की आधीचा विक्रम, थोडेसे या आधीचे तुझे विक्रम त्याबद्दल थोडंसं सांग ना.
0: हो, आधीचे विक्रम म्हणजे मला ना भरतनाट्यम मध्ये काम करत राहायला आवडतं आणि माझी मम्मी नेहमी म्हणायची की सयू, तू चप्पल शिवण्याचं काम जरी केलंस तरी त्यात ते काम असं कर की जे कायम लक्षात राहिलं पाहिजे. मग जेव्हा आमचं हे करिअर आहे असं ठरलं तेव्हा मग मम्मीला आयडिया सुचायच्या, सगळ्या संकल्पना मम्मीच्याच होत्या. तिनंच तर हा मार्ग दिला आणि मी आज इथे आहे.
2: खरंय.
0: म्हणजे तिनं जे सांगितलं तेच मी केलंय, त्यामुळेच मी आज इथं आहे. तर मग मम्मीच्याच सगळ्या संकल्पना होत्या. मग त्या दृष्टीनं मी बरेच रेकॉर्ड्स केले, म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत 13 तास सलग भरतनाट्यम केलं 2004 मध्ये.
2: त्यानंतर केवढी होती?
0: मी 12वीत होते तेव्हा. त्यानंतर मग 2008 मध्ये 66 तास भरतनाट्यम केलं. त्याच्यामध्ये एक विक्रम केलाय मी जो खूप कमी जणांना माहिती आहे. गोव्यामध्ये एकानी ऑर्गनाईज केलं होतं आणि 13 तास झाल्यानंतर माझा 66 तासाचा स्टॅमिना आहे की नाही हे कसं कळणार? आणि योगायोगानं माझ्या मामाने एक न्यूज बघितली, गोव्याच्या मामाने, तर तिथं माझं एनरोलमेंट केलं आणि तिथं मी

0: रावणनं आज डान्स केला होता, तो
1: बर
0: असा फ्री डान्स होता, पण मी
1: हा
0: केला होता. आणि मी तीन चार जण शेवटपर्यंत जे फ्रेश राहिले होते त्यातली मी एक होते. पण हे खूप कमीदा बोललं जात आहे माझ्याकडनं. मग त्याचा एक अनुभव मिळाला मला. मग 66 तास भरतनाट्यम केलं 2008 मध्ये.
1: बरोबर.
0: त्यानंतर मग आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं पहिलं 2015 मध्ये.
1: बरोबर.
0: मग 2016 ला दुसरं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं.
1: दुसरं कुठलं?
0: लावणीमध्ये
1: केलं. बरोबर.
0: आणि मग त्यानंतर पुढचं रेकॉर्ड मग अन्नपूर्णा बेस कॅम्पचं केलं. आणि
1: वैयक्तिक
0: आणि मग एव्हरेस्ट बेसचं केलं.
1: पुढचं उद्दिष्ट
0: आहेत, अजून आहेत, 2-3-4 असतील. आता हळूहळू ते करणार. काम सुरू केलंय थोडस एकाचं, पण परत काही गोष्टीमध्ये आल्या त्यामुळे ते थांबलंय. आता परत सुरू करीन.
1: बरोबर. मिताली, ऍज अ तुझं भरतनाट्यमचं शिक्षण तर पूर्ण झालंच असेल.
0: मला एक सांगायला खरं तर एक अभिमान वाटेल. मिताली आमची तपस्यासिद्धीची पहिली अलंकार पूर्ण आहे आणि तिला अलंकार पूर्ण या वर्षाला डिस्टिंक्शन मिळालंय आणि दोन्ही मिळून फर्स्ट क्लास मिळालाय. म्हणजे अलंकार ही टफेस्ट एक्झाम मानली जाते भरतनाट्यम म्हणजे या फील्डमध्ये.
1: बरोबर.
0: तर त्याच्यात तिला इतके सुंदर मार्क्स मिळालेत ना, त्यामुळे मला खूप अभिमान आहे त्याचा.
1: तुझं पुढचं भविष्यातलं उद्दिष्ट काय?
2: मी सध्या एम ए करते भरतनाट्यम मध्ये. आता शेवटची सेमिस्टर आमची सुरू आहे, त्याचीच आता तयारी.
0: हो, ऍक्च्युली हिचं मास्टर्स अजून एक झालंय मायक्रोबायोलॉजी मध्ये. हे दुसरं सेकंड मास्टर्स आहे.
2: आणि बी एड पण झालंय माझं सायन्स मॅथ्स मध्ये. तर मला खरं तर करिअर हे भरतनाट्यम मध्येच करायचं आहे, त्यामुळं त्याच पद्धतीनं आता रिसर्च पण करायचा माझा आहे प्लॅन.
1: बर, त्या दृष्टीने. आणि शिकणं सुरूच आहे?
2: शिकणं सुरूच आहे. शिकणं काही थांबत नाही. म्हणजे असं काय भरतनाट्यम मध्ये असं फिक्स नसतं की आता मला सगळं येत
1: नाही.
2: आयुष्यभर
1: कुठल्याच कलेमध्ये असं नसतं. असं म्हटलं जातं की कला ही नेहमी सार आपल्या बरोबर राहते आणि कला एक वेळ तुमचं काही दुसऱ्या गोष्टी काढून घेता येतील, पण तुमची कला आणि तुमच्याकडचं ज्ञान हे कधीच कोणी काढू शकत नाही. ते तुमच्यापर्यंत कायम स्वरूपी असतं. त्यामुळे तशीच साथ ती राहते. आणि एक कलाकार म्हणून जी आपली ओळख असते ती खूप वेगळी असते. आणि ती त्या कलाकारालाच माहिती असते. इतरांना त्या गोष्टी नाही कळणार, पण प्रत्येक कलाकाराला हे माहिती असतं की आपण एक कलाकार आहोत. त्याची जी काही त्याचं जे काही वजन आहे, ते जे काही वेटेज आहे, ते फक्त तुम्हालाच माहिती असू शकतं. खरंच खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी बोलून. मुळात हा अनुभवच खूप वेगळा आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात तिथे जाऊन आला आहात. मी असं म्हणते तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय त्याच्याही पेक्षा आणखी काही जास्त असेल.
0: हे कधीच नाही विसरू शकणार.
1: हे क्षण तुमच्यासाठी तेवढे छान आहेत. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी दोघींनाही खूप साऱ्या शुभेच्छा. अशीच भरपूर आणखी काही विक्रम करा. खूप छान तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश लाभू दे हीच सदिच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: नाही, आम्ही आभारी आहोत इतक्या छान गप्पांसाठी आम्हाला बोलवलं. आणि त्या दोघींकडून पण मी आभार मानते. त्या दोघी इथं असत्या तर अजून आम्ही मजा आली असती, पण त्या इथे नाही आहेत. पण थँक्यू सो मच. खरं
2: थँक्यू सो मच मनापासून इथं बोलवण्यासाठी.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपण एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत ऐकली. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

चित्रपट संगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत होतं चला उठा लग्न करा या चित्रपटातलं. बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं आणि जी के देशपांडे यांनी लिहिलेलं. कार्यक्रमात आता ऐकूया कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं गीत. रचना आहे जगदीश केवडकर यांची, संगीतकार प्रभाकर जोग.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील गीता आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया अन्नपूर्णा या चित्रपटातलं ग. दि. माडगूळकर यांचं गीत, संगीतकार स्नेहल भाटकर.
1: मदन पावताश्रू

कार्यक्रमात शेवटी ऐकूया रजनीकांत राजाध्यक्ष यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके, चित्रपट तुमची खुशी हाच माझा सौदा, गायिका सुमन कल्याणपूर.

0: यानंतर थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये असे झाले आहेत. तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अस्थिर जागतिक ऊर्जा बाजारातल्या उलाढालींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. परीक्षेबाबतची समाजमाध्यमांवरची आक्षेपार्ह सामग्री तात्काळ ओळखून सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून संबंधित प्लॅटफॉर्म विरोधात कारवाई केली जाईल. उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी अशा कोणत्याही संदेशाला प्रतिसाद देऊ नये, त्यासाठी पैसे देऊ नयेत आणि ते पुढे पाठवू नयेत. तसंच उमेदवारांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं आणि केवळ एनटीएचं अधिकृत संकेतस्थळ आणि माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेल्या अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावं असं आवाहन एनटीएनं केलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राज्यसभेच्या येत्या 18 जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये उद्योजक सना सतीश, शिक्षणतज्ञ भाष्यम रामकृष्ण आणि पक्षाच्या समाजमाध्यम खात्याचे प्रमुख चिंता कायाला विजय यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात रिक्त होणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा जनसेना पक्षाला देण्यात आली असून त्यांनी निवडणुकीसाठी लिंगमनेनी रमेश यांना आपला उमेदवार म्हणून नामनिर्देशित केलं आहे. इंडिया आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या वतीनं खासदार जॉन ब्रिटा सहभागी होणार असल्याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज जाहीर केलं. केरळ विधानसभा निवडणुकीत माकपचे नेते पिनराई विजयन यांच्यावर भाजपासोबत लागेबंधे असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातल्या नेत्यांनी केला होता. याबाबत माकप महासचिव एम ए बेबी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे असे आरोप आघाडी धर्माशी विसंगत आहेत असं ते म्हणाले. काँग्रेसकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलं नसून आपण स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत आहोत असं बेबी यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये गेल्या 4 वर्षांच्या काळात लक्षणीय सुधारणा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 4थ्या बैठकीला संबोधित करत होते. भारत इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांना गेल्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली असून या बैठकीत राजकारण, संरक्षण, सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य, औषध निर्माण, अन्नसुरक्षा, पर्यटन तसंच शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य यासारख्या द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं ते यावेळी म्हणाले. आज जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना दरवर्षी 7 जून रोजी जगभरातल्या विविध आरोग्यविषयक आणि नागरी संस्थांबरोबर हा दिवस साजरा करते. समस्येपासून समाधानापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न ही यंदाची संकल्पना आहे. नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायक अन्न उपलब्ध करून द्यायला सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त जारी केलेल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं काल कोची इथं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आपल्या 3 दशकांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत सलीम कुमार यांनी जवळपास 350 चित्रपटात काम केलं. ते आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखले जात असत. अदामिन्ते मकन अबू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. अचनू रंगता विदू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार मिळाला होता. तसंच अलयुम निजनुम या सिनेमातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट विनोदी नटाचा पुरस्कार मिळाला होता. सलीम कुमार यांनी तमिळ, ओडिया आणि बंगाली चित्रपटातही काम केलं आहे. सलीम कुमार यांच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका साकारण्याची क्षमता होती अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी त्यांचा गौरव केला आणि आदरांजली वाहिली. इराणचे केवळ हल्ल्यासाठी वापरले जाणारे 2 वन वे ड्रोन आपण नष्ट केले असून होर्मुझच्या समुद्रधुनीतल्या आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी ते धोकादायक असल्याचं अमेरिकेच्या मध्यवर्ती संस्थेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकन लष्कर पूर्णपणे सतर्क असून या पट्ट्यातलं कोणतंही आव्हान परतवून लावण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने

0: वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी काल तेहरानला पोहोचले. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत आठव्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालिन्स्काचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांच्यात सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. सर्वत्र उत्साहात साजरी झालेला महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा आणि बकरी ईद, 8 नक्षल्यांना अटक आणि 5 नक्षल्यांचं आत्मसमर्पण केल्यानंतर गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याची पोलीस अधीक्षकांनी केलेली घोषणा, अशा महत्वपूर्ण घडामोडी मे महिन्यात घडल्या. 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. गडचिरोली इथं सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी अॅडव्होकेट जयस्वाल यांनी समृद्ध गडचिरोली घडविण्याचा संकल्प व्यक्त केला. विकास, शांतता आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीवर आधारित सर्वांगीण प्रगतीचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणारे विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बुद्ध पौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणच्या बुद्ध विहारांमध्ये बौद्ध बांधवांनी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण केलं. गडचिरोली इथं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं नवी दिल्लीतील प्राध्यापक डॉ निखिल अडसुळे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. कौशल्य विकास आणि भारतीय पारंपरिक हस्तकलेचं जतन करण्यासाठी चालना देणाऱ्या महत्वपूर्ण उपक्रमांतर्गत गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्राला नवी दिल्ली इथल्या हँडीक्राफ्ट अँड कार्पेट सेक्टर स्किल कौन्सिलनं सेंटर ऑफ एक्सिलन्स म्हणून मान्यता प्रदान केली. यासंदर्भातील सामंजस्य करार नवी दिल्लीतील एचसीएसएससीच्या मुख्यालयात करण्यात आला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण कुमार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, एसटीआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील गिरडे उपस्थित होते. कृषी विभागाच्या भरारी पथकानं चामोर्शी तालुक्यातील रामसागर इथं धाड टाकून संशयित अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांसह 35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रसंगी संबंधित कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नक्षल चळवळीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. यामुळे गडचिरोली जिल्हा पूर्णतः नक्षलमुक्त झाल्याची घोषणा पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी केली. यानंतर आत्मसमर्पित नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी बिनागुंडा आणि छत्तीसगडच्या सीमेवरील काकूर गावानजीकच्या जंगलातून नक्षल्यांचा शस्त्रनिर्मितीचा कारखाना हुडकून काढत अनेक शस्त्र आणि स्फोटकं जप्त केली. नागपुरातील एका फ्लॅटमध्ये बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गडचिरोलीतील 2 भावंड आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा इथल्या एका युवकाचा समावेश होता. त्यांच्याकडून कलर प्रिंटर, बॉन्ड पेपर, कटर तसंच 50, 100 आणि 200 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगानं भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 26 विद्यार्थ्यांची नीट आणि जेईईच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. 21 मेचा दिवस गडचिरोली वासियांसाठी अत्यंत दुःखद ठरला. गडचिरोली येथून उमरखेडला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगावच्या वळणावर उलटल्यामुळे 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. या घटनेमुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

0: प्रस्तावित स्टील प्रकल्पांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून सुपीक शेतजमीन अधिग्रहणाविरोधात भेंडाळा परिसरातील 14 गावातील हजारो स्त्री पुरुष शेतकऱ्यांनी शेतकरी बचाव आंदोलन समितीच्या बॅनरखाली चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी झालेल्या सभेला काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी संबोधित केले. गडचिरोली येथील दंडकारण्य शैक्षणिक सांस्कृतिक विकास आणि संशोधन संस्थेचे सचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख तथा प्रख्यात समीक्षक डॉ प्रमोद मुनघाटे यांच्या आदिवासी साहित्य एक मुख्य प्रवाह या संपादित ग्रंथासाठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विपुलश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बकरी ईद हा सण मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरा केला. मशिदीमध्ये सामूहिक नमाज अदा केल्यानंतर त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 1:45 झालेली आहेत. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला योगिता बर्वे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत ऐकूया.

भावधारा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. आता पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत कुंकू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: हिंदी आणि मराठीत ज्या दिग्दर्शकाचं नाव आपण अभिमानाने घेऊ शकतो ते आहे व्ही शांताराम. त्यांनी त्यांच्या राजकमल बॅनरखाली अनेक कलात्मक सामाजिक भान असलेले तसेच भव्य दिव्य असे नृत्य गायनाला वाहिलेले जनक जनक, अमर भूपाळी, दहेज असे अनेक आर्थिकदृष्ट्या ब्लॉकबस्टर म्हणता येईल असे चित्रपट दिलेत. आत्ता मी ज्यांच्यावर बोलणार आहे तो असाच सामाजिक जाणीवेतून नाह आपटे यांनी लिहिलेल्या न पटलेली गोष्ट या कादंबरीवरती आधारित आहे. चित्रपट आहे कुंकू. समाजात मान्य नसलेल्या आणि कुटुंबियांच्या मनात पक्क्या असलेल्या बाबींवर सिनेमा काढलं त्यातून लोकांनी तो स्वीकारणं हे अवघड असतं. सुधारणावादी काळ होता हे मानलं तरी एखादी गोष्ट पुस्तकात वाचून आवडणं वेगळं आणि पडद्यावर बघणं अगदी भिन्न गोष्टी आहेत. इथे दुनिया ना माने हा हिंदी आणि कुंकू ह्या मराठी हे दोन्ही चित्रपट नुसतेच लोकांनी स्वीकारले नाहीत तर चक्क डोक्यावरती घेतले. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची किंवा भारतीय सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रूप आगळे आजही लोकांना आवडतं. व्ही शांताराम यांच्या हातात कथा गेली की त्याचं सोनं करत असत. मग ते ऐतिहासिक, पौराणिक वा सामाजिक असो त्याच्या गरजेनुसार पात्र निश्चिते ते करत असते. कुंकूमधील नीरा ही त्या काळची माधुरी दीक्षितच झाली होते. तिच्या वयस्क पतीची भूमिका केशवराव दाते यांनी केली होती. या कथेत पत्नीने न स्वीकारलेल्या पतीच्या मनाची उलघाल, लंबकाच्या घड्याळाच्या ठोक्यांचा आवाज त्यांच्या हृदयाच्या ठोक्याशी आणि त्यांच्या अपराधीपणाशी दाखवला गेला आहे तो आपल्याही मनाचा ठाव घेतो. दुसरी गोष्ट नीरा निष्ठेने करते ते म्हणजे त्या घराचं गृहिणीपद ती निघुतीने सांभाळत असते. घरातल्या छोट्या वासंतीशी ती मैत्री करते. त्या दोघींचं गाणं निसर्गाचं विभ्रम दाखवण्याच्या बहाणे त्या घरात गेलेला काळ कल्पकतेने दाखवला आहे. तोच प्रकार रस्त्यावर गाणाऱ्या मुलाच्या तोंडचं गाणं मन शुद्ध तुझं तिच्या विचारांना निश्चयाचं बळ देतो. दरम्यान काकासाहेबांचा शिकायला शहरात असलेला मुलगा घरी आलेला असतो तो चांगलाच उदाहरण असतो. तसं तो नात्याने नेहऱ्याचा मुलगा लागत असतो तो तिच्याशी लगट करू पाहतो तेव्हा ती त्याला छडेने चांगलाच प्रसाद देते. तिचं हे तेजस्वी रूप बघून काकासाहेब भारावून जातात. त्यांना आपली चूक चांगलीच समजते. अशा मुलीचं जीवन आपल्यामुळे काळवडलं म्हणून ते तिला कुंकू पुसायला भाग पाडतात आणि तिला आपली लेख म्हणून जवळ घेतात. ते म्हणते धर्माला आणि समाजाला हे पटणार कसं. त्यावर ते म्हणतात त्यांना माझ्यासारखा म्हातारा नवरा पटला तर त्यांची पर्वा कशाला करतेस तू. तू आपलं जीवन माझ्यानंतर विवाह करून आनंदात

0: झालं. त्याच काळात त्यांच्याकडे तातासाहेबांची विदेशी गेलेली मुलगी आलेली असते. जे काम शकुंतला परांजपे यांनी केलंय ती नीराच्या बाजूने ठामपणे उभी राहते. तिला आपल्या वडिलांचं हे लग्न अगदी अनुचित आणि नीरेवरती अन्याय करणारं वाटतं. शांता आपटेचा अभिनय, तिचे फणी करंड्यासमोर उकडवं बसून कुंकू लावणं आजही स्मृतीत ठळक झालेलं चित्र आहे. अखेर ती आपण मुक्त झाल्याचा आनंद स्पष्टपणे व्यक्त करते.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला कुंकू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला होता. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कृषीवाणी.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भात शेतीच्या खाचरात भात पिकाबरोबर मासे पाळणे म्हणजे एकाच क्षेत्रात एकाच कालावधीत 2 उत्पादनं मिळतात. म्हणजे ही पद्धत आर्थिकदृष्ट्या नक्कीच फायद्याची आहे. कमी खर्चात अतिशय पौष्टिक आणि प्रथिनयुक्त खाद्याची निर्मिती या पद्धतीने करता येते. शिवाय भात पीक आणि मासे एकमेकांना पूरक आहेत. भात खाचरात साचून राहणाऱ्या पाण्यामध्ये भात पीक आणि मासे दोघेही चांगले वाढतात, जगू शकतात. जास्त काळ पाण्याखाली असणारी ही भात खाचरं मासे संवर्धनासाठी उपयुक्त ठरतात. 120 ते 140 दिवस मत्स्य संवर्धनासाठी भात पिकाच्या पक्वतेचा कालावधी पुरेसा होतो. किंबहुना भात कापणीनंतर एखाद्या दुसऱ्या डबक्यात हे मासे जमा करून पाळावेत. राहिलेल्या क्षेत्राची मशागत करून 2-2.5 महिन्यांनी उन्हाळी भाताची लागवड केल्यास पुन्हा पाणी सर्व खाचरभर उपलब्ध झाल्याने हे मासे जवळजवळ 10 ते 11 महिने वाढवता येतात. म्हणजे माशांचं उत्पादन चांगलंच वाढतं. भात खाचरातले किडे, गोगलगाय, अळ्या, शेवाळं इत्यादी भात पिकाला अपायकारक असणाऱ्या बाबी मासे खाऊन फडशा पाडतात. त्यामुळे भाताचं 1.5 पटीने उत्पादन वाढतं. भात खाचरात मत्स्यपालन करताना पहिल्यांदा उपयुक्त अशी भात खाचरं तयार करावी लागतात. भात खाचराच्या 4 बाजूने 2x2x2 फूट लांबी रुंदी खोलीची चर काढावी. त्यातील निघणारी माती सभोवारच्या मूळच्या बांधावर चांगली दाबून घ्यावी. बांध बंदिस्ती करून घ्यावी म्हणजे पाण्याची पातळी कायम राखण्यास मदत होईल. बांधाची बांधणी पक्की करावी म्हणजे पावसाळ्यात फूट तूट होणार नाही, पाणी वाहून जाणार नाही. पावसाळ्यात पाणी आत घेण्यासाठी आणि जादाचे पाणी बाहेर सोडण्यासाठी सिमेंट पाईपचा वापर करावा आणि त्यांच्या तोंडाला भक्कम अशी जाळी बसवावी म्हणजे मासे बाहेर जाणार नाहीत किंवा जादा पाण्याच्या दाबाने बांधाची फूट तूट होणार नाही. भात पिकाच्या कापणीच्या दरम्यान साठवलेलं पाणी कमी झाल्यानंतर सभोवार काढलेल्या चरातील पाण्यात मासे आश्रय घेतील. दुसरे उन्हाळी पीक घेईपर्यंत या चरातल्या पाण्यावर माशांचे संगोपन करता येऊ शकते. चर खोदल्यामुळे भात पिकाखालच्या क्षेत्रात घट येते. त्यामुळे भाताचे उत्पादन जरी घटले तरी ही घट माशांच्या उत्पादनातून भरून निघते. तोटा न होता दुहेरी उत्पादन मिळते. सभोवतालच्या चरामुळे मधल्या थोड्या उंच भागावर भाताचे पीक चांगलेच येते. भात खाचरात भात पीक आणि मत्स्यपालन करायचे म्हटले की जास्त काळजी घ्यावी लागते. त्यासाठी सभोवार चर काढल्यानंतर त्याच मातीचा बांध बंदिस्ती करण्यासाठी वापर करून बांध पक्के करून घ्यावेत. त्यानंतर योग्य ती खतं घालून भात खाचर भातरोप लावण्यासाठी तयार करावं. उशिरा तयार होणाऱ्या आणि उंच वाढणाऱ्या भाताच्या जातीचा वापर करावा. भातरोपांची लागण करावी. भातरोपाची लागवड पूर्ण झाल्यावर 4 ते 5 दिवसांनंतर या भात खाचरातल्या पाण्यात सायप्रिन्स, चिलापिया यांची 50 ते 100 मिलीमीटर आकाराची बोटुकली एकरी 2000 नग सोडावीत. त्याचप्रमाणे यासोबत जिताडा, मरळ यांची 400 बोटकलीही सोडावीत. माशांच्या चांगल्या वाढीसाठी माशांच्या वजनाच्या 2% रोज पूरक खाद्य खाचरात सोडावे. भात पीक काढल्यानंतर माशाची वाढ झालेली असते त्यावेळी मासे पकडावेत. अगर 4 बाजूच्या चरात 2 महिने संवर्धन करून उन्हाळी भात पिकाचे नियोजन करून हेच मासे पुन्हा उन्हाळी भात काढेपर्यंत वाढवावेत. साधारणतः अशा माशांना 10 ते 11 महिने वाढण्यासाठी मिळाल्याने भरपूर खाद्य आणि भरपूर पाणी भरपूर क्षेत्र मिळाल्याने मासे किलोच्या आसपास वजनाचे होतात. मत्स्य संवर्धन काळात रासायनिक खतांचा वापर, भातावरील कीड रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रासायनिक कीटकनाशके,

0: रोगनाशके वापरण्याचं टाळावं, तणनाशकाचा वापर टाळावा, भात खाचरातल्या पाण्यात भातपीक आणि मत्स्यपालन केल्यास एकाच क्षेत्रात एकाच वेळी 140 दिवसात भाताचे आणि माशाचे असे दुहेरी उत्पादन घेता येते. भाताच्या वाढीसाठी खतं आणि औषधं यांच्यावर नियंत्रण असल्याने सेंद्रिय पद्धतीने भाताचे उत्पादन आपोआप मिळते आणि खर्चात बचत होते.
1: वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा होता. सादर करते रोशन जाधव. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण याविषयी माहिती ऐकली. पावसाळा ऋतू म्हटलं की भटकंती, छोटी सहल या गोष्टी तर येणारच. या सहलीचा आनंद घेण्यासाठी, बदलत्या ऋतूला सामोरं जाण्यासाठी स्वतःची प्रतिकार क्षमता उत्तम असायला हवी. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यात प्रतिकार क्षमता कशी वाढवावी याविषयी माहिती ऐकूया. खरं तर उन्हाळ्यातील प्रचंड उन्हानंतर जेव्हा पावसाची सर येते तेव्हा मातीच्या विशिष्ट सुगंधाने मन प्रसन्न होतं. हा ऋतू बदल खरं तर हवाहवासा वाटत असतो, पण प्रत्येक व्यक्तीला हा बदल सहन होतोच असं नाही. सर्दी, खोकला, पोट बिघडणं, भूक मंदावणं अशा अनेक लक्षणांनी अनेक जण त्रस्त होताना दिसून येतात. अशा वेळी औषधं घेऊन लक्षणं कमी केली जातात, पण परत ती लक्षणं उद्भवू नयेत यासाठी प्रतिकारक्षमता वाढली पाहिजे ही जाणीव मात्र नसते, त्यामुळे वारंवार ही लक्षणं उद्भवतात. ऋतुबदल झाला की पुन्हा एकदा ही लक्षणं तोंडवर काढतात. याला प्रतिबंध होण्यासाठी प्रतिकार क्षमतेवर भर देणं आवश्यक आहे. दररोज सकाळी तुळशीची 4-5 पानं, गवती चहाच्या 4-5 काड्या, धने, जिरे, दालचिनी हे घटक पाण्यात उकळून ते पाणी रोज सकाळी नित्यनेमाने गरम स्वरूपात घ्यावं. त्यामुळे वारंवार होणाऱ्या सर्दीला आळा बसतो. तसंच गरम दूध हळद घेतल्यास घशाचं आरोग्य देखील उत्तम राहतं. आल्याचा रस आणि मध यांचं चाटण सकाळ संध्याकाळ घेतल्यास सर्दीच्या बाबतीत प्रतिकार क्षमता सुधारायला मदत होते. अनेक जणांना पोटाच्या तक्रारी देखील उद्भवतात. अचानक पोट बिघडणं, पोट दुखणं अशी लक्षणं दिसतात. फक्त औषधं घेऊन लक्षणं कमी करण्याऐवजी आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी थोडी काळजी घेणं आवश्यक असतं. आपल्या स्वयंपाकघरातच अनेक औषधं असतात जी आपल्या लक्षात येत नाहीत. जिरं, ओवा, आलं, मिरे, हिंग, बडीशेप यांचा स्वयंपाकामध्ये सढळ हाताने वापर करावा. हे सगळे मसाल्याचे पदार्थ पाचक म्हणून काम करणारे असतात. दररोज जेवण झाल्यानंतर भाजलेली बडीशेप आणि ओवा चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. पोट जड होणं, गॅसेस होणं या गोष्टींनाही आळा बसतो. रात्री झोपण्याच्या आधी ज्येष्ठमध आणि तूप हे चाटण घेतल्यास आतड्यांची कार्यक्षमता सुधारते. मलबद्धतेचा त्रास कमी होतो. शिवाय शौचास आग होत असेल तर ह्या चाटणाचा चांगला उपयोग होतो. जेवताना कोमट पाणी पिण्याची सवय पचनक्रिया सुधारायला मदत करते. आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणखीन एक उपाय म्हणजे व्यायाम. नियमितपणे चालणं, योगासन करणं, प्राणायाम करणं या गोष्टींनी स्नायूंची ताकद तर वाढतेच, पण त्याचबरोबर हृदय, फुफ्फुसं ही देखील कार्यक्षम होतात. नियमित पायी चालण्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. शुगर, बीपी यांचा त्रास असेल तर जरूर चालायलाच पाहिजे, ज्यामुळे प्रतिकार क्षमता उत्तम राहायला मदत होते. सूर्यनमस्कार, अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यानधारणा यांचा समावेश दिनचर्येत जरूर करावा. लहान मुलांमध्ये देखील प्रतिकार क्षमता कमी असल्याची आजकाल दिसून येते. ती वाढवण्यासाठी सर्वांगीण व्यायाम होईल असा खेळ शिकवला पाहिजे. विशेषतः पावसाळ्यात मैदानी खेळ शक्य होत नाहीत अशावेळी मुलांना सूर्यनमस्काराची सवय लावायला हवी. गर्भवती स्त्रियांना पावसाळ्यामध्ये नियमित चालणं शक्य होत नाही, अशावेळी

0: घरामध्येच सोपे व्यायाम तज्ज्ञांच्या सहाय्याने जरूर करावेत. अशा प्रकारे फक्त औषधांवरती अवलंबून न राहता नित्यनेमाने विशिष्ट गोष्टींची सवय स्वतःला लावून घ्यावी आणि आरोग्य जपावं. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा तिसरा भाग.
1: सूर्यफुलाचं नाव तर त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई, मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात, कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. सजीवांच्या पेशी विभाजनातही जैविक तालबद्धता आढळते. प्रत्येक सजीवात पेशी विभाजनाचा कालावधी हा ठरलेला असतो. पोफळी सुपारीच्या बागांमधून हल्ली व्हॅनिला आयसेन्स देणाऱ्या ऑर्किडच्या वेलींची लागवड केली जाते. यातल्या फुलात परागकण तयार व्हायची वेळ 6:30 ते 6:30 एवढीच असते. व्हॅनिला आयसेन्सचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यात कृत्रिम परागण घडवून आणावं लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांना भल्या 6:30 ते 6:30 या कालावधीतच एका कुलातील परागकण दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर टाकावे लागतात. त्यानंतर फलन घडून येतं आणि चांगल्या दर्जाच्या फळातून आयसेन्स मिळू शकतो. जैविक तालबद्धतेचा उपयोग व्यावहारिक कृषी उद्योगासाठी हल्ली फार मोठ्या प्रमाणात होतो. प्राण्यांमध्येही अशी भल्या पहाटे सर्वांना जाग करण्याची तालबद्धता आढळते. हनुमान लंगूर ही वानर जंगलात उंच झाडावर राहतात. भल्या पहाटे मॉर्निंग कॉल ठोकून सर्व जंगल जाग करतात. हरिण, सांबर, चितळ यांच्याशी हनुमान लंगूरची चांगली मैत्री असते. उंच झाडावर बसून टेहळणी करताना एखादा चित्ता किंवा वाघ दिसला की सावधानतेचा इशारा देण्यासाठी ते मोठी आरोळी ठोकतात. त्यामुळे सगळेच प्राणी सजग राहतात आणि स्वसंरक्षणार्थ उपाययोजना करू शकतात. सरडे हे शीतरक्तीय असतात. त्याच्या शरीराचं तापमान पर्यावरणाच्या तापमानानुसार बदलतं, त्यामुळे रात्रीच्या थंड हवेत सरड्याच्या शरीराचं तापमानही घटतं. सरडे दिनचर असतात, त्यामुळे दिवसा कार्यक्षम राहण्यासाठी त्यांना शरीराचं तापमान वाढवावं लागतं. त्यासाठी सरडे दिवसा थोडे उशिरा म्हणजे 10:11 सुमाराला भक्ष्य शोधायला बाहेर पडतात. त्यावेळी मिळालेल्या सूर्यप्रकाशात सूर्यस्नान करतात आणि आपल्या शरीराचं तापमान वाढवतात. काही खारी दिनचर असतात तर उडणाऱ्या खारी या निशाचर असतात. दिवसाचे 12 ते 14 तास झाडावर बेचक्यात बांधलेल्या घरट्यात विश्रांती घेतात तर रात्रीचे 10 तास खाद्याच्या शोधार्थ या झाडावर त्या झाडावर अलगदपणे झेप घेतात. वटवाघळ निशाचरच असतात. शाकाहारी तसंच मांसाहारी असतात. झाडावर जुन्या इमारतीत राहणाऱ्या वटवाघळांना रात्रीच्या अंधाराचा अंदाज घेता येतो. पण काही वटवाघळं गुहेत खोलवर राहतात, त्यांना अंधाराचा अंदाज येत नाही. म्हणून हे वटवाघळं इतर निशाचर प्राण्यांच्या हालचालींवरून रात्रीचा अंदाज बांधतात. घुबडं, खारी, बाहेर राहणारी वटवाघळं यांच्या गुहेबाहेर होणाऱ्या हालचालीवरून रात्रीची जाणीव त्यांना होते. चांद्रीय तालबद्धता. समुद्र किनाऱ्यावर आढळणाऱ्या सागरी खेकड्यांना भरती ओहोटीच्या वेळानुसार खाद्य मिळवण्यासाठी बिळातून बाहेर यावं लागतं. चंद्राच्या भ्रमणानुसार भरती ओहोटीही होते, त्यामुळे अशा प्रकारच्या तालबद्धतेला चांद्रीय तालबद्धता असं म्हणतात. सागरी खेकडे समुद्र किनाऱ्यावर बिळात राहतात. भरतीच्या वेळी बिळातच राहतात आणि ओहोटीच्या वेळी खाद्य शोधायला बाहेर पडतात. एकाच वेळी मग हजारोंच्या संख्येने खेकडे बाहेर पडलेले आढळतात. दिवस रात्रीची तालबद्धता ही सूर्याच्या साक्षीने अखंड

जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा तिसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात अनुपमा देवराजन यांचं गायन आपण ऐकत होतात. राग अभोगी, वाचस्पती आणि रागमालिका आपण ऐकलीत. त्यांना व्हायोलिन साथ सतीश शेषाद्री आणि मृदुंगम साथ आदित्य राजगोपालन यांनी केली होती. आज संध्याकाळी 5:02 कर्नाटक संगीतात TS नंदकुमार यांचं कर्नाटक शैलीतील मृदुंगम वादन आपण ऐकू शकाल. ताल मिश्र चापू. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: यानंतर ठीक 3:00 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार. आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यामुळे पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. स्वयंपाकाच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झालेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशावरून 941 रुपये 50 पैसे इतके झालेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचललाय असं यात म्हटलंय. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळलाय. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलंय. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खरेदी केलेल्या कांद्याच्या वाहतूक आणि हमालीचा खर्च नाफेडनंच करावा असं त्यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यातल्या बाजार समित्यांचे पदाधिकारी, नाफेडचे अधिकारी आणि अंमलबजावणी संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आमिष दाखवली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख यांनी केलाय. ते काल लातूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. काही उमेदवारांना भाजपा भीती दाखवून निवडणुकीतून माघार घ्यायला भाग पाडत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान काँग्रेसचे लातूर धाराशिव बीड मतदारसंघाचे उमेदवार महेश देशमुख यांनीही भाजपावर आमिष दाखवल्याचा आरोप यावेळी केला. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी

विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन असं म्हणत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक तसंच स्थानिक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलंय. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहर बोलताना सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली. या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलंय. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा आणि वान या दोन प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होतीय. काटेपूर्णा धरणात सध्या केवळ 32% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय. या धरणातून अकोला आणि मूर्तिजापूर या दोन मोठ्या शहरांना आणि आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. वाशिम जिल्ह्यातले ग्रामीण कथा आणि कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी सुरू केलेला कलागंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार यंदा छत्रपती संभाजीनगर इथले युवा लेखक ऋषिकेश गुल्हार यांच्या रानोबाचा माळ या कादंबरीला जाहीर झालाय. काल संध्याकाळी सावित्रीबाई फुले महाविद्यालयात झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते गुल्हार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 10,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यभरातून प्राप्त झालेल्या 14 ग्रामीण कादंबऱ्यांमधून या कादंबरीची निवड करण्यात आली. धुळे जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी मोहीम हाती घेतली असून काल धनगरवाडी शिवारात केलेल्या छापेमारीत 8,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 33 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पालघर शहरातल्या गणेश कुंड परिसरात काल रात्री कंटेनरची धडक लागून एका युवतीचा मृत्यू झाला. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. नवी मुंबईत घणसोली इथं काल रात्री एका घरात आग लागून झालेल्या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले. अग्निशमन दलानं 3 तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आणि 10 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात अकोल्यात नुकतंच राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव हुलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्र सरकारच्या फिट इंडिया अभियानांतर्गत आज राज्यात विविध ठिकाणी सायकल रॅली काढण्यात आली. वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगली पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयांच्या वतीनं सांगली शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये पोलीस अधिकारी तसंच सायकलपटू, खेळाडू आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. परभणी शहर पोलीस विभाग आणि सायकलप्रेमी नागरिकांनी आज शहरात सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या भारत अफगाणिस्तान कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज भारतानं 564 धावांवर डाव घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126 धावा केल्या तर KL राहुलनं 100 धावांचं योगदान दिलं.
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत आठव्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड

0: रिवाना पोलंडच्या माया व्हॅलेन्सकाचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार. आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा आता समाप्त होत आहे. दुसऱ्या सभेत पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता. नमस्कार. आकाशवाणी मुंबई AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरील लाईव्ह स्ट्रीमिंग आपण ऐकत आहात. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या नोंदींचा हा सारांश आहे. नैऋत्य मोसमी पावसानं आता जोर धरलेला आहे. पावसाच्या प्रमुख नोंदी सेंटीमीटरमध्ये देवगड 8, काणकोण 5, दोडामार्ग 5, मापुसा 4, चिपळूण 1, मालवण 2, राजापूर 2, येवला 3, जेऊर 3, कागल 2, कवठे महांकाळ 1, मनवत 4, आंबेजोगाई 3, धाराशिव 1. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. ताशी 40-50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला असेल, मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी हवामानाचा अंदाज. आकाश अंशतः ढगाळलेलं असेल. कमाल तापमान 35 आणि किमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील अशी शक्यता आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकत होतात. 3:12 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत नभोनाट्य आज अचानक, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची.
2: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत नभोनाट्य आज अचानक. लेखक प्रमोद संभूस, सादरकर्त्या गौरी लागू.

0: अचानक भेटलास?
1: अचानक?
0: किती वर्षांनी? आशा सोडली होती.
1: मला मात्र खात्री होती कधीतरी नक्की भेटशील.
0: ती रे कशी?
1: अगं, माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात अजूनही तुझी मूर्ती.
0: भेटलास म्हणून बोलतोच झालं.
1: मन असं ढवळलं असतं खोटं बोलत असतो तर.
0: होतास कुठे रे इतके दिवस? करतोस काय? सांगायचं नाही.
1: तू कुठे होतेस इतके दिवस?
0: इथेच रे, इथेच होते.
1: इथेच?
0: हा, होतही इथेच आणि असते सुद्धा.

0: Tem mais.
1: मग मुलं इतकी लहान?
0: आईला मुलं नेहमी लहानच वाटतात.
1: मोठी झाली तरीही?
0: कसं कळावं ते आई झाल्याशिवाय?
1: शिकली असतील ना खूप?
0: हो तर
1: ती देखील इथेच?
0: हां, मोठा अमेरिकेत आयटी कंपनीत.
1: आणि धाकटा?
0: धाकटा नाही काही, धाकटी.
1: ती सुद्धा?
0: ती पुण्यातच.
1: लग्न झाले हा दोघांची?
0: हो झाली तर.
1: मग नातवंड?
0: नातवंड आहेत ना? आहेत. छान गोंडस, गोरी, गोबऱ्या गालांची.
1: लढा ग त्यांना तुमच्या दोघांचा.
0: लेक असते ना इथे, तिचं आहे.
1: नोकरी करते ती?
0: तर बँकेत ऑफिसर आहे ती.
1: मग नातूवाला कुठे सोडलं सेक्टर्स?
0: शाळा शाळा असते ना त्याला, आत्ताच तर पोचवून आले.
1: आणि सून ग तुझी?
0: सून ती अमेरिकेत मुलाबरोबर.
1: इथली की?
0: छे छे, तिथली.
1: तुझा स्वभाव, इथलं वातावरण घेते जमून?
0: हो छान जमवून घेते.
1: आणि नात?
0: नात अशी नॉटी आहे.
1: मराठी बोलते?
0: हां थोडस इंग्रजी वळणाचं.
1: मग तू तिच्याशी?
0: हो बोलते ना इंग्रजी, पण मराठी वळणाचं.
1: धम्माल उडत असेल नाही?
0: तर रे फजी ती नुसती.
1: जमत का ग त्या दोघांच?
0: हो होती भीती मनात, पण छान जमत.
1: आणि जावई ग तुझा?
0: जावई जावई आर्मी ऑफिसर तो.
1: पुण्यात नसतो?
0: अरे कसा असेल
1: मग?
0: बॉर्डरवर.
1: मुलगी एकटीस इथे?
0: एकटी कशाला, मी आहे ना.
1: तो ग तुझा?
0: किती प्रश्न रे तुझे, बायका देखील कधी इतके प्रश्न विचारत.
1: खूप दिवसाली भेटलीस ना म्हणून हे.
0: स्वतःविषयी मात्र बघ, पुन्हा गप्प झालास.
1: गहिवर दाटला ना मला आठवणींचा.
0: मी नाही समजले.
1: नात्याचा गुंतातो सुटतो सहज.
0: मुलं रे
1: आहेत ना? आहेत
0: आहेत. माझ्यासारखीच एक मुलगा आणि.
1: छे छे छे, दोन्ही मुली आहेत
0: त्या देखील. आता
1: रमल्यात तर रमल्यात ना, संसारातच नाही तर नोकरीत सुद्धा रमल्यात.
0: म्हणजे नोकरी करतात दोघी
1: तर?
0: कुठे रे?
1: अगं थोरली मॅनेजर आहे फायनान्स कंपनीत आणि धाकटी एअर होस्टेस.
0: हो मग मुलांचं?
1: आम्ही आहोत ना दोघं.
0: ए तुझ्यासारख्याच आहेत का रे मुली, सुंदर देखण्या?
1: सुंदर? मी सुंदर आणि देखणा?
0: पूर्वी होतास, आजही आहेस.
1: दिसण्यावर भांडी होतीस?
0: नुसत्या दिसण्यावर नाही काही, स्वभावावर देखील.
1: स्वभाव? तो का कसा?
0: गर्द काळोखी रात्र ती फिरून घरी परतत होतो. अचानक विजेचं तांडव, ढगांचा गडगडाट, पावसाचा थरथयाट सुरू झाला.
1: काग त्या प्रसंगाची आठवण?
0: तेच तर सांगती.
1: तेच
0: रम्य आठवणी एक एक विसरलास तू?
1: खूप वर्ष गेले.
0: मला तर प्रत्येक प्रसंग अगदी काल घडल्यासारखा.
1: काल घडल्यासारखा?

0: हो कालखटल्या सारखा, त्या आपल्या भेटी, ते गुलाबी दिवस,
1: त्या पावसाविषयी।
0: पाऊस कसा धो धो कोसळत होता। दोघ एका दुकानाच्या शेड खाली थांबलो होतो।
1: पाऊस थांबण्याची वाट पाहत
0: अचानक
1: नाही नाही काय आठवत नाही,
0: एक जख्ख म्हातारा अचानक आडोसा शोधत तिथं आला।
1: त्या म्हाताऱ्याचं काय?
0: चिंब भिजला होता बिचारा, कपड्यातून पाणी निथळत होतं, थंडीनं कुडकुडत होता,
1: जोरच तसा होता त्या पावसाचा।
0: तू त्याच्याकडे पाहिलंस मात्र, दुसऱ्या क्षणी स्वतःच्या अंगावरचा वुलनचा कोट त्याच्या अंगावर घातलास।
1: त्यावेळी जे वाटलं त्यात काय मोठ, सर
0: स्वभावाची पारख व्हायला तेवढं पुरेसं होत।
1: तू का आवडत सांग?
0: खूप दिवस विचारायचं होत, राहून गेलं।
1: तुझी सततची ओढाताण।
0: ओढाताण?
1: खर्चाची तोंडमिळवणी करण्याची
0: बऱ्याच जणांची होती, माझीच काय?
1: राब राब राबायचीस दिवसभर,
0: त्याच कौतुक वाटलं।
1: जेमतेम संध्याकाळ मोकळी मिळायची आणि
0: तरीही
1: वेळात वेळ काढून अनाथालयात जायचीस, इवल्याशा जीवांच्यात रमायचीस, स्वतःचा थकवा विसरून।
0: मला आवडायचं ते चेंजही मिळायचं, आणि चेंज म्हणजे विश्रांतीच एक प्रकारची।
1: खर तर त्या दिवसात
0: काय रे,
1: तुझी आई आजारपणानं अंथरुणाला खिळलेली।
0: तिला आवडायचं ते
1: काय?
0: माझं अनाथालयात जाणं। घरी परतल्यावर तिचा पहिला प्रश्न
1: प्रश्न
0: प्रश्न गेली होतीस अनाथालयात आज?
1: तू हो म्हणालीस की?
0: चेहरा खुलायचा तिचा समाधानानं।
1: मग
0: प्रत्येकांची ख्याली खुशाली विचारणं, अगदी नावानिशी
1: ओळखायची प्रत्येकाला। कधी आली होती तुझ्यासोबत ती?
0: छे रे, माझ्या बडबडीचा परिणाम तो।
1: तो का कसा?
0: मीच तर सांगायची ना तिला त्याची म्हणण्यांविषयी, कौतुकानं ऐकायची रोज, अगदी नावं सुद्धा पाठ झाली होती।
1: तुला आठवत
0: काय रे?
1: नुकतीच ओळख झाली होती आपली त्यावेळी।
0: हो रे, पण त्याच काय?
1: भेटीची अनामिक ओढ, मनात रुंजी घालायची सतत सतत।
0: खरच रे,
1: तरी देखील तू वेळात वेळ काढून तिथे
0: अंग वळणी पडलं होतं, आईसाठी जावं लागायचं।
1: आईसाठी का ग?
0: तिला आवडायचं ना म्हणून। पण नंतर नंतर
1: नंतर नंतर
0: तिच्या प्रश्नांना उत्तर देता यावीत म्हणून फक्त।
1: का ग असं?
0: तुझ्या भेटीची आस होती मला।
1: तरी सुद्धा तू तिथे जायचीस, ते तुझं मोठेपण,
0: आवडीचं काम, आणि त्यात आई करता मोठेपण कसलं त्यात?
1: तेच भावलं आणि म्हणून ठरवलं।
0: काय?
1: लग्न तुझ्याशीच करायचं।
0: गंमत सांगू?
1: ती का कोणती?
0: एकमेकांना रोज भेटत होतो दोघ, कधी ठरवून कधी अचानक।
1: अचानक? खरंच
0: म्हणायचं अचानक, पण ठरवूनच, वेळा साधून।
1: भेटीच्या ओढीना
0: एकच प्रश्न रोज यायचा ओठांवर, उमटायचा मात्र नाही।
1: पुन्हा प्रश्न
0: तोच, मनात घर करून बसलेला। माझ्याशी लग्न करशील तू?
1: हळुवार भावनेनं ओथंबलेला तो प्रश्न माझ्या देखील यायचा रोज उठांवर, पण दगा द्यायचे ते ओठ, द्वार कुठले,
0: लज्जेनं चूर व्हायचे बिचारे।
1: एक मात्र खरं।
0: काय खरं रे?
1: अव्यक्त भावना व्यक्त करण्याचं कसब
0: नव्हतं रे, नव्हतं, दोघांच्यातही नव्हतं।
1: पण मग जमलं कधी ग ते?
0: काय
1: तेच प्रेम व्यक्त करणं?

0: समुद्रावरून घरी परतायला उशीर झाला होता. त्या दिवशीची गोष्ट. काळोख दाटला लवकर. थंडीचे दिवस ना ते.
1: हा काय घडलं असं त्या दिवशी?
0: गर्द केतकीचं बन, दाट अंधारलेलं, पायवाट लगबगीनं तुडवत चाललो होतो दोघ.
1: एरवी मोहरून टाकणारा तो केतकीचा गंध, पण त्या दिवशी मात्र
0: अंगावर शहारे उमटवणारा भयानक अनुभव वाटत होता. अचानक धप्पकन काहीतरी पडल्याचा आवाज झाला.
1: हा पाखर पंख फडफडले अचानक.
0: घाबरून बिलकले मी तुला.
1: झपाझप पावले टाकीत बन ओलांडून रस्त्यावर आलो आपण.
0: सुटकेचा निश्वास टाकला.
1: मी देखील
0: खांबावरच्या दिव्याच्या उजेडानं चमकलो, लज्जित झालो. पुन्हा परस्परांकडे चोरट्या नजरेनं पाहिलं.
1: हो पण फक्त क्षणभरच.
0: चेहरे आरक्त झाले
1: आणि मग
0: मिठी जुळली. पुन्हा घट्टाई झाली अधिक.
1: भान हरपलो कितीतरी वेळ. तो क्षणच महत्वाचा, प्रेमाच्या साक्षात्काराचा,
0: अव्यक्त भावना व्यक्त करण्याचा.
1: मग मात्र नाही राहलं दोघांनाही. विचारल्यापासून एकमेकांना
0: स्वप्न तेव्हा पाहिलं.
1: हो दोघांनी लग्न करायचं.
0: तो खांबावरचा दिवा होता साक्षीला.
1: एकटाच त्या निवांत संध्याकाळी
0: हवेत तरंगल्यागत झाली होती मन.
1: तिने सांजेची वाट पाहत दोघे दिवसभर तिष्ठत बसायचो.
0: सगळ्या जगाला विसरून
1: आईच्या लक्षात कधी आलं ग तुझी अशी अवस्था?
0: अनाथालयातल्या मुलांविषयीचे तिचे प्रश्न त्रेधा उडायची उत्तर देताना.
1: मग म्हणाली काय ती?
0: पोर नाही उरली आता आपली.
1: कुणी भामटा आता हक्क सांगू लागलाय वाटतं तिच्यावर.
0: त्या भामट्यात मन गुंतलेलं दिसतंय तिचं. भामटी कुठली
1: मग?
0: रोज काळजीयुक्त चौकशा, खोदून खोदून विचारणं.
1: सांगितलंस खरं काय ते?
0: लाजले रे सुरुवातीला. पण नंतर ते गुपित.
1: गुपित?
0: तेच तुझ्या माझ्या प्रेमाचं.
1: संतापले असेल ऐकल्यावर.
0: नाही मोठ्या मनाची ती. इतकंच म्हणाली.
1: काय?
0: तू जाणती आता मी ही अशी अंथरुणाला खिळलेली, विचारानं वागबाई.
1: मग तू
0: संधी साधली, गुण गायले तुझे.
1: गुण माझे? गुण होते माझ्यात.
0: तुझा स्वभाव, तुझं घर, घरातली माणसं, तुझी सरकारी नोकरी चांगल्या पगाराची.
1: मग
0: होकार दिला लगेच.
1: संधी साधलीस खरी.
0: तू रे कधी सांगितलंस घरी?
1: मुलगी आली होती सांगून तेव्हा.
0: कशी होते रे मुलगी?
1: छान, चाफेकळी नाक, लाल सुटूक ओठ, नाजूक गोरी.
0: माझ्याहूनही?
1: तर खोटं सांगतोय.
0: मग करायचं होतंस तिच्याशीच लग्न.
1: प्रेम आंधळ असतं ना.
0: पश्चाताप होतोय आता देखील.
1: उपयोग आहे का काही?
0: सांगितलंस कसा रे तुझा निर्णय?
1: पसंत होते सारांनाच. अगं आई भाऊ तर
0: काय
1: पाठच सोडेनात माझी.
0: का?
1: होकार द्यावा म्हणून मी तिला.
0: मग
1: खट्टाला फेटलो मी देखील. नकार दिला खरा पण ऐकेनात ते.
0: मग
1: काय, चक्क उपाशी राहिलो 2 दिवस.
0: हा झाला परिणाम तुझ्या उपोषणाचा?
1: झाला. तर
0: तो कसा काय?
1: हवं तिच्याशी लग्न कर पण कर असं म्हणाले शेवटी.
0: मग काय केलंस तू?
1: संधी साधली, तुला नेऊन उभं केलं त्यांच्या समोर.
0: आवडले होते करे मी तुझ्या आईला?

0: खूप दिवस विचारायचं होतं, राहून गेलं.
1: म्हणते कशी? तिच्याहूनही सुंदर आहे.
0: कोण रे?
1: तुझ्याविषयी चाललंय ना ग? तुला आधी वाटलं
0: काय
1: असेल अशीच कुणीतरी?
0: पाहिल्यावर दूर झाला तिचा तो समज.
1: अग लगेच कौतुकाचा वर्षावर सुरू झाला.
0: कौतुक?
1: दिसते सुंदर, झालंच तर सुसंस्कारितही आहे, वगैरे वगैरे वगैरे.
0: खरंच
1: तेच तर हवं होतं.
0: पण नियतीला कुठे हवं होतं ते?
1: त्या नियतीचा विषय नको पुन्हा.

0: कशाविषयी बोलत होतो रे आपण?
1: मूळ विषयानं अचानक वळण घेतलं.
0: प्रेमाचं वळण. ते कसं कधी वळण घेईल ते सांगता येतं?
1: झालं खरं तसंच.
0: तुझ्या तुझ्या नातवंडांचा विषय. शाळेत जात असतील ना ते?
1: हो जातात ना.
0: येतात तुमच्याकडे
1: रोज शाळेतून घरी परतताना?
0: रोज.
1: अगं वाटेवरच राहतो ना त्यांच्या शाळेच्या.
0: आवडतात आजी आजोबा?
1: चैन पडत नाही आम्हाला रोज भेटल्याशिवाय.
0: लाड पुरवत असाल दोघ.
1: दुधावरची साय असतात नातवंड.
0: खरच रे खरच. सतावतात करे खूप
1: तर भांडणं एकमेकांशी आणि कागाळे आमच्याशी.
0: वय असते तसं. कधी घालायचा गळ्यात गळा नाही तर कधी
1: तर कधी
0: धरायचा एकमेकांचा गळा.
1: एकेला जुळवायचा असतो बंगला.
0: जुळवायचा बंगला?
1: मेका म्हटलं ग
0: असं होय.
1: बंगला जुळवताना गाणं देखील गुणगुणत असते.
0: गाणं?
1: हो गाणं सैगलच.
0: सैगलच?
1: हो अगं ते ग एक बंगला बने.
0: आणि मग दुसरी रे?
1: द्वाल असते लहर येते तेव्हा खोडी काढायची.
0: काय करते रे?
1: येते हळूच आणि टाकते तो बंगला विस्कटून.
0: चांगली झुंपत असेल मग.
1: चिडते आणि धावते मग तिच्या मागे.
0: लागते का ती?
1: तेवढंच नाही पळून जाताना ती देखील सैगलचा बाप बनते. तार स्वरात गाते.
0: गाणं म्हणते कोणतं रे?
1: जब दिल ही टूट गया.

0: व्रात्य दिसतीये.
1: विचारायची सोय नाही.
0: सगळंच कस मजेशीर हवं हवस वाटणार.
1: नाचवत असतात सतत ते दोघी आणि आम्ही त्या कळसूत्री बाहुल्यांसारखे त्यांच्या मागे नाचतो.
0: कळसूत्री बाहुल्यांसारखं नाही ते परवडलं, नियतीसारखं नको.
1: नियतीची नियत चांगली कधी असते?
0: करतोस काय रे, कितीदा विचारलं
1: काय सांगू.
0: जगतोस कसा ते सांग, नोकरी आहे की सुटली?
1: जगतो ना, जगतो. हा असा असाच जगतो.
0: असाच
1: फिरत असतो परकटल्यासारखा.
0: का आयुष्य सार्थकी लागलं, हवं ते मिळालं तरी देखील
1: शोध घेणं कुठं संपलंय अजून. पण तू कशा करता विचारतेस हे सगळं?
0: अरे असं काय, तूच तर म्हणाला होतास ना.
1: मी काय,
0: खूप दिवसांनी भेटलोय दोघ म्हणून.
1: म्हणून काय झालं?
0: विचारल्याशिवाय कसं कळावं?
1: डोळ्यात डोकावलं असतस तर.
0: डोळ्यात परपुरुषाच्या?
1: परपुरुष? मी परपुरुष?
0: तेव्हा नव्हतास पण आता.
1: आता का?
0: आता वेगळ्या वाटा.
1: वेगळ्या वाटा?
0: अचानक भेट झाली म्हणून नसती तर.
1: मला नाही तू कधी परकी वाटलीस.
0: आता तुझी बायको मुलं.
1: हा जाऊ दे झालं.
0: का रे, का उसासलास असा? स्वप्न पाहिलं होतं आपण.
1: स्वप्न.
0: खांद्यावर डोकं टेकवून जगायचं, एक रूप व्हायच,

0: काशी.
1: अचानक विपरीत घडलं.
0: विपरीत घडलं आणि अचानक मांडलेला पट विस्कटला.
1: बेधंग मनानं दोघं किनाऱ्यावर उभे होतो. नजर दूर क्षितिजा पलीकडे होती. मी विचारलं तुला, माझ्याबरोबर येतेस?
0: कुठे?
1: हात हातात गुंफायचे आणि चालत राहायचं असच.
0: जायचं कुठवर?
1: ही वाट संपेपर्यंत, त्या क्षितिजापर्यंत.
0: मी नजरेनच हो म्हटलं लगेच.
1: आणि
0: आणि निघालेही तुझ्या मागनं.
1: पण नियतीला नाही पाहवलं ते.
0: तिने तू क्रूर डाव टाकला.
1: भली मोठी लाट उसळली. अचानक गिळलं तिनं. ताटातूट झाली आपल्या दोघांची.
0: दुरावलं क्षणात. मी या ध्रुवावर तर तू त्या ध्रुवावर.
1: कधी पोहोचलो ते कळलं देखील नाही.
0: साथ घातली रे खूप, पण नाही दिलास प्रतिसाद.
1: नाही पडली कानावर.
0: व्याकुळ होऊन वाट पाहिली. पाहिलं तरी थांबले खूप वेळ.
1: मी सुद्धा शोधलं तुला. वाटत होत आता भेटशील मग भेटशील.
0: कसलं रे वेडी आशा नुसती. हुंक्या मागून हुंके सारखे आवरले कसे तरी.
1: समजूत खालीत मनाची.
0: उरलं होतं दुसरं काही त्याशिवाय?
1: मग श्वासातून उमटणारी गूढ गाणी देखील थांबली.
0: तो सायंतारा कुठेतरी दूर निघून गेला.
1: पहारा द्यायची गरज उरली नव्हती ना त्याला.
0: पहारा?
1: पहारा दोघांवर.
0: खरं रे खरं.
1: तेव्हापासून
0: काय
1: असाच धावतोय. ऊर फुटेपर्यंत, भुकेविना झोपेविना.
0: तू म्हणजे तू अद्यापही
1: काय सांगू.
0: सावरायला हवं होतं स्वतःला.
1: जमत सळायला?
0: काय रे
1: मनावर असं दगड ठेवून जगण तुझ्यासारखं.
0: नजरे डोकावलंस तर कळेल.
1: बाकी उरलं आता काही? त्यात पल पुरुष मी.
0: घरी बायको मुलं निदान त्यांच्या करता तरी.
1: घर बायको मुलं
0: हो निदान त्यांच्या करता तरी.
1: ते सार केवळ स्वप्न होत.
0: म्हणजे अजूनही तू
1: घरट बांधायचं स्वप्न तुझ्या माशा करता नव्हतं पाहिलं?
0: ते दुष्ट लाटेनं घात केला रे.
1: आणि दोघं वेगळ्या वाटाने निघून गेलो.
0: तेव्हापासून तू असाच.
1: हो असाच सैरबैर झालेला.
0: सोबत येतोस माझ्या?
1: तुझ्या सोबत का? का कुठे
0: आलास की कळेल.
1: सोन्याचा संसार तुझा, वाटा मागू त्यात.
0: हृदय दिलं होतं तुला त्या महाभयंकर लाटे बरोबर जाण्याआधी. तुझ्या पाशीच राहिलं ते.
1: त्याच काय आता?
0: देणं लागतोस माझ. परत तरी दे नाहीतर सोबत तरी चल.
1: तो काय म्हणेल? आवडेल त्याला?
0: तो
1: हो तुझा तो.
0: कसलं काय दारात तशीच उभी होते अगदी आजपर्यंत माझ्या प्राक्तनावर रेलून.
1: आजपर्यंत तशीच?
0: तुझ्या केवळ एका हाकेसाठी जीव आसुसला होता रे माझा.
1: खरंच?
0: खोट वाटत.
1: मग कधी भेटली नाहीस कशी?
0: नजरेच्या टप्प्यात तरी होतास कधी?
1: मग तुझा तो आणि ती दोन मुलं?

0: सगळंच स्वप्न, तुझ्या स्वप्नासारखं.
1: मग नातवंड?
0: ते देखील स्वप्न, स्वप्नात पाहिलेलं.
1: म्हणजे तू सुद्धा?
0: हो, मी सुद्धा. अरे, सर्वस्व वाहिलं होतं ना तुला?
1: सर्वस्व
0: नुसतीच होरपडत होते तेव्हापासन.
1: दुर्दैव म्हणायचं माझं आणि आणि तुझं देखील.
0: म्हणून तर विचारलं.
1: काय
0: येतोस माझ्यासोबत पुन्हा बांधू घरट?
1: आता या सरत्या वयात
0: त्याची नको पर्वा. आता तुझ्याशिवाय मी.
1: चल जाऊया, जाऊया, दूर जाऊया, पुन्हा त्या क्षितिजाच्या शोधात. पण
0: पण रे काय, आता आधी तर हो म्हणालास.
1: जीव घेणा खेळतो, पुन्हा खेळायचा?
0: काय बिघडलं, पुन्हा खेळून बघू.
1: पुन्हा
0: बघू तरी, हवं होतं ते दान निदान आत्ता तरी.
1: नाही नाही नाही, सवय गेली नाही तुझी अजून, अद्यापही ती सवय.
0: सवय?
1: हो सवय, स्वप्नांमागे धावायची.
0: सवय ती, बदलता येते.
1: पुन्हा एकदा उमलायचं? नाही, बळ नाही गौरलेलं आता.
0: सहवास तर वाटतो ना हवासा.
1: लोक काय म्हणतील?
0: त्यांना सांगू
1: काय?
0: क्षितिजाचा शोध घेणं अजून संपलं नाही. तो तसा वेंधळेपणा नाही करायचा,
1: सावध राहायचं, डोळ्यात तेल घालून
0: घट्ट बिलगायचं, हात गच्च पकडायचे
1: आणि जायचं, चालतच राहायचं.
0: पण कुठवर?
1: खूप दूर, खूप दूर,
0: त्या क्षितिजाच्या शोधात.
1: हो, त्या क्षितिजाच्याही पल्ल्यावर
0: जायचं.
1: हो,
0: चालत राहायचं,
1: चालत राहायचं.
0: पुन्हा
1: पुन्हा
0: पुन्हा एकदा,
1: पुन्हा एकदा.

श्रोते हो, आत्ताच आपण आज अचानक हे नभोनाट्य ऐकलं. लेखक होते प्रमोद संभूस, यातील सहभागी कलाकार मनोज भिसे, कल्पना देवळाणकर आणि सादरकर्त्या होत्या गौरी लागू. ही आकाशवाणीच्या पुणे केंद्राची निर्मिती होती.

संस्कृतवाणी हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. सायंकाळचे 4:08 होत आहेत. चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकूया, गीत बहार.

बाळा जोजोरे या चित्रपटासाठी गीतं पण ऐकत होतात सुरेश वाडकर, शोभा जोशी आणि सहकलाकारांच्या आवाजात. हुप्पा हुया या चित्रपटातलं गीत ऐकूया, स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं.

0: మన శుద్ధ పోట పృథ్వీ మొలాచి.
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर.
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, तर मनाने ठरलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
3: मनासाठी मनापासून योग साधना.
1: श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत.

0: अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही
1: मनासाठी मनापासून योग साधना.

0: आशा भोसले, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात दोस्त असावा तर असा या चित्रपटातलं ग दि माडगूळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सुधीर फडके यांचं होतं. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ॲप. प्रसारित करत आहोत मालिका विशेष.
1: नमस्कार मित्रांनो, वय वादळ विजांचं या आपल्या नवीन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमाचा तिसरा भाग आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत. मित्रांनो, हे वयच असं असतं, काहीतरी नवीन काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा ध्यास या वेड्या मनानं घेतलेला असतो, पण हे साध्य करताना कधीतरी नकारही पचवावा लागतो. पण म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते, आणि अपयशाने खचून न जाता किंवा केवळ भोळ्या आशेवर न राहता सातत्यानं प्रयत्न करणं आवश्यक आहे. पण त्यासाठी आवश्यक कौशल्य आहेत, ती म्हणजे संभाषण चातुर्य, व्यवहार चातुर्य आणि जनसंपर्क कशा प्रकारे वाढवता येईल याचा प्रयत्न करणं. आज आपल्याला अशाच प्रकारच्या मार्गदर्शनपर गप्पा ऐकायला मिळणार आहेत. आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ गीतकार प्रवीण दवणे आणि त्यांच्या सोबतीला आहेत चैत्राली आणि वैभव. चला तर ऐकूया वय वादळ विजांचं भाग तिसरा.
2: सुस्वागतम दोस्तांनो, वेलकम. वय वादळ विजांचे या मालिकेत आपण पुन्हा एकदा भेटत आहोत. मित्रांनो, तुम्हाला नाही का वाटत आपण आता एका कुटुंबातले झालो? अहो, माझ्या कुटुंबात तर माझी बहीण म्हणते की दीदी, जर तू प्रवीण सरांशी माझ्याबद्दल बोलली नाही किंवा माझी ओळख त्यांच्याशी करून दिली नाही तर तुला दारात सुद्धा उभं नाही करणार, अशी वेळ आली आहे माझ्यावर. माझ्या गावावरून माझ्या आजी आजोबा वगैरे फोन करतात, भरपूर ठिकाणी माझ्या मित्रमैत्रिणी म्हणतात की काहीतरी आमच्याबद्दल पण त्यांना सांग, अशी सगळी गंमत होऊन बसली. तर तुला काय वाटतं विठ्ठल या बाबतीत?
3: म्हणजे दिवसेंदिवस आपले आता जेवढे एपिसोड झाले तितक्या दिवसेंदिवस आपलं कुटुंब खूप मोठं विस्तारत चाललंय. मलाही खूप फोन येतात, पत्र येतात, खूप चांगला होतो आणि मला आनंद होतो की तरुणाई आकाशवाणी ऐकते.
4: क्या बात.
3: आणि सर, तुम्ही तुमच्या एका पुस्तकात म्हटलं होतं की मिलते रहना. आता आम्ही रोज म्हणजे भेटतच असतो मित्र, कॅन्टीन मध्ये, कुठेही, कॉलेजमध्ये, पण नक्की मिलते रहना म्हणजे कुणाला मिलते रहना?
4: काय माहितीये का, या गप्पोत्सवातून आपण या सगळ्या लक्षावधी आपल्या दोस्तांना भेटतोच आहोत. आणि आता तुम्ही सुरुवात इतकी छान केली या गप्पांची की तुम्हाला आजी आजोबांचे फोन येत आहेत, पत्र आले, मित्रमैत्रिणींनी सांगितलं, तुझ्या बहिणींनी तुला प्रेमळ धमकी दिली. या सगळ्यांच्या मधून मला वाटतं भेटीगाठी आणि एकमेकाशी बोलत राहा हाच संदेश त्यांनी दिलाय. म्हणजे संदेशासाठी काही कोणी देत नाहीये, पण आपल्याला कळलंय की या सगळ्यांच्या निमित्तांतून तुम्ही त्यांना भेटताय, ते तुम्हाला भेटतात. आणि आता तुझे म्हटलं मिलते रहना,
3: मिलते रहना
4: काय झालं की अगदी तरुण वयात, म्हणजे तुझ्या वयात, तुझं वय आता किती मला वाटतं 18-19 वय तुझं आहे, त्या दरम्यान मी रमेश देव, आपले जे रमेश देव जे लोकप्रिय सुप्रसिद्ध अभिनेते, तर त्यांना एकदा विचारलं आणि एक सवय असते तुझ्या वयामध्ये सही घ्यायला गेलो आपण की सही गेले आपण तुम्हाला जरा संदेश द्या ना.

0: संदेश द्या ना, अशी एक सवय असते.
1: सवय असते.
0: मी म्हटलं मला संदेश द्या, त्यांनी लिहिलं मिलते रहे ना. मला तेव्हा कळलं नाही मिलते रहे ना म्हणजे काय. नंतर माझ्या लक्षात असं आलं की कुणाला तरी भेटत राहिल्याशिवाय आपली कामं होत नाही. घरातल्या घरामध्ये बसून मी केवळ फोनवर कामं करीन नाही, फोनवर सुद्धा भेटायचं असतं, पत्रांनी सुद्धा भेटायचं असतं, कधी प्रत्यक्ष जाऊन भेटायचं असतं. याचा अर्थ भेटीतूनच गुंफलं जातं. नाही तर काही काही माणसं कशी असतात, मला कोणी आलेलं आवडत नाही आणि मला कुणाकडे जाणं आवडत नाही. अशी जी माणसं असतात त्यांच्याबद्दल मी एका ठिकाणी लिहिलं होतं की ब्लॉक मध्ये फ्लॅट झालेली माणसं आणि फ्लॅट मध्ये ब्लॉक
1: झालेली माणसं.
0: अशी जी माणसं आहेत ना ती बंद पेटाऱ्यासारखी असतात. आणि मग बघ शेवटी किल्ल्यावर चालत जातात ती माणसं, पायथ्याचे दगड चालत जातात का?
2: नाही.
0: तर आपल्याला जर शिखरावर जायचं असेल तर आपल्याला चालत राहावं लागतं. मिलते रहे ना याचा अर्थ संधी तुमच्या दारात असते पण संधीला तुम्ही भिडा. चांगली माणसं तुमच्या अवतीभोवती असतात. आणि असं मानायचं नाही विठ्ठल इकडे जाऊन काय होणार आहे, तिकडे जाऊन काय होणार आहे. इथे एक साधा मनुष्य आहे त्याला काय भेटू, कुणाच्या कडून आपली कामं होतील ते सांगता येत
1: नाही.
0: आणि त्यामुळे मी माझा अनुभव सांगतो, आज मी तुमच्या पुढे इतक्या वर्षांनंतर तुम्हाला दिसतोय. तुम्ही मला पाहुणे म्हणून बोलावता, मित्र म्हणून बोलावता, कुठे कार्यक्रमाला बोलावता, पण स्टेजच्या चार पायऱ्या चढायला, किती?
2: चार.
0: स्टेजच्या चार पायऱ्या चढायला 40 वर्षे लागली. एक पायरी चढण्यासाठी 10 वर्ष.
1: 10 वर्ष.
0: याचा अर्थ काय माहितीये का, की कुठल्याही ठिकाणी जेव्हा तुम्ही उंच जाता वर जाता तेव्हा ते तितकं सोपं
2: नसतं.
0: त्यासाठी तुम्हाला कुणाला ना कुणातरी, संधीला, प्रयत्नांना, जिद्दीला तुम्हाला भिडावंच लागतं. मिलते रहे ना याचा अर्थ वशिला मारण्यासाठी किंवा ओळख करून घेण्यासाठी भेटा असा अर्थ नाही. अर्थ असा याचा आहे की कुठलीही संधी तुम्ही सोडू नका आणि भेटत राहा.
2: सर, आता आमच्या वयातल्या तरुणांना, लता दीदींना, सचिन तेंडुलकरला, शाहरुख खानला, मलिका शेरावतला, अशा वेगवेगळ्या नटनटींना किंवा वेगवेगळ्या प्रसिद्ध व्यक्तींना भेटावं असं वाटतं. पण मग कधी कधी विचार येतो की आम्ही आता जो विचार करतो की मला यांना भेटायचं, तसं त्यांनीही त्यांच्या वयामध्ये विचार केला असेलच ना. तर तुम्ही त्यांच्या बरोबर गप्पा मारल्या असतील, त्यांच्या गप्पातनं तुम्हाला काय कळालं बरं?
0: एकच माझ्या लक्षात असं आलं की ही सगळी माणसं प्रवाही आहेत. प्रवाही याचा अर्थ प्रवाह एका ठिकाणी थांबतो का?
2: नाही.
0: एका ठिकाणी थांबलं तर त्या ठिकाणी ते साचून शेवाळ येत.
1: शेवाळ.
0: ही सगळी माणसं प्रवाही आहेत. आणि याचं अतिशय मोठं उदाहरण रसिकांचं लाडकं नाव म्हणजे आशा भोसले.
1: आशा भोसले.
2: हो सर.
0: मी आशाताईंना इतक्या जवळून ध्वनिमुद्रणात गाताना मी पाहिलंय. आणि तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की जरी त्यांचं वय जरी 75 असलं तरी त्यांचं मन मात्र विशीचच आहे. म्हणजे युवावाडीमध्ये येऊन युवक युवती म्हणून पण त्या गाऊ शकतात इतक्या त्या तरुण आहेत. नाही तर मी कितीतरी 20 वर्षाच्या प्रौढ बायका पाहतो.
2: हो,
0: म्हणजे वयाने 20 पण आता जीवनात काय नाही, आता माझं काय होणार, फ्रस्ट्रेशन आलंय मला, निराशा आली अशी मी अनेक तरुण तरुणी पाहतो रे. पण मी आशाताईंकडे जेव्हा पाहतो माझ्या लक्षात आलं की आता त्यांनी काही वर्षांपूर्वी, काही दिवसांपूर्वी म्हटलं तरी चालेल, एक धुंद गाणं माझं गायलं. त्या गाण्याच्या शब्दाचे धुंद होते, म्हणजे रोमॅन्टिक असं गाणं होतं. शब्द मला आठवत नाहीत पण रोमॅन्टिक होतं. मी आशाताईंना विचारलं, आशाताई या वयात तुम्ही इतकं धुंद गाणं कसं काय गात आहो? त्या मला काय म्हणाले माहितीये का, प्रवीण वय हातात नाही रे पण मन
1: ते
0: तर हातात आहे.
1: हातात आहे
0: म्हणजे याचा अर्थ काही. हे सुद्धा मी त्यांना भेटल्यामुळे मला कळलं. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या व्यक्तीकडे प्रत्यक्ष जाऊन आपण जर काहीतरी शिकलो तर मला असं वाटतं की वेगळं काहीतरी घडतं. आणि त्यामुळे मी तुम्हाला प्रेमाने सांगेन की आता कधीतरी सुट्ट्यांचा प्रदीर्घ कालखंड येतो. केवढी तरी सुट्टी असते, 3-3, 4-4 महिन्याची. विठ्ठल, आता तुम्ही सगळी मंडळी वेगवेगळ्या क्लासेसमध्ये गुंतलेली असता, सोडून द्या, आपण तेव्हा तरी त्या विषयावर बोलू. पण काही जण काहीच न करता घरामधून टीव्हीच्या समोर हलत नाही.
1: हलत नाही.
0: ठोकळ्या पुढे
2: ठोकळा,
0: असे दोन ठोकळे समोरासमोर. जवळचे डॉक्टर्स आहेत, जवळचे वकील आहेत, जवळचे भाजीवाले आहेत, चांगले पेपर विक्रेते आहेत, समोरच्या पोळी भाजी केंद्रामधल्या काकू आहेत, पुढचे रिक्षावाले काका आहेत. तुम्ही भेटाला जा ना, त्यांचं लाईव्ह बघा, जीवनामधले त्यांचे तरंग बघा, कुठेतरी भेटा. तुम्ही एका जागी आपले एखादा कुत्रा जसा शेपटी तोंडात घेऊन गोल गोल गोल फिरत राहतो तसे जर तिथेच राहिलात तर काय चालणार नाही. माझं घर सोडणार नाही, माझं गाव सोडणार नाही, माझा जिल्हा सोडणार नाही.

0: माझं राज्य सोडणार नाही. अरे याने काही होईल का बाळांनो? खरंच सांगा, शेवटी मला तुम्ही सांगा की समुद्राला मिळणारी नदी दिसते आपल्याला.
1: हो सर.
0: माझं उदाहरण तुम्हाला कळतंय का? बघा, समुद्राला मिळणारी नदी दिसते.
2: दिसते.
0: नदीचा काय झाला? समुद्र.
2: समुद्र.
0: पण नदीचा समुद्र केव्हा झाला? जेव्हा झरा नदीला मिळाला. झऱ्याची नदी केव्हा झाली? जेव्हा उगमाचा झरा नदीकडे गेला.
1: हो सर.
0: म्हणजे निसर्गाला कळत कि वाहत गेल्यानंतरच आपला समुद्र होतो.
2: बरोबर.
0: काय जर डोंगरामधल्या करंगळी एवढ्या धारेनं जर आपली जागा सोडलीच नसती तर झऱ्याची नदी आणि नदीचा समुद्र झाला असता का? खरं सांगा, म्हणजे तुम्ही मला नुसतं हो ला हो
1: नाही,
0: खरं सांगा झाला असता का? नाही ना. मग त्याप्रमाणेच आहे, तुम्ही स्वतःला हलवा तर खरं, तुमचं शरीर असं नुसतं बद्ध झालेलं आहे. नुसतं कॉलेजमध्ये जायचं आणि क्लासमध्ये बसायचं म्हणजे प्रवास नाही, म्हणजे मिळते रहना नाही. तुम्ही जगणाऱ्या माणसांना भेटा नाही भिडा असं मला तुम्हाला सांगायचंय. ही जी सगळी माणसं आहेत त्यांनी प्रवास केला, ऐका, भेटले कोणाकोणाला. त्यामुळे बघा तुम्ही अमिताभ बच्चन यांचं आयुष्य बघा, त्यांचं चरित्र तुम्ही वाचा. सचिन तेंडुलकरनी इतक्या लहान वयात केवढा पराक्रम केला. जयंत नारळीकर आकाश काबीज केलं त्या व्यक्तीनी. ही आपल्या जवळची माणसं आहेत. बाबा आमटेंसारखा मनुष्य, शून्यांतून त्यांनी सेवा सुरू केली आणि आज आपल्याला भारतरत्न म्हणून लाभल्यासारखे ते आहेत. अशी माणसं आहेत. विचार करा तुम्ही केवढी मोठी माणसं आहेत. तुम्ही तर बघितलंच नाहीत, तुम्ही आनंदवन जर गेलाच नाहीत, तुम्ही रायगडवर गेलाच नाहीत, तुम्ही बाबासाहेब पुरंदरेंना भेटलाच नाहीत, काय कळणार तुम्हाला आयुष्य? केवळ तुम्ही तुमच्या घरात राहून तुमची सुट्टी कुजवणं म्हणजे आयुष्य नाही. त्यामुळे तुम्ही केवळ दवणे सरांचा सल्ला म्हणून लई पकवतो रे असं म्हणून असं पाहू नका. हे मी मनातलं सांगतोय चैताली.
1: हे
0: जसं मी माझ्या मुलीला सांगेन मुलाला सांगेन तितक्याच प्रेमाने मी तुम्हाला सांगतोय की भेटत राहा, गुंफत राहा.
2: सर तुम्ही सांगितलं की भेटत राहा, मला कवी लोकांना भेटायला खरंच खूप आवडतं. मला स्वतः, मी कविता थोड्याफार लिहितो, मी जास्त नाही सांगणार नाही, थोड्याफार कविता लिहितो, कविता वाचायला आवडतं, अशा लोकांना भेटायला आवडतं. पण कुसुमाग्रज, बोरकर यांसारखे थोर कवी आम्हाला आता काय भेटू शकत नाहीत. पण तुम्ही त्यांना कधी भेटला असाल तर तुमच्या भेटीतून आम्हाला भेटतील असं काहीतरी सांगा.
0: तुला उत्सुकता वाटते, बरं झालं आधी तू कविता लिहितोयस.
2: नक्कीच.
0: म्हणजे याचा अर्थ याची आणि माझे सूर अधिक जुळतील. चैताली तू पण कविता करत नसली तर करायला लाग.
1: नाही सर, मी सुद्धा करते.
2: जुळतील
0: आपण केव्हा तरी कवितेची मैफल करूया ना.
1: नक्कीच.
0: तो पण एक सुंदर असा छान प्रवास असेल आपल्या कवितेचा. तर हे खरंच आहे, कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना मी जवळून पाहिलं, इतका तरल इतका निरागस असा तो महामानव, मोठे माणूस. किती मोठी माणसं त्यांना भेटायला यायची आणि मोठी माणसं यायची आणि सामान्य माणसं यायची. विठ्ठल तुला आश्चर्य वाटेल की एका वेगवेगळ्या प्रकारे निराळ्या प्रकारे या भेटण्यांतून माझी जडणघडण होत गेली. अगं एकदा काय झालं माहितीये का, त्यांच्या घरी एक खेड्यातला मुलगा आला, लग्न झालेलं जोडपं होतं आणि कुसुमाग्रजांना नमस्कार करायला आले. मी त्यांना विचारलं की तू कविता यांच्या वाचल्यास का? तो म्हणाला मी नाही वाचल्या कविता आणि मला माहिती पण नाही ते कवी येते. मग म्हटलं मग तू नमस्कार का करायला आलास, तुला का वाटलं? त्याने जे उत्तर दिलं, तो मुलगा म्हणाला की किती मोठे कवी आहेत मला माहिती नाहीत, पण त्याहूनही मोठे माणूस.
1: माणूस.
2: वा.
0: ते माणूस म्हणून त्याहून मोठे आहेत म्हणून मी त्यांना नमस्कार करायला आलो आणि त्यांचे पाय मला वंदनीय वाटतात. मला वाटतं की हे सुद्धा मला त्यांच्याकडे गेल्यामुळे कळलं. कवी बरे बोरकर, विठ्ठल बोरकरांच्या कविता मी त्यांच्याकडून ऐकल्यात.
2: वा.
0: काही वरस सरी आल्या ग हे त्यांच्या जवळ बसून, त्यांच्या जवळ अगदी मांडीला मांडी लावून म्हटलं असं चालेल. मी त्यांच्या कविता त्यांच्याकडून ऐकल्या. भाग्य आहे ते भाग्य मला मिळालं. इंदिरा संत त्यांच्या कविता मी ऐकल्या आणि अलीकडच्या पिढीतले फार मोठे कवी म्हणजे माझ्या पिढीच्या आधीचे कवी बरे पाडगावकर, विंदा करंदीकर, तुम्ही त्यांना ऐका. सुदैवानी तुमच्या माझ्या भाग्याने त्यांचा सहवास अजून आपल्याला शतकानुशतक मिळो. मी शुभेच्छा देतो. पाडगावकरांना जवळून ऐक बाळा, विंदा करंदीकरांचा भेटायला जा, त्यांचं दर्शन घे. फार मोठी माणसं आहेत आणि ही सगळी मोठी माणसं भेटल्यामुळे त्यांच्या ज्या वेव्ज लहरी आहेत, त्यांच्या ज्या सर्जनशील लहरी, त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळतात आणि आपल्याला कळतं अजून आपल्याला किती प्रवास करायचा आहे. नुसतं पुस्तकातून लेखक वाचण्यापेक्षा त्याला भेटावं, जवळून भेटावं.

0: क्रांती घडेल तुमच्या आयुष्यात, तुम्ही असे कुलूप बंद जगू नका मित्रांनो.
1: भेटीगाठींचा विषय काढलात म्हणून मला मुद्दाम विचारावं असं वाटतं की भेटीगाठींमध्ये काही वेळेला निराशा सुद्धा पदरी येते.
0: अगदी अचूक आणि अगदी मनातलं तू बोललीस. पुष्कळदा असं होतं की भ्रमनिराश सुद्धा होतो की आपण एखाद्या मोठ्या माणसाला भेटायला जातो, त्याला भेटच मिळत नाही,
1: भेट मिळत नाही
0: असं होतं. किंवा कदाचित त्याचा वेळ त्याला मूड नसतो असं होतं. किंवा मोठी माणसं म्हणजे नामवंत माणसं सोडून दे, तुम्ही एखाद्या कुठल्या तरी इंटरव्ह्यूला गेलात, त्या व्यक्तीला भेटायला गेलात, तिथे कदाचित मनासारखं काही घडत नाही. केव्हा तरी तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे गेलात, त्याचा मूड नसतो, तो भेटत
1: नाही,
0: कुलूप असतं. तर काही वेळेला माणसं असतात पण तरी ते तोंडाला कुलूप असतं, कुलूप असतं, असंही असतं काही वेळेला. पण मी सांगू का की या सगळ्यांच्या मध्ये आपण खूप शिकत असतो. पुष्कळदा आपण कसं नसावं हे सुद्धा काही जणांकडे बघितलं कळतं
2: की
0: अरे हा मनुष्य आपल्याला इथे आवडला नाही, मग तसं आपण असायला नको, बोलत राहायला पाहिजे, समोर त्याचं स्वागत केलं पाहिजे, जे आपल्याला आवडतं त्याला वा म्हणून दाद दिली पाहिजे.
1: त्याचं
0: काय होतं की एखादी गोष्ट आवडते, कविता आवडते, खाणं आवडतंय, एखाद्याचा शर्ट, एखाद्याचा कपडा आवडतो, आपण वाच म्हणत नाही. अरे बोला ना, दुसऱ्याला वा म्हंटल, आता विठ्ठल तुझा सदरा छान आहे, मी तर क्या बात आहे म्हंटल, गुलाबी आहे, खूप सुंदर आहे, बरं वाटेल. आणि माझ्या ऐवजी तुझ्या वयाच्या मुलीने म्हंटल तुला आणखीन बरं वाटेल. हे सुद्धा संवादानेच घडतं. त्यामुळे भेटणं आणि बोलणं लक्षात ठेव. या वादळी विजांच्या वयामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे की संवाद साधणं आणि संवादांतून त्या माणसाला जिंकणं पण महत्वाचं आहे. नाही तर काय होतं की बोलल्यानंतर, भेटल्यानंतर तुम्ही तुमचं मनच व्यक्त नाही केलं तर आपोआपच तुम्ही गुणी असलात तरी नकोसे होता. मी एक फार महत्वाचा मुद्दा इथे सांगतोय की 95% एखादा चौकोनी ठोकळा माझ्याकडे आला की जो कागदावर 95% मार्क आहेत त्याला, पण संवाद साधणारा, दाद देणारा, बोलणारा, आपलं मत निर्भीडपणे मांडणारा, आपली एखादी गोष्ट आवडलेली नाही ती पण नम्रतेने सांगणारा असा आलाय, भले त्याच्यापेक्षा 5% कमी आहे पण तरी पण तो अधिक आवडेल आणि त्याला मी अधिक लवकर संधी देईन. का देईन? तर या मुलाला वाटेल की मला 5% जास्त आहे, तरी पण मला नाही काय म्हंटल, याला 5% कमी आहे, हा का पुढे गेला. म्हणजे बहुतेक दवणे सरांचा वशिला दिसतो. वशिला दुसऱ्या कोणी लावलेला नसतो, वशिला आपल्या व्यक्तिमत्वातच असतो. आपण संवाद कसे साधतो
1: हे एक म्हणणं पटलं मला तुमचं.
0: पटलं ना? तुला आश्चर्य वाटेल की आज आकाशवाणीच्या इतक्या सगळ्या शिखराच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वोच्च आणि लोकप्रिय कार्यक्रमात आपण गप्पा मारतो. तुला आश्चर्य वाटेल आकाशवाणीचा टेलिव्हिजनचा एकही कार्यक्रम मी कुणाच्या तरी ओळखीने कधी मिळवला नाही. मी भेटत गेलो, माझी आई मला काय सांगत गेली माहितीये का, फार तर काय होईल, नकार मिळेल, जात खरं
2: जाऊन.
0: नकार म्हणजे काहीही आयुष्यातला अपमान समजू नकोस, जात खरं. नकाराच्या नच्या गाठीत कदाचित उद्याचा होकार दडलेला असेल. हो, जपान बद्दल गंगाधर गाडगे यांचं सुंदर वाक्य आहे. जपान बद्दल लिहिताना आणि जपानी माणसाबद्दल लिहिताना विख्यात लेखक गंगाधर गाडगे यांनी म्हटलंय की हा जपानी मनुष्य निसर्गाने जपानला प्रतिकूलता दिली, ज्वालामुखी होतात, भूकंप आहेत, पण त्यांनी प्रयत्नाने नकाराच्या नच्या गाठीत होकार
2: भरला.
0: मला वाटतं की हे पण आपल्याला शिकायला मिळतं, ते पण संवादातून, भेटीगाठीतून. आणि त्यामुळे जितकं तुम्ही बोलत राहाल, जितकं तुम्ही भेटत राहाल, नकार पचवत राहाल, अपयशाशी पण दोस्ती कराल. अरे यशाशी दोस्ती कोणी करेल?
2: कोणी करतं.
0: पण अपयशाशी दोस्ती कराल तितकं तुमच्या लक्षात येईल की तुमचा संवाद हा अधिक प्रभावी होतोय. आता आम्ही गीत लिहायला जातो, कार्यक्रम करायला जातो, काही वेळेला सूर लागतो, काही वेळेला लागत नाही. खोटं वाटेल, कित्येक वेळा 8-8, 9-9 तास बसून एकही ओळ ही मान्य होत नाही. पण म्हणजे काय मी असं समजायचं का की अरे म्हणजे आपण हरलो, आता गाणी लिहून उपयोगी नाही, आता कार्यक्रम उपयोगी
2: नाही,
0: तो त्या क्षणाचा तो भाग असतो. आणि दुसऱ्या दिवशी जातो तर एका दिवसात 10 गाणी लिहून होतात. याचा अर्थ काय माहितीये का, दुसऱ्या दिवशीची 10 गाणी पण आजच्या न लिहिलेल्या गाण्यात दडलेली असते. हे समजून घ्या. आता निसर्गातला हा
1: गाठीतला होकार,
0: क्या बात आहे. वा चैताली, आता चैत्रपालवी फुलत चालली. आता लक्षात ठेव चैताली, की निसर्गाचं एक उदाहरण देतो. तुझ्या नावातच असा चैत्र आणि चैत्रपालवीचा महोत्सव आहे.
1: थँक्यू.
0: पण वसंत ऋतूची पालवी येते त्याच्या आधी ग्रीष्माची झळाळी त्याच्या आधी शिशिर ऋतू पानझड होते
2: पानझड पानं गळतात
0: पण पानच जी जडतात लोकांना वाटतं की अरे बापरे निसर्ग संपला की काय पण पानझड याचा अर्थ काय पानझड याचा अर्थ नव्या वसंताची ती सोय
2: चाहूल
0: जर आधीची पानं जर गळून गेलीच नाहीत तर नवी पालवी कशी फुटेल त्यामुळे आयुष्यात सुद्धा तारुण्य असं आहे की जे तुम्हाला अपयश येतं तेच तुम्ही चिकटून ठेवायचं नाही ते तुम्ही शिशिर पालवी सारखं गाळून टाका आणि मग मन मोकळं करा उद्याचा वसंत उद्याची पालवी त्या ठिकाणी आपोआप येईल मग बघा आयुष्य सगळं बहरून येईल मला असं वाटतं की या सगळ्या गप्पा उत्तर
2: रंगतायत
0: आणि तुम्ही खूप छान देतायत आणि मला तुमच्या दोघांचं काय कमाल वाटतंय कुतूहल आहे तुमच्याकडे नाही तर पुष्कळला काय होतं माहिती का शेवटी मी बोलतोय आणि ते तुम्हाला आवडतं याच्यामध्ये काही माझं कौतुक नाही कारण तुम्हाला उत्सुकता आहे ना
1: जाणून घ्यायची
0: इच्छा आहे आणि तुमचे चेहरे कदाचित रेडिओवर दिसत नसतील तुमच्या चेहऱ्यातून जे काही भाव आहेत ते तुमच्या शब्दांतून लोकांना कळतायत आणि या माध्यमाची ही एक प्रचंड मोठी क्षमता आहे की तुमच्या भावना कळतात आणि तुम्ही इतके उत्सुक आहात त्यामुळे मला वाटतं की आजच्या आपल्या या सगळ्या मैफलीचा एक जो सूर होता भेटीगाठीचं महत्व संवादाचं महत्व बोलत राहा याचं महत्व या महत्वांतूनच आयुष्य सगळं हे बहरत राहील मी ऐकणाऱ्या मित्रांनाही सांगेन की तुम्ही नुसते हाताची घडी घालून पलंगाच्या लोडाला टेकून हा कार्यक्रम ऐकू नका तुमच्या ड्रॉवर मधलं पेन आणि पत्र काढा आणि युववाणीच्या आमच्या विभागामध्ये वय वादळ विजांचा हा कार्यक्रम कसा वाटतोय ते जरूर कळवा कारण पत्रांची भेट ही सुद्धा नव्या नात्याची एक रेशीम गाठ असू शकेल तर मला वाटतं या माझ्या या शब्दांवरच आपण थांबून पुढच्या गप्पांचं निमंत्रण मिळणार आहे का मला
1: हो नक्की सर मिळेल
2: या भेटीगाठी विषयातून आम्हाला एवढं काय कळलं की खरोखर ती प्रत्यक्ष चित्र डोळ्यासमोर उभं राहिली ती माणसं आम्ही बघितली त्यामुळे नक्कीच पुढच्या एपिसोडला आम्ही तुम्हाला अजिबात सोडणार नाही आहोत सर आपल्या भेटीगाठी त्या नक्कीच होत राहतील आज तुम्ही जे काही भेटीगाठींबद्दल सांगितलं त्यात खरंच अगदी ती चित्र डोळ्यासमोर उभं राहिली म्हणजे भेटीगाठीतून नुसतं सांगण्यातूनच जे चित्र डोळ्यासमोर उभं राहतात किंवा त्याचा अनुभव घेता येतो तर प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्याने काय होईल तर मीही तुम्हाला सांगेल की भेटत राहा आम्ही तुम्हाला परत भेटू पण आता इथेच थांबूया धन्यवाद
3: मित्रांनो आताच आपण ऐकल्यात कार्यक्रम वय वादळ विजांचं सहभागी झाले होते ज्येष्ठ गीतकार प्रवीण दवणे आणि सोबतीला होते चैत्राली आणि विठ्ठल मित्रांनो आम्हाला खात्री आहे की आमची ही नवीन मालिका तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यास प्रेरणादायी ठरत असेल आमचा हा कार्यक्रम असाच ऐकत राहा या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या उमा दीक्षित आणि निर्मिती सहाय्य होतं सुनीता गावडेचं आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत हर्षदा प्रभूचा नमस्कार
4: वय वादळ विजांचं या मालिकेचा भाग तिसरा आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून

आपली माणसं या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आत्ता आपण ऐकलं, संगीत राम लक्ष्मण. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला प्रारंभ होईल, प्रतीक्षा करूया.

0: नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। मध्यम लहरी 537.6 meters तसंच 558 kilohertz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला प्रारंभ करत आहोत। सायंकालीन सभेमध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी।
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। स्वयंपाकासाठीच्या घरगुती LPG सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। 14 किलोच्या सिलिंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार असून गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे। या वाढीमुळे मुंबईत सिलिंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत। नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे। अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले।

0: नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे, मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांचा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कलाकार TS नंदकुमार यांचं कर्नाटक शैलीतील मृदंगम वादन, राग कल्याणी आणि धनाश्री, सात संगत याप्रमाणे, व्हायोलिन SV रामचंद्रन आणि मोरसिंग साथ रोहित प्रसाद यांची आहे, ताल मिश्र चापू. ऐकूया कलाकार TS नंदकुमार यांनी मृदंगमवर वाजवलेला राग कल्याणी आणि धनाश्री.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात. कलाकार टी एस नंदकुमार यांनी मृदंगमवर वाजवलेला राग कल्याणी आणि धनश्री, व्हायोलिन साथ एस व्ही रामचंद्रन यांची, तर मोरसिंग साथ रोहित प्रसाद यांची होती. आणि याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम श्रोते हो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवकांसाठी कार्यक्रम युववाणी.

हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. फ्रेंड्स, आजच्या बदलत्या आणि तंत्रज्ञान प्रधान युगात शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडतीये. इंटरनेट, स्मार्टफोन आणि डिजिटल साधनांच्या मदतीनं शिक्षणाची व्याप्ती अधिक व्यापक झालीय. विशेषतः ऑनलाईन शिक्षण पद्धतीनं विद्यार्थ्यांना घर बसल्या ज्ञान मिळवण्याची नवीन संधी उपलब्ध झालेली आहे. आता याच ऑनलाईन शिक्षणाचे महत्व, त्यातले फायदे, त्यातली आव्हानं, विद्यार्थी आणि शिक्षकांवरती होणारा याचा परिणाम आणि भविष्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये

0: स्थान याविषयीच आज आपण माहिती घेणार आहोत आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात. आणि ही माहिती देणार आहेत डॉक्टर गणपती कमळकर. त्यांच्याशी बातचीत केली आहे डॉक्टर दीपक ठमके यांनी. चला ऐकूया.
1: हाय फ्रेंड्स, युवानी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण शिक्षण घेत आहेत, बऱ्याच जणांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आपण रेग्युलर कॉलेज केलं असेल किंवा एक्सटर्नल अर्थात दूरस्थ शिक्षण प्रणाली याद्वारे शिक्षण घेतलं असेल. परंतु काळ बदलत आहे, त्याचबरोबर आपली जीवन पद्धती बदलत आहे आणि त्याचबरोबर बदलतात आपल्या शिक्षण पद्धती. या काळामध्ये एक नवीन पद्धती अर्थात ऑनलाईन शिक्षण पद्धती आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने येऊ घातलेली आहे आणि याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत डॉक्टर गणपती कमळकर सरांशी. कमळकर सर हे सहाय्यक शिक्षक संचालक कोल्हापूर विभाग येथे कार्यान्वित आहेत. सर एम एमएड एमफिल सेट पीएचडी आहेत. सर तुम्ही आजपर्यंत बऱ्याच भागांमध्ये अगदी सह्याद्रीच्या दुर्गम भागामध्ये काम केलेलं आहे, तर एकंदरीत तुमची ओळख ही आम्ही सांगण्यापेक्षा तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल.
2: सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी जवळपास 20 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत काम केलेलं आहे. त्यानंतर 2011 साली मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ग 2 चे अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर मी शहावाडी गडिंग्लज आणि कागल इथे गटशिक्षण अधिकारी या पदावर काम केलं आणि त्यानंतर मी पदोन्नतीनं जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे प्राथमिक शिक्षण अधिकारी म्हणून जवळपास 2 वर्ष काम केलं. सध्या मी कोल्हापूर विभागाकडे असिस्टंट डायरेक्टर अर्थात सहायक शिक्षण संचालक या पदावर काम करतोय. मला सर वाचनाची आणि लेखनाची देखील आवड आहे आणि मी जवळपास 5 पुस्तकं संपादित केलेली आहेत आणि 2 पुस्तकं मी स्वतः लिहिलेली आहेत. याच्यामध्ये शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊल वाटा, यामध्ये उपक्रमशील शिक्षक यांची मी एकत्रित माहिती या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित केलेली आहे. आणि त्यानंतर कोरोना कालावधीमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या ज्या मर्यादा आला त्याच्यावरती मी माझ्या तालुक्यामध्ये कागलला गट शिक्षण अधिकारी असताना जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम त्याच्या अंतर्गत राबवले त्याच्या अंतर्गत मला जे अनुभव आले त्यावर मी ऑनलाईन शिक्षण पद्धती या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे.
1: सर आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रात खूप मोठे बदल झाले आहेत आणि यानुसारच ऑनलाईन शिक्षण पद्धती एक खरोखर फायदा विद्यार्थ्यांना किंवा लोकांनाही होत आहे, परंतु यामध्ये फायद्याबरोबर याची आव्हानेही खूप मोठी आहेत. तर सर्वात प्रथम आपण ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे नेमकं काय हे थोडंसं समजावून सांगा.
2: 21वं शतक हे माहिती तंत्रज्ञान मानलं जातं आणि याच्यामध्ये माहितीचा आणि तंत्रज्ञानाचा स्फोट झालेला आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धती याचं पण थोडक्यात असं याबाबत बोलता येईल की ज्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून आणि इंटरनेटच्या द्वारे जे अंतरक्रिया घडवून आणली जाते त्याला ऑनलाईन शिक्षण असं म्हटलं जातं. मग इलेक्ट्रिक उपकरणं याच्यामध्ये अनेक आलीत, मोबाईल आला, संगणक आला, लॅपटॉप आला, या माध्यमातून इंटरनेटशी जोडून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद घडवून आणला जातो. असे थोडक्यात आपण ऑनलाईन शिक्षण याला आपण म्हणू शकतो.
1: सर ऑनलाईन शिक्षण पद्धती ही खूप वर्षापासून प्रचलित आहेच, परंतु याला सर्वात जास्त उभारी मिळाली किंवा ही शिक्षण पद्धती लोकांसमोर आली तो काळ म्हणजे कोविड नंतरचा. तर कोविड नंतर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये कोणते बदल झाले?
2: कोरोना कालावधीमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा अधोरेखित झाल्या आणि मग सगळं जग थांबलं, शिक्षण थांबलं आणि अशा कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या पर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्यासाठी, शिक्षण घरोघरी पोहोचवण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा आधार घेतला गेला. आता ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपल्याला बघायला गेलं तर कोविडच्या कालावधीनंतर तो एक शिक्षणाचा मुख्य प्रवाहाचा भाग बनलेला आहे. आता याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षण हे इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षण आणि शिक्षण विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेनं केलेलं आहे. आणि थोडक्यात असं म्हणता येईल की डिजिटल शिक्षणाचा वेग ह्या कोविड नंतरच्या काळामध्ये वाढलेला आहे. शाळा महाविद्यालय जे असतील त्याच्यामध्ये विद्यापीठाने ऑनलाईन शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार आणि प्रचार केलेला आहे आणि आज बहुतांशी शिक्षक आणि विद्यार्थी देखील ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिकत आहेत आणि शिकवत आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या गतीनं आपल्याला ऑनलाईन शिक्षण द्यायचं ती गती सुद्धा वाढलेली आहे. कारण एक पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर आणि ऑनलाईन शिक्षणाचं महत्व अधोरेखित झाल्यानंतर याची खूप मोठी गती वाढलेली आपल्याला दिसून येते. आज देखील नॅशनल एज्युकेशन

0: पॉलिसी असू दे किंवा ज्याला आपण नवीन शैक्षणिक धोरण 2020 म्हणतो, याच्यामध्ये सुद्धा शासनानं डिजिटल शिक्षणाचा अंतर्भाव केलेला आहे आणि काही जिल्हा परिषद शाळा 100% आपण डिजिटल केलेला आहे. मी कागलमध्ये असताना 100% वर्ग खोल्या म्हणजे प्रत्येक शिक्षकाला डिजिटल साधन म्हणजे 32 इंची अँड्रॉइड टीव्ही सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे, म्हणजे डिजिटल वर्ग सुद्धा झालेले आहेत.
1: नक्कीच सर. सर, 4 खोल्यांच्या मध्ये बसून शिकण्याची आणि शिकवण्याची विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दोघांनाही सवय होती, तर पारंपरिक शिक्षण प्रणाली आणि ऑनलाईन शिक्षण प्रणाली यामध्ये मुख्य फरक असा कोणता आहे आपल्या दृष्टीनं?
0: आपण आता बघतो की आज देखील आणि पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा शिक्षण म्हणजे 4 भिंतीच्या आत दिलं जाणारे शिक्षण, आता तुम्ही जे म्हटलं तीच शिक्षणाची एक संकल्पना होती आणि अजून देखील आहे. आणि ह्या बदलत्या युगामध्ये आपल्याला जे काय इतर क्षेत्रामध्ये कृषी असेल, आरोग्य असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये प्रचंड बदल व्हायला लागलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच आपण शिक्षण विभागानं सुद्धा हे बदलतं तंत्रज्ञान तो आपण स्वीकारला पाहिजे. आणि ऑनलाईन शिक्षण आणि पारंपरिक शिक्षणामधला जो फरक आहे तो हाच आहे की पारंपरिक शिक्षण हे 4 भिंतीच्या आत दिलं जातं, पण ऑनलाईन शिक्षण हे कुठेही दिलं जातं, त्याला वेळेचं स्थळ काळाचं बंधन राहिलेलं नाही. पारंपरिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर शाळा आणि महाविद्यालयामध्ये ठराविक वेळेमध्ये एकत्र येऊन विद्यार्थी आणि शिक्षक ही पारंपरिक पद्धत आपण म्हणतो, पण ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायला गेलो, शिक्षक आपल्या घरामध्ये बसून आणि विद्यार्थी आपल्या घरामध्ये बसून शिकू शकतो, म्हणजे ते ज्ञानाचं आदान प्रदान आहे, संवाद आहे, याच्यामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून खूप मोठं योगदान दिलं जात आहे. हा मुख्य फरक आहे. इकडे बघायला गेलं तर पारंपरिक शिक्षणामध्ये भौतिक सुविधांची गरज लागते. शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आला पाहिजे, तो एकत्र बसून शिकला पाहिजे, त्यामुळे इमारत आल्या, वर्गखोल्या आल्या, भौतिक सुविधा आल्या. इकडे मात्र तसं नाही आहे. इकडे भौतिक सुविधांची अत्यल्प लाभ उपलब्ध करून दिला तर चालतात आणि एकमेकाद्वारे एक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या द्वारे संवाद साधला जातो. तर आज पारंपरिक शिक्षणामध्ये शिक्षणाचिकांची जी तंत्रज्ञान वापरलं जातं, जी शैक्षणिक साधनं वापरली जाते, ते खडू, पळा, चित्रे, नकाशे, ही मर्यादेपर्यंत त्याचा वापर केला जातो. ऑनलाईन शिक्षणामधला शिक्षक जर आपण त्यांच्यामध्ये जर बघितलं तर आधुनिक तंत्रज्ञान त्याचा वापर करून होणारा शिक्षक आपल्याकडे इथे दिसतो. नव्या युगातील नवा शिक्षक हा ऑनलाईन शिक्षण मधला दिसतो. पारंपरिक पद्धतीनं जे शिकवलं जातं तो शिक्षक, म्हणजे या दोन्ही मधला हा फरक आहे. हे आकलन न होता फक्त लिहून घेण्याच्या ह्याच्यामध्ये असतो. इकडं म्हटलं ऑनलाईन शिक्षणामध्ये ती जी काही माहिती आहे ती अनेक वेळा सोशल मीडियावरची आपल्याला बघण्याची सोय उपलब्ध असते, त्यामुळे तो पुन्हा पुन्हा बघू शकतो, समजून घेऊन बघू शकतो, त्याच्या नोट्स काढू शकतो. हा मुख्य फरक आहे. पारंपरिक शिक्षणामध्ये आज जर बघितला शाळा महाविद्यालय भरण्याची जी वेळ आहे त्याच्यामध्ये काही काही मोठ्या शाळा महाविद्यालयामध्ये ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असते. म्हणजे पारंपरिक शिक्षणामधले काही अडथळे देखील आहेत की वाहतुकीची सोय असेल, वाहतुकीची साधनं असतील, याच्यामुळे सुद्धा इतर कामामध्ये व्यत्यय होऊ शकतो. ऑनलाईन शिक्षणामध्ये तसं काही नाही. विद्यार्थी शिक्षकांना बाहेर पडायची सुद्धा गरज भासत नाही. काही ठिकाणी दळणवळणाची सोय नाही, काही ठिकाणी पुढील शिक्षणाची सोय नाही, अशा मुलांना आपलं घर गाव सोडून इतर गावामध्ये इतर शहरामध्ये जाऊन शिकावं लागतं, तिथं त्याचा येण्याजाण्यामधला वेळ जातो. ऑनलाईन शिक्षणामध्ये तसं नाही, तो घरी बसून शिकू शकतो, त्याचा जाण्यायेण्यातला वेळ वाचू शकतो, श्रम वाचू शकतात, पैशाची बचत होऊ शकते. हा मुख्य फरक दोन्हींमधला दिसून येतो.
1: नक्कीच सर. सर, विद्यार्थी आता ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, तर या विद्यार्थ्यांवरती या ऑनलाईन शिक्षणाचा किती प्रभाव ठरत आहे?
0: बरोबर आहे, पण विचारलेला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. या आधुनिक युगामध्ये जगामध्ये एक वेळ खिशामध्ये पैशाचं पाकिट नसले तर चालेल, पण मोबाईल पाहिजे. आणि साहजिकच आहे ते, आपण त्या मोबाईल मार्फतच पैशाची देवाणघेवाण सुद्धा करू शकतो, तसंच अनेक प्रकारची माहिती ज्ञान त्याच्यामार्फत सुद्धा उपलब्ध होते. आणि या युगामध्ये जसं आपण मोबाईल बघितलं, संगणक असेल, स्मार्ट बोर्ड असतील, याचा खूप मोठा प्रभाव विद्यार्थ्यांच्यावर आपल्याला दिसून येतो. किंबहुना मोबाईलचा वापर सुद्धा विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहेत. आणि ह्या ऑनलाईनच्या प्रभावामुळे विद्यार्थ्याला स्वयं लर्निंग याला त्याची सुद्धा सवय लागायला लागलेली आहे. स्वतः सर्च करणं, स्वतः माहिती मिळवणं, अशा प्रकारची स्वयं अध्ययनाची प्रक्रिया सुद्धा त्याच्यामध्ये घडून येत आहे, त्याचा देखील ते वापर करतायत.
1: सर, ज्यावेळी विद्यार्थी वर्गामध्ये बसतात त्यावेळी शिक्षकांचं आणि विद्यार्थ्याचं 1-to-1 आय कॉन्टॅक्ट असतो, एकमेकाचे हावभाव कळत असतात. विद्यार्थ्याचं लक्ष किती आहे ते

0: शिक्षकांना कळत असतं आणि शिक्षकांची शिकवण्याची किती ओढ आहे ते विद्यार्थ्याला कळत असतं. तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये या विद्यार्थ्यांचं लक्ष टिकवणे किती कठीण असते?
1: विद्यार्थ्यांचं अवधान टिकवणं खरं तर पारंपरिक किंवा ऑनलाईन शिक्षणामधली खूप मोठी समस्या किंवा एक मोठं आव्हान आहे याचं. पारंपरिक शिक्षणमध्ये तुम्ही जसं म्हटला त्या पद्धतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असल्यामुळं शिक्षकांचं नियंत्रण राहतं. ऑनलाईन शिक्षणामध्ये आणि अवधान टिकून राहणं किंवा एकाग्रता टिकून राहणं हे वयानुरूप असतं. लहान वयोगटामध्ये जर आपण बघितलं तर मुलं चंचल असतात. त्यांना 10-20 मिनिटं अध्यापन केल्यानंतर त्यांची एकाग्रता काही वेळा टिकून राहत नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच आहे की विद्यार्थ्याच्या हातामध्ये ऑनलाईन उपकरण असतं आणि साहजिकच 5-10 मिनिटांनंतर त्याचं लक्ष विचलित होऊ शकतं. त्याच्यामध्ये गेम्स आहेत, इतर काही व्हिडिओ सुद्धा असू शकतात, तो ते मग बघू शकतो आणि याच्यामध्ये शिक्षणापासून तो तिकडे टर्न होऊ शकतो आणि याचा एकाग्रतेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. पण याच्यावरती जसं प्रत्येक तंत्रज्ञान असेल, प्रत्येक पद्धती असेल, त्याच्यामधले गुण आणि दोषे असतातच. काही दोष जरी असले, त्रुटी उणीवा जरी असल्या, तरी त्याच्यावरती आपण प्रभावी असं परिणाम सुद्धा शोधून काढून मार्गदर्शन करू शकतो. ऑनलाईन शिक्षणामध्ये मुलांची एकाग्रता टिकवण्यासाठी छोटे छोटे घटक आपण जर उपघटक त्याचे केले, आपली भाषा अध्ययनाची जी सोपी बनवली आणि त्या तंत्रज्ञानामधनं नेमकं आपण काय शिकायचं हे जर विद्यार्थ्यांना सांगितलं आणि तशा प्रकारचं आज चीनमध्ये मी ऐकलंय की काही शहरामध्ये विद्यार्थ्यांचं अवधान विचलित होऊ नये आणि त्यांचं अवधान कुठंपर्यंत टिकून राहतं याच्यासाठी प्रयोग सुद्धा केलेले आहेत इतर देशामध्ये की हेड बेड्स देणं आणि त्यांच्या मार्फतमध्ये यायचा वापर करून विद्यार्थ्याचं लक्ष कुठंपर्यंत आहे, तो एकाग्रतेनं ऐकतोय का नाही, शिकतोय का नाही, याच्यावरती सुद्धा आता तंत्रज्ञानानं उपाय शोधून काढलेले आहेत आणि विद्यार्थी विचलित होतोय, विचलित झालेला आहे हे समजल्यानंतर तशा पद्धतीच्या उपाययोजना सुद्धा केल्या जात आहेत. म्हणजे आता तंत्रज्ञान खूप पुढं गेलेलं आहे, एकाग्रता टिकवण्यासाठी याचा वापर करून आपण त्याच्यावर मात करू शकतो.
0: म्हणजे ज्या प्रकारे ड्रायव्हिंग करत असताना ड्रायव्हर झोपल्यानंतर पटकन गाडीमध्ये अलार्म वाजतो त्या पद्धतीने,
1: त्या पद्धतीचं आता नवीन तंत्रज्ञान आता आलेलंच आहे.
0: सर, शहरी भागांमध्ये इंटरनेट, सोशल मीडिया बरेचसे साधनं विद्यार्थ्यांना मिळतात, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये काही प्रमाणात अडचणी म्हणा किंवा थोडस कष्ट हे ग्रामीण विद्यार्थ्यांना करावं लागतं. तर आपल्या मतानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात?
1: बरोबर आहे. साहजिकच ग्रामीण भागामधली पहिली जी अडचण आहे ती इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणं. ऑनलाईन शिक्षण हा इंटरनेट हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. उपकरणांच्या द्वारे जे आपण इलेक्ट्रॉनिक साधनं वापरणार आहेत त्याच्यामध्ये इंटरनेट असेल तरच आपण तो संवाद साधू शकतोस. आज आपल्याकडं काही वस्तुस्थिती आहे की काही दुर्गम वाड्यावरती शिकण्यासाठी इंटरनेट तो कमी प्रमाणामध्ये उपलब्ध झालेला आहे. दुसरी गोष्ट आहे की ऑनलाईन संसाधनं जी पाहिजे आहेत, जसं आपण म्हणतो स्मार्ट TV, स्मार्ट बोर्ड्स असतील, संगणक असेल, याची सुद्धा काही ठिकाणी उपलब्धता नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, याच्यातला महत्वाचा जो पार्ट आहे, हे सगळं उपलब्ध आहे पण त्याचा वापर कसा करायचा याचं ज्ञान विद्यार्थी पालक यांना कमी प्रमाणात आहे. चौथं, शिक्षकांच्या बाबतीमध्ये जे आपण शैक्षणिक ऑनलाईन साधनं वगैरे देतोय त्याचं सुद्धा ट्रेनिंग प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. तो एक अडथळा आहे की माझ्याकडं जे शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये हे जे साधनं उपलब्ध आहेत त्याचा वापर करून मी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवू शकतो हे देखील अडचण आहे.
0: सर, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, एक चांगली आणि वाईट. तर आपल्या मतानुसार मोबाईलवर शिक्षण घेण्याचे फायदे आणि तोटे कोणते आहेत?
1: जसं मी मगाशी म्हटलं तसं, पैशाचं पाकिट नसले तर चालेल पण मोबाईल पाहिजे. मोबाईल ही माणसाची मानवाची अत्यावश्यक आता गरज बनलेला आहे. आणि आपण बघतो की मोबाईलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे की आता तो एक सुपर कॉम्प्युटरच झालेला आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ॲप्स आपल्याला उपलब्ध करून घेता येतात आणि त्या माध्यमातून विद्यार्थी शिकू शकतो. पण मी जसं म्हटलं की त्याचा वापर कसा करायचा हे पालक आणि विद्यार्थी याच्या बाबतीमध्ये डिजिटल साक्षरता होणं अपेक्षित आहे. आणि तशी जर डिजिटल साक्षरता जर झाली तर मोबाईल मार्फत विद्यार्थी शिकू शकतो. आम्ही कागलला, मी गट शिक्षण अधिकारी असताना आम्ही एक व्हर्च्युअल स्टुडिओ तयार केलेला होता आणि त्याच्यामधले माझ्या तालुक्यातले बेस्ट शिक्षक त्यांचं

0: मी प्रत्येक विषय निहाय येताने लेसन म्हणजे वर्गपाठ व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो आणि ते रेकॉर्डिंग केलेले व्हिडिओ पालकांच्या लिंकवरती उपलब्ध करून देत होतो आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये विद्यार्थी घरी बसून शिक्षकांनी शिकवलेलं त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग विद्यार्थी बघून शिकत होता. हा मोबाईलचा प्रभावी वापर कसा करता येतो हे आम्ही त्यावेळी दाखवून दिलं आणि साहजिकच त्यावेळी तत्कालीन CEO यांनी संपूर्ण जिल्हा परिषद जिल्ह्यातील शाळांना हा प्रयोग ऑनलाईन शिक्षणाचा राबवलेला होता. आता ही त्याच्यामधलं एक चांगली बाजू आहे. म्हणजे आता त्याच्यामधले जर उणीवा किंवा त्रुटी जर बघायला गेलं तर सोशल मीडियाच्या किंवा मोबाईलच्या आहारी काही ठिकाणी मुलं जात आहेत हे आपल्याला ऐकायला बघायला मिळतं की त्याचा अतिवापर करणं, मनोरंजनासाठी वापर करणं. म्हणजे मोबाईलचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता ज्ञान मिळवण्यासाठी करता येतो हे त्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे. पण आज या बाबतीमध्ये आपण जर बघायला गेलो तर त्याचा मनोरंजनासाठी जास्तीत जास्त उपयोग केला जातो. त्याच्यावरचे व्हिडिओ असतील याचा जास्त प्रमाणात ते वापर करतायत. आणि काही आरोग्यविषयक म्हणजे डोळ्यांचे विकार असतील किंवा शारीरिक विकार सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहेत असं ऐकायला मिळतंय. म्हणजे हे दोन बाबी आहेत. चांगली गोष्ट म्हणजे त्याचा प्रभावी वापर करून आपण शिकू शकतो घर बसल्या कुठेही कधीही आणि कितीही वेळा. ते शिकण्याचं एक माध्यम आहे, एक साधन आहे, हा एक मोठा त्याचा फायदा आहे.
1: तर आताच आपल्या बोलण्यामध्ये डिजिटल साक्षरता हा एक विषय आला, तर आपल्या मतानुसार डिजिटल साक्षरता याचा नेमका अर्थ काय?
0: शिक्षणाच्या बाबतीमध्ये डिजिटल साक्षरता ही अनेक प्रकारची आहे. बँकिंगच्या बाबतीमध्ये बघायला गेलो तर तिथं डिजिटल साक्षरता वेगळी आहे. पण शिक्षणाबाबतीतली डिजिटल साक्षरता जर बघायला गेलं तर आज आपण ऑनलाईन संसाधनं खूप प्रकारे उपलब्ध आहेत. म्हणजे पण AIचं जर तंत्रज्ञान बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आता वापर केला जातो आणि त्याचा वापर शिक्षणामध्ये कसा करता येईल. सिंधुदुर्गला मी प्राथमिक शिक्षण अधिकारी असताना MKCL बरोबर आम्ही एक संवाद साधून त्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आम्ही AIचा वापर शिक्षणात कसा करता येईल याचं ट्रेनिंग दिलेलं होतं एक दिवसाचं. म्हणजे ही साक्षरता आहे. तर सर्व क्षेत्रामध्ये AIचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. AIची आपल्याला तंत्रज्ञान टूल्स आपल्याकडे आता आहेत आणि त्याचा वापर करून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून त्या माहितीचा अन्वयार्थ लावून शिकण्याची एक मोठी संधी आपल्याला आहे. हा एक डिजिटल साक्षरतेचा भाग आहे. दुसरं आपल्याकडं आज जिल्हा परिषदेमध्ये सरकारी शाळा आणि आज खाजगी शिक्षण संस्था देखील आपलं तंत्रज्ञान बदलत आहे. म्हणजे मी जसं म्हटलं की नव्या युगाचा नवा शिक्षक हा तंत्रज्ञानाने परिपूर्ण झालेला ज्ञान मिळवणारा शिक्षक आपण म्हणतो. त्या तंत्रज्ञानाचा देखील वापर कसा करायचा, स्मार्ट बोर्ड असेल, अँड्रॉइड TV असेल, LCD प्रोजेक्टर असेल किंवा लॅपटॉप संगणक असेल, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसं शिकवता येईल आणि ऑनलाईन संसाधनं विविध प्रकारची आहेत तर त्याचा आपल्या ह्या शिक्षणामध्ये कसा अध्ययन अध्यापनामध्ये प्रभावी वापर करता येईल हा एक भाग म्हणजे डिजिटल साक्षरता आहे. आणि मला वाटतंय की त्या पद्धतीनं ही साक्षरता शिक्षकांच्या सोबत विद्यार्थी आणि पालकांच्या मध्ये सुद्धा रुजवणं गरजेचं आहे.
1: सर, अजून एक मगाशी आपण बोलताना सांगितलं की बरेचसे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेता घेता व्हिडिओ बघणं किंवा रील्स बघणं हे चालू करतात आणि या रील्स मध्ये 5 मिनिटं गेलीत, अर्धा तास गेला, एक तास गेला, हे वेळेचं भान राहत नाही. या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल की या रील्सच्या जाळातून स्वतःला कसं सोडवून घेतलं पाहिजे आणि त्यातून बाहेर पडलं पाहिजे?
0: बरोबर आहे. सवयीचा परिणाम आणि सवयीच्या आहारी जाणं. आता काही मुलं ज्या मोबाईलच्या आहारी जात आहेत आपल्याला बघायला आणि ऐकायला मिळतं. मोबाईल हे शिकण्याचं साधन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर जगाची माहिती मिळवता येते, आपल्या परिसरातली माहिती मिळवता येते, शिक्षणातले भरपूर तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये संसाधनं आहेत त्याचा वापर आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी करता येतो. हे विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि पालकांना देखील याच्या बाबतीमध्ये साक्षर केलं पाहिजे. आणि म्हणून माझं आव्हान आहे की पालकांनी देखील ह्या मोबाईलचा वापर कशा प्रकारे ज्ञानासाठी करता येईल, शिक्षणासाठी कसा करता येईल, आपली मुलं त्यांच्यामार्फत कशी शिकू शकतायत, आपल्याला घर बसल्या फॉर्म देखील त्याच्यावरती परीक्षेचा भरता येतो, माहिती घेता येते, माहिती वाचता येते, एवढं मोठं प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्याकडे आपण वळलं पाहिजे. आणि जो दुरुपयोग होतोय त्याला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे, आळा घातला.
1: युवा मित्रांनो, आपण सहाय्यक शिक्षण संचालक श्री गणपती कमळकर सर यांच्याशी गप्पा मारत आहोत ऑनलाईन शिक्षण पद्धती याविषयी. सर, आपण प्रश्नाकडे जाताना याचा विचार करूया की ही जी ऑनलाईन

0: शिक्षण पद्धती आहे ती शिक्षण पद्धती शिक्षण प्रणाली राबवली आणि यशस्वी केली ती आपल्या शिक्षकांनी. आपल्या शिक्षकांना 15-20 वर्ष पारंपरिक शिकवण्याचा सराव होता, परंतु अचानक या पारंपरिक शिक्षण पद्धतीमधून बाहेर येऊन स्क्रीन पुढे जाणं, कॅमेरा समोर जाणं आणि विद्यार्थ्यांना खेळवून ठेवणं हे थोडंसं आव्हान होतं. ती कोणती आव्हानं होती?
1: लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळा बंद झाल्या आणि अशा कालावधीमध्ये आपण शिक्षण कसं पोहोचवायचं एक मोठं आव्हान शिक्षण विभागासमोर आणि शिक्षकांच्या समोर. पण याच्यामध्ये शिक्षक त्यांनी सुद्धा आपली मानसिकता बदलली, पारंपरिक शिक्षणाला छेद बसला, त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आणि याच्यावर उपाय म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा उगम सुरू झाला. तो पूर्वीपासून होता पण ते एक सपोर्टेड पूरक म्हणून त्याचा वापर केला जात होता. ऑनलाईन शिक्षण हा शिक्षणाचा मुख्य भाग आता बनलेला आहे आणि अशा कालावधीमध्ये शिक्षकांच्या समोर सुद्धा आव्हान आहे. जसं मी म्हटलं की मुलांची विद्यार्थ्यांची एकाग्रता टिकवून ठेवणं, की पारंपरिक शिक्षणामध्ये आपण विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असल्यामुळं आपण चढदिशी लक्षात घेऊ शकतो की कोणता विद्यार्थी नीट ऐकतो, कोणत्या विद्यार्थ्याचं आपल्याकडे लक्ष आहे, कोणता विद्यार्थी अध्यापनामध्ये लक्षपूर्वक ऐकून त्याच्यामध्ये रुची त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे हे शिक्षकाला समजू शकतं. पण ऑनलाईन शिक्षण थोडंसं वेगळं आहे. याच्यामध्ये दूरस्थ म्हणजे घरी बसून हे शिक्षण दिलं जातं किंवा जे आपण ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना ज्या संसाधनाचा वापर करून शिकवतो त्याच्या बाबतीमध्ये एकाग्रतेचं जे आव्हान आहे ते खूप मोठं आहे आणि हे एक शिक्षकांच्या समोर आहे. दुसरं म्हणजे ते जे संसाधनं आपल्या हातामध्ये दिलेलं आहे त्याचा मी मगाशी म्हटलं की टाईप्स ऑफ व्हरायटी अनेक प्रकारे त्याला शिकवण्याची एक संधी आपल्या हातामध्ये आहे. इतके सारे अभ्यासक्रम काही व्हिडिओज प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचा वापर कसा करायचा, आपल्या घटकाशी अनुरूप विषयाशी अनुरूप तो आपण काय उपलब्ध कसा करून घेऊ शकतो हे एक चॅलेंज त्याच्या समोर आहे. दुसरी गोष्ट की म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मागच्या एखाद्या पिढीतल्या म्हणजे आमच्या काळातल्या पिढीतल्या एक तंत्रज्ञान आम्हाला 20 वर्षी जर अवगत झालं असेल तर आता ते 8 वर्षीच विद्यार्थ्याला मुलाला ते माहिती होतं. इतकी शार्प पिढी हुशार पिढी आपल्या समोर आहे आणि अशा मुलांना शिकवणं एक चॅलेंजिंग काम आहे आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा शिक्षकाने आपल्याला अध्ययावत करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट असेल की आता मूल्यमापन सुद्धा बदललेलं आहे. म्हणजे जसं शिकवण्याची पद्धत बदलली तशी मूल्यमापन करण्याची पद्धत देखील बदललेली आहे. आज मूल्यमापन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ऑनलाईनच्या पद्धतीनं आपण करू शकतो. एका क्लिकवरती अनेक मुलांच्या एकाच वेळी परीक्षा घेऊ शकतो. म्हणजे काही तासामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण एका वेळी घेऊ शकतो. त्याचं मूल्यमापन सुद्धा आज वस्तुनिष्ठ प्रश्न असेल तर एका क्लिकवर कोणत्या विद्यार्थ्याचं कोणतं उत्तर चुकलेलं आहे कोणतं बरोबर आहे हे सगळ्या विद्यार्थ्याचं आपल्याला माहिती उपलब्ध होऊ शकते. त्याचं अनालिसिस सुद्धा करून दिलं जातं. म्हणजे एवढं पुढं प्रगत आपल्या प्रगत तंत्रज्ञान आपल्या पुढं आहे आणि त्याचा सुद्धा वापर करणं. मूल्यमापनाची साधनं बदलत आहेत, अध्यापनाची साधनं बदलत आहेत, शिकवण्याचे मार्ग बदलत आहेत आणि अशा ह्या बदलत्या काळामध्ये बदलत्या शिक्षण प्रवाहामध्ये सुद्धा शिक्षकांच्या समोर हेच आव्हान आहे की त्याला फेस करणं, त्याच्यासमोर जाणं आणि अशा प्रगत आणि हुशार मुलांच्या समोर उभा राहून शिकवणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं हे एक मोठं आव्हान आहे असं मला वाटतं.
2: फ्रेंड्स, आत्ताच आपण ऑनलाईन शिक्षण पद्धती याविषयीची माहिती ऐकली. ही माहिती आपल्याला दिली डॉक्टर गणपती कमळकर यांनी. त्यांच्याशी बातचीत केली होती डॉक्टर दीपक ठमके यांनी. फ्रेंड्स, आजच्या या मुलाखतीतून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे विविध पैलू आपण जाणून घेतलेत. ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षण अधिक सुलभ झालंय, लवचिक झालंय आणि सर्वसमावेशक सुद्धा झालं असलं तरी त्याचबरोबर काही आव्हानं सुद्धा या पद्धतीमध्ये आहेत. पण योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा समन्वय जर साधला तर ही शिक्षण पद्धती अधिक परिणामकारक ठरू शकते. फ्रेंड्स, वेळेअभावी आज आपल्याला इथंच थांबावं लागतंय. पण या विषयाची आणखी बरीशी माहिती आपल्याला घ्यायची आहे, ती आपण घेणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत दिव्याला निरोप द्या. नमस्कार. युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून। श्रोतेहो, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता।
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात। अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं। मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं।

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
4: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
5: मनासाठी मनापासून योग साधना.
3: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
5: मनासाठी मनापासून योग साधना.
6: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, यानंतर ठीक 6 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या आणि 6:05 इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
7: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं जया भारती. भारत और इंडोनेशिया संयुक्त आयोग की बैठक आज नई दिल्ली में संपन्न हुई. बैठक की सहअध्यक्षता विदेश मंत्री सुब्रमण्यम जयशंकर और इंडोनेशिया के विदेश मंत्री सुगियानो ने की. बैठक के दौरान दोनों नेताओं ने व्यापक रणनीतिक भागीदारी के अंतर्गत द्विपक्षीय संबंधों के समस्त पहलुओं की समीक्षा की. दोनों पक्षों ने राजनीतिक मामलों, रक्षा, सुरक्षा, समुद्री व्यापार सहयोग, व्यापार और निवेश, औषधि निर्माण, स्वास्थ्य देखभाल, डिजिटल प्रौद्योगिकी, ऊर्जा, परिवहन, अंतरिक्ष और शिक्षा जैसे क्षेत्रों तथा दोनों देशों के बीच लोगों के संबंधों के जैसे मुद्दों पर बातचीत की. डॉ. जयशंकर और सुगियानो ने द्विपक्षीय संबंधों में प्रगति का स्वागत किया. इससे पहले सोशल मीडिया पोस्ट में श्री जयशंकर ने कहा कि हाल के वर्षों में भारत और इंडोनेशिया के बीच व्यापक रणनीतिक भागीदारी और मजबूत हुई है. गृह मंत्री अमित शाह ने अंतर्राष्ट्रीय सीमाओं पर वित्तीय लेनदेन, भवन निर्माण और संपत्तियों के क्रय विक्रय पर कड़ी निगरानी रखने का निर्देश दिया है. गृह मंत्री की अध्यक्षता में त्रिपुरा के सीमा

श्रोते हो, संध्याकाळचे 6:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया घोळात घोळ या चित्रपटासाठी अरुण इंगळे आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत दिलं आहे अनिल मोहिले यांनी.

0: हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून।
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग #5स्टार हॉटेलची गोष्ट।
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।

0: मुंबईचा फौजदार या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो समाप्त झाला. यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या संस्कृतमधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी संप्रती वार्ता श्रूयंताम प्रवाचक ललित मोहन तिवारी. आदौ मुख्य वार्ताः. नवदिल्ल्यां भारत इण्डोनेशिया देशयोः संयुक्तायोगस्य उपवेशनं सम्पन्नं. द्वैपाक्षिकवार्तायाम् उभौ पक्षौ सामरिक सहभागित्वं सुदृढीकरणाय सहमतौ अभवताम्. गृहमन्त्रिणा अमितशाहेन अन्ताराष्ट्रियसीमायां वित्तीयसम्पत्तिव्यवहारेषु सूक्ष्मनिरीक्षणाय आहूतम्. CBSE अद्य मध्यरात्रौ द्वादशीकक्षायाः पुनर्मूल्याङ्कनाय आवेदनस्य वेबफलकं समापयिष्यति. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मलयालम अभिनेता सलीम कुमारः कोच्चिनगरे दिवंगतः. आगामी द्वित्रिदिनेषु सम्पूर्णे देशे व्यापकवृष्टिः भविष्यति इति IMD इत्यनेन पूर्वानुमानं प्रकटितमस्ति. अपि च भारतीय मल्लक्रीडकाः मंगोलियायाः उलान्बटार ओपन क्रीडायां भारतस्य कृते 2 स्वर्णपदके 2 कांस्यपदके च विजितवन्तः. अथ वार्ताः विस्तरेण. भारत इण्डोनेशिया देशयोः संयुक्तायोगस्य उपवेशनम् अद्य नवदिल्लीनगरे सम्पन्नं. विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः तथा तस्य इण्डोनेशिया देशीयः समकक्षीयः सुगियोनो इत्येषः च उपवेशनस्यास्य सहाध्यक्षतां कृतवन्तौ. सामाजिक माध्यमे प्रकाशिते सन्देशे डॉ जयशंकरः उक्तवान् यत् विगतेषु वर्षेषु उभयोः देशयोः मध्ये व्यापक रणनीतिक सहभागिता सुदृढा अभवत्. तेनोक्तं यत् राजनैतिक रक्षा सुरक्षा सामुद्रिक नौवहन वाणिज्य वित्तीय प्रौद्योगिकी स्वास्थ्य औषध निर्माण

नमस्कार बालदोस्तांनो, गम्मत जम्मत या आपल्या कार्यक्रमात मी प्रतिभाताई आपल्या सगळ्या बालमित्रांचं मनापासून स्वागत करते. काय मग मित्रांनो, आता काही जणांची शाळा सुरू झाली असेल. हो ना, शाळा तर आहेच, पण सोबत आपला हा कार्यक्रम सुद्धा आहे, ज्यामधून तुम्हाला विविध विषयांची माहिती मिळत असते. आपले वेगवेगळे बालमित्र या कार्यक्रमात सहभागी होत असतात, त्यांच्याकडून खूप काही शिकायला सुद्धा मिळत असतं. आज आपल्या सोबत एक अतिशय गुणी आणि हुशार बालकलाकार आहे बरं का, त्याचं नाव आहे मल्हार मोरे.

0: तो आहे 7 वर्षांचा आणि एवढ्या लहान वयात त्याने बालनाट्य, एकपात्री अभिनय, हिंदी जाहिरातींचं डबिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गारदीचं प्रभावी सादरीकरण करून सर्वांची मनं जिंकलेली आहेत. त्याच्या या कलेचा आणि प्रवासाचा परिचय करून घेण्यासाठी आपण आज त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. चला तर मग आपल्या या चिमुकल्या कलाकाराचं आपण स्वागत करूया. मल्हार, तुझं आमच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू.
0: मल्हार, तू वेगवेगळ्या बालनाट्यांमध्ये काम करतोस, हो की नाही? आणि तू खूप हुशार आहेस असं आम्हाला कळलंय. तर मला सांग, तुला हे अभिनय करण्याची आवड कधीपासून निर्माण झाली, किंवा कधी तुला असं वाटलं की आपण सुद्धा ऍक्टिंग करावी किंवा अभिनय करावा?
1: मी 2.5 वर्षांचा असताना मग मी चित्रपट वगैरे बघायचं, तर मला कळायचं की ह्याच्याने आपलं स्किल डेव्हलप होते. तर मम्मीने ऍक्टिंग क्लास लावून
0: ऍक्टिंग क्लास लावला तू, आणि मग तिथे शिकलास अभिनय कसा करायचा, आणि मग तुला यायला लागलं का? म्हणजे कॉन्फिडन्स वाढला तुझा?
1: कॉन्फिडन्स वाढला, स्टेज फिअर नाही वाटलं.
0: हो, वा वा वा, छान. बरं, मला सांग, तू बालनाट्यामध्ये काम केलंयस, कोणकोणत्या बालनाट्यात केलंयस काम?
1: फुलांच्या जगात, जंगली बाळा, डोरेमोन निंजा टॉम, बालरंग उत्सव.
0: बरं, तू असं खूप छान छान बालनाट्यांमध्ये काम केलंयस, बरोबर? मग मला सांग, बालनाट्यात काम करताना तो जो अनुभव तुला मिळाला तिथून, तर तो कसा होता? बरं,
1: चांगला होता, थोडं शिकायला पण मिळालं.
0: बरं, तू केलेलं पहिलं नाटक कोणतं आहे?
1: फुलांच्या जगात.
0: फुलांच्या जगात. आणि किती वर्षांचा होतास तेव्हा तू?
1: 3 वर्षांचा
0: असल्यापासून तू नाटकात काम करतोयस. अरे वा, हुशार मुलगा आहेस. बरं, मला सांग, तू एकपात्री अभिनय केला होतास का? मग तो करताना तुला कोणतं पात्र तू साकारलं होतं त्याच्यामध्ये, एकपात्री अभिनयामध्ये?
1: मी शिवाजी महाराज.
0: शिवाजी महाराजांचं. आणि मग कसं होतं, त्यातलं काहीतरी म्हणून दाखवशील का? बोल ना.
1: अवघ्या 6 वर्षांचे असताना आम्ही आऊसाहेबांसोबत पुण्याला गेलो. खूप धावपळीचे दिवस होते ते. याच काळात आमचे शिक्षण सुरू झाले. दादोजी कोंडेवांसारखे आम्हाला गुरु लाभले. दिवसभर सवंगड्यांसोबत खेळायचो, मोकळ्या रानात फिरायचं, कुस्ती, तलवारबाजी, लाठी चढवणं हे आमचे उद्योग. दिवसभर खेळून दमलो की आऊसाहेब सांजवाद करून गोष्टी सांगायच्या. तर कधी राम कृष्ण अभिमन्यू, तर कधी साधू संतांच्या कथा सांगायच्या. आमचे सवंगडी म्हणजे गरीब मावळ्यांची मुली हो. रानावनात पाडणारी ही मुले पशु पक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढायचे. कुहू, चीव, चीव, म्याव. यातूनच आम्हाला बहिजी नायकांसारखा हरहुंदरी मावळा मिळाला. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच हवा. निघा महाराज, तुम्ही निघा असे म्हणत गोडकिंडीला पावन बनवलेला तो आमचा बाजी, बाजी प्रभू देशपांडे. दोन्ही हातात तलवार घेऊन प्राण्यांचा बाजी लढत होता. खिंडीत जणू महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. विशाल गळ्यावरून तोफांचे आवाज येईपर्यंत कर्तव्य पूर्तीच्या समाधानाने त्याने शेवटी प्राणत्याग केला.
0: वा वा वा, खूप छान, खूप छान. मल्हार, हिंदी ज्या जाहिराती आहेत, ऍडव्हर्टिजमेंट्स, तर त्याच्यासाठी तू डबिंग केलंयस, बरोबर? तर तो करताना तुला काय वेगळेपणा जाणवला? म्हणजे तू बालनाट्यात सुद्धा काम करतोस, बरोबर, तिथे ऍक्टिंग करतोस आणि इकडे डबिंग करतोस, तर ह्याच्यामध्ये काय फरक तुला जाणवला?
1: डबिंग मध्ये फरक जाणवला की जेव्हा आपण व्हॉइस शूट ऑडिओ करतो तेव्हा वाद कोण पिक्चर मध्ये बोलत असेल, वादळ वगैरे त्याचा आवाज असेल, तर त्याच्यासाठी कोण क्लिअर नाही बोलत असेल, त्यांचा गळा थोडा बसलेला असेल, त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्याच्यासाठी डबिंग करतात.
0: बरं, म्हणजे हा एक वेगळा अनुभव आहे. आणि स्टेजवर आपण बालनाट्यात जेव्हा काम करतो किंवा नाटकात काम करतोस, त्यावेळी तो एक वेगळा अनुभव असतो, है ना? वेगवेगळं शिकायला मिळालं यातून, हो ना? तू आता गाण्याचा क्लास पण लावले.

0: ला आहे, तुला गाणं सुद्धा गाता येतं छान. मग एखादं गाणं गाऊन दाखवशील?
1: हाँ। अबीरा गुलाल उधळी तरंग, अबीरा गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीरा गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीरा गुलाल उधळी तरंग, माता घरी नाचे माझा सखा पांडुरंग, उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरी शिव रंग गाऊ नियमंग, पायरी शिहो रंग गाऊ नियभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीरा गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीरा गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग।
0: वा वा वा, खूप छान गातोस तू. मला सांग, तू जो एकपात्री अभिनय केला होतास बरोबर,
1: हो
0: त्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगितलेली
1: हो
0: किंवा ते बोलतायत असं तो एकपात्री अभिनय होता, तर शिवाजी महाराज तुला आवडतात? खूप आवडतात. मग तर तुला त्यांच्यामधला कोणता गुण जास्त आवडतो, म्हणजे त्यांच्यामध्ये काय आवडतं?
1: कारण की ते स्वराज्यासाठी मदत करायचे, स्वराज्याला रक्षण करायचे आणि अनेक लढाया जिंकायचे, त्यांनी अनेक गड किल्ले आपल्याला जिंकून दिलेत, स्वराज्य मिळवून दिले आपल्याला, म्हणून मला ते खूप आवडतात।
0: बरं मल्हार, तू छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतो,
1: हाँ
0: तर ती करण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली? म्हणजे तुला असं का वाटलं की आपण ही गारद सादर करावी म्हणून?
1: मी टीव्ही बघत होता
0: हाँ
1: तेव्हा मला शिवाजी महाराजांचं पिक्चर दिसलं,
0: हाँ
1: तर मी म्हटलं की लावूया, तर मी ते पहिल्यांदा ऐकलं, तर त्याच्यानंतर बोबडं बोलायला लागलं, तर मम्मी बघायला लागली की ते काय बोलतो मी तास न तास, तर मम्मी करेक्शन करत करत मग माझं बोबडं आणि क्लिअर व्हायला लागलं।
0: वा, पण मग तू ते पाठांतर केलंस,
1: हो
0: खूप मोठी असते ना ती गारद.
1: हाँ
0: बरं मला सांग की आपण बघ, शाळेमध्ये आपली परीक्षा असली की आपल्याला भीती वाटते ना थोडी अभ्यासाची, की आपला अभ्यास होईल की नाही, मी कसा पेपर सोडवेन, मला किती मार्क्स मिळतील, हो ना, अशी
1: हाँ
0: भीती वाटते ना. तर जेव्हा तू नाटकात काम करतोस किंवा मग तू स्टेजवर गारद सादर करतोस, त्यावेळी तुला भीती वाटते का रे?
1: नाही
0: नाही वाटत?
1: नाही
0: तू शिवाजी महाराजांसारखाच शूर आहेस हा, हो ना.
1: हाँ थँक यू।
0: बरं बरं मल्हार, तुला अजून खूप पुढे जायचं आहे, आणखीन यश मिळवायचं आहे,
1: हाँ
0: पण आतापर्यंत तू जे काही केलंस, तू खूप लहान आहेस आणि या इतक्या लहान वयामध्ये तू बालनाट्यात काम करतोयस, स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतोयस, तर हे जे यश तुला मिळालंय इतक्या कमी वयामध्ये, तर यासाठी सर्वात मोठा पाठिंबा तुला कोणाचा आहे?
1: आई बाबांचाच।
0: आई बाबांचा. आई बाबा मदत करतात तुला या सगळ्या गोष्टींसाठी.
1: हाँ
0: मग जास्त मदत कोण करतं, मम्मी करते की पप्पा करतात?
1: मम्मी।
0: मम्मी करते. बरं बरं, तू कोणत्या शाळेत जातोस मल्हार,
1: फादर अग्नल मल्टी पर्पज स्कूल एंड ज्युनियर कॉलेज,
0: आणि कितवीला आहेस तू?
1: आता दुसरीला जाईन।
0: बरं, हे तू सगळं जे करतोस तर हे तुझ्या मित्रांना माहिती आहे का रे,
1: माहिती आहे
0: आणि मग त्यांचा कसा प्रतिसाद असतो, ते काय म्हणतात तुला, त्यांना आवडतं का तुझं काम,
1: हो आवडतं,
0: आणि टीचर्स वगैरे?
1: हो त्यांना पण।
0: बरं मग तू हे करत असताना सगळं, मग अभ्यास कसा काय करतोस, तुला अभ्यासाला वेळ काढतोस,
1: हाँ
0: कसा करतोस मग अभ्यास आणि मग हा अभिनय, याचा समतोल कसा साधतोस?
1: शाळेवरून आल्यावर हात

0: वगैरे करतो, त्याच्यानंतर अभ्यास, मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करतो, मग डबिंग जे दिलेलं आहे, ऍक्टिंगची प्रॅक्टिस वगैरे, गाण्याची वगैरे तेवढा भाग. तर
1: शाळेमध्ये कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतोस तू?
0: मराठीमध्ये केलं आणि क्विझ कॉन्टेस्टमध्ये.
1: स्टोरी टेलिंगमध्ये केलं होतंस?
0: हा.
1: मग तिथे कोणती गोष्ट सांगितली होतीस तू?
0: शाळेची पहिली घंटा.
1: मग सांग ना आम्हाला थोडीशी त्यातली.
0: आजच्या काळात वक्तशीरपणा जर कोण पाळत असेल तर ती आहे आपली घंटा. टंग टंग टंग टंग टंग शाळेची घंटा हो. शाळेची पहिली घंटा ही आपल्या छान दिवसाची सुरुवात दर्शवते. खर तर ही सुरुवात आपल्या उज्ज्वल आयुष्याचा प्रारंभ असतो. माझ्या आयुष्यात शाळेच्या घंटेने प्रवेश केला तो 2022 या वर्षी. गेली 2 वर्षे शाळेला वेळेत येणे जाणे, शिशुला जाणे, डब्बा खाणे यापुरतीच ही घंटा मर्यादित होती. लहान होतो ना मी, आता इयत्ता पहिली. आताची गोष्ट मात्र वेगळी आहे. पहिल्या घंटेच्या आत अगदी हजरमुखाने नीटनेटके मी वर्गात हजर असतो. घंटा वाजली की तास वेगळ्या, तास वेगळ्या म्हणजे बाई वेगळ्या, मग त्यात आवड निवड अशा खूप गोष्टींनी कब्जा केला. ना आवडत्या विषयासाठी कधी घंटा वाजून तास संपतो याकडे लक्ष, तर अगदी उलट आवडत्या विषयासाठी अर्थात चित्रकला आणि खेळाचा तास घंटा वाजूच नाही. ही मनीषा पहिली घंटा, खरं तर तिला मला खूप काही शिकवायचं असतं, जसे की नियमितता, एकाग्रता, ज्ञानार्जन, शिस्त. त्यानंतर येणारी प्रत्येक घंटा ही पहिलीच घंटा असेल. धन्यवाद.
1: मस्त, छान सांगितलीस गोष्ट. मल्हार, तुला मोठेपणी काय बनायचंय? काही ठरवलंयस का?
0: ठरवलंय.
1: काय ठरवलंयस?
0: क्रिकेटर बनायचंय.
1: क्रिकेटर बनायचंय? वा, तू क्रिकेट पाहतोस का टीव्हीवर?
0: हा.
1: आवडतं तुला?
0: हा.
1: आणि मग कोण आहे फेवरेट प्लेअर तुझा?
0: रजत पाटीदार.
1: मग तो बॅट्समन आहे तर त्याच्यासारखी बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोस की नाही? त्याचा खेळ पाहतोस की नाही? कसा खेळतो तो?
0: 4-6 वगैरे मारतो.
1: हो ना, मग तुला पण असेच मारायचे आणि मोठं होऊन क्रिकेटर व्हायचंय? बर. आपले जे बालमित्र आहेत, आपले जे श्रोते आहेत, तर त्यांच्यासाठी तुझ्या अभिनयातला म्हणजे तू जे ऍक्टिंग करतोस ना त्यातलं, किंवा मग तू छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतोस, हो ना, तर त्याची एक छोटीशी झलक आम्हाला ऐकवशील का? ऐकव ना.
0: आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित ज्ञान्यालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती महाराज की जय.
1: वा वा, छानच.
0: मी संभाजी महाराजांचं काव्य थोडे ही बोलू शकतो?
1: हो बोल ना, तुला येतं का?
0: हा
1: बोल ना मग.
0: पुरंदर के पत्थरों में हर हर की गूंजती अग्नि समबरसे में गभगवी हर बूंदती सीमा के पेट मा भवानी का सूत्रता चंचल प्रचंड मान व रुद्रता बिजली कड़की में गबर से मरहटों के नेतता से देखने शिव शंकर का रौद्र रूप नेत्र भर हिंदवी के गर्भ में एक चिंगारी सुलग चुकी किले के एक दालन से किलकारी गूंज उठी शेरनी के कोख से एक बालक ने जन्म लिया शिवजी ने गुटकांश वसुधा को भेंट दिया हर घर में उत्सव हर पत्थर में उत्सव हर पर्वत पर उत्सव सर सर्वत्र उत्सव सबसे पहले से आया उस पे आदिशक्ति का पड़ा सामने एक तेजस्वी शक्ति पीठ था खड़ा जैसे खड़ी माँ काली पैरों में संसार लिए खड़ी कुछ जगदम्बा जिजाओं का अवतार लिए फतवा कप का पोच चुका शिवाजी राजे तपता पुत्र रत्न देखे बिन बाप कैसे रह सकता ऐसा कोई शस्त्र नहीं जो खाओ का मल समझ सके ऐसा कोई शास्त्र नहीं जो बाप का दिल समझ सके बारिश बन राजे निकले हिंद वृक्ष की पर्ण की ओर जैसे निकले सूर्योदय रथ पे बैठे कर्ण की ओर अपना ही अंश देख आके

0: सेक रहे, खुद का प्रतिम भरा हाथों में देख रहे। तेजस्वी मुखमंडल माथे पर शिवगंध डोले, खुंगराले बाल जैसे जटा में भुजंग खेले।
1: वाह मल्हार, खूपच छान।
0: थँक यू।
1: खूप सुंदर तू हे म्हटलंस काव्य, आणि मला वाटतं आपले जे बालमित्र आहेत त्यांना सुद्धा हे खूप आवडलं असणार। बालमित्रांनो, खरोखरच एवढ्या लहान वयात इतकी मोठी कला जोपासणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। मल्हार, तुझ्या पुढील वाटचालीसाठी आमच्या बालमित्रांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा।
0: थँक्यू।
1: खूप मोठा हो आणि या क्षेत्रात आणखीन मोठं नाव कमा। आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यास, इतके छान गाणी वगैरे म्हणून दाखवलीस, गारद म्हणून दाखवलीस, त्याबद्दल मनापासून आभार।
0: थँक्यू।

0: बालमित्रांनो, आजच्या आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात आत्ताच आपण मल्हार मोरे या बालकलाकाराबरोबर गप्पा मारल्या. बरे तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह आपण पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवलेकर आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.
1: गम्मत.

0: गम्मत चम्मत हा बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
5: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीवर
4: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲप वर.

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताज लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन, 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरा दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंटने जिंका लाईव्हची प्रत्येक टूर्नामेंट.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
6: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in वर.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल्निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही एवढं जास्तीत जास्त

0: त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न झाला.
1: स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलिंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत, तर मुंबई सिलिंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीने परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणाऱ्या शासन आदेशाच्या प्रतीची होळी करून बीड जिल्ह्यात खांडेपारगाव इथं शेतकरी हक्क मोर्चाने या निर्णयाचा निषेध केला. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफ होईल असं आश्वासन नागपूर आंदोलनावेळी सरकारनं दिलं होतं, पण कर्जमाफी करताना सरकारनं अनेक जाचक अटी लादल्या आहेत. यामुळे 80-90% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्यानं या अटी शर्ती काढून टाकाव्यात अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाने केली आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकालपश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावांवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 8 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या, म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफजर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णाने 2 बळी घेतले. नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असून या सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार व्हायला चालना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते आज बोलत होते. नागपूर शहरात किमान 25 जलतरण तलाव तयार व्हावेत असे आपले प्रयत्न असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी विविध क्रीडा प्रकारातील 14 खेळाडूंना खासदार क्रीडाभूषण पुरस्कार तसंच विशेष पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यसभेच्या राज्यातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 2 दिवसात उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाईल असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. त्या बारामती इथं बातमीदारांशी बोलत होत्या. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू आहे. याबद्दल विचारलं असता पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतल्यावर उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय घेतला जाईल असं त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांनी बारामतीत वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसचे यवतमाळ जिल्ह्यातले नेते साहेबराव कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. कांबळे हे आगामी विधान परिषद निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. काँग्रेसकडे संख्याबळ नसल्याचं कारण देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. साहेबराव कांबळे यांनी विकासाला प्राधान्य देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे उमरखेड महागाव मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महागाई विरोधात जनआक्रोश आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन म्हणत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक तसंच स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. मॉरिशस इथं होणाऱ्या 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड झाली आहे. मॉरिशस इथल्या महात्मा गांधी संस्थेच्या सभागृहात येत्या 25 जून रोजी हे संमेलन होणार आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, चर्चासत्र, गझल मुशायरा, कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन इत्यादी भरगच्च कार्यक्रम होणार असून मॉरिशसमधले मराठी भाषिक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि रसिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील असा विश्वास संमेलनाच्या आयोजकांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी आज रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सरी बरसायला सुरुवात झाली. आज संध्याकाळी राजापूर तालुक्यात चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता. सांगलीतही आज शहरात तसंच मिरज, तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचलं तर काही काळ विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टी भागात आणि राज्याच्या अन्य भागात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: सुनबाई,
3: काय सासूबाई?
2: ह्या घराचे काही नियम आहेत.
3: जसे?
2: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
3: मग देवाण घेवाण?
2: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
3: ओह,
2: जसे UPI ने?
3: अच्छा.
2: हो. आणि ऐक, अजून एक नियम आहे.
3: तो काय आहे सासूबाई?
2: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
3: तुम्ही पण ना सासूबाई.
4: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
5: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.

मध्यम लहरी 537°, 6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारनं आपल्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण केली. या 12 वर्षांमध्ये सरकारकडून गरीब कल्याणकारी योजना राबवण्यासोबतच डिजिटल इंडिया, आर्थिक सुधारणा, आधुनिक पायाभूत सुविधा, खंबीर परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला मोठं प्राधान्य देण्यात आलं. यातील सरकारनं राबवलेलं परराष्ट्र धोरण, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधात झालेली सुधारणा आणि त्याचं भारताच्या दृष्टीनं असलेलं महत्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशाचा व्यापार, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधांवर अवलंबून असतो. जागतिक महासत्तेच्या दिशेनं मार्गक्रमण करत असलेल्या भारतानं जागतिक स्तरावर सर्वसमावेशक जागतिक भागीदारीचं स्वीकारलेलं धोरण हे त्याचंच एक महत्वपूर्ण पाऊल म्हणावं लागेल. त्याचंच द्योतक म्हणजे भारताचे पूर्व, पश्चिम आशिया, आफ्रिका आणि प्रगत राष्ट्रांशी वृद्धिंगत झालेले संबंध होय. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर टिळक यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: आत्ताच्या आपल्या परराष्ट्र धोरण आणि एकंदरीतच जागतिक राजकारण, जागतिक अर्थकारण आणि जागतिक समाजकारण या तीनही निकषांवरती आपल्या देशाचं क्रमांक किंवा क्रमवारी ही सुधार

0: राजकारणपरत्वे काही किरकोळ तपशिलातले बदल झाले असले तरी याबाबतच्या मूलभूत तत्वांमध्ये आपण कधीही कोणत्याही प्रमाणामध्ये बदल केलेले नाहीत. की सर्वसाधारणपणे आपल्या देशासहित अनेकदा पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख याची छबी आणि याची कार्यशैली याच्या जोरावरती वैशिष्ट्यपूर्णरित्या परराष्ट्र धोरण हे राबवलं जातं. हा मुद्दा गेल्या 12 वर्षात आणि 1947 सालपासून आपल्या देशामध्ये नेहमीच महत्वाचा राहिलेला आहे. मग पंडित जवाहरलाल नेहरूंपासून विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी इथपर्यंत हा मुद्दा सातत्यपूर्ण असला तरी लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की पंतप्रधानांच्या बरोबरीनं तत्कालीन परराष्ट्र मंत्र्यांची ही प्रतिमा त्या त्या खात्यावर धोरणावर आणि अंमलबजावणीवरती राहण्याचे जे 3-4 महत्वाची उदाहरणं आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आहेत त्यातली 2 उदाहरणं ही गेल्या 12 वर्षांमध्ये घडलेली आहेत. आधी सुषमा स्वराज आणि आता एस जयशंकर यांनी आपल्या व्यक्तिगत कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती परराष्ट्र धोरणाला पंतप्रधानांच्या बरोबरीने आणि सरकारी धोरणाच्या चौकटीत राहून पण स्वतंत्र सार्वभौमत्वानी जी एक दिशा दिली त्यातनं एकाच वेळेला संवेदनशील मैत्रीपूर्ण पण त्याच वेळेला कणखर असं परराष्ट्र धोरण आपण पाहिलं आणि त्याचं प्रतिबिंब केवळ लष्कर युद्ध दहशतवादी हल्ले याच्या मागे पुढेच दिसलं असं नाही तर अनेक व्यापारी करार त्याबाबतची कृती आणि प्रसंगी मौन हे सुद्धा आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं वैशिष्ट्य गेल्या 12 वर्षात आहे. मग अनेकदा कोरोना नंतरच्या काळामध्ये झालेली विद्यार्थ्यांची सुटका असेल युद्धग्रस्त परिस्थितीमध्ये भारतीय नागरिक आणि प्रसंगी इतरही देशातल्या नागरिकांची आपल्या गुडविलच्या जोरावरती केलेली सुटका असेल किंवा काही वेळेला 2 वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये तटस्थ पण त्याच वेळेला समावेशक अशा पद्धतीच्या चर्चांच्या झालेल्या फेऱ्या असतील हे गेल्या 12 वर्षातल्या आपल्या परराष्ट्र धोरणाचं महत्वाचं यश आहे.
1: श्रोत्यो, गेल्या 12 वर्षात भारत सरकारनं आपलं परराष्ट्र धोरण सार्वभौम असल्याचं सिद्ध केलं आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक यांनी सांगितलं,
0: गेल्या 12 वर्षामध्ये आपण आपल्या देशाला पुरेसं असं काही सार्वभौम धोरणाची घेतलेली 2 अत्यंत महत्वाची उदाहरणं. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतला आणि त्यावेळेला त्यांनी असं जाहीर केलं की त्या देशाच्या बंदर आणि विमानतळ किंवा एकंदरीतच समुद्री मार्ग याचा उपयोग कोणालाही करता येणार नाही. त्यावेळेला आपल्या देशाच्या तेलाची असलेली आयात ही प्रामुख्यानं आखाती देशातून किंवा तेल उत्पादक किंवा ज्याला ओपेक राष्ट्र असं म्हणतो यातनं झालेली होती. अशा वेळेला आपल्या देशाचं तेलाच्या आयातीवरती असलेलं अवलंबित्व हे लक्षात घेता ताबडतोबीनं आणि दीर्घ स्वरूपी आणि अत्यंत प्रभावी अशी योजना करणं प्रचंड महत्वाचं होतं. अशा वेळेला आपल्या देशाचा 1960च्या दशकांपासून मित्र असून सुद्धा कधी मोठ्या प्रमाणावरती आपण विचार केला नव्हता अशा रशियाचा आपण तेलाच्या आयातीसाठी केलेला उपयोग किंवा विचार हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या 12 वर्षातलं सगळ्यात महत्वाचं आणि प्रभावी उदाहरण आहे. कारण हा जितका व्यापारी करार आहे तितकाच तो आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण त्यावेळेला रशियावरती अमेरिकेनं जागतिक वस्तू बाजारामध्ये डॉलरच्या उपयोगावरती काही निर्बंध घातले होते. हे लक्षात घेता आपण तेलाची आयात केवळ आखाती देशांकडनं रशियाकडे वळवली असं नव्हे तर आज मी तिला 50%-हून जास्त तेलाची आयात रशियाकडनं करतो. त्या तेलाचे पैसे आपण डॉलरमध्ये न देता भारतीय रुपया भारतीय सेवा आणि भारतीय वस्तू याच्या माध्यमातून देतो. हे आपल्या भारतीय परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं यश आहे. याच्याच बरोबरीनं दुसरं झळाळतं उदाहरण म्हणजे पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव या योजना आपण अंमलात आणल्या त्याचं जागतिक पटलावरती परराष्ट्र मंत्री पंतप्रधान इतर महत्वाचे मंत्री आणि त्याच्याच बरोबरीनं विविध पक्षाच्या खासदारांना देशांचा समावेश असलेल्या विविध महामंडळ विविध समित्यांनी विविध देशांना दिलेली भेटी आणि त्यातनं आपण एक देश म्हणून आपली निर्माण केलेली प्रतिमा हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या काही वर्षातलं झळाळतं उदाहरण आहे. आणि तिसरं आणि अत्यंत महत्वाचं झळाळतं उदाहरण म्हणजे एकंदरीत सत्ता विद्यमान परिस्थितीमध्ये कोणत्याही पद्धतीनं चर्चेच्या समारोपाची आणि समेटाची चर्चा या तीन देशांमध्ये आम्ही करणार नाही.

0: ठामपणानं आपल्या जागतिक अर्थवारीतलं क्रमवारीतलं स्थान वाढतं असतानाही घेणं आणि तरी सुद्धा त्याबद्दल कोणत्याही प्रकारचे वादंग निर्माण न होणं, वादंग तर सोडा चर्चा सुद्धा निर्माण न होणं, हे भारतीय परराष्ट्र धोरणाचं अत्यंत महत्वाचं असं उदाहरण आहे.
1: श्रोत्यो, भारतानं शेजारी राष्ट्रांसोबतची मैत्री कायम ठेवण्यासोबतच सीमावाद आणि दहशतवादावर कायमच आपली कडक भूमिका मांडली आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक म्हणाले,
0: भारताचा सीमावाद आणि त्याच वेळेला दहशतवादाबद्दलची प्रचंड कणखर भूमिका हे गेल्या 12 वर्षातल्या परराष्ट्र धोरणाचं एक अत्यंत महत्वाचं यश आहे. आपल्या बाजूचे 3 महत्वाचे देश म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका, या नात्या स्वरूपामध्ये त्यातनं होणारी घुसखोरी आणि दहशतवादाचं सावट हे आपल्या सीमांवरच नव्हे तर एकंदरीतच आपल्या धोरणांवरती पडलेलं आहे. वेळोवेळी पाकिस्तान सारख्या राष्ट्रानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा लावून धरलेला आहे. असं असताना युद्ध जरी केलं नाही तरी कोणत्याही तहाच्या किंवा चर्चेचा हा मुद्दा नाही हे अत्यंत निसंदिग्ध शब्दांमध्ये भारतीय परराष्ट्र धोरणानं सिद्ध केलेलं आहे. त्याच वेळेला पहलगाम आणि कारगिल सारख्या घोषणांबद्दल आपला लढा हा त्या राष्ट्राविरुद्ध नसून त्या राष्ट्रानं आश्रय दिलेल्या दहशतवादाविरुद्ध आहे आणि त्यातनं सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून केलेली कृती, त्याची निर्माण केलेली पार्श्वभूमी आणि त्याच्या साधपडसादावरती आपल्या परराष्ट्र धोरणानं आणि परराष्ट्र खात्यानं वेळोवेळी केलेली भूमिका हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये श्रीलंकेमधनं आपल्या देशामध्ये होणाऱ्या कारवायांच्या बाबतीत LTTEच्या माध्यमातून जे अडचणी आपल्या देशात निर्माण केल्या गेल्या होत्या त्याचं प्रमाण आणि तीव्रता आणि सातत्य हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमी झालंय हे आपल्या देशाच्या गृह खात्याबद्दल, आपल्या देशाच्या लष्करी खात्याबरोबरीनंच आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं यश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाला दहशतवादाचं उत्तर असं आहे की शेवटी दहशतवाद हा आपल्या देशाच्या जागतिक क्रमवारीतल्या वाढत्या स्थानाचा असलेला साधपडसाद आहे. ही भूमिका ज्या वेळोवेळी जागतिक व्यासपीठावरती खंबीरपणानं आणि स्वयंस्फूर्तीनं मांडणं हे दहशतवादाला दिलेलं एक धोरणात्मक उत्तर या शब्दांमध्ये याबाबतच्या परराष्ट्र खात्याच्या कार्यवाहीची वर्णन करावं लागेल.
1: श्रोते हो, G20 शिखर परिषदेसोबतच विविध जागतिक परिषदांमध्ये भारतानं विकसनशील आणि गरीब देशांच्या अर्थात ग्लोबल साऊथच्या समस्या मांडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे भारतानं आफ्रिकन युनियनला G20 परिषदेचं मिळवून दिलेलं कायमस्वरूपी सदस्यत्व होय. याविषयी आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक डॉ अनिकेत भावठाणकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
2: भारताचा स्वातंत्र्य लढा असेल की त्यानंतर देखील स्वातंत्र्यानंतर भारताने गरीब राष्ट्रांच्या प्रगतीसाठी नेहमीच आपला आवाज उठवलाय. मात्र मोदींच्या काळात जर याकडे पाहायचं असेल तर 3 दृष्टीने पाहू शकतो. पहिला म्हणजे ग्लोबल साऊथचा प्रतिनिधी म्हणून, म्हणजे ही जी गरीब आणि विकसनशील राष्ट्र आहेत त्यांना एक वेगळं नाव प्राप्त झालं होतं ते ग्लोबल साऊथ, आणि त्यांचं लीडरशिप कुठेतरी भारताने घेतलेले. त्या संदर्भात चीन सोबत त्यांचं स्पर्धा देखील चालू आहे. आणि याच संदर्भात 2023 जेव्हा भारतामध्ये G20ची कॉन्फरन्स झाली तर त्या G20च्या कॉन्फरन्समध्ये आफ्रिकन युनियन या प्रादेशिक संघटनेला सदस्यत्व मिळावं म्हणून भारताने कुठेतरी प्रयत्न केले. दुसरे म्हणजे संस्थात्मक सुधारणांचा आग्रह, म्हणजे UNSC असतील किंवा IMF, वर्ल्ड बँक यामध्ये देखील विकसनशील राष्ट्रांचा ग्लोबल साऊथचा प्रभाव असावा असा भारताचा आग्रह राहिलेला आहे. रिफॉर्म ऑर रिमेन इररेलेवंट ही भारताची भूमिका होती मोदींच्या कार्यकाळात. आणि तिसरं म्हणजे ब्रिज पॉवर ही रणनीती, म्हणजे G7 देश असतील आणि ग्लोबल साऊथ असेल यांच्यामध्ये कुठेतरी ब्रिज प्रमाणे काम करण्याचं भारताने या काळात काम केलं. आणि त्याच दृष्टीने व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ ही परिषद पाहता येईल, त्याचं हे संस्थात्मक रूप म्हणता येईल.
1: श्रोते हो, भारतानं आपले आंतरराष्ट्रीय संबंध केवळ व्यापार वृद्धीसाठीच नव्हे तर आपत्कालीन मदत पुरवून आपल्या सांस्कृतिक आणि मानवतावादी नेतृत्वाची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. कोरोना संकट काळात भारतानं वॅक्सिन मैत्रीद्वारे 100 अधिक राष्ट्रांना कोविड लसींचे पुरवलेले डोस हे त्याचं मोठं उदाहरण आहे. याविषयी भावटणकर यांनी सांगितलं,
2: भारत हा नेहमीच औषधांचा मोठा पुरवठादार राहिलेला आहे जागतिक स्तरावर. मात्र कोविडच्या काळात वॅक्सिन मैत्री भारताचं जे इनिशिएटिव्ह होतं त्यामुळे त्याला कुठेतरी इन्स्टिट्यूशनलाइज रूप प्राप्त झालं आणि 100 अधिक देशांना ती लस पुरवली गेली. आणि यामध्ये कोविडच्या काळामध्ये लोकशाही देश यांना काही संकटांशी सामना करतात असं एक चित्र उपस्थित राहत होतं, त्याला भारताने कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न केला. दुसरं म्हणजे यामध्ये सॉफ्ट पॉवरच्या दृष्टीने याच्याकडे पाहिलं गेलं. वॅक्सिन डिप्लोमसी म्हणून भारताने एक विश्वासार्ह पर्याय उपस्थित केला, म्हणजे भारतातले शेजारी देश असतील किंवा आफ्रिका असेल, लॅटिन अमेरिका असेल, सर्व देशांशी

0: भारताने चांगले संबंध प्रस्थापित केले या लसीचा पुरवठा करून, आणि त्याचवेळी युरोप आणि इतर देश फक्त अंतर्गत बाबींवर लक्ष देत होते, त्यामुळे भारत एक चांगला पर्याय उपस्थित झाला. पण यात एक मर्यादा आणि वास्तू देखील आहे की दुसऱ्या लाटेमध्ये भारताला जेव्हा स्वतःला गरज लागली तेव्हा भारताने तो बाहेरील जगावरील जो त्यांचा पुरवठा होता तो जरा कमी करावा लागला. त्यामुळे भारताला हे पण लक्षात घ्यावं लागेल की आपला अंतर्गत काय चालू आहे ते देखील निश्चितच भारताला पाहावं लागेल.
1: श्रोते हो, भारतानं जागतिक स्तरावर आपली भूमिका मांडताना पर्यावरण आणि हरित ऊर्जा क्षेत्रात केवळ शब्दांनी नाही तर धोरणात्मक निर्णय घेत बदल करता येतो हे सिद्ध करून दाखवलं. याविषयी बोलताना डॉक्टर अनिकेत भावठणकर यांनी सांगितलं,
0: आधीच्या काळामध्ये भारताची प्रतिमा ही स्पॉयलर जागतिक निगोसिएशन मध्ये होती, ती कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न या कार्यकाळात झाला. आणि त्यासाठी देखील पुन्हा मी तीन मुद्द्यांवर भर देऊ इच्छितो, म्हणजे केवळ घोषणा न करता त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात नॉन रिन्युएबल एनर्जी असेल, त्याचं 500 गिगावॉटचं लक्ष असेल, किंवा सौर ऊर्जा जी आहे त्यात भारताचा तिसरा क्रमांक, आणि महत्वाचं म्हणजे फ्रान्स सोबत इंटरनॅशनल सोलार अलायन्स ज्याचं मुख्यालय गुडगाव हरियाणामधल्या गुडगाव येथे आहे. या घोषणा नाही आहेत केवळ, त्या प्रत्यक्षात आलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्या अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे COP म्हणजे COP ही जी जागतिक हवामान बदल संदर्भात जे निगोसिएशन होतात, त्यात पॅरिस मधली जे 2015 जी कॉन्फरन्स झाली तिथे भारताने अत्यंत महत्वाचा रोल प्ले केला होता. तिथे भारताने क्लायमेट जस्टिस ही संकल्पना मांडली आणि तीही ग्लोबल साऊथच्या वतीने मांडलेली आहे. तिथे कुठेतरी आपला शिफ्ट झालेला दिसतो, अर्थात आता आपल्याला बघावं लागेल की मागचं दशक त्याला उलटलं तरी त्याच्यातून काही फारसं आपल्या हातात पडलंय का हे बघावं लागेल. त्यामुळे अंतर्गत जो विरोधाभास आहे तो तिसरा मुद्दा मी मांडतोय, त्यावर आपल्याला काम करावं लागेल. कारण जो कॉप पॅरिसचं कॉप जे झालं तिथे ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या अजूनही सफल झालेल्या नाहीत, आणि त्यामुळे आपल्याला अंतर्मुख होऊन त्याचा देखील थोडासा विचार करावा लागेल आणि औद्योगिक विकास आणि जो पर्यावरण समतोल कसा मांडता येईल याकडे थोडस लक्ष द्यावं लागेल.
1: श्रोते हो, भारत सरकारनं गेल्या 12 वर्षांच्या कालखंडात बँकिंग, वित्त, वैद्यकीय क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणली. यातील UPI पेमेंट प्रणालीची जगभरात झालेली मान्यता ही केवळ देशवासियांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथसाठी लाभदायक ठरली असं म्हणता येईल. भारतानं आपल्या खंबीर परराष्ट्र धोरणामुळे जागतिक पटलावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहेच, शिवाय जागतिक स्तरावर सर्व देशांसोबतचे संबंध वृद्धिंगत होण्यास त्यामुळे मदत झाली आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण News on AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, आणि निवेदन कौस्तुभ पटाई.

वृत्त विशेष आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून। श्रोतेहो, संध्याकाळचे 7:31 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार।

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 17 ज्येष्ठ शके 1948, अर्थात इंग्रजी कालगणनेनुसार दिनांक 7 जून 2026. आजच्या आपल्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कीर्तनकार प्रज्ञा सोमणी यांचं दृष्टीदान या विषयावरचं कीर्तन.

अर्थ समर्थ रामदास स्वामी मनाला उपदेश करतात, अरे बाबा मना, देहरूपाने पृथ्वीवर आपण प्रवासाला आलो ते परतीचं तिकट घेऊनच। देह काळाचं भक्ष्य आहे, जे लोक असं भान ठेवून जगले ते या भवसागरातून तरले नि कीर्ती रूपाने जगात उरले। एकदा एकनाथ महाराजांकडे

टवाळखोर आला. त्याने नाथांना विचारलं, सांगा बरं नाथ, मी कधी मरणार? नाथांनी सहज उत्तर दिलं, 8 दिवसात मरशील. 8 दिवसात मरणार हे वाक्य नाथांच्या मुखातून बाहेर पडलं आणि टवाळखोरीचं भूत त्याच्या मानेवरून उतरलं. तो नाथांना म्हणाला, खरंच का मी 8 दिवसात मरणार? नाथ म्हणाले, हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. नाथांचे हे बोल ऐकले, नाथांना म्हणाला, आतापर्यंत मी फक्त टवाळी केली, आता मी कसा वागू ते सांगा. नाथ म्हणाले, कुणाची निंदा करू नकोस, खोटं बोलू नकोस, जेवढा जमेल तेवढा दानधर्म कर, देवाचं नामस्मरण कर, स्वतःवर सुद्धा रागावू नकोस. हा टवाळ मनुष्य मृत्यूच्या नुसत्या जाणीवेनं इतका बदलला, इतका बदलला की खरंच नाथांनी सांगितल्याप्रमाणे वागू लागला. 8व्या दिवशी घरच्या माणसांचा निरोप घेतला, त्यांना सांगितलं, मी नाथांकडे जातो, आता परत येणार नाही. या माणसातला बदल सगळ्यांना जाणवला, जो तो नाथांना म्हणू लागला, या खळामध्ये बदल झाला, अशी कोणती औषधी आपण याला दिलीत? नाथ शांत होते. हा आला, नाथांच्या पायावर मस्तक ठेवलं, मी रडू लागला. नाथ म्हणाले, बाबा का रडतोस? तो म्हणाला, नाथ आज मी जाणार. नाथ म्हणाले, जाणार कुठे? अहो, आज 8वा दिवस, तुम्हीच मला म्हणाला होतात ना मी 8 दिवसात मरणार. नाथ म्हणाले, अरे वेड्या, प्रत्येक जण 8 दिवसातच मरतो, कारण मरणाच्या दिवशी या 8 वारातलाच कोणता तरी वार असतो. याचा अर्थ तू आजच मरशील असा धरलास. तो म्हणाला, पण या मृत्यू भयाची तुम्ही मला जाणीव करून दिलीत, मला जीवनाचा खरा अर्थ उमगला, मी आता सावध झालो, म्हणूनच तुकोबाराय म्हणतात,

या कृपेचा लाभ संतांनी जाणला, ते कीर्ती रूपाने अजरामर झाले। ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीला आज 750 वर्ष झाली। तुकाराम महाराजांच्या 350 वर्ष वैकुंठ गमन सोहळ्याला यावर्षीपासून सुरुवात झाली। शिवराय समर्थ यांच्या परलोक गमनास 350 वर्ष झाली, पण त्यांची कीर्ती आजही आपण गातो। त्याचं कारण हेच, अशा अनेक संत महंतांच्या त्यागातून मानवतेच्या शिकवणुकीमुळे आज हे राष्ट्र जगाच्या इतिहासात पूजनीय आहे। अशा संतांनी या देहाचं नश्वर पण जाणलं, तसंच या नरदेहाचा मोठा गुणही जाणला। समर्थ म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। संत महंतांनी पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय यांची खरी सार्थकता जाणली आणि इंद्रियांना कार्यरत केलं। सुभाषितकार म्हणतात, हस्तस्य भूषणम दानम, सत्यम कंठस्य भूषणम, श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, भूषणै किं प्रयोजनम। हात दानाने शोभून दिसतात। सत्य आणि चांगलं बोलणं हेच कंठांचं खरं भूषण आहे, तर चांगल्या गोष्टी ऐकणं यामुळेच कानांची शोभा वाढते। अशा प्रकारे इंद्रिय रूपी सुंदर शरीराच्या सुंदर लेण्यामध्ये डोळे फार मोलाचे आहेत बरं का। या डोळ्यांचं खरं काम सृष्टी रूपानं नटलेल्या या परमेश्वराच्या विशालतेचं दर्शन घेऊन हृदयावर त्याचा ठसा उमटवणं, सागराची गंभीरता सखोलता, तर नदी वृक्ष यांची परोपकार, तर आकाशाची विशालता, तर पृथ्वी

क्षमाशीलता यांचं दर्शन मनाला सतत घडवून मनाला विशाल करणं हे डोळ्यांचं खरं काम आहे. निसर्गाची परोपकारता घ्यावी, आपल्याला यथाशक्ती यथादान करता आलं तर करावं, आणि त्यागाची जाणीव सतत मनात रुजवावी. संत म्हणतात, खरं सुख त्यागात आहे, भोगात नाही. सध्याच्या भोगयुगात या उपदेशाची प्रत्येकाला जरूर आहे. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, धरुनी आवडी करावी तातडी परमार्थी, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरुनी राहो. संसारातील भूल भुलैयाला भूलून विषयाच्या धुराने जर डोळे अंध झाले असतील तर संत पुरुषांचा वाराच म्हणजे त्यांचे विचारच आपल्याला वाचवतील. म्हणूनच क्षणाक्षणाचा विचार करून सावध झालं पाहिजे. सुभाषितकार म्हणतात,

अखिलं खलु येन दुग्धं नित्यं ददाति महिषी ससुतापि पश्य। जनावरांना विचार शक्ती नाही असं आपण म्हणतो, पण त्यांना देखील स्वतःच्या अपत्यापेक्षा दान करणं अधिक महत्वाचं वाटतं। हेच पहा, पारडू असलेली म्हैस सुद्धा तिला खायला दिलं की त्याची परतफेड अनेक पटीनं करते। पारडासाठी दूध राखून न ठेवता माणसाला सगळंच्या सगळं देते, दान करते। एवढंच काय, पशूंच्या कातडीचा उपयोग सुद्धा माणसासाठी होतो, पण एवढा त्याग करून त्याच्या मोबदल्यात पशूला काही कीर्ती मिळत नाही। म्हणजेच माणसानी म्हशीसारख्या पशुपासून कृतज्ञता बुद्धी शिकण्यासारखी आहे। माणसाजवळ देण्यासारखं बरंच धन परमेश्वरानं देऊन ठेवलं आहे। कुणी श्रीमंत अन्नदान, भूदान, धनदान करून कीर्ती ठेवून जातो, पण ज्याच्याजवळ धनाची श्रीमंती नाही पण बुद्धी किंवा ज्ञानाची समृद्धी आहे ते विद्यादान करतात, आणि सर्वसामान्य मनुष्य अनेक प्रकारची त्याला परवडतील अशी दान देतो। आपल्याला लाभलेलं मानवी शरीर, मानव देह याचं सामर्थ्याचं ज्ञान फार कमी जणांना असतं। माणसाला जरी श्रीमंती नसली, बुद्धी नसली, तरी शरीराच्या बळावर तो हल्लीच्या काळात ज्या दानांना महत्व आहे अशी दाने म्हणजेच रक्तदान, देहदान, नेत्रदान, दृष्टीदान करू शकतो। जागतिक कीर्तीच्या एका सौंदर्य सम्राज्ञीला स्पर्धेत प्रश्न विचारला गेला, आपले डोळे फार सुंदर आहेत, त्याबद्दल आपल्याला फार गर्व असेल नाही? त्या सौंदर्य सम्राज्ञीनं तेजस्वी डोळे मिटल्यासारखं केलं, जणू काही त्या दृष्टीदात्याचं चिंतन ती करत असावी। तिने पटकन उत्तर दिलं, मी माझ्या सुंदर डोळ्यांचा उपयोग तर हे सुंदर जग पाहण्यासाठी करतेच आहे, पण मरणोत्तर या सुंदर डोळ्यांचा उपयोग एखाद्या अंध माणसाला दृष्टी देण्यासाठी झाला तर त्या डोळ्यांची सुंदरता शतपटीनं वाढेल आणि त्यातच मला आत्मिक आनंद मिळेल, म्हणून मी मरणोत्तर दृष्टीदान केलं आहे। मग त्या सौंदर्य सम्राज्ञीचं खरंच आपल्याला मिळालेल्या सुंदर देहाचं आणि त्याच्या अमर्याद अशा शक्तीचं तिला खरंच ज्ञान झालं। आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, आपल्याला जो जीवनातला क्षण आणि क्षण मिळाला आहे त्याचा विचार करावा। म्हणूनच ते आपल्या अभंगात वर्णन करतात,

महाभारतात अशी कथा आहे, एका ब्राह्मणाच्या पित्याचं निधन झालं. आपल्या पित्याचा अग्निसंस्कार चंदनाच्या लाकडाने करावा असं त्या ब्राह्मणाने ठरवलं. पण तो स्वतः दरिद्री, तेव्हा चंदनाची लाकडं विकत घेणं त्याला जमणार नव्हतं. तो धर्मराज युधिष्ठिराकडे आला. आपली इच्छा सांगून त्यांनी सांगितलं, राजा, अरे तू मला चंदनाची लाकडं देशील तर मी तुझे उपकार जन्मभर विसरणार नाही. युधिष्ठिर म्हणाला, अरे बाबा, ते सगळं खरं आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस, तुला चंदनाची सुकी लाकडं कशी मिळणार? माझ्या मालकीच्या जंगलात सर्वच लाकडं ओली आहेत. तेव्हा मी मनात असून सुद्धा तुझी इच्छा पुरी करू शकत नाही. निराश झालेला ब्राह्मण अंगदेशचा राजा कर्ण याच्याकडे आला आणि त्यांनी आपली करुण कहाणी अत्यंत करुण स्वराने कर्णाला सांगितली. कर्ण म्हणाला, खरं आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, चंदनाची सुकी लाकडं मिळणार नाहीत, पण मी तुला विनमुख परत पाठवणार नाही. असं सांगून कर्णाने ताबडतोब आपल्या नोकरांना आज्ञा केली, कारण चंदनाचं सिंहासन हे कर्णाने स्वतःला बसवण्यासाठी बनवून घेतलेलं होतं. कर्णाला ते आठवलं. त्यांनी नोकरांकरवी ते चंदनाचं सिंहासन फोडलं आणि ब्राह्मणाला त्या चंदनाच्या लाकडांचं दान केलं. ब्राह्मण कृतार्थ झाला, कर्णाच्या पाया पडला आणि म्हणाला, आपण धन्य आहात. आपली दानाची शक्ती फारच धन्य आहे, म्हणूनच खरोखर आपल्याला दानशूर म्हणतात, ते काही खोटं नाही. खरं म्हटलं तर युधिष्ठिराचं सिंहासनही चंदनाचं होतं, पण युधिष्ठिराजवळ मनाची श्रीमंती नव्हती असं म्हणा किंवा युधिष्ठिराला सुचलं नाही म्हणा, पण युधिष्ठिराकडून तो ब्राह्मण विनमुख परत गेला हे खरं. गीतेत असं म्हटलं आहे की दान देताना स्थळ, काळ, पात्रतेचा विचार करावा, पण काही काही वेळा या विचाराला मुरड घालावी लागते आणि अशा वेळेस आपल्याजवळ जे दान देण्यासारखं आहे, तसंच जे दान देण्याचा फक्त आपल्याला अधिकार आहे आणि जे दान मरणोत्तर केलं जातं, पण त्याचा विचार मात्र जिवंतपणी शरीर चांगल्या अवस्थेत असतानाच करावा, कारण तुकाराम महाराज मूळ अभंगात म्हणतात,

माणिक वर्मा यांनी गायलेलं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं दशरथ पुजारी यांनी. श्रोते हो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्यापूर्वी आठवण उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल कारली पिकाची लागवड याविषयीची माहिती. आणि उद्या संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण राज्यस्तरीय प्रसारण ऐकू शकाल. बरे तर शेतकरी बंधू भगिनींनो, आता मात्र माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमातून आपला निरोप घेत आहोत. हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला रोशन जाधव यांनी. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. मच्छिंद्र बोराडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित. उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत. तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचललं आहे असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर

0: आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेओंग सुक यांना देशाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून नामनिर्देशित केलं आहे. दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री ठरतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंगोलियात उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी आज पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात 2 सुवर्ण आणि 2 कांस्यपदकं जिंकली. अंतिम लढतीत दीपकनं 61 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या असिल आयताकिन याचा 6-0 असा पराभव केला तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या येदिगे कासिमबेकवर 2-0 मात केली. 65 किलो वजनी गटात मोहित कुमारनं कझाकस्तानच्याच ओसिम झान दास्तान बेक याच्यावर 17-6 असा दणदणीत विजय मिळवत कांस्यपदक निश्चित केलं तर 97 किलो वजनी गटात विकीनं मंगोलियाच्या गान खुयाग गान बतार याला 4-0 नमवत कांस्यपदक पटकावलं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावसंख्येवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 4 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या, म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफसर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णानं 2 बळी घेतले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी म्हटलं आहे. त्या छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागांत 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य ठरणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उद्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रांचा मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेजर अभिलाषा बराक यांचं अभिनंदन केलं आहे. हा सन्मान मेजर बराक यांची उत्कृष्ट सेवा आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षक मोहिमेतल्या भारताच्या दीर्घकालीन योगदानाचा गौरव करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातल्या संयुक्त आयोगाची आठवी बैठक आज नवी दिल्लीत झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या जागतिक घडामोडींविषयी चर्चा केली, तसंच विभागीय आणि बहुपक्षीय व्यासपीठांवर सहकार्य आणि समन्वय वृद्धिंगत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राबवलेल्या ऑपरेशन गोल्ड नेक्सस अंतर्गत सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलो 200 ग्रॅम परदेशी सोनं जप्त केलं असून 7 जणांना अटक केली आहे. त्यात बांगलादेश आणि श्रीलंकेतले 3 प्रवासी, विमानतळावरचे 3 कर्मचारी आणि सोनं स्वीकारणारी व्यक्ती यांचा समावेश आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे 42,927 कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. पश्चिम आशियातला तणाव हे या विक्रीमागचं मुख्य कारण आहे. या भूराजकीय अनिश्चिततेचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला असून ऊर्जेच्या अस्थिर किमती आणि पुरवठा साखळीतला दीर्घकालीन व्यत्यय यांबाबतच्या वाढत्या भीतीमुळे हे गुंतवणूकदार जोखीम उचलायला कसरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित. उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, रात्रीचे 8:15 आणि 30 सेकंद झाली आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया रावसो कोर्लेकर व पार्टी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या. रचना आहे संत नामदेवांची.
1: गुरुवर्या

0: खालच्या खाली वरच्या वर झालं,
1: स्वतः धोत्यावाला वाट धो झाली होती जायला,
0: नदीच्या पड्याला जायला फिरून माघारी बघतो तर आयचं जे कृत वडल्यासारखं होते बिरका,
1: म्हणून मात्र शिरभाळप्पा काय केलं
0: फिरून

0: ਜਾ ਮੋਰੇ ਨਗਰਾਲਾ ਤਸ ਬਾਵੜੀ ਪਾਨਿਆਲਾ मैदान माळा लागला होता त्या वेळेला
1: आणि स्वतः शिदमाळा
0: ताज बावडी पाण्याला गेला होता एवढ्या वेळेत विचार केला होता शिदमाळा पान
1: आणि त्या त्रिमंगताला
0: बाबा
1: काय झाला
0: म्हणला 350 म्हणला राखणी तहज म्हणला आपण कसं जायचं
1: म्हणून शिदमाळा त्यावेळी
0: भंडारा बेकैला कडे कुलप्या निकळायला
1: स्वतः शिदमाळा वाट लागली होती जायला
0: अरे होत्या चालला

0: सीसी नारायण बीर कहला बघून
1: जसा मात्राला लावता पुष्करईला
0: बाबा
1: काय झाला
0: साडेतीनशे म्हणला बंदी खाल्ल्या टाकण्यात म्हणला
1: अरे तू मात्र कुठणाला गाव नाव सांगला उकर मला
0: तू कसाला सांग म्हणताना सिद्धमाळा बालाल तो बोलला
1: अरे स्वतः तो मात्र त्याला
0: बाबा
1: काय झाला
0: शिर्ड्यान म्हणत काय म्हणला माझ्या काशिनी बिराबाच्या शेवला तास उडला पाणी आलूया
1: पाणी नाही एवढं म्हणताना स्वतः शिवसेनारायण
0: बाबा
1: काय झाला
0: मी म्हणला बावडीला येडा घालून माझ्या फडीची राखण म्हणला झाकण केलं एवढ्या बारूला मी रातांदळा घालूया मला डोळे देतवा पाणी निबिरका
1: मी एवढं म्हणताना शिरमाळाप्पा त्यावेळी
0: हायला आपण तर ह्याला द्याव नाही तर आपण पाप लागेल गुरु छेवा मानून करणार नाही म्हणून सिद्धमाळापण काय केलं
1: करणार होता मात्र शिवसेनारायणाला सांगायला
0: बाबा गावाच्या खालचं म्हणला लिंगुडा चाळाय म्हणला लिंगुडा आळात सौद जायचं
1: आणि उरपंत माघारी यायचं
0: गात निघून

0: शिशिनारायण नापळ काढायला एवढं काय करायला आपण अवघडा का म्हणलं
1: नक्कीच जाऊन येतो आत्ताच्या आता
0: लिंगुड्याच्या आळ्याला गेला त्यावेळी
1: आणि स्वतः जाताना समज गेला
0: उरपडाला डोळा आले कात निघून गेले तिथे माळा माघारी फिरला
1: शिशिनारायणाला लागलो उद्या दिसायला गडब गडबडीन मात्र
0: जाईल म्हणलं आपण काहीतरी ओघवान घ्यावं
1: वैगे बावडीवर पळत तो गेला
0: पळत गेला पाणी दोन पायऱ्या उतरत होत असं करत करत पाणी गेलं तळाला
1: आणि स्वतः त्याच वेळी
0: खाली तळाला राहतला काय उतर भरवला
1: आणि
0: सात बाबा आदरला आश्रमा सात बाबा आश्रमा
2: मागिता
0: युग माझ्या माळाला

0: फायदे सिद्ध महाराप्पा गेला होता तावला सात आश्रमा खायला ते बोलायला
1: सिद्ध महाराप्पाला
0: बाबा आम्हाला गंगेचा काहीतरी वगमान दे
1: आणि
0: वगमान दे म्हणता ना सिद्ध महाराप्पा काय झाला
1: आणि सिद्ध महाराप्पा काला होता वगमान तो दिला
0: गंगेचे पुजा गंगेला सोडते तुला परडी करू ना
1: आणि
0: तोर काय शिष्य नारायण काय म्हणतो या
1: तर या सिद्ध महाराप्पाला
0: सात्या सरला बाबा वगमाने दिला
1: आणि
0: आता मला सुद्धा वगमान दे
1: मग मात्र पुढे जा
0: असे म्हणताना त्यावेळी
1: सिद्ध महाराप्पाला
0: काय केलं
1: आणि काय तो वगमान लाला होता देहीला
0: पंचमी जातनाला नागपंचमी बारा वाट्याचा काढतेले तुझ्या नवना
1: आणि
0: दूध घालतेले वारला तुला उपास धरतेले बाबा असा वगमान दे आला
1: आणि वगमान देऊन सिद्ध महाराप्पा

0: झाला हैदे बरका सिद्धमाराप्पा निघून गेला होता कशा बाग फुलाला आणि स्वतः बागला जाऊन मात्र सिद्धमाराप्पा
1: सिलके सिलके जाय शेवंती चापा मोगरा नाना परिची बरका
0: फुल तोडून मात्र दुर्णा घेतला होता सिद्धमाराप्पानं बघलेला आणि घडा लावला होता खांद्याला सिद्धमाराप्पा निघून मात्र
1: हैदे निघून झाला इसीच्या तोंडाला भरल्या अंगाला मुकाट जाऊत
0: आणि
1: हैदे पाचे पांडवाचा भीम बिरका रकणीला होता
0: आणि स्वतः मात्र माजून दोघींना सहीला
1: आयला गेला तर मुकाडा जाव तर गुरु शेवा मानून घेणार नाही
0: वैगे
1: चांग बाल गाला तर गाला निवरणा

लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आपण ऐकत होतात रावसो कोरलेकर आणि पार्टी यांनी गायलेल्या संत नामदेव यांची रचना असलेल्या धनगरी ओव्या आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया वंदना गंधर्व यांनी गायलेली गीतकार फैज रतलामी यांची गझल.

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, यानंतर ऐकूया शंकर देवराज यांनी गायलेली जिगर मुरादाबादी यांची गझल.

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो शेवटी ऐकूया प्राजक्ता सावरकर शिंदे यांनी गायलेली फैज अहमद फैज यांची गझल.

0: well-being and prosperity of all. Indian wrestlers continued their impressive run at the Ulaanbaatar Open in Mongolia today, winning 2 gold and 2 bronze medals in the men's freestyle category. Deepak clinched the gold medal in the 61 kg category, defeating Kazakhstan Asil Akkan 6-0 in the final. And that is the end of this news bulletin.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 8 जून 2026 रोजी 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.

सोते हो रात्रि से? अरे श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:11 झाली आहेत. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. इथे ह्याला येत नाही.

आज दिनांक 7 जून रोजी 10 वाजता नोंद झालेल्या वृत्तानुसार मुंबई शहर आणि उपनगरात अंशत ढगाळलेलं वातावरण होतं. काल कोलाबा येथे कमाल 36 तर किमान 30 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर सांताक्रूज येथे कमाल 35 आणि किमान 30 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवेतील सापेक्ष आर्द्रता कोलाबा आणि सांताक्रूज येथे अनुक्रमे 75% आणि 75% होती. मुंबई आणि उपनगरांसाठी येत्या 24 तासांसाठीचा हवामानाच्या अंदाजाप्रमाणे अंशत ढगाळलेलं वातावरण असेल, हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांसाठी हवामानासंबंधी कोणतीही विशेष सूचना नाही, परंतु वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर असेल आणि तो 65 किमी प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. हे होते आजचे हवामानाचे वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

श्रोतेहो, रात्रीचे 11:17 झाली आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया उत्तरा केळकर यांच्या स्वरातील पद्मा लोकूर यांची रचना

श्रोतेहो, कार्यक्रमात पुढील गीत आहे सुधाकर कुलकर्णी यांचं. संगीतबद्ध केलं आहे भूमानंद बोगम यांनी, तर स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: आत्ताच आपण ऐकला शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये बालाराम प्रसाद यांचे बासरीवादन आपण ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती संतोष मिश्रा यांनी.
1: श्रोते हो, तुम्ही आत्ता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी आग्रहात.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, रात्रीचे 12 वाजले आहेत. आता आकाशवाणीच्या संग्रहातून मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमाचा भाग 49 आपण ऐकणार आहोत.
4: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या भावगीतांवरील कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत सोहनी आता आपण जवळपास अशा भावगीतांच्या कालखंडात आहोत की संगीतकार हा केवळ वेगळा घटकच नव्हे तर आरेंजर नावाचा एक घटक देखील एक महत्वपूर्ण भूमिका आता बजावित आहे नुसत्या पेटी तबल्या वादनापासून आपण म्हणजे जो जी एन जोशी किंवा गजानन

0: अडवेंचरसारख्या संगीतकारांचा काळ होता, तेव्हापासून ते आजच्या या काळापर्यंत मध्यंतरीच्या काळामध्ये स्वतंत्र संगीतकार आले.
1: 60 सालापर्यंत हीच अवस्था होती. 60 सालानंतर त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि अरेंजर नावाचा प्राणी त्या ठिकाणी
0: आला. आणखी संगीतकारांच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर म्हणजे समजा आपण वसंत प्रभू, दत्ता डावजेकर ही एक पिढी मानली तर सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर यांचं अस्तित्व देखील आता आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. आजच्या या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे मला मागच पण एकदा कुठेतरी वाचलेलं होतं की हा जो प्रवास आहे भावगीतांचा तो एकंदरीत सायंतारापासून शुक्रतारापर्यंत आहे, असं त्या नेमक्या त्या गोष्टीचं दर्शन आपल्या आजच्या कार्यक्रमामधून घडणार आहे. पहिलं गाणं आपण जे निवडलं आहे ते यशवंत देवांचं आहे, जे दोन्ही पिढ्यांचे संगीतकार म्हणून त्यांचं नाव घ्यायला काही हरकत नाही. सुधीर फडक्यांनी गायलेलं हे आता आपण गाणं मला वाटतं
1: यशवंत देवांचं जे संगीतातलं गाणं आहे सुधीर फडक्यांनी गायलेलं ती पाडगावकरांची रचना आहे आणि यशवंत देवांनी पाडगावकर, वाराकांत, नाग देशपांडे यांच्याही रचना सुधीर फडक्यांच्या आवाजामध्ये केल्या आणि त्या लोकप्रियही झालेल्या होत्या. चित्रपट आणि गीत रामायणाचे कार्यक्रमामध्ये सुधीर फडके व्यस्त असल्यामुळं संगीतकार म्हणून त्यांची भावगीतं ह्या काळामध्ये फार कमी दिसून येतात, पण गायक म्हणून यशवंत देवांच्या सारख्यांनी त्यांच्याकडनं आवर्जून काही गाणी गाऊन घेतलेली आहे. त्यापैकीच एक रचना आपण आज निवडलेली आहे, डोळ्यामधले आसू पुसती ओठावरले गाणे, ही पाडगावकरांची रचना आपण ऐकूया सुधीर फडकेंच्या आवाजात.

0: म्हणजे एकंदरीत या दृष्टीनं जर पाहिलं, मग आजचा जर उल्लेख केला त्या दृष्टीनं, तर आजचा कार्यक्रम हा आपला एकंदरीत रंगारंग असा कार्यक्रम असणार आहे. कारण त्याच्यामध्ये भरपूर वैविध्य आहे. जसे जुने संगीतकार आहेत तसे आजचे देखील संगीतकार आहेत. अर्थात आपण हे आजचे असं म्हणतोय ते देखील 40 वर्षापूर्वीचे सालातले आहेत. म्हणजे त्याला देखील आज 40 वर्ष होऊन गेलेले आहेत.
1: 50 वर्ष
0: या सगळ्या कालखंडाचा जर आपण विचार केला तर मराठी युगलगीतांची संख्या कमी दिसते असं मागे देखील तू एकदा म्हणाला होतास. विशेषतः हिंदीच्या तुलनेमध्ये खूप कमी युगलगीतं मराठीमध्ये आहेत. त्याच दृष्टिकोनातून आपण आजच्या कार्यक्रमामध्ये काही खास अशी युगलगीतं निवडलेली आहेत.
1: तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. अरुणदाते सुधा मल्होत्रांचं गाणं गाजल्यानंतर अरुणदातेंनी सुमन कल्याणपूर, लता मंगेशकर, दिलराज कौर, आशा भोसले, कृष्णा कल्ले ह्या गायिकांच्या बरोबर युगलगीतं गायलेली आहेत आणि ती आपण पुढे मागे ऐकणारच आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आशा भोसले आणि अरुणदाते यांच्या स्वरातलं एक युगलगीत निवडलेलं आहे, ज्याचे गीतकार आहेत मंगेश पाडगावकर आणि संगीत आहे खळे यांचं. आणि चारुकेशी रागामध्ये हे गाणं बांधलं आहे असं जाणकारांनी लिहून ठेवलेलं आहे. तर ही रचना आपण ऐकूया, सर्व सर्व विसरू दे.

0: सोहरे, यानंतर आपण दोन युगलगीत सलगपणे ऐकणार आहोत, कारण या दोन्ही गाण्यांचे गायक, संगीतकार आणि कवी हे सगळे एकच आहेत. आणि थोडक्यात मला वाटतं एकाच ध्वनिमुद्रिकेच्या या दोन बाजू आहेत,
1: पाटपोट आहेत.
0: पाटपोट ज्याला आपण म्हणतो असा तो प्रकार आहे बाबूजींचा, म्हणजे सुधीर फडक्यांच्या आवाजाची जादू तर मराठी मनावर सुरू झालेली होतीच आणि त्यात देखील ते नवनवीन प्रयोग देखील करत होते. मात्र भावगीतांच्यापेक्षा त्यांची, म्हणजे भावगीतांमधील युगलगीतांपेक्षा चित्रपटांतील युगलगीतं सुधीर फडक्यांची
1: खास आहेत. बरोबर, जी गायले ती सर्व
0: जास्त खास आहेत.
1: आणि आज जे आपण निवडलेलं आहे ते उषा अत्रे अर्थात उषा वाघ आणि सुधीर फडके यांच्या स्वरातली दोन गाणी आपण निवडलेली आहेत. वंदना विटणकर यांच्या ह्या गीतरचना आहेत. आणि आपल्याला आठवत असेल की उमज पडेल तर या चित्रपटामध्ये सुधीर फडके आणि उषा वाघ यांनी एक गाणं गायलेलं होतं आणि त्या काळामध्ये ते अतिशय प्रसिद्धही झालेलं होतं. त्यामुळेच, त्या लोकप्रियतेमुळेच मला वाटतं की ही रेकॉर्ड निघालेली असावी. आता ह्या ही दोन गाणी म्हणजे अशी आहेत, भाव विकल ओठावर हे एक, आणि दुसरं जे आहे ते स्वप्न भाव वेडे. अशा ह्या दोन रचना आपण सुधीर फडके आणि उषा वाघ यांच्या आवाजामध्ये ऐकणार आहोत.

0: श्रोतेहो, या दोन युगलगीतांच्या नंतर या युगलगीतांच्या ज्या कवी होत्या त्या वंदना विटणकर यांच्या संबंधात मी थोडंसं आधी बोलतो. गाणी तर आत्ता आपण ऐकलेलीच आहेत. वंदना विटणकर यांची इतकी गाणी असतील असं मला वाटलं देखील नव्हतं, इतकी गाणी त्यांची सापडतात. 31 डिसेंबर 2011 रोजी वंदना विटणकर आपल्याला सोडून गेल्या. आणि त्यांच्या लोकप्रिय गाण्यांचा जर एकंदर आपण काळ जर लक्षात घेतला तर मला वाटतं या काळामध्ये त्यांची गाणी इतकी असलेल्या काही म्हणजे
1: तिनेच 10 गाणी गायलेली,
0: म्हणूनच तिने एवढे
1: 8 गाणी मोहम्मद रफीच्या आवाजामध्ये
0: आणि
1: श्रीकांत ठाकरे.

0: आणि श्रीकांत ठाकरेंनी अनेक गाण्यांच्यासाठी वंदना विटणकर
1: यांच्या मोठा प्रदीर्घ काळ असून देखील वंदना विटणकर हे नाव काय आपल्या मनात अजून पटतीत कसं?
0: ज्यावेळेला आपण त्यांची गाणी ऐकू त्यावेळेला ऐकणाऱ्याला लक्षात येईल की या गीताच्या गीतकार वंदना विटणकर होत्या.
1: हा म्हणजे ही थोडीशी माहिती वंदना विटणकरांच्या संबंधात. यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते पुन्हा आपण मला वाटतं थोडासा वसंत प्रभूंच्या कालखंडाकडे जाणार आहोत आणि मला वाटतं हे थोडंसं अनिवार्य देखील आहे. आणि काही श्रोते आपल्याला आठवणी करतात की प्रभूंचं हे गाणं राहून गेलं वगैरे आणि
0: त्याचं राहिलेली काही गाणी आपण निवडली
1: निवडतो अजूनही निवडावी लागतायतच वसंत प्रभूंची गाणी.
0: आणि एक लक्षात घ्या की 100 गाणी वसंत प्रभूंनी भावगीताच्या स्वरूपामध्ये दिलेली आहेत आणि 100 मधली जवळजवळ आपण 40-50 गाणी तर सहज वाजवलेली आहेत. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जी रचना ऐकणार आहोत ती पी सावळाराम यांची आहे, मानसकन्या कण्वमुनींची. ही लता मंगेशकरांच्या आवाजातली सदाबहार अशी रचना आहे.

श्रोते हो, आकाशवाणीच्या संग्रहातील मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमाचा भाग 49 आपण ऐकलात. रात्रीचे 12:30 वाजले आहेत. आता ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया डबल सीट या चित्रपटातील जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील गीत. रचना आहे स्पृहा जोशी यांची, तर संगीत ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं.

यापुढे ऐकूया ऋषिकेश रानडे यांच्या स्वरातील श्रीरंग गोडबोले आणि सतीश राजवाडे यांची रचना. संगीत आहे अविनाश विश्वजीत यांचं. चित्रपट मुंबई पुणे मुंबई.

कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत जगदीश खिवूडकर यांची रचना. संगीतबद्ध केला आहे भास्कर चंदावरकर यांनी. चित्रपट सामना आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. मधुसूदन काळेकर यांची रचना आहे, स्वर आहे सुरेश वाडकर यांचा. चित्रपट गुपचूप गुपचूप.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

कार्यक्रमात पुढे ऐकूया टाइमपास या चित्रपटातील गीत. गायक स्वप्नील बांदोडकर, रचना आहे गुरु ठाकूर यांची. चिन्नर आणि महेश यांनी संगीत दिलं आहे.

सोनू निगम यांच्या स्वरातील गाणं आता आपण ऐकणार आहोत. चित्रपट दुनियादारी. मंगेश कांगणे यांची रचना आहे तर पंकज पडघण यांचं संगीत.

या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम इथंच संपला. श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचा 1 वाजला आहे. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. कलाकार सौम्या कंटक यांचं गायन आपण ऐकणार आहोत. राग मालगुंजी. विलंबित गत 1 तिलवाडा तर द्रुत गत 3 तालात निबद्ध आहेत. अनुक्रमे बंदिशींचे बोल आहेत बनमे चरावत गैया आणि रानी कारी डरावन लागिरी. त्यांना तबल्यावर साथ केली आहे प्रसून चटर्जी यांनी, तर संवादिनीवर साथीला आहेत अनंत केमकर. तर ऐकूया सौम्या कंटक यांचं शास्त्रीय गायन राग मालगुंजी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच कलाकार सौम्या कंटक यांचं राग मालगुंजीमधील गायन आपण ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती प्रसून चटर्जी यांनी, तर संवादिनीवर साथ केली होती अनंत केमकर यांनी.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5 star हॉटेलची गोष्ट.
5: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM Rainbow आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीवर
4: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर. कधी कुणी

0: श्रोते हो, रात्रीचा 1:30 आहे. आता ऐकूया कार्यक्रम मालिका विशेष.
1: नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. दोस्तांनो, आयुष्यच हे एक संघर्ष आहे आणि त्या संघर्षात आपण खूप काही चुका करत असतो, परंतु त्या चुकांचा पश्चाताप न करता त्यावर मात करून किंवा त्यावर उपाय शोधून आपण आपलं आयुष्य यशाच्या पायरीवर नेण्यात आपण यशस्वी होऊ शकतो. आज आपण संघर्षावर मात करण्याची वृत्ती हा गप्पांमधून चैताली कांबळे आणि विठ्ठल यांनी प्रवीण दवणे यांच्याशी साधलेला संवाद ऐकणार आहोत. वय वादळ विजांचं या कार्यक्रमाचा भाग चौथा आज आपण ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया. सुस्वागतम मित्रांनो, वेलकम. आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत. दवणे सर, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा आम्ही हा प्रोग्राम करून घरी जातो ना, घर म्हणजे एक पोस्ट ऑफिस बनून राहिले. अगदी पत्रांच्या ढिगाऱ्यामध्ये आम्ही आजकाल बसतोय.
2: बरं
1: विठ्ठल, तुला नाही का रे असं वाटत
2: की आपला चेहरा मला काहीतरी वाटतो वेगळा, टेन्शन काहीतरी, काहीतरी वेगळं नकारात्मक पत्र आलंय का कुठले का?
3: सर असं सर, मला माझी परिस्थिती तिच्यापेक्षा वेगळी नाहीये, पण मला एक वेगळंच जरा टेन्शन आहे. माझा एक मित्र आहे हेमंत नावाचा, हुशार आहे चांगला, पण त्याच्याकडून परीक्षेमध्ये का कोणा स्टॉक अनावधानाने त्यांनी कॉपी केली आणि तो पकडला गेला. आणि आता तो इतका टेन्शन मध्ये की मी जेव्हा त्याला भेटायला जातो तेव्हा त्याला काहीही करण्याची इच्छा नसते. म्हणजे अगदी वेगवेगळे विचार त्याच्या मनात येतात. तर मी त्याला काही सांगणं म्हणजे मला तरी कळत नाही की मी त्याला काही सांगू. सर अशा माझ्या त्या मित्रांबद्दल म्हणजे मित्राला म्हणजे त्याच्यासारखे अनेकही असतील, तर तुम्ही काय सांगाल?
2: तुझं टेन्शन समजू शकतो. आणि पुष्कळला काय होतं की आधी परीक्षेचा आणि नंतर निकालाचा असा हा जो काळ आहे ना तुम्हा मुलांचा, हा थोडा तणावाचा असतो. आणि त्याच्यामध्ये असा काही अपघात जर हातून घडला तर त्यानंतर आणखीनच वेगळ्या तऱ्हेचा तणाव येतो. पण मला असं वाटतं की ही कॉपी पकडली गेली म्हणून त्याला तणाव आला असेल तर तो एक भाग झाला, पण मुळामध्ये कॉपी करावीशीच वाटणं हाच केवढा मोठा अपघात आहे. हो की नाही? म्हणजे आपल्या मनामध्ये गुन्हा करून 4 मार्क जास्त मिळवावेसे वाटणं

0: त्यामुळे आम्हाला वाटतं की मनोविकृती आहे. त्यामुळे आधीच जर आपण सबळ असू, आपला गृहपाठ उत्तम असेल, आयुष्यामध्ये आपली पूर्वतयारी उत्तम असेल, तर आपल्याला अशा तऱ्हेचं काही करावंसंच वाटत नाही. मग तुझा जो मित्र आहे त्याला आता जो तणाव आला आहे, त्या तणावातून मोकळं होण्यासाठी त्याला हे सांग की बाबा रे, एक चूक तुझ्या हातून घडली आणि कदाचित एखादं वर्ष तुझं बुडेल, पण त्यांनी तू इतका निराश होऊ नकोस की सगळं आयुष्यच बुडून जाईल. त्यामुळे चुका घडतात, चुका घडतात आणि त्या घडलेल्या चुकांतून सुधारण्याची संधी मिळते. त्यामुळे आता एक चूक झाली ना, आता पुन्हा नवीन चूक करण्याची कुठल्याही तऱ्हेची मनामध्ये तू आतून सुरा विचारांची रेषही उमटू देऊ नकोस. कारण काय आहे की परमेश्वर नियती तुम्हाला एकदा संधी देते आणि मग ती संधी दिल्यानंतर पुन्हा पुन्हा नियतीची पण परीक्षा बघू नका. त्यामुळे मी सांगेन तुझ्या मित्राला, तुझ्याकडून सांगेन निरोप दे की ज्याच्या ज्याच्याकडून अशी चूक झाली असेल त्याने आता अशी चूक पुन्हा करू नका. पण पश्चाताप जर झाला असेल तर पश्चातापाचा पुरावा काय आहे, आता भरपूर काम करा, भरपूर श्रम करा आणि जिद्दीनं सगळं जुनं अपयश भरून टाका. दुसरं काय सांगणार,
1: समी त्याच्यापर्यंत नक्कीच पोचवेन.
2: काही वेळा असं होतं की ह्या चुका ज्या घडतात, कॉपीच्या वगैरे, नापास वगैरे मुलं होतात, ती एक भीती असते मनामध्ये की मी नापास होईन म्हणून मुलं कॉपी करतात. आणि ही भीती असते ती समाजामुळे, कारण घरातले तरी एवढे काही नाही म्हणत, पण शेजारी पाजारीच भरपूर नावं ठेवतात आणि घरातले जे काही न म्हणणारे असतात त्या नावांमुळे आणखी नावं ठेवतात. मग या साऱ्या अडचणी आमच्या समजून तरी कोण घेणार?
0: काय माहितीये का, मुळामध्ये आता कॉपीचे प्रकार सुद्धा इतके आधुनिक होत चाललेत की आता ह्या अलीकडच्या परीक्षांच्या मध्ये तर मी कॉपीचे प्रकार पाहून काय करावं मला कळत नाहीये. ही आधुनिक साधनं जी ना तुमची मोबाईलची, तर मी असा अनुभव घेतला या अलीकडच्या परीक्षांच्या मध्ये, मुलं मेसेज म्हणून प्रश्नपत्रिका पाठवतात आणि एक एक करत साइलेंट मोडवर त्याची उत्तरं येत राहतात. दुःख वाटतं, ही सगळी वैज्ञानिक साधनं निर्माण कशासाठी झाली आणि माणसाने त्याचा उपयोग काय केला. पण तुझं जे म्हणणं आहे की कॉपी केलेल्या मुलाला एकदा संधी समाजाने द्यावी, सुदैवानी अशा तऱ्हेची संधी त्याला मिळाली तर आजूबाजूच्या लोकांनी त्याला समजून
2: घ्यावं, आत्मविश्वास ढासळतो.
0: बरोबर आहे. आणि त्या मुलांनी हा विचार करावा. दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या हातून अशा तऱ्हेची चूक घडल्यानंतर समाज लगेच विसरून जाऊन गुणी मुलासारखा वागेल असं पण नाही, तर केव्हा तरी तशा तऱ्हेचे लोक बघणार, कोणीतरी टोचून बोलणार, हा सुद्धा आपल्या गुन्ह्यातलाच भाग आहे, आपल्या चुकांच्या मधला भाग आहे. हा त्यांनी समजून घ्यायचा भाग आहे. कुणी त्या मुलाने की ज्याच्या हातून चूक झालेली आहे, लगेच काही समाज म्हणणार नाही अरे झाली का चूक तुझी, आम्ही समजून घेतो, पुन्हा करू नको असं बाळा, असं होणार नाही. त्याच्यामुळे लगेच कोणी समजून घेत नाही, हेही समजून घेतलं पाहिजे की कोणी समजून घेत नाही. हा एक भाग झाला, हा आपण स्वतः अंगीकारण्याचा भाग झाला. पण समाज आणि आई वडील यांना मी या माध्यमातून सांगेन की शेवटी अपघात घडतात जेव्हा रस्त्यावरून वाहताना आणि धावताना कदाचित अपघात झाला, एखादा हातपायचा अपंग झाला, तर तो काही मुद्दामून करत नाही कोणी, चुकून घडतं. पण जिथे अपघात घडलाय तिथेच आपण थांबून राहतो का? नाहीये, प्रवास पुढे सुरू राहतो. ज्या दगडाला आपली ठेस लागली आहे किंवा आपल्याला आपण ठेस लागून थांबलोय, अंगठा रक्तबंबाळ झालाय, तिथेच आपण मी दुःखी आहे ठेस लागले असं म्हणत जर थांबलो तर प्रवास होणार
1: नाही.
0: त्यामुळे पुढे मात्र डोळसपणे मार्ग काढला पाहिजे. तेव्हा मला वाटतं की आई वडिलांनी, कारण सगळ्यात जवळचं काय असेल ना माणसाला, तर ते घर असतं. मी काय म्हणतोय पा, माझा अनुभव आहे, किती मित्रमैत्रिणी असोत, भोवती कितीही नातेवाईक असोत, जगातलं सगळ्यात उबदार आणि सुरक्षित स्थान जर काही असेल तर ते घर. आणि मग अशा चुकून घडलेल्या चुकीबद्दल आईनं कोटाशी घ्यायचं नाही, बाबांनी हृदयाशी घ्यायचं नाही, तर कुणी घ्यायचं?
1: बरोबर.
0: त्यामुळे जर दुर्दैवाने कुणाच्या घरात असं काही घडलं असेल तर मी एक शिक्षक म्हणून, एक लेखक म्हणून, एक संवेदनशील माणूस म्हणून अशा घरातल्या पालकांना सांगेन, वादळ विजांच्या वयात अशा काही चुका
1: होतात.
0: काही चुका लोकांना कळतात,
2: काही कळत नाही
0: कदाचित.

0: वाटतोय की या चुकीला एक शिक्षा मिळाली, त्याचं वर्ष वाया गेलं, त्याचा पेपर वाया गेला, हे झालं ना, आता त्याला शिक्षा पुरेशी मिळालेली आहे, मग आणखीन त्याला गर्तेत लोटून सगळं आयुष्य त्याचं फुकट घालवू नका. कारण 6 महिने वर्ष पुन्हा नव्या उमेदीने तो भरून काढेल. पण जर तुम्ही त्या जर ठेचतच राहिलात आणि जो जो निराशेच्या काळोखात गेला, तर मात्र त्याचं पुढे बहरणार सगळं सुंदर आयुष्य हे वाया जाईल. त्यामुळे निदान तेवढं तरी करू नका. आणि मला वाटतं आपले श्रोते जे आहेत त्या गप्पांच्या मध्ये तुम्ही दोघे सहभागी आहातच, पण लक्षावधी लोक अतिशय मनापासून जे ऐकतायत ते सुद्धा त्यांच्या मित्रांना सांगतील.
1: नक्की
0: काय सांगतील की एखादी चूक झाली असेल तर क्षमा करा आणि पुढे चला.
2: सर, तुम्ही आई वडिलांबद्दल बोललात त्यावरून आठवलं की मुलांना काहीतरी जीवनात वेगळं करायचं असतं, म्हणजे कवी, लेखक, चित्रकार असं काहीतरी कलाक्षेत्रात नाव जर कमवायचं असेल. पण त्यांच्या आई वडिलांची काही स्वप्न असतात की आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांना बाबा डॉक्टरच व्हावं, इंजिनियरच व्हावं. पण त्या मुलाच्या मनाला काय वाटतं याचा विचार आई वडील करत नाहीत. आणि त्या मुलाच्या मनात एक असतं की म्हणजे जर आपण समजा डॉक्टर व्हायचं असेल किंवा इंजिनियर व्हायचं असेल तर त्यासाठी ज्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात त्या परीक्षा म्हणजे मुलांच्या मनातील सर्वात मोठी भीती. आणि त्या परीक्षा म्हणजे फक्त असतात ते एमसीक्यूज, म्हणजे फक्त रिकाम्या जागा भरा, 4 पर्यायांपैकी 1 पर्याय निवडा. पण ती परीक्षेची पद्धतच अशी असते की वर्षभर अभ्यास करा आणि त्या वर्षभर केलेल्या अभ्यासाची तुमच्या 2 तासात त्या कसोटी लागते. मग ते 2 तास ठरवतात की तुम्ही त्यासाठी योग्य आहात की नाही. मग या बाबतीत मुलांनी आई वडिलांचं ऐकावं की स्वतःच्या मनाला जे वाटेल ते स्वतःच्या म्हणजे मनाचा आवाज ऐकावं की आई वडिलांची स्वप्न बाळगावी.
0: चैताली, आज विठ्ठलचा मूड हा कुठल्या तरी वक्तृत्व स्पर्धेमधून तो आलाय असा दिसतोय. आणि त्या स्पर्धेचा विषय बहुधा काय असावा माहितीये का, ते म्हणजे पालकांचं चुकतं कुठे असं काहीतरी विषय असेल. आणि विठ्ठल इतका काही पालकांवर रुसलाय आणि रागावलाय, मला वाटतं काय माहितीये का, की तुमच्या पिढीचं हे जे गाऱ्हाण आहे ते पण पालकांनी म्हणजे माझ्या पिढीने पण ते ऐकलं पाहिजे. आणि त्यामुळे ते काही चुकीचं नाहीये. तुम्ही जेव्हा बोलता आणि आपलं जे माध्यम आहे ते माध्यम पण काहीतरी सांगण्याचं आहे, त्यामुळे तू जे दीर्घ बोललास आपल्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते मला खटकलं नाही. याचं कारण तुझ्या मनातलं ते आहे. मी एकच सांगेन की आई वडिलांनी जन्म दिलेला असला तरी सुद्धा त्याच्या सगळ्या आयुष्याच्या वाटचालीवर त्याचा हक्क निर्माण होत नाही.
2: नक्कीच नाही.
0: तुम्ही ते झाड अंगणामध्ये आलंय त्याचं स्वागत करा. आता त्याची जी फुलं आहेत ती त्या झाडाला हवी तशी येऊ द्या. त्याची सावली, त्या फुलाचा गंध, त्या फुलाला येणारी फळं, ही सगळी ही त्या झाडाच्या मनाप्रमाणे येऊ द्या. शेवटी मला हवं तेच फळ पाहिजे असं म्हणून जर एखाद्या कलिंगडाच्या वेलीकडे जर सफरचंदाचा आग्रह धरला तर चालेल का?
2: नाही.
0: झेंडूच्या फुलाकडून गुलाबाचा आग्रह चालेल का? हे कुठेतरी होतंय चैताली आणि विठ्ठल. म्हणून तुमची जी खंत आहे त्या खंतीशी मी काहीसा सहमत आहे, काहीसा. आता तुम्ही मला विचारा ना असं की सर काहीच का पूर्ण का नाही, मला तुझ्या डोळ्यात आणि तुझ्या डोळ्यात ते दिसत आहे. याचं कारण असं की स्वप्न जी पाहिली जातात ना ती पण आपल्या जवळच्या आपल्या काळजाच्या तुकड्याकडून पाहिली जातात.
2: बरोबर,
0: तुकड्यासाठीच पाहिली जातात. मलाही वाटतं की माझा मुलगा उत्तम व्यवसायात असावा, त्यांनी सर्वोच्च दर्जाचं शिक्षण घ्यावं, त्यांनी पुढे आर्थिकदृष्ट्या सुस्थिर व्हावं असं मला पालक म्हणून जर वाटलं तर ते चुकीचं आहे का?
1: नाही.
0: काय माहितीये का विठ्ठल आणि चैताली आणि ऐकणारे जे आपले जे लक्षावधी जे श्रोते आहेत त्यांच्या घरातल्या तुमच्यासारख्या तरुणांच्या आई वडिलांची पिढी ही कष्टाळू आई वडिलांची पिढी होती, घाम गाळणारी होती. आता ऐकणारे कितीतरी हमाल असतील, भाजीवाले असतील, रिक्षा चालक असतील, कितीतरी फळांचे दुकानदार असतील, कितीतरी हातगाडीवाले असतील. मला सांगा असे जे पालक अतिशय कष्टानी तुमच्या सारख्या तरुण पिढीला आपल्या पोटाला आपल्या भुकेला टाके घालून शिकवतायत, त्यांना जर वाटलं की माझा मुलगा शिकून सर्वोच्च पदावर जावा, मग आपण सुईसाठी काय म्हणतो, तो डॉक्टर व्हावा, तो इंजिनियर व्हावा सुईसाठी, असं जर त्यांना वाटलं तर ते वाटणं सगळं चुकीचं आहे का?
1: नाही.
0: अगदी खरं सांगा,
1: नाही सर.
0: म्हणजे असं वाटणं काही चुकीचं नाही. त्यामुळे मुलांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आई वडील

0: आपल्या बद्दल जी स्वप्न बघतायत ती काळजीतून आलेली आहेत,
1: भल्यासाठीच आपल्या,
0: शाबास, काळजीतून आलेली आहेत, भल्यासाठी आलेली आहेत. कुठलाही आई वडील, कुठलाही मी पण असं, मी पालक आहे, माझाही मुलगा दहावीला आहे, मी असं नाही म्हणणार. यांनी मनासारखं जगताना काही होऊ नये, मोकळं फिरावं आणि सुंदर माणूस जगताना फक्त त्यांनी रानोमाळ भटकत राहावं, हिमालय पावेत. मलाही वाटतं हे सगळं साडी त्यांनी करण्यासाठी आधी मुळात आर्थिक सुस्थी व्हावं, त्यांनी सर्वोच्च शिक्षण घ्यावं, आधी मुळात त्यांनी दर्जेदार माणूस व्हावं आणि मग निर्णय घ्यावा.
1: बरोबर,
0: मुळात माणूस म्हणूनच तुम्ही घडलेले नसाल आणि तुम्ही म्हणाल आमच्यावर ओझं लागतायत, पण आई वडील कष्ट किती करतात, स्वप्न का पाहतात, त्यांचे कष्ट का गेलेत. आता समजा ऐकणाऱ्याचा जो कोणी जिथे ऐकत असेल, आई वडिलांच्या घरात पाणीच नसेल, आई वडिलांच्या घरात नळ नाहीत, विहीर नाहीत, पाणी नाही, आणि लांबून हंडे घेऊन येते आई, तर तिला वाटेल ना की माझ्या मुलीच्या घरामध्ये भरपूर पाणी असलेलं घर पाहिजे. समजा एखादा मुलगा आहे, त्याच्या वडिलांना अंगावर कपडा नसेल आणि असं वाटलं की माझा मुलगा ना सुस्थिर जगावा, की त्याच्या अंगावर कपडा त्याला मिळेल, हे जे वाटणं आहे ती काळजी समजून घ्या. नुसतं आई वडिलांना दोष देऊन चालणार नाही, त्याचबरोबर जे आपले आई बाबा आहेत ऐकणारे, त्यांनी हा विचार केला पाहिजे की ती मुलं सुद्धा कष्ट करतायत, काम करतायत, भरपूर अभ्यास करतायत, पण भरपूर अभ्यास करून अपेक्षित यश नाही मिळालं तरी पण ते मुलाचं जे काही अस्तित्व आहे ते नाकारू नका. केवळ डॉक्टर आणि इंजिनियर होणं म्हणजेच आयुष्यामध्ये दिवे लागले, नाही तर आयुष्याला अर्थ नाही असं नाही. याच्या व्यतिरिक्त तो चांगला कवी होऊ शकतो, कलावंत होऊ शकतो, चांगला बासरीवादक होऊ शकतो, अतिशय चांगल्या प्रकारचा एखादा चांगला पहलवान, कबड्डीपटू, खेळाडू, कुणी होऊ शकतो, हे सगळं तो होऊ शकतो ना. मग त्या अनंत शक्यता स्वीकारा. माणूसपणाच्या अनंत शक्यता स्वीकारणं हे सुद्धा आयुष्य असतं. आणि त्यामुळे पालकांना पण मी थोडंसं सांगितलं आणि तुमच्या वयाच्या मुलांनाही समजावलं, कारण एक लक्षात घ्या चैताली,
2: हो सर,
0: लादलं लादलं कोणी की ते काय होतं, ओझ,
1: ओझ होतं,
0: लादलं की होतं ओझ आणि स्वीकारलं की होतं कर्तव्य,
1: कर्तव्य.
0: म्हणून
2: बरोबर,
0: म्हणून मी सांगेन की थोडं कर्तव्य पण तुमचं आहे, तुम्ही कष्ट करा. अहो मी अनेकदा पाहतो की हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं आहेत, आई वडील अर्धपोटी राहून मुलांना मनी ऑर्डर करतात,
2: हो,
0: आणि मुलं जर मॉलमध्ये जाऊन चित्रपट बघत असतील आणि पैसे उडवत असतील तर कुणाला फसवणं आहे, हे स्वतःला फसवणं आहे. त्यामुळे ही पण काळजी घेतली पाहिजे. म्हणून मी काय म्हटलं, एक प्रगती पुस्तक जर कागदावरचं असेल तर दुसरं प्रगती पुस्तक आयुष्याचं असतं. कागदावरचं प्रगती पुस्तक हे केवळ उत्तम गुणांनी भरून चालत नाही तर आयुष्याचं प्रगती पुस्तक सुद्धा भरलं पाहिजे.
1: वा
2: सर, तुम्ही आता आई वडिलांबद्दल बोलला तर मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की काल रात्रीच माझी आई मला म्हणाली होती की माझ्या आईला भरपूर शिकण्याची इच्छा होती, पण पूर्वी लवकर लग्न करतात त्यामुळे तिचं काही तिला करिअर करता आलं नाही.
0: खरंय,
2: पण ती जेव्हा मला म्हणाली की तुझ्या रूपामध्ये मी माझं करिअर करते, त्यावेळी तिचे शब्द मला इतके प्रेरणादायक होते, त्या तिच्यामुळे आम्ही, मी आज इथपर्यंत पोहोचू शकले असं सांगावं असं वाटतं. की तुम्ही म्हणालात की आई वडिलांनी कष्ट केले, हंडे वगैरे भरले, हे सर्वांचे आई वडील करतातच, पण केवळ शाळेचेच मार्क्स इम्पॉर्टंट आहेत का सर?
0: चैताली, आधी मी तुझं अभिनंदन यासाठी करीन, या सगळ्या गप्पांना तुम्ही दोघांनी फार छान खोली दिली, खोली दिली. एक मला खूप आवडलं की या सगळ्या गप्पा म्हणजे उगाच काहीतरी टाइमपास नाही,
1: टाइमपास नक्कीच नाही,
0: काहीतरी आपण मनातलं बोलतो आणि मनातलं बोलतो मनातल्या मनासाठी. आणि त्यामुळे आता सुद्धा बोलताना तुझी आई जे तुझ्याबद्दल बोलली की चैताली बाई ग मला शिकता नाही आलं, पण तू शिकावंस कारण तुझ्या रूपानंच माझं आयुष्य हे पुढे जात आहे. आणि नकळतपणे बोलताना तुझा स्वर हा जरा कातर झाला, म्हणजे याचा अर्थ कातर होणारे सूर आणि पाझरणारे डोळे तुमच्या पिढीकडे आहेत, याचा आनंद होतो. ही गरज आहे या गोष्टी, नाहीतर मग आई वडिलांची पर्वा मुलांना नाही आणि मुलं काय होत आहेत त्याची पर्वा आई वडिलांना नाही, असं जर झालं तर संपूर्ण कुटुंब म्हणजे एक लॉजिंग बोर्ड

0: होईल.
1: असं म्हणतात ना, घर असावे घरासारे नको तर नुसत्या भिंती, घरात असावा प्रेम जिवाळा नको तर नुसती नाती.
0: अगदी योग्य कविता तू उद्धृत केलीस विठ्ठल. म्हणजे शेवटी भूक लागल्यानंतर अरे उन्हून भाकरी हवी का असं म्हणणारी आई असते.
2: आईच असते.
0: हॉटेल मधला वेटर आग्रह करत नाही. तुम्ही जरी जेवण अर्धवट टाकलं तरी सुद्धा तो इतकं ताट तसंच नेईल आणि बिल देईल. हॉटेल मध्ये असतं बिल आणि घरात असतं दिल, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे विठ्ठल आणि चैताली तुम्हाला हे वाटलं खूप महत्वाचं आहे म्हणून तुझे आपल्या गप्पांच्या मध्ये जे विचारलंस आता पटकन कि सर करिअर साठी आणि काय होतं तुम्ही काय म्हणाली होतीस,
2: करिअर साठी केवळ शाळेचेच मार्क्स इम्पॉर्टंट
0: आहेत का? मला वाटतं की शाळेचेच नुसते इम्पॉर्टंट मार्क असते असतील. आता तुझा स्वर जो कातर झाला, तुझे डोळे जे पाझरले, हे पण मार्क्सच आहेत आणि कागदावरचे मार्क्स नाहीत. त्यामुळे माणूसपणाचे मार्क्स असतात. नुसतं काय आहे की यंत्राला पण गणित करता येतं, यंत्र सुद्धा गणित करतं, संगणक सुद्धा गुणाकार करतो, पण संगणक संध्याकाळी कुणाची वाट पाहत नाही.
1: नक्कीच नाही.
0: भाऊ बिजीला एखादी बहीण भावाची वाट पाहिली,
1: वाट पाहते
0: कि भाऊराय अजून का नाही आला, वाट पाहते. पण संगणक कधी डोळ्यात पाणी आणून संगणकीची त्याच्या बहिणीची वाट पाहतोय असं मी काही पाहिलं नाही. हे मी का सांगतोय तर काही जे मार्क्स असतात ते माणूसपणाचे असतात, चांगुलपणाचे असतात. एखादा मुलगा कदाचित 98% मार्क मिळवेल, एखादा मुलगा कदाचित 98% मार्क मिळवेल, पण तो कुणाला मदत करणार नाही, कुणी जर हाक दिली तर ओ देणार नाही. पण एखादा 65% असेल पण कुणी आजारी पडलं धावत जाईल,
1: धावत जाईल,
0: पटकन तो ऍम्ब्युलन्स बोलवेल, पटकन तो ऍम्ब्युलन्स मधली जी काय म्हणतात त्याला स्ट्रेचर जे आहे ते ओढेल आणि पटकन तो त्या पेशंटला उचलून तिकडे नेईल. आजीबाई आजारी असेल तर तिच्या कपाळाला तो बॉम्ब लावेल. हे मार्क्स कोण धरणार? हे मार्क्स पण महत्वाचे आहेत. तुम्हाला भूक लागले आणि पटकन भूकेला कोणीतरी आलं, अरे मी माझ्या घरातच आहे, मी नंतर कदाचित खाऊ शकेन, त्याला पटकन वाढा. हे जे वाटणं आहे ना, हे याचे पण मार्क्स आहेत. हे कळत नाही. अरे मी बघतो काही काही वेळेला, काही काही वेळेला चाळींचं दृश्य मी पाहतो. मोठमोठ्या बंगल्यांच्या मध्ये जी माणुसकी नसते ती अनेकदा साध्या चाळीत असते. साध्या चाळीत असते. शेजारी जर कोणी जर बाहेरगावी गेलं असेल किंवा आजारी असेल तर शेजारची बाई, शेजारच्या वहिनी, काकू लगेच वाटीभर आमटी नेतात आणि दोन भाकऱ्या देतात. ही माणुसकी आहे, त्याचेही मार्क्स असतात.
2: ही माणुसकी सर मी स्वतः अनुभवली आहे.
0: हो का?
2: हो सर, मीही पूर्वी चाळीत राहत होते. आता आम्ही फ्लॅट घेतला, पण जेव्हा मी पूर्वी तिथे राहत होते ना, तेव्हा आम्ही प्रत्येक सण अगदी गोळ्या मेळाने साजरा करत होतो. पण जेव्हापासून आम्ही फ्लॅट मध्ये आलोय मला वाटतच नाही मी जीवन जगतीय असं कंटाळवण. आणि मित्रमैत्रिणी सुद्धा नसतात हो, कोणी कोणाला वेळच मिळत नाही, कोणी दरवाजाच उघडत नाही, पण चाळीतलं जीवन मात्र वेगळंच असतं.
0: तुझं दुःख बरोबर आहे, पण आता मी तुला सांगेन चैताली, तुझं तू दुःख व्यक्त केलंस, पण तुझ्यासारखे फ्लॅट मध्ये राहणारे लाखो युवक पण आहेत, त्यांना मी तुझ्या रूपाने सांगेन की मग आता दरवाजा उघडण्याची आणि संवाद साधण्याची जबाबदारी तुझी आहे, म्हणजे तुझ्यासारख्या मुलीची आहे. प्रयत्न तर करायचा. कदाचित शेजारच्या कितीतरी मुली आणि मुलं मोकळं व्हायला उत्सुक
1: असतील.
0: तेव्हा मला असं वाटतं की आज जेव्हा तू घरी जाशील तेव्हा कधी न बोलणाऱ्या माणसांना हाय तर करून बघ, बोलून तर बघ.
1: म्हणजे सर जेव्हा आपण आपल्या मनाचं दार उघडू तेव्हा समोरचा नक्कीच उघडेल.
0: बरोबर आहे. तर ते प्रयत्न तर कर. आणि त्यामुळे आजच्या आपल्या या गप्पांच्या मध्ये आपण प्रगती पुस्तक जे आहे ते केवळ कागदावरचं न पाहता संवादातलं आयुष्यातलं पाहिलं. गुण केवळ 100 पैकी 95, 96 किंवा 100 पैकी 100 एवढेच गुण नाहीत, तर चांगुलपणाचेही मार्क्स आहेत, हेही आपण पाहिले. आणि हे जर सगळे जर बाळांनो या वयात तुम्हाला कळलं, आत्ता या क्षणी वर्तमान तुमच्या उंजळीत आहे, भविष्यकाळ तुमची वाट पाहतोय, आणि अशा वेळेला जर तुम्हाला जर कळलं ना तर तुमच्यासारखे श्रीमंत तुम्हीच व्हाल. तेव्हा या गप्पांचा समारोप करताना मी सांगेन, कारण मला माहितीये तुम्ही बोलायला उत्सुक आहात आणि मी तर थांबायला तयार नाही आहे, पण तरी सुद्धा वेगवेगळी कामं आपल्याला असतात, ऐकणाऱ्यांना कामं आहेत. तेव्हा पुढे आपण नक्कीच भेटूया, काय वाटतं तुला?
2: हो सर, बरोबर आहे तुमचं.
3: आताच आपण ऐकलात वय वादळ विजांचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमात सहभागी झाले होते प्राध्यापक प्रवीण दवणे, विठ्ठल आणि चैत्राली कांबळे. तर आजचा हा कार्यक्रम इथेच संपला.

0: भेटूया पुढच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं सुनीता गावडे आणि सादरकर्त्या होत्या उमा दीक्षित. तर आजचा हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: मालिका विशेष हा कार्यक्रम इथं संपला.

0: कोट्यवधि फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे। ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे।
1: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग #5star हॉटेलची गोष्ट।
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।
3: कष्टले हे मुंबई घडताना।
4: श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात। पहाटेचे 2 आता ऐकूया कार्यक्रम गम्मत जम्मत।
5: What? Yeah,

0: नमस्कार बालदोस्तांनो, गम्मत जम्मत या आपल्या कार्यक्रमात मी प्रतिभाताई आपल्या सगळ्या बालमित्रांचं मनापासून स्वागत करते. काय मग मित्रांनो, आता काही जणांची शाळा सुरू झाली असेल. हो ना, शाळा तर आहेच, पण सोबत आपला हा कार्यक्रम सुद्धा आहे ज्यामधून तुम्हाला विविध विषयांची माहिती मिळत असते. आपले वेगवेगळे बालमित्र या कार्यक्रमात सहभागी होत असतात, त्यांच्याकडून खूप काही शिकायला सुद्धा मिळत असतं. आज आपल्या सोबत एक अतिशय गुणी आणि हुशार बालकलाकार आहे बरं का. त्याचं नाव आहे मल्हार मोरे. तो आहे 7 वर्षांचा आणि एवढ्या लहान वयात त्याने बालनाट्य, एकपात्री अभिनय, हिंदी जाहिरातींचं डबिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गारदीचं प्रभावी सादरीकरण करून सर्वांची मनं जिंकलेली आहेत. त्याच्या या कलेचा आणि प्रवासाचा परिचय करून घेण्यासाठी आपण आज त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. चला तर मग आपल्या या चिमुकल्या कलाकाराचं आपण स्वागत करूया. मल्हार, तुझं आमच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू.
0: मल्हार, तू वेगवेगळ्या बालनाट्यांमध्ये काम करतोस हो की नाही? आणि तू खूप हुशार आहेस असं आम्हाला कळलंय. तर मला सांग, तुला हे अभिनय करण्याची आवड कधीपासून निर्माण झाली, किंवा कधी तुला असं वाटलं की आपण सुद्धा ऍक्टिंग करावी किंवा अभिनय करावा?
1: मी 2.5 वर्षांचा असताना मग मी चित्रपट वगैरे बघायचं, तर मला कळायचं की ह्याच्याने आपलं स्किल डेव्हलप होतंय. तर मम्मीने ऍक्टिंग क्लास लावला.
0: ऍक्टिंग क्लास लावला तू आणि मग तिथे शिकलास अभिनय कसा करायचा? आणि मग तुला यायला लागलं का?

0: म्हणजे कॉन्फिडन्स वाढला तुझा.
1: कॉन्फिडन्स वाढला, स्टेज फिअर नाही वाटलं.
0: हो वा वा वा छान. बरं मला सांग, तू बालनाट्यामध्ये काम केलंयस, कोणकोणत्या बालनाट्यात केलंयस काम?
1: फुलांच्या जगात, जंगली बाळा, डोरेमोन निंजा टॉम, बालरंग उत्सव.
0: बरं, तू असं खूप छान छान बालनाट्यांमध्ये काम केलंयस, बरोबर.
1: हो,
0: मग मला सांग, बालनाट्यात काम करताना तो जो अनुभव तुला मिळाला तिथून, तर तो कसा होता बरं?
1: चांगलं होतं. थोडं शिकायला पण मिळालं.
0: बरं, तू केलेलं पहिलं नाटक कोणतं आहे?
1: फुलांच्या जगात
0: फुलांच्या जगात. आणि किती वर्षांचा होतास तेव्हा तू? 3 वर्षांचा असल्यापासून तू नाटकात काम करतोयस. अरे वा, हुशार मुलगा आहेस. बरं मला सांग, तू एक पात्री अभिनय केला होतास का? मग तो करताना तुला कोणतं पात्र तू साकारलं होतं त्याच्यामध्ये, एक पात्री अभिनयामध्ये?
1: मी शिवाजी महाराज.
0: शिवाजी महाराजांचं. आणि मग कसं होतं, त्यातलं काहीतरी म्हणून दाखवशील का? बोल ना.
1: अवघ्या 6 वर्षांचे असताना आम्ही आऊसाहेबांसोबत पुण्याला गेलो. खूप धावपळीचे दिवस होते ते. याच काळात आमचे शिक्षण सुरू झाले. दादोजी कोंडदेवांसारखे आम्हाला गुरु लाभले. दिवसभर सवंगड्यांसोबत खेळायचं, मोकळ्या रानात फिरायचं, कुस्ती, तलवारबाजी, लाठी चढवणं हे आमचे उद्योग. दिवसभर खेळून दमलो की आऊसाहेब सांजवाद करून गोष्टी सांगायच्या. तर कधी राम, कृष्ण, अभिमन्यू, तर कधी साधू संतांच्या कथा सांगायच्या. आमचे सवंगडी म्हणजे गरीब मावळ्यांची मुली हो. रानावनात वाढणारी ही मुले पशु पक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढायचे. कुहू, चिव, चिव, मॅव. यातूनच आम्हाला भैय्यूजी नायकांसारखा हरहुंदरी मावळा मिळाला. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच हवा. निघा महाराज, तुम्ही निघा, असे म्हणत गोडकिंडीला पावन बनवलेला तो आमचा बाजी, बाजी प्रभू देशपांडे. दोन्ही हातात तलवार घेऊन प्राण्यांचा बाजी लढत होता. किंडीत जणू महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. विशाल गळ्यावरून तोफांचे आवाज येईपर्यंत कर्तव्य पूर्तीच्या समाधानाने त्याने शेवटी प्राणत्याग केला.
0: वा वा वा, खूप छान खूप छान मल्हार. हिंदी ज्या जाहिराती आहेत, ॲडव्हर्टिजमेंट्स, तर त्याच्यासाठी तू डबिंग केलंयस, बरोबर. तर तो करताना तुला काय वेगळेपणा जाणवला? म्हणजे तू बालनाट्यात सुद्धा काम करतोस, बरोबर, तिथे ऍक्टिंग करतोस आणि इकडे डबिंग करतोस, तर ह्याच्यामध्ये काय फरक तुला जाणवला?
1: डबिंग मध्ये फरक जाणवला की जेव्हा आपण वॉइस शूट ऑडिओ करतो तेव्हा वाद कोण पिक्चर मध्ये बोलत असेल, वादळ वगैरे त्याचा आवाज असेल, तर त्याच्यासाठी कोण क्लिअर नाही बोलत असेल, त्याचा गळा थोडा बसलेला असेल, त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्याच्यासाठी डबिंग करतात.
0: बरं, म्हणजे हा एक वेगळा अनुभव आहे. आणि स्टेजवर आपण बालनाट्यात जेव्हा काम करतो किंवा नाटकात काम करतोस, त्यावेळी तो एक वेगळा अनुभव असतो, है ना? वेगवेगळं शिकायला मिळालं यातून, हो ना? तू आता गाण्याचा क्लास पण लावलेला आहे, तुला गाणं सुद्धा गाता येतं छान. मग एखादं गाणं गाऊन दाखवशील?
1: अबीरा गुलाल उधळी तरंग, अबीरा गुलाल उधळी तरंग. नाता गरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाता गई नाचे माझा सखा पांडुरंग. अबीरा गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीरा गुलाल उधळी तरंग. नाता गई नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्या शिकैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्या शिकैसे शिव आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पायरी शिव संग गाऊ नियमंग, पायरी शिव संग गाऊ नियमंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळी तरंग रंग रंग, अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग।
0: वा वा वा, खूप छान गातोस तू. मला सांग, तू जो एकपात्री अभिनय केला होतास बरोबर,
1: हो
0: त्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगितलेली किंवा ते बोलतायत असं तो एकपात्री अभिनय होता, तर शिवाजी महाराज तुला आवडतात, खूप आवडतात, मग तर तुला त्यांच्यामधला कोणता गुण जास्त आवडतो, म्हणजे त्यांच्यामध्ये काय आवडतं?
1: कारण की ते स्वराज्यासाठी मदत करायचे, स्वराज्याला रक्षण करायचे आणि अनेक लढाया जिंकायचे। त्यांनी अनेक गड किल्ले आपल्याला जिंकून दिलेत, स्वराज्य मिळून दिले आपल्याला, म्हणून मला ते खूप आवडतात।
0: बरं मल्हार, तू छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतो, तर ती करण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली? म्हणजे तुला असं का वाटलं की आपण ही गारद सादर करावी म्हणून?
1: मी टीव्ही बघत होता तेव्हा मला शिवाजी महाराजांचं पिक्चर दिसला, तर मी म्हटलं की लावूया। तर मी ते पहिल्यांदा ऐकलं, तर त्याच्यानंतर बोबडं बोलायला लागलं, तर मम्मी बघायला लागली की ते काय बोलतोय मी तास अन तास। तर मम्मी करेक्शन करत करत मग माझं बोबडं आणि क्लिअर व्हायला लागलं।
0: वा, पण मग तू ते पाठांतर केलंस, खूप मोठी असते ना ती गारद. बरं मला सांग की आपण बघ, शाळेमध्ये आपली परीक्षा असली की आपल्याला भीती वाटते ना थोडी अभ्यासाची, की आपला अभ्यास होईल की नाही, मी कसा पेपर सोडवेन, मला किती मार्क्स मिळतील, हो ना, अशी भीती वाटते ना. तर जेव्हा तू नाटकात काम करतोस किंवा मग तू स्टेजवर गारद सादर करतोस, त्यावेळी तुला भीती वाटते का रे?
1: नाही
0: नाही वाटत?
1: नाही,
0: तू शिवाजी महाराजांसारखाच शूर आहेस हो ना.
1: थँक्यू।
0: बरं बरं मल्हार, तुला अजून खूप पुढे जायचं आहे, आणखीन यश मिळवायचं आहे, पण आतापर्यंत तू जे काही केलंस, तू खूप लहान आहेस आणि या इतक्या लहान वयामध्ये तू बालनाट्यात काम करतोयस, स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतोयस, तर हे जे यश तुला मिळालंय इतक्या कमी वयामध्ये, तर यासाठी सर्वात मोठा पाठिंबा तुला कोणाचा आहे?
1: आई बाबांचा।
0: आई बाबांचा? आई बाबा मदत करतात तुला या सगळ्या गोष्टींसाठी? मग जास्त मदत कोण करतं, मम्मी करते की पप्पा करतात?
1: मम्मी
0: मम्मी करते. बरं बरं, तू कोणत्या शाळेत जातोस मल्हार?
1: फादर अग्नल मल्टी पर्पज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज।
0: आणि कितवीला आहेस तू?
1: आता दुसरीला। तुम्ही?
0: बरं, हे तू सगळं जे करतोस तर हे तुझ्या मित्रांना माहितीये का रे?
1: माहिती आहे।
0: आणि मग त्यांचा कसा प्रतिसाद असतो, ते काय म्हणतात तुला, त्यांना आवडतं का तुझं काम?
1: हो आवडतं।
0: आणि टीचर्स वगैरे?
1: हो त्यांना पण।
0: बरं मग तू हे करत असताना सगळं, मग अभ्यास कसा काय करतोस, तुला अभ्यासाला वेळ काढतोस? कसा करतोस मग अभ्यास आणि मग हा अभिनय, याचा समतोल कसा साधतोस?
1: शाळेवरून आल्यावर हातपाय वगैरे करतो, त्याच्यानंतर अभ्यास, मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करतो, मग डबिंग जे दिलेलं आहे ऍक्टिंगची प्रॅक्टिस वगैरे, गाण्याची वगैरे तेवढा भाग। तर
0: शाळेमध्ये कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतोस तू?
1: मराठीमध्ये केलं आणि क्विझ कॉन्टेस्टमध्ये,
0: स्टोरी टेलिंग मध्ये केलं होतंस.
1: हा,
0: मग तिथे कोणती गोष्ट सांगितली होतीस तू?
1: शाळेची पहिली घंटा।
0: मग सांग ना आम्हाला थोडीशी त्यातली।
1: आजच्या काळात वक्तशीरपणा जर कोण पाळत असेल तर ती आहे आपली घंटा। टंग टंग टंग टंग टंग, शाळेची घंटा हो, शाळेची पहिली घंटा ही आपल्या छान दिवसाची सुरुवात दर्शवते। खर तर ही सुरुवात आपल्या उज्ज्वल आयुष्याचा प्रारंभ असतो। माझ्या आयुष्यात शाळेच्या घंटेने प्रवेश केला तो 2022 या वर्षी। गेली 2 वर्षे शाळेला वेळेत येणे जाणे, शिशुला जाणे, डब्बा खाणे यापुरतीच ही घंटा मर्यादित होती.

0: होतो ना मी, आता इयत्ता पहिली. आताची गोष्ट मात्र वेगळी आहे. पहिल्या घंटेच्या आत अगदी हजरमुखाने नीट नेटके मी वर्गात हजर असतो. घंटा वाजली की तास वेगळ्या, तास वेगळ्या म्हणजे बाई वेगळ्या, मग त्यात आवड निवड अशा खूप गोष्टींनी कब्जा केला. ना आवडत्या विषयासाठी कधी घंटा वाजून तास संपतो याकडे लक्ष, तर अगदी उलट आवडत्या विषयासाठी अर्थात चित्रकला आणि खेळाचा तास घंटा वाजूच नाही. ही मनीषा पहिली घंटा, खरं तर तिला मला खूप काही शिकवायचं असतं, जसं की नियमितता, एकाग्रता, ज्ञानार्जन, शिस्त. त्यानंतर येणारी प्रत्येक घंटा ही पहिलीच घंटा असेल. धन्यवाद.
1: मस्त, छान सांगितलीस गोष्ट. मला तुला मोठेपणी काय बनायचंय, काही ठरवलंयस का?
0: ठरवलंय.
1: काय ठरवलंयस?
0: क्रिकेटर बनायचंय.
1: क्रिकेटर बनायचंय? वा, तू क्रिकेट पाहतोस का टीव्हीवर?
0: हा.
1: आवडतं तुला?
0: हा.
1: आणि मग कोण आहे फेवरेट प्लेअर तुझा?
0: रजत पाटीदार.
1: मग तो बॅट्समन आहे तर त्याच्यासारखी बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोस की नाही? त्याचा खेळ पाहतोस की नाही? कसा खेळतो तो?
0: 4-6 वगैरे मारतो.
1: हो ना, मग तुला पण असेच मारायचे आणि मोठं होऊन क्रिकेटर व्हायचंय? हो. बरं, आपले जे बालमित्र आहेत, आपले जे श्रोते आहेत, तर त्यांच्यासाठी तुझ्या अभिनयातला म्हणजे तू जे ऍक्टिंग करतोस ना त्यातलं, किंवा मग तू छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतोस, हो ना, तर त्याची एक छोटीशी झलक आम्हाला ऐकवशील का? ऐकव ना.
0: आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित ज्ञान्यालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजाश्व छत्रपती महाराज की जय.
1: वा वा, छानच.
0: मी संभाजी महाराजांचं काव्य थोडे ही बोलू शकतो?
1: हो बोल ना, तुला येतं का? बोल ना मग.
0: पुरंदर के पत्थरों में हर हर की गूंज थी अग्नि सम बरसे में गभगवी हर बूंद थी सही माँ के पेट माँ भवानी का सूत्र था चंचल प्रचंड मान व रुद्र था बिजली कड़की में गबर से मरहटों के नेत्र तसे देखने शिव शंकर का रौद्र रूप नेत्र भर हिंदवी के गर्भ में एक चिंगारी सुलग चुकी किले के एक दालन से किलकारी गूंज उठी शेरनी के कोक से एक बालक ने जन्म लिया शिवजी ने गुटकांश वसुधा को भेंट दिया हर घर में उत्सव हर पत्थर में उत्सव हर पर्वत पर उत्सव सर सर्वत्र उत्सव सबसे पहले से आया उस पे आदि शक्ति का पड़ा सामने एक तेजस्वी शक्ति पीठ था खड़ा जैसे खड़ी माँ काली पैरों में संसार लिए खड़ी कुछ जगदम्बा जिजाओ का अवतार लिए फतवा कब का पहुंच चुका शिवाजी राजे तब था पुत्र रत्न देखे बिन बाप कैसे रह सकता ऐसा कोई शस्त्र नहीं जो भाव का मल समझ सके ऐसा कोई शास्त्र नहीं जो बाप का दिल समझ सके बारिश बन राजे निकले हिंद वृक्ष की पर्ण की ओर जैसे निकले सूर्योदय रथ पे बैठे कर्ण की ओर अपना ही अंश देख आके वह सेक रहे खुद का प्रतिम्ब राज हाथों में देख रहे तेजस्वी मुखमंडल माथे पर शिवगंध डोले कुंगराले बाल जैसे जटा में भुजंग खेले.
1: वाह मल्हार, खूपच छान.
0: थँक यू.
1: खूप सुंदर तू हे म्हटलंस काव्य, आणि मला वाटतं आपले जे बालमित्र आहेत त्यांना सुद्धा हे खूप आवडलं असणार. बालमित्रांनो, खरोखरच एवढ्या लहान वयात इतकी मोठी कला जोपासणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मल्हार, तुझ्या पुढील वाटचालीसाठी आमच्या बालमित्रांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा.
0: थँक्यू.
1: खूप मोठा हो आणि या क्षेत्रात आणखीन मोठं नाव कमाव. आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यास, इतकी छान गाणी वगैरे म्हणून दाखवलीस, गारद म्हणून दाखवलीस, त्याबद्दल मनापासून आभार.
0: थँक्यू.

बालमित्रांनो, आजच्या आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात आत्ताच आपण मल्हार मोरे या बालकलाकाराबरोबर गप्पा मारल्या. बरे तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह आपण पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादर करते दीपक केसवलेकर, आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.

श्रोते हो, गम्मत जम्मत हा कार्यक्रम इथं संपला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. पहाटेचे 2:25 झाली आहेत. गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता सादर करीत आहोत. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया एक होता विदूषक या चित्रपटातील आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरातील नाधो महानोर यांचं गीत, संगीत आनंद मोडक यांचं.

यापुढे ऐकूया शंकर महादेवन यांच्या स्वरातील मंदार चोळकर यांचं गीत. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं. चित्रपट कट्यार काळजात घुसली.

साधना सरगम आणि मोहम्मद अजीज यांच्या स्वरातील गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत मधु कृष्णा यांचं, चित्रपट थरार.

यापुढं सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं सौमित्र यांचं गीत ऐकूया. चित्रपट एक उन्हाळ दिवस, स्वर आहे शुभा जोशी यांचा.

आता आनंदी गोपाळ या चित्रपटातील राहुल देशपांडे, आदर्श शिंदे, रोहित राऊत, अवधूत गुप्ते आणि जसराज जोशी यांच्या स्वरातील गीत आपण ऐकणार आहोत. गीत वैभव जोशी यांचं, तर संगीत ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांचं.

श्रोते हो, यापुढं अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकूया. संगीत अनुराधा पौडवाल यांचं, तर चित्रपट गम्मत जम्मत.

अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकणार आहोत. स्वर स्वप्नील बांदोडकर यांचा आणि निहिरा जोशी देशपांडे यांचा. चित्रपट झेंडा.

या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम इथंच संपला. हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. पहाटेचे 3:01 झाला आहे. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत शाहीर साबळे यांच्याविषयी आपण संवाद करतो आहोत संगीतकार देवदत्त साबळे यांच्याशी. मागच्या भागात शाहीर पसरणीहून अमळनेरला आले, तिथे साने गुरुजींची त्यांची भेट झाली, इथपर्यंतचा त्यांचा प्रवास आपण जाणून घेतला. आता त्या पुढचा प्रवास जाणून घेऊया देवदत्त साबळे यांच्याकडून. नमस्कार देवदत्तजी.
1: नमस्कार. नमस्कार.
0: पुढे शाहीर मुंबईत आले.
1: हां, त्यानंतर स्वातंत्र्य मिळायच्या आधीच त्यांनी निर्णय प्रयत्न केले, सिनेमाचा पण क्षेत्र जाण्याचा प्रयत्न केला, तिथे काही डाळ शिजली नाही. एक तर मुळात पर्सनॅलिटी त्यांची फार किरकोळ होती आणि रंग सावळा, त्याच्यामुळे सिनेमामध्ये त्या काळामध्ये बलदंड वगैरे अशा लोकांची वर्णी लागायची. मग तिथे काही डाळ शिजली नाही, मग उद्वेगाने ते म्हणले सर इतर मित्र जातात तसे आपण पण मिलमध्ये जाऊया, म्हणून कुर्ल्याला राहायला आले. गाळ्यामध्ये पसरणीचा गाळा होता कुर्ल्या, तिथे राहायला आले. मग तिथून त्यांनी स्वदेशी मिलमध्ये नोकरी करायचा प्रस्ताव त्यांच्या मित्राने ठेवला. पण ह्या माणसाला नोकरी काय द्यायची, कारण मोठा प्रश्न पडला. कारण एक तर प्रकृती नाजूक, मग कुणीतरी सांगितलं अरे ह्याला कपडा खात्यात ठेवून द्या ना, कपडा खात्यात कपड्याच्या घड्यात घातल्यात का नीट, किती कपड्याच्या घड्या घातल्या, मोजायला ठेवून द्या मोजायला.
0: त्याच्यामध्ये
1: मेहनतीचा भागच नाही, उचला उचलल्या नाही, काही वजन उचलणं नाही. तिचं बाबांना ठेवलं, पण तिथं सुद्धा हे उचापती करत बसायची. म्हणजे फावला वेळ मिळाला की गाणं म्हण, फावला वेळ मिळाला की बासरी वाजवत बस, अशा करून त्यांचं ते गाण्याचं चालूच होतं.
0: त्यांचा जीव तिथे रमला नाही, थोडक्यात
1: नाही रमला. त्यांनी पण तिथून 6 महिन्यात ते निघालेच. ते किस्सा सांगतात मला की एकदा स्वातंत्र्यानंतर पुन्हा काय काम नाही धंदा नाही म्हणून उद्योगाने पुन्हा त्या मिलमध्ये गेले, तर तिथल्या साहेबांनी त्यांना काय कसे काय आला, साबळे साहेब म्हणले काय नाही आता काय काम राहिलेलं नाही, स्वातंत्र्य मिळाले आता काहीतरी पोटापाण्याचं बघितलं पाहिजे. हो बघितलं पाहिजे. मग काय तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, मला तुमच्या परत कपडा खात्यात मला नोकरी मिळाली ते बरं होईल. अरे काय साबळे साहेब, तुम्ही एवढी मोठी चळवळीला तुम्ही काम केले, एवढे तुम्ही आता मोठी माणसं आणि तुम्ही आमच्या मिलमध्ये काम करणार, असं म्हणून त्यांना मिलच्या बाहेर काढलं. हा किस्सा त्यांनी मला सांगितला होता. म्हणजे ती जी लोकप्रियता आहे ती त्यांना नोकरीच्या बाबतीत वंचित ठेवली, त्या लोकप्रियता
0: ठेवण्यास कारणीभूत झाली. त्यानंतर मग त्यांनी जागृती कला मंडळाची
1: स्थापना केली साने गुरुजींच्या प्रेरणेने, की त्यांनी विचार केला की आपण आता शाहिरी करण्याशिवाय गत्यंतर नाही, मग काय उद्योग करायचा. तर त्यांनी मग जागृती सेवा मंडळ अशी एक स्थापना केली आणि शाहिरीचे प्रोग्राम छोटे छोटे छोटे छोटे करायचे. त्यात पैसे नाही मिळायचे, त्याच्यामध्ये एक वेळेच जेवण कलावंतांचं आणि प्रोग्राम करायचं. पण एक होतं की काम काहीतरी चालू राहायचं आणि त्यांना कधी कधी 4 पैसे मिळायचे सुद्धा त्यांना. पण तोपर्यंत काही लग्न न झाल्यामुळे त्यांचं सगळं मार्गी व्यवस्थित सुरू होतं.
0: म्हणजे या कार्यक्रमांमुळे त्यांचं नाव मात्र
1: नाव व्हायला लागलं.
0: कुठे कुठे कार्यक्रम व्हायचे तेव्हा?
1: हे गिरणी वस्तीमध्ये, जे म्हणजे लालबाग, शिवडी, कुर्ला, वरळी,
0: ज्याला गिरणगाव
1: म्हणतात, त्या गिरणगावामध्ये ते खूप लोकप्रिय झाले चाळी जाळीच्या माध्यमातून.
0: किंवा बाहेरगावी पण याचे कार्यक्रम?
1: बाहेरगावी त्या काळात नव्हते. बाहेरगावी मग जेव्हा खूप लोकप्रियता मिळाली आणि नाव रेडिओवरून पोहोचलं, तेव्हा मग त्यांना बाहेरून पण आमंत्रण यायला लागले.
0: रेडिओशी संबंध याच काळात
1: आला. म्हणजे ही जी मी सांगतो ना अशी गाणी जी त्यांनी म्हणायची, ती लोकप्रिय झालेली गाणी अधिकाऱ्यांच्या कानावर गेली रेडिओच्या, आणि त्यांनी ह्यांना बोलून घेतलं बाबांना आणि म्हणले तुम्ही तुमची गाणी आम्हाला दाखवा. बाबांनी त्यांना काही 10-12 गाणी दाखवली आणि त्यांना ती खूप आवडली. त्यातली काही निवडली गाणी म्हणजे आपण ह्यातली गाणी निवडून आपण प्रसारित करू, आणि रेडिओवरून ती प्रसारित झाली. पत्र आली, त्या काळात पत्र यायची रेडिओला की हा आवडला प्रोग्राम, तो आवडला, हा आवडला नाही वगैरे.
0: लोकप्रियता पण खूप होती.
1: तो एकमेव मीडिया असा होता की जो त्या वेळेला लोकांना उपलब्ध होता, बाकी काहीच नव्हतं. त्यामुळे त्या रेडिओवरून ते लोकप्रिय होत गेले गेले आणि मग नंतर ती लोकप्रियता कॅश करण्यासाठी एचएमई कंपनीने त्यांना रेकॉर्डिंगसाठी आपल्याकडे निमंत्रित केलं.
0: त्या काळातले काही गाणी तुम्हाला आठवतात का, जी तुम्ही म्हणालात की जी आकाशवाणीने त्यांच्याकडून ध्वनिमुद्रित करून घेतली किंवा त्या कार्यक्रमांच्या
1: बरेचशी? आता तुम्ही नंतर जी लोकप्रिय जी लोकगीत ऐकलीत ना, जेजुरीच्या खंडेराया जागराला या, वाईच्या तुगणराया जागराला.

0: या या पसरणीच्या भैरी देवा जागराला या, जेजुरी गडा वाजे चौघडा वाजे चौघडा,
1: जेजुरी समा पुण्यक्षेत्र या नाही धरणीवरी, इथे नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी, या कोड्या कोड्या।

0: ही जी गाणी ऐकली पुढे ती आधी रेडिओने गेली होती आणि ग्रामीण गीतं, त्याच्यानंतर प्रचाराची पण कामं त्यांना मिळायला लागली गवर्नमेंटच्या प्रचाराची. ती नंतरची
1: ज्या शासकीय योजना असतात
0: नंतर मिळाली, आंदोलनानंतरची घटना.
1: ही सगळी गाणी लिहिण्याचं काम सुद्धा शाहीरच स्वतः करायचे की इतर शाहिरांच्या पण रचना त्याच्यामध्ये असायच्या? काही
0: बऱ्याचशा म्हणजे 80% तर ते स्वतः लिहायचे. कुठंच शाहीर शोधत बसा, कवी गीतकार शोधत बसा, त्यापेक्षा त्यांना ते नॉलेज आलं होतं साने गुरुजींकडून की आपण शब्द लिहू शकतो. त्या भावनेतून त्यांनी मग शब्द लिहायला पण सुरुवात केली. गरजेतून म्हणतात ना,
1: गरजेतून शोधाची
0: जननी, तसं ते शोध लागला की आपण त्यांच्यातल्या कवीचा त्यांना शोध लागला.
1: आणि कित्येकदा मग धून डोक्यामध्ये तयार असते त्या संगीताची धून.

0: आता मी तुम्हाला जे गाणे दाखवलं ना, आता गाणे दाखवलं जेजुरीच्या खंडेराया, ती फक्त एक ओळ मिळालेली बाबांना.
1: अच्छा,
0: जेजुरीच्या खंडेरा या जागराला. मग आता पुढचं काय? मग त्यांनी स्वतःच्या मनाने वाईच्या तुगण, वाईचे ते रहिवासी, वाई तालुका, वाईच्या तुगण या जागराला, आणि पसरणीचे खुद्द रहिवासी, त्यामुळे पसरणीच्या भाई देवा असं करून त्यांनी एक तीन मिनिटाचं गाणं पूर्ण केलं.
1: पण त्यांनी एका अर्थाने वाई पसरणी या गावांना जागतिक स्तरावरती
0: गाण्यांमुळे त्यांना जी लोकप्रियता मिळाली, त्यामुळे कार्यक्रम यायला लागले. आता कार्यक्रम गेल्यानंतर गाणी किती म्हणणार हा मोठा प्रश्न होता. किंवा ते प्रचाराला जेव्हा जायचे, तर त्यांना एक जाणवलेली गोष्ट की लोक गाण्यांना तासभर झाला की नंतर मग चुळबुळ करायला लागतात. मग त्यांनी विचार केला की त्याच्याबरोबर काहीतरी विनोदी दिलं पाहिजे. ते कसं जाणवलं त्यांना? ते जेव्हा भारूड सादर करायचे, त्या भारुडामध्ये विनोदी भाग असायचा आणि तो लोकांना आवडायचा आणि लोक खूप खुश व्हायचे. मग त्यांनी विचार केला की हे भारूड आपण 3-4 मिनिटाचं करतो, 5 मिनिटाचं करतो, त्याच्याऐवजी आपण जर एक प्रहसन केलं एक तासाभराचं, तर लोकांना आपण बांधून ठेवू चांगलं. आणि त्यातून मग त्यांनी प्रहसन लिहायला सुरुवात केली.
1: त्याच्यामध्ये विनोद पण आहे आणि संदेश पण
0: आहे. कारण त्यांचं एक येते संस्कार होते त्यांच्यावर साने गुरुजींचे की आपण नुसतं रंजन नाही, त्याच्याबरोबर प्रबोधनही करायचं. आणि त्यांनी ते आयुष्यभर पाळले. त्यांनी कधी लोकप्रियता मिळते म्हणून खालच्या पातळीवर जाऊन विनोद केले नाहीत, कधी लिखाण केले नाही, हे त्यांचं मोठेपण.
2: वेड लागले, अरे वेड लागले या जनासी, वेड लागले
3: महाराज. महाराज लोकांच्या तोंडावर बोलताय, लोकांना येड लागलं म्हणून.
4: असं काय बोलू नका महाराज, अशांना लोक दगडी मारत्याल.
2: तेवढंच बाकी राहिलेलं आहे.
3: असू दे, माझ्या महाराजांना सवय झालेली दिसती.
2: अरे वेड लागले, वेड लागले या जनासी.

0: तिळा तांदळाचे बाहुले केले, पाट मांडुनीवर बसविले, वस्त्र अलंकारे गुंडाळले, म्हणाले ते नाव ठेविले.
1: महाराज हे बाकी खरंय बर का? अहो आता एक माणूस आला, त्यानं रस्त्यावरचा एक दगड उचलला, दगड उचलला त्याला चांगला धुतला पुसला आणि पाटावर मांडला, त्याला चांगलं अगदी वस्त्र बिस्त्र म्हणजे कापड बिपड चांगली नवी कोरी गुंडाळली, शिंदूर बिंदूर थापला आणि त्याचं जे मनात आलं ते नाव ठेवलं बर का? काय नाव ठेवलं असावं बर का महाराज? काळ्या धोंडीराम.
2: आता मला सांग, असा दगडात देव शोधण्या परीस माणसात देव शोधला तर पुण्य नाही का मिळणार?
0: म्हणूनच म्हणतोय, येड लागले

0: शुद्ध पाण्याने प्रक्षाळिले, गंध फुलांनी झाकोळिले, धूप करोनी दीप उजळिले, अन्न ठेवूनी पालविले जी।
1: बघा बघा बघा महाराज, घरात पाण्याचा थेंब नाही, पाच पाच मैलावरन पाणी आणायला लागतंय, आणि यो बाबा देवावर बदा बदा बदा बदा अभिषेक करतोय। आव याची बायका पर दोन दोन दिवस उपाशी असत्यात, आणि यो देवाला ताजा निवेद करून आणतोय। आता याला काय भक्ती म्हणावी वय,
0: म्हणून म्हणतो अरे येडला।

0: बघितलं का याला काय झालं काय
1: याच्या अंगात आले बाबा
0: काय सांगताय काय याची पॉवर बाद बघतीये अहो पाच मिनिटं झालं फक्त देव यानं बसवला आणि लगेच याच्या अंगात पण आलं आणि महाराज महाराज ती मंडळी बघितली का अहो झीटी रस्त्यावर फेरा मारतात आणि फेफरे रस्त्यावर दंडवत घालतात
2: अरे श्रद्धा असावी पर ती आंधळी नसावी भक्ती करावी पर त्याचा देखावा करू नये अर देव देवळात मंदिरात शोभतो असा रस्तो रस्तीच्या दगडाला देव बनवला तर त्याची किंमत काय राहिली
1: म्हणून म्हणतोय

0: प्रहसनांचा तुम्ही उल्लेख केला तर त्या काळातली गाजलेली काही प्रहसन तुम्हाला आठवत?
1: त्यावेळेला जे जे प्रॉब्लेम्स होते, म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर दारूबंदी हा विषय होता, तेव्हा त्यांनी इंद्राच्या दरबारात दारुड्या असं प्रहसन केलं. मला तर कधी पाहायला मिळालं नाही, पण ऐकायला मिळालेलं. त्याच्यानंतर केलं मुलींचे विवाहाचे प्रश्न, म्हणजे उपवर मुलींचे शहरातल्या, त्याच्यावरून केलं त्यांनी कोयना स्वयंवर. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं लोकांना महत्व कळावं, अभिजनांना कळावं म्हणून त्यांनी बापाचा बाप ह्या प्रहसनाचं लिखाण केलं. त्याच्यानंतर त्यांनी साक्षरता मोहीम म्हणून ज्ञानबाजी मी एक नावाने एक प्रहसन वजा लिहिलं आणि पुढे त्याचं मुक्तीनाट्य केलं.
0: मिस्तो बादशाह
1: पाटणकरांनी लिहिलं होतं आणि त्याचं सादरीकरण शाहीर साबळे पार्टीने केलं होतं.
0: भारुडाचा तुम्ही उल्लेख केला तर त्या भारुडाच्या माध्यमातून त्यांना ही प्रहसनाची वाट सापडली असं आपल्याला म्हणता येईल.
1: त्या काळामध्ये त्यांचं लोकप्रिय झालेलं भारुड म्हणजे विंतू चावला रे देवा रे देवा, विंतू चावलं काय मी करू, विंतू चावला का बाया बाया बाया, विंतू चावलं कुणाला सांगू, विंतू चाव अरे विंतू चावला, विंतू चावला, विंतू चावला हो, अशा पद्धतीचे ते विनोद.
0: त्या संवादातून विनोद निर्माण व्हायचा. वा, तुम्ही शाहिरांची आठवण करून दिली.
2: सूर्य उगव

0: दृश्य इंगळी अति दारुण.
1: हा हा म्हणजे अति दारुण.
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे? दारुण म्हणजे भयंकर.
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का?
0: अभ्यंकरचाही संबंध नाही. अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे अति भयंकर.
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर.

0: खूप भयंकर म्हणजे
1: मांदाळ भयंकर
0: आणि मांदाळ भयंकर म्हणजे
1: तुझा दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर.
0: बापरे
1: मनुष्य इंगळ्या ती दारुण मज नांगा मारिला तिनं.
0: तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं.
1: ए गंगीचा इथं काय संबंध?
0: मग त्या रंगीनं
1: कोणाचाही संबंध नाही. तिनं म्हणजे त्या इंगळीनं.
0: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
1: मोठा विंचू.
0: मोठा विंचू अंदाजे केवढा?
1: तुझ्या एवढा. मनुष्य इंगळ्या ती दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अरे विंचू चावला
0: महाराज.
1: अरे विंचू चावला
2: महाराज.
0: गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
1: असला उतारा चालत नाही.
0: मग एक गरम गरम पावशेर
1: काय ते
0: दूध दूध
1: असलाही उतारा चालत नाही. या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा.
0: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा.
1: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं? तमोगुण म्हणजे काय? तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा.
0: मी मारतो पिन.
1: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा. सत्वगुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झर झरा. अरे विंचू चावला
0: महाराज.
1: अरे विंचू चावला
2: महाराज.
0: आला का?
1: हा सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण.
0: बरं झालं
1: किंचित राहिली फुणफुण.
0: अजून राहिले
1: शांत केली जनार्दने पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय.
3: याच्यातून मग पुढे मुक्तनाट्य.
4: मुक्तनाट्य आली
3: आणि
4: मुक्तनाट्य कसं आलं उदयाला सांगतो. मला असंख्य नंतर माणसंही भेटली. सत्य घटना आहे. ते जेव्हा ही प्रहसन करायचे लोकप्रियता एवढी होती की त्यांचं प्रहसन एखाद्या मंडळाने मालाडला ठरवलं असेल तर त्या काळात मालाड विचार करा 50 वर्षापूर्वीची घटना आहे. मालाडला मला अशी माणसं भेटली सांगणारी की आम्ही इथनं सायकली करून 10-12 मित्रमंडळी साबळ्यांचा प्रोग्राम बघायला मालाडला जायचो. कुठून? बॉम्बे सेंटरला उठून भाड्याने सायकली करून जायचो आणि प्रोग्राम बघून यायचो. इतकी लोकप्रियता होती.
3: लोकप्रियता
4: तर बाबांनी काय केलं हे जेव्हा ते 40-40 हे प्रोग्राम मंडळांचे करायचे तर त्यांनी एक निरीक्षण केलं होतं की समोर प्रेक्षक बसलेला जो चाळीतला आहे तो सामान्य प्रेक्षक आहे ठीक आहे पण त्याच वेळेला आजूबाजूला ज्या हवेल्या उभ्या आहेत त्या हवेल्यातही गच्चींवर आणि गॅलरीमध्ये गर्दी आहे आणि लोक आपला प्रोग्राम खुर्च्या टाकून बघतायत ही जाणीव त्यांना झाली. हा प्रेक्षक आपल्याला मिळाला पाहिजे. तो काय असा मातीत येऊन बसणारा प्रेक्षक नाही. मग आपण ह्या प्रेक्षकांना कुठे भेटू शकतो? तर बंदिस्त नाट्यगृहात. आणि त्यातून त्यांना कल्पना सुचली मुक्त नाट्याची. मुक्त नाट्य म्हणजे काय? तर तमाशातला लवचिकपणा लोककलेतला लवचिकपणा आणि नाटकातला बंदिस्तपणा ह्याची योग्य सांगड घालून त्यांनी मुक्त नाट्याची निर्मिती केली. आणि पहिलं मुक्त नाट्य थिएटरमध्ये सादर झालं. त्याचं नाव होतं यमराज्यात एक रात्र. ज्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे सारखं बंदिस्तपणा होता. एंट्री एक्झिट वगैरे त्याला काही शिस्त होती. आणि त्याचबरोबर तिथेच दोन फेऱ्या मारल्या की स्वर्गात गेला. दोन फेऱ्या मारल्या की पृथ्वीवर आला. असं पण फ्लेक्झिबलपणा वाटत
3: लवचिकता होती त्याच्यामध्ये. थोडक्यात एक नाटकच होतं ते रंगभूमीवरचं प्रतिकात्मक.
4: मी तो मला आजही थिएटरमध्ये बघितलं तर लहानपणी आठवतंय प्रेक्षक किती भारावून जायचे ते सगळं सुंदर प्रोग्राम बघून. त्यानंतर पांडा पडला की बाबांची प्रत्येक मुक्त नाट्य दरवर्षी कोण ना कोण म्हणायचं यंदा काय आणताय यंदा काय आणताय. दरवर्षी त्यांचं एकतरी मुक्त नाट्य यायचं.
5: श्रोते हो शाहीर साबळे यांच्या संदर्भात देवदत्त साबळे यांच्यासोबतचा हा संवाद पुढच्या भागातही असा सुरू राहील. नमस्कार.
6: गेलो होतो खेड्यात गेलो होतो खेड्यात पाटलाच्या वाड्यात गेलो होतो खेड्यात पाटलाच्या वाड्यात सापडलो तिड्यात सापडलो तिड्यात नार दिसली पन्नास नार दिसली पन्नास तर भरली माझ्या मनात भरली माझ्या मनात मागणी घातली त्यांना तर लग्न झालं ज्यांना.

श्रोते वनिता मंडळ हा कार्यक्रम इथंच संपला. पहाटेचे 3:30 वाजले आहेत. आता ऐकूया मिश्र संगीत. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेलं श्रीनिवास शिंदगी यांचं गीत, स्वर केतकी भावे जोशी यांचा.

कार्यक्रमात यापुढे ऐकूया राम वर्षा देसाई यांचं गीत हिराबाई बडोदेकर यांच्या स्वरातील.

कार्यक्रमात यापुढे ऐकूया रामकृष्ण वझे यांनी संगीतबद्ध केलेलं य न टिपणीस यांचं गीत, स्वर सुरेश बापट यांचा.

श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम इथं संपला. श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम. पहाटेचे 4 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम. कलाकार आहेत योगेश कात्रे यांचं सत्तारवादन आपण ऐकणार आहोत. राग तोडी. विलंबित गत 3 तालात तर द्रुत गत 1 तालात निबद्ध आहेत. त्यांना तबल्यावर साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी.

0: श्रोतेहो, शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आत्ताच आपण ऐकला. सतारवादक योगेश कात्रे यांचं राग तोडीमधील सादरीकरण होतं. त्यांना तबल्यावर साथ केली होती मिलिंद जोशी यांनी.
1: काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे.
2: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग #5star हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: मी घातलेलं लोणचं आहे.
1: काय सांगतेस काय, बापरे आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत.
0: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
1: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
0: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
1: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: श्रोतेहो, पहाटेचे 4:30 वाजले आहेत. सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कविता खरवंडीकर यांचं गायन, राग कोमल ऋषभ असावरी, विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्यावर साथ आहे धनंजय खरवंडीकर यांची, तर संवादिनीवर लीलाधर चक्रदेव यांची.

0: श्रोते हो, नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथं संपला. कार्यक्रमात आपण ऐकलं कविता खरवंडीकर यांचं गायन, राग कोमल ऋषभ आसावरी, तबल्यावर साथीला होते धनंजय खरवंडीकर, तर संवादिनीवर लीलाधर चक्रदेव.
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल, सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन

0: सगळ्या ठिकाणी आहे. त्या मनाने ठरवलं तर एम आणि एम पाळले जाणार आहेत. त्याने मन खोटं बोलतं, जिम फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
1: मनासाठी मनापासून योग साधना.
2: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही.
1: मनासाठी मनापासून योग साधना.
3: श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. पहाटेचे 5 वाजले आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातील गीत. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीत अनिल अरुण यांचं, तर स्वर अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि मल्लेश यांचा.

गीतबहार कार्यक्रमात यापुढं ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातील त्यांनीच संगीतबद्ध केलेलं गीत, गीतकार जगदीश खेवडकर, चित्रपट आराम हराम आहे.

राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आता आपण ऐकूया. रचना आहे दादा कोंडके यांची, गायक महेंद्र कपूर, चित्रपट आहे राम राम गंगाराम.

0: श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आता संपला.
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
3: मनासाठी मनापासून योग साधना.
1: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही. मनासाठी

श्रोते हो, पहाटेचे 5:30 वाजत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया अनुराधा कुबेर यांच्या स्वरातील संत तुकाराम यांची रचना, संगीत राजा फाटक यांचं.